मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 15 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 5 जून 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं. श्रोते हो, सुप्रभात.

मधुसूदन कानेटकर यांच्या स्वरात पांडुरंगाष्टकपण ऐकलत. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:10 होत आहेत. या प्रसारण सभेत मी तुमच्याबरोबर आहे दीपा तेलंग. प्रसारित करीत आहोत प्रातकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन.

श्रोते हो, ग दि माडगुळकर यांच्या गीताला संगीत होतं राम कदम यांचं. सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात भोपाळी आपण ऐकलेत. आपण ऐकताय प्रभात वंदन, हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

श्रोतेहो अरविंद आगाशे यांची भक्ती रचना संगीतबद्ध केली होती आशुतोष कुलकर्णी यांनी. शौनक अभिषेकी यांच्या स्वरातील ही भक्ती रचना आपण ऐकलीत. आपण ऐकताय प्रभात वंदन हा कार्यक्रम.

संत सावतामाळी यांचा भागवत कुलकर्णी यांनी गायलेला अभंग आपण ऐकलात. आपण ऐकताय प्रभात वंदन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर संत तुकाराम महाराजांची रचना, पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात, संगीत आहे राम फाटक यांचं.

किशोर हो वसंत बापट यांच्या गीत रचनेला संगीत होतं कनू घोष यांचं. समूह स्वरातील हे गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच प्रभात वंदन हा प्रातकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: मध्यम लहरी 249.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 6:40 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कृषी वार्ता हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात बहुविध पद्धती याविषयीची संकलित माहिती ऐकूया, जिचं वाचन केलंय महेश इनामदार यांनी.
1: मंडळी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यापारी दृष्टिकोनाने शेती केली तर शेती नक्कीच आपल्याला फायदेशीर ठरते. अनेक प्रकारचे तंत्र आत्मसात करून शेती व्यवसाय करावा लागतो. त्यातलाच एक अतिशय महत्वाचं तंत्र म्हणजेच बहुविध पीक पद्धत. बहुविध पीक पद्धत म्हणजे एकाच क्षेत्रात एका वर्षात 2 जास्त अगर 3 किंवा 4 पिके घेऊन उत्पादन मिळवणं. आपल्या क्षेत्राला वर्षभर पुरेल एवढे पाणी असेल तर आपण या पद्धतीचा नियोजनबद्धरित्या वापर करू शकतो. या पद्धतीपासून आपल्याला अनेक फायदे होतात. ते म्हणजे एका वर्षात त्याच क्षेत्रातून वेगवेगळ्या पिकांचं उत्पादन आपल्याला पाहायला मिळतं. वेगवेगळे पिके घेतल्यामुळं फेरपालट साधते. 2 मशागत करावी लागत असल्याने जमिनीची धूप थांबते, तसेच जमिनीची सुपीकता टिकून राहते. शेतकऱ्याची क्रयशक्ती वाढते, आर्थिक प्राप्ती वाढते. एकंदरीतच त्या क्षेत्रातली शेती ही फायद्याची ठरते. बहुविध पीक पद्धतीचे नियोजन खरीप हंगामापासून करावं लागतं. हे नियोजन करताना पाण्याची उपलब्धता, जमिनीचा प्रकार, हवामान, मजूर उपलब्धता, यांत्रिकीकरण, विक्री व्यवस्था इत्यादी गोष्टी विचारात घ्याव्यात. पिकाचा हंगाम लक्षात घेता बाजरी, कडधान्य, संकरित ज्वारी, सोयाबीन, भुईमूग अशा प्रकारची बहुविध पीक पद्धती असल्यास आपले उद्देश साध्य होऊ शकतील. शेतकऱ्यांनी त्यांच्या अनुभवानुसार आणि प्राप्त परिस्थितीनुसार पिकांची अदलाबदल करावी. फक्त एकदल धान्यानंतर द्विदल वर्गातली अगर द्विदलनंतर मात्र एकदल पीक घ्यावं. ही पद्धत यशस्वी होते. बहुविध पीक पद्धतीप्रमाणे दुबार पीक पद्धत, सापळा पीक पद्धत आणि मिश्र पीक पद्धत अशा पीक पद्धतींचा आपण जरूर वापर करावा. आंतरपीक पद्धतीचाही वापर करावा. म्हणजे पीक एखादं पीक तोटात गेलं तरी दुसरं पीक आपल्याला हातभार देऊ शकतं. शिवाय इतरही अनेक फायदे होतात. तेव्हा मंडळी, मोठ्या प्रमाणात आपण बहुविध पीक पद्धतीचा अवलंब करूयात, जेणेकरून आपल्या उत्पादनात नक्कीच भर पडेल आणि आर्थिक उत्पन्न देखील वाढेल.
0: बहुविध पीक पद्धत याविषयीची संकलित माहिती आपण ऐकते, जिचं वाचन केलं होतं महेश इनामदार यांनी. कृषी वार्ता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

प्रसारण मध्यंधारी 249 8 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्स वर आणि एफ एम बँडच्या 100.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी सांगली पहिल्यापासून.

0: सकाळचे 6:45 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. निर्मिती सहाय्यक किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
2: श्रोते हो नमस्कार. पावसाळा ऋतू म्हटलं की हिरव्यागार वनश्रीने नटलेला निसर्ग आपल्या मनाला साद घालतो आणि प्रसन्नता निर्माण करतो. असं असलं तरी अनेक जणांना आरोग्याच्या दृष्टीने मात्र हा ऋतू त्रासदायक ठरतो. उत्तम आरोग्याचं मूळ हे आपल्या सुयोग्य आहार विहारामध्येच दडलेलं असतं. चला तर मग या भागात आपण पावसाळ्यातील आहार विहार याविषयी जाणून घेऊया. आहाराच्या बाबतीत अन्न पदार्थ आणि पेय पदार्थ यांचा विचार करणं आवश्यक असतं. खरं तर पावसाळी हवा, हिरवा निसर्ग आणि गरमागरम भजी हे समीकरण हवहवसं वाटलं तर त्यात चुकीचं काहीच नाही, पण सातत्याने सेवन केल्यास मात्र त्रास होऊ शकतो. कारण या काळामध्ये पचन शक्ती मंदावलेली असते, त्यामुळे जड अन्न पचत नाही. विशेषत उघड्यावरचं अन्न, उघड्यावर कापून ठेवलेली फळं, एकाच तेलात सतत तळलेली भजी किंवा इतर पदार्थ पोटासाठी त्रासदायक ठरतात, त्यामुळे ते कमीत कमी प्रमाणात सेवन करावेत. मुलांना डब्यात किंवा नाश्त्यासाठी सुद्धा मैद्याचे पदार्थ वर्ज्य करावेत. ब्रेड, पाव, पनीरची भाजी, दुधाचे थंड पदार्थ, शिळे पदार्थ पचनशक्ती बिघडवतात, त्यामुळे ते देऊ नयेत. फास्टफूडचं प्रमाण देखील कमी ठेवावं. मधल्या वेळेला मुलांना राजगिऱ्याचा लाडू, खाकरा, उपमा, उकड, भाज्यांचं सूप, थालीपीठ असं घरी शिजवलेले पदार्थ द्यावेत. मॅगी, नूडल्स कमीत कमी प्रमाणात द्यावेत. भूक लागलेली असताना चहा कॉफी देऊ नये, त्यामुळे मंद असलेली पचनशक्ती अजूनच बिघडते आणि पोटावर त्याचा विपरीत परिणाम होतो. सकाळचा नाश्ता हलका असायला हवा. रात्रीचं जेवण शक्यतो 7:30 ते 8 दरम्यान घेतल्यास खाल्लेलं अन्न पचायला मदत होते. विशेषत गर्भवती स्त्री आणि बाळंत स्त्री या दोघींनी पण जेवणाच्या वेळा सांभाळणं खूप गरजेचं असतं. आईच्या दुधावर बाळ संपूर्णपणे अवलंबून असल्यामुळे आहारामध्ये दही, आंबट ताक, कफ निर्माण होतील असे पदार्थ टाळायला हवे. पेय पदार्थांचा विचार करता पावसाळ्यामध्ये पाणी दूषित असल्यामुळे बाहेरची सरबत, बाहेरचं पाणी शक्यतो टाळावं. घरी सुद्धा पाणी उकळून गार केलेलं प्यायला हवं, त्यामुळे जंतुसंसर्ग टाळता येतो. घरी केलेलं लिंबू सरबत, कोकम सरबत जरूर घ्यावं, पण बाहेरचे कोल्ड्रिंक्स आणि इतर पदार्थ टाळावेत. गरम सूप, मुगाचं कढण, पातळसर वरण भात, तूप मेतकूट भात, घावन या पदार्थांचा समावेश आपल्या आहारात असायला हवा. थोडक्यात पचायला हलके पदार्थ असावेत. ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं सगळ्यांनीच याबाबतीत काळजी घेणं आवश्यक आहे. आहाराबरोबरच तुमची दिनचर्या कशी असावी यालाही महत्व आहे. आयुर्वेदात स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम हे तत्व असल्यामुळे तुमचं आरोग्य कसं उत्तम राहील याचा विचार करून दिनचर्या सुद्धा ऋतूनुसार कशी असायला हवी याचा शास्त्रात उल्लेख केला आहे. पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा रेनकोट असून सुद्धा कपडे अर्धवट भिजतात, दमट राहतात, त्यामुळे ते जरूर बदलले पाहिजेत, कारण त्या दमटपणामुळे त्वचा विकार होण्याची शक्यता राहते. या दिवसात दमटपणामुळे घाम सुद्धा खूप येतो, म्हणून अंतरवस्त्र सुद्धा संध्याकाळच्या वेळेला बदलावीत. पावसाळ्यामध्ये पायी फिरण्याचा व्यायाम हा कमी होतो, पण जेव्हा शक्य होईल तेव्हा मात्र कंटाळा न करता चालण्याचा व्यायाम जरूर करावा, त्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते आणि भूकही लागते. शक्यतो दमटपणा राहणार नाही यासाठी हात पाय तोंड स्वच्छ धुवून कोरडे करावेत, अन्यथा चिखल्या होण्याचा धोका असतो. गर्भवती स्त्री आणि बाळंतीण दोघींनी पण या दिवसात सुयोग्य दिनचर्येच्या बाबतीत काळजी घेणं खूप आवश्यक असतं. मागे मी म्हटलं त्याप्रमाणे आईच्या दुधावर बाळ अवलंबून असल्यामुळे आईची पचनशक्ती चांगली असेल तरच बाळाला उत्तम दूध मिळतं. अशा प्रकारे आहार विहाराच्या बाबतीत योग्य काळजी घेतली तर पावसाळा ऋतू आनंददायी ठरेल असा विश्वास

0: वाटतो. धन्यवाद.
1: आरोग्य जनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्यक किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्य धनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो हाच कार्यक्रम आज दुपारी 2:05 आपण पुन्हा ऐकू शकाल.
3: सुदृढ निरोगी बालक घरी, उद्याची संपत्ती हीच खरी.
2: आकाशवाणी सांगली केंद्र सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
4: श्रुतीहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रुतीहो आजपासून 4 भागात आपण ऐकणार आहोत कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता या विषयीची माहिती. वाचक स्वर आहे गौरी लागू यांचा. आज ऐकूया याचा पहिला भाग.
5: सौरसंस्थेत सर्व ग्रह सूर्याभोवती फिरत असतात. पृथ्वीवर त्यानुसार ऋतुचक्र आढळतं. या ऋतुचक्राला अनुसरून सजीवांच्या अनेक प्रक्रिया नित्य नेमानी सातत्याने तसंच ठराविक क्रमाने घडत असतात. वनस्पतींमधील पानगळ बहर फळांची निर्मिती या ऋतुचक्रानुसारच घडत असतात. तसंच प्राण्यांमध्येही प्रजोत्पादन स्थलांतरण अशा क्रिया नित्य नेमानी प्रतिवर्षी सातत्याने घडत असतात. कारण सर्व सजीव वेळेचं मापन करू शकतात. प्रत्येक दिवसाच्या सूर्योदय ते सूर्यास्त आणि रात्र याचं भान सजीवांना असतं. तसंच संपूर्ण वर्षाचं मोसमाचं भान सजीवांना असतं. कारण प्रत्येक सजीवात एक जैविक घड्याळ अर्थात बायोलॉजिकल क्लॉक असतं. जैविक घड्याळ हा एखादा अवयव किंवा शरीराचा कोणता भाग नसतो, तर ती सजीवांच्यातली एक यंत्रणा असते. ही यंत्रणा निसर्गतःच प्रत्येक सजीवात जन्मजातच असते. त्यामुळे सजीवांच्या शरीरात घडणाऱ्या आंतर प्रक्रियांचा मेळ पर्यावरणातल्या बाह्य घटकांशी घडवून आणला जातो. जैविक घड्याळाच्या या समन्वयामुळे प्रत्येक सजीवामध्ये घडून येणाऱ्या प्रक्रिया नित्य नेमानी घडून येतात. या जैविक घड्याळामुळे घडून येणाऱ्या पुनरावर्ती चक्रीय वर्तन प्रक्रियेला जैविक तालबद्धता म्हणतात. जीवशास्त्राच्या ज्या शाखेमध्ये जैविक तालबद्धतेचा अभ्यास केला जातो त्या शाखेला क्रोनोबायोलॉजी असं म्हणतात. सजीवात आढळणारी जैविक तालबद्धता ही 3 प्रकारची असते. सर्कॅडियन रिदम म्हणजे दैनंदिन किंवा दिवसरात्रीची तालबद्धता, चांद्रीय तालबद्धता अर्थात ल्युनर रिदम आणि सर्कॅन्युअल रिदम म्हणजे वार्षिक तालबद्धता. दिवसरात्रीची तालबद्धता या प्रकारच्या तालबद्धतेत सजीव दिवसाच्या 24 तासांचं मापन करून त्यानुसार आपलं वर्तन करतात. म्हणजे सजीवांच्या वर्तन प्रक्रियेवर दिवस आणि रात्र त्याचप्रमाणे तापमान आणि प्रकाशाचा कालावधी याचा परिणाम होतो. यामुळे सजीवांच्या हालचालीत किंवा सर्वच जैविक प्रक्रियांमध्ये सजग आणि कार्यमग्न तसंच झोप आणि कार्य कमी होणं असे 2 भाग पडतात. सगळेच सजीव दिवसाचे संपूर्ण 24 तास जागे राहून कार्यमग्न राहू शकत नाहीत. त्यांना विश्रांतीची गरज असतेच. म्हणून अशा 2 प्रकारची जैविक तालबद्धता सजीवात आढळते. दिवसा कार्यरत असलेल्या सजीवांना दिनचर असं म्हणतात. संध्याकाळी कार्यरत असलेल्या सजीवांना संधी प्रकाशीय म्हणतात. तर रात्री कार्यमग्न असलेल्या सजीवांना निशाचर म्हटलं जातं. पक्ष्यांमध्ये चिमण्या कावळे बुलबुल सुगरण मैना साळुंकी असे अनेक पक्षी दिवसा सजग आणि कार्यक्षम असतात. दिवसभर अन्नाच्या शोधार्थ भटकतात आणि संध्याकाळी विश्रांती स्थानाकडे परत जातात. हंस चक्रवाघ पोचड हे पक्षी संधी प्रकाशीय म्हणजे संध्याकाळी सजग राहून भक्ष्याच्या खाद्याच्या शोधार्थ बाहेर पडतात. तर घुबडं निशाचर आहेत. अशा प्रकारच्या जैविक तालबद्धतेमुळे सर्वच पक्ष्यांना खाद्य किंवा भक्ष्य उपलब्ध होऊ शकतं आणि पर्यावरणाच्या बदलांनुसार त्यांना वर्तन करता येतं. सपुष्प वनस्पतींमध्येही फुलं उमलण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात. पाण्यात वाढणारं कमळ पहाटे उमलायला लागतं, दिवसभर उमललेलं असतं आणि संध्याकाळी मिटून जातं. याउलट जमिनीवर वाढणारं ब्रह्मकमळ मात्र बरोबर रात्री 12 उमलतं. 10:30-11 सुमाराला ब्रह्मकमळाची कळी उमलायला लागते. रात्री 12 सर्व पाकळ्या अलग होऊन ब्रह्मकमळ पूर्ण उमलतं. रात्री उमलणारी फुलं पांढरी किंवा फिकट रंगाची असतात. त्यामुळे अंधारातही कीटकांचं लक्ष आपल्या सुगंधाने वेधून घेतात. रात्राणी रात्रीच फुलते. फुलात रंगनिर्मितीसाठी लागणारी ऊर्जा सुगंधाच्या निर्मितीसाठी वापरली जाते. या जैविक तालबद्धतेचं वर्णन निसर्गाचा अपूर्व आविष्कार म्हणूनच करता येतं.

0: छोटी हो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. आज आपण ऐकला या माहितीचा पहिला भाग. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल आज दुपारी 2:10 तेव्हा जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र.
2: वृक्षारोपण कार्य महान, एक वृक्ष दशपुत्र समान.

सकाळचे 6:55 झाली आहेत. श्रोतेहो, आता जाणून घेऊया आमच्या आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा. या रूपरेषेनंतर सकाळी 7 सुविचार आणि काही निवेदनं. 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही पुणे केंद्रावरून सहक्षेपित करू. एक गाणे ताजेतवाने 7:20 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 श्वास हेल्थ केअर यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आणि त्यानंतर आपण आस्वाद घ्याल गाणी मनातली या कार्यक्रमाचा. सकाळी 8 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. श्रोते हो, निरंतर स्वरलहरी आकाशवाणीच्या 90 पूर्तीनिमित्त मान्यवरांच्या मनोगतांवर आधारित कार्यक्रम सकाळी 8:55 निरंतर स्वरलहरी. आज या कार्यक्रमामध्ये सहभाग आहे आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांचा. सकाळी 9 लखलख चंदेरी हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:10 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 9:15 कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात डॉक्टर पवन कदम यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत. 9:30 आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर दयानंद नाईक यांची शशांक लिमये यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घ्याल सकाळी 10:00. 10:15 गांधी वंदना. वाचक स्वर आहे शुभांगी चव्हाण यांचा. NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग सकाळी 10:30. सकाळी 11:00 आज का शब्द आणि आज की सुक्ती आपण ऐकाल आणि त्यानंतर चित्रपट संगीताचा विशेष कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. सकाळी 11:40 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. श्रोतेहो, दुपारी 12:00 अस्मिता वाहिनी आकाशवाणी मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. त्यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ. या कार्यक्रमामध्ये पर्यावरण दिनानिमित्त सखीने सखीशी साधलेला संवाद, आजची रेसिपी खस्ता पुरी आणि दिव्यलता गुजराती यांचं कविता वाचन आपण ऐकाल. 1:05 गीतबहार. 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 1:40 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. ऐसी अक्षरे रसिके दुपारी 1:55. दुपारी 2:00 कृषीवाणी. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रम पुनःप्रसारित होतील. 2:30 नादब्रह्म. या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये जयश्री वैष्णव यांचं गायन राग मदमाद सारंग आपण ऐकाल. आमची सायंकालीन प्रसारण सभा आज होईल संध्याकाळी 5:00. यामध्ये सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवावाणी या कार्यक्रमामध्ये दिनविशेष जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सायकलिस्ट प्रणाली चिकटे हिच्याशी संवाद. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये यादवराव कानू होलकर आणि सहकारी यांनी सादर केलेली शेतकरी गीतं आपण ऐकाल. 6:20 संस्कृत समाचार. 6:30 रूपरेषा सांगितली जाईल. 6:35

0: तीस मिनिटांनी कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, 6:55 निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, 7:00 प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये शाश्वत ऊस उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान याविषयी समाधान सुरवसे यांची मुलाखत आपण ऐकाल. रात्री 8:00 एक गाणे ताजेतवाने. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र 8:05 8:15 कव्वाली आपण ऐकाल. 8:45 समाचार संध्या, त्यानंतर 9:00 News@9 ही बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स आणि रात्री 10:00 आजचे पाहुणे या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. रात्री 10:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये आसावरी पटवर्धन यांचं गायन राग मारू बिहाग आपण ऐकू शकाल. तर श्रोते हो, ही होती आमच्या आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा. याशिवाय नेहमीच्याच वेळेत आम्ही बातम्याही सहक्षेपित करू. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:00 आज शुक्रवार दिनांक 5 जून 2026.
1: अहो सरकार कसलं टेन्शन घेतलं तुम्ही?
2: अहो या खास महिन्यासाठी खाशी स्वारी येते, त्यांच्या पाहुणचारासाठी मला अनारसे हवे.
1: कोण ही खाशी स्वारी?
2: अधिक महिना जावळ बापू नवाण
1: दांडेकरांच्या सुपर शॉप मध्ये शुद्ध तुपातले अनारसे आणि अनारशाचं पीठ सुद्धा मिळत. देवाज ऑर्डर.
2: अगो बाई खरंच की खास दिवसांची खास फरमाइश पुरवणार खास तुमचं सुपर शॉप दांडेकर सुपर शॉप, मारुती चौक आणि विश्रामबाग सांगली.
0: आजचा सुविचार. श्रोतहो, निसर्ग सर्वांची गरज पूर्ण करू शकतो पण कोणाचीही हाव म्हणजेच लोभ पूर्ण करू शकत नाही. म्हणूनच आपण आपल्या गरजा ह्या मर्यादित ठेवूया आणि पर्यावरण संरक्षणाला संवर्धनाला हातभार लावूया. श्रोतहो, तुम्हा सर्वांना आजच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

0: बघितलंस सोनूने टिफिन तसाच परत आणलाय.
1: अगं मुलांना एकदम हटके टिफिन बॉक्स हवे असतात, एकदम अट्रॅक्टिव्ह.
0: अगं कुठून आणायचे ते?
1: अगं विश्रामबागच्या भांडेकरांकडून. परवा मी आमच्या दोन्ही मुलांसाठी वॉटर बॉटल्स आणि स्कूल टिफिन बॉक्स घेतले आणि सासूबाईंच्या मुलासाठी ऑफिस टिफिन पण आणलाय विश्रामबागच्या भांडेकरांकडून.
0: सासूबाईंचा मुलगा
1: म्हणजे आमचे हे
2: विश्रामबाग दांडेकर सुपर शॉप मध्ये स्कूल आणि ऑफिस टिफिन आणि वॉटर बॉटल्सच्या भरपूर व्हरायटीज एकदा अवश्य भेट द्या.

रसिक श्रोते हो, नामवंत त्वचा रोगतज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिग्दर्शक डॉक्टर दयानंद नाईक यांच्या शशांक लिमये यांनी घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा आणि शेवटचा भाग जरूर ऐका. आजचे पाहुणे या कार्यक्रमात आज सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

एक निवेदन आहे. सांगली महानगरपालिकेच्या सांगली आणि कुपवाड शहर पाणी पुरवठा योजनेच्या जॅकवेल पंप हाऊसचा वीज पुरवठा काल गुरुवारी वीज वितरण कंपनीच्या मुख्य वाहिनीतील बिघाडामुळे दोन वेळा खंडित झाला होता.

0: दोन्ही जलशुद्धीकरण केंद्र आणि मुख्य साठवण टाक्या पूर्ण क्षमतेनं भरू शकलेल्या नाहीत. परिणामी आज शुक्रवार दिनांक 5 जून 2026 रोजी सांगली आणि कुपवाड शहरामध्ये कमी प्रमाणात तसंच कमी दाबानं पाणी पुरवठा होईल. सांगली आणि कुपवाड शहरातील सर्व नळ कनेक्शन धारकांनी आणि नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीनं आणि सांभाळून वापर करावा, तसंच महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला सहकार्य करावं असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण.
1: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglialakashvani@gmail.com. sanglialakashvani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार, आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

पाणी म्हणजेच जीवन, ते अतिशय जपून वापरा. हो, पाणी अतिशय जपून वापरा. एकही थेंब वाया घालवू नका. पाणी बचतीची सवय लावून घ्या. किती ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाण्यासाठी वणवण आहे. हीच वेळ आपल्यावर आली तर फक्त डोळ्यात पाणी येईल. काळजाचं पाणी होण्यापेक्षा वेळीच सावध व्हा. बाराही महिने पाणी अतिशय जपून वापरा. पाण्याचा गैरवापर टाळा. होय, पाणी नेहमी जपूनच वापरा. पेट्रोल किंवा सोन्यापेक्षा सुद्धा पाणी अनमोल आहे. लक्षात ठेवा हा विचार.

इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडंसं सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.

आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 6 जागांवर महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित. अन्य ठिकाणी लढतींचं चित्र स्पष्ट. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कारांमध्ये पुणे नंदुरबार आणि सांगलीच्या डिजिटल उपक्रमांची निवड. ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं पुण्यात निधन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल, येत्या 2-3 दिवसात राज्यात पोहोचण्याचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या 17 जागांसाठी तसंच एका पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर राज्यातल्या 6 मतदारसंघांमध्ये उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे, तर अन्य ठिकाणचं निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे आणि भाजपाचे प्रदीप कंद यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं महायुतीचे विक्रम काकडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे शिवसेनेचे रवींद्र फाटक बिनविरोध विजयी झाले आहेत. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी अर्ज मागे घेतले तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी आधी माघार घेतली आणि काल भाजपाचे नितीन भूतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनीही माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग आता खुला आहे. चंद्रपूर वर्धा गडचिरोलीमध्ये काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी माघार घेतल्यामुळे भाजपाचे शैलेश लखाणे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. अहिल्यानगरमध्ये नाट्यमय घडामोडींनंतर भाजपाचे प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या ठिकाणी अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी आपला अर्ज मागे घेतला. 6 मतदारसंघांमध्ये बिनविरोध निवड निश्चित झाल्यानंतर आता 11 ठिकाणी 18 जून रोजी निवडणूक होणार आहे, त्या लढतींचं चित्रही आता स्पष्ट झालं आहे. सोलापूरमध्ये भाजपाचे राजेंद्र राऊत आणि महाविकास आघाडीचे वसंतराव देशमुख यांच्यात लढत होणार आहे. नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दर्डे आणि अपक्ष गोकुळ गीते यांच्यात लढत होईल. परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे सईद खान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विवेक नावंदर आणि अपक्ष सुशील देशमुख अशी तिरंगी लढत होणार आहे. सांगली सातारा मतदारसंघात भाजपाचे धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जळगाव मतदारसंघात भाजपाचे नंदकिशोर महाजन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शरद तायडे, शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे आणि अपक्ष उमेदवार अनिल चौधरी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, भंडारा गोंदिया, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड या मतदारसंघातल्या निवडणुकीचं चित्रही स्पष्ट झालं आहे, तर नागपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे राजीव पोतदार आणि काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यामध्ये लढत होणार आहे. संपन्न महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधांच्या निर्मिती प्रकल्पांची कामं गतीनं पूर्ण होणं गरजेचं आहे. संबंधित यंत्रणांनी प्रकल्प पूर्णत्वातल्या अडचणी दूर कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईत काल झालेल्या पायाभूत सुविधांच्या आढावा बैठक

0: व्यक्तीमध्ये ते बोलत होते. विलंबानं काम पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना पुढील कुठलंही नवीन काम संबंधित यंत्रणांना देऊ नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या आहेत. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मुंबई तसंच पुण्यातल्या मेट्रो प्रकल्पांचाही आढावा घेतला. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. यामध्ये 10 सुवर्ण 6 रौप्य आणि परीक्षकांतर्फे दिल्या जाणाऱ्या एका विशेष पुरस्काराचा समावेश आहे असं केंद्रीय कार्मिक विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. यावर्षीच्या राष्ट्रीय विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा परिषद, पुणे महानगरपालिका आणि सांगली जिल्ह्यातील कडेपूर ग्रामपंचायत यांच्या महत्वपूर्ण डिजिटल उपक्रमांचा समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी आणि दुर्गम भागातल्या नागरिकांना जलद, दर्जेदार आणि तंत्रज्ञानस्नेही आरोग्य सेवा उपलब्ध करून देणाऱ्या आरोग्य विभागाच्या ई आरोग्य धमनी या उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात येणार आहे. तसंच नागरी प्रशासनात पारदर्शकता वाढवून महापालिकेच्या विविध सेवा नागरिकांना एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या पुणे 360 या नाविन्यपूर्ण उपक्रमाचीही राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तर ग्रामपंचायत डिजिटायझेशन क्षेत्रातल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सांगली जिल्ह्यातल्या कडेपूर ग्रामपंचायतीलाही राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. राजस्थानातल्या जयपूरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेत हे पुरस्कार प्रदान केले जातील. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. आज जागतिक पर्यावरण दिन आहे. या निमित्तानं राज्यात विविध ठिकाणी आज पर्यावरणविषयक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. चंद्रपूरमध्ये महावृक्षारोपण अभियान राबवलं जाणार आहे. तर पुणे महानगरपालिका आजपासून हरित पुणे समृद्ध पुणे हे अभियान सुरू करत आहे. या अभियानात सर्व नागरिक, संस्था आणि संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असं आवाहन आयुक्त नवल किशोर राम यांनी केलं आहे.
1: 5 जून 2026 पासून आपलं पूर्ण शहर मध्ये एक वृक्ष लागवडचं मोठं अभियान सुरू करणार आहोत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक नागरिकांचा सहभाग व्हावा अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. आणि मी एवढे सांगतो की जर आपल्याला काही लागवड करायचं असेल तर तुम्ही खूप उत्साहाने तुम्ही याच्यामध्ये सहभागी व्हावा. तर मी आता सूचित करू इच्छितो की हा जो आपला मोहीम आहे, वन महोत्सव उपक्रम आहे, त्याच्या अंतर्गत आम्ही स्थानिक जो प्रजाती आहे त्याचं 1 ते 1.5 वर्षाचे झाड जे आहे आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून देतो. आणि खूप कमी पैसेमध्ये छत्रपती संभाजीराजे उद्यान आहे या ठिकाणी हे सगळे झाडे उपलब्ध असतील. आपण मोठ्या संख्येने इथे येऊन हे झाडाची खरेदी करून तुम्ही आपापल्या सोयीने झाडे तुम्ही लागवड करा. मी एवढे आपल्याला विनंती करतो.
0: मराठी भाषा शिकण्याची इच्छा असणाऱ्यांना किंवा नव्या पिढीतील मुलांना मराठी भाषेबद्दल उत्सुकता निर्माण व्हावी या उद्देशानं बी बिरबल डिजिटल मीडियानं म्हणजे हा छोटा पण वेगळा शब्दखेळ तयार केला आहे. www.mhanje.net या संकेतस्थळावर हा खेळ उपलब्ध आहे. याबाबत आकाशवाणीला अधिक माहिती देताना बी बिरबलचे संचालक गंधार संगोराम म्हणाले,
2: भाषा आपली वाटण्यासाठी आधी भाषक आपले वाटायला हवेत असं मला वाटतं. मराठी भाषेच्या प्रेमापोटी आम्ही म्हणजे नावाचा हा एक छोटासा खेळ तयार केला आहे. म्हणजे या खेळामध्ये भाषा शिकवण्यापेक्षा भाषेशी मैत्री करण्यावर आम्ही जास्त भर दिला आहे. यात फक्त कठीण आणि पुस्तकातले अवघड शब्द नाहीत तर आपण अनेकदा ऐकलेले, वापरलेले पण कदाचित नीट समजून न घेतलेले शब्दसुद्धा आहेत. लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत मराठी आणि अमराठी अशा सगळ्यांसाठी हा खेळ तयार केला आहे. तुम्हाला खेळ आवडला तर तो आपल्या मित्र परिवारात आणि तुमच्या सोशल मीडियावर जरूर शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याला नवीन शब्द सापडेल, एखादी जुनी आठवण जागी होईल किंवा कदाचित मराठीशी मैत्री होईल. सर्वात महत्वाचं म्हणजे हा खेळ सर्वांसाठी पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध आहे. कोणत्याही आर्थिक अपेक्षेशिवाय केवळ मराठी भाषेवर आणि भाषकांवर असलेल्या प्रेमापोटी आम्ही हा प्रयत्न केलेला आहे.
0: ज्येष्ठ इतिहासकार आणि शाहू विचारांचे गाढे अभ्यासक डॉ जयसिंगराव पवार यांना 40वा राजर्षी शाहू पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला आहे अशी माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी काल दिली. ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं काल मुंबईमध्ये निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हथखडी या चित्रपटाद्वारे निर्माते म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. जानेवारी 2015 निहलानी यांची केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे

0: यांचं काल पुण्यामध्ये अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. भोर मतदारसंघामधून ते 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. 1972 ते प्रथम आमदार झाले. राज्याचे शिक्षण मंत्री, दुग्धविकास, पशुसंवर्धन, उच्च आणि तंत्रशिक्षण, परिवहन, पुनर्वसन, रोजगार हमी, मत्स्य व्यवसाय, फलोत्पादन, विधिमंडळ कामकाज अशा विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी 14 वर्ष मंत्रिमंडळात काम केलं. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच सहकार परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं. महानंद अर्थात महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघाच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या पार्थिव देहावर आज भोर इथं 10:30 सुमाराला अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी कळवलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचं काल केरळमध्ये आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पुढच्या 4 ते 5 दिवस दक्षिणेकडच्या राज्यांच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 6 जागांवर महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित. अन्य ठिकाणी लढतींचं चित्र स्पष्ट. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कारांमध्ये पुणे, नंदुरबार आणि सांगलीच्या डिजिटल उपक्रमांची निवड. ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं पुण्यामध्ये निधन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल. येत्या 2-3 दिवसात राज्यात पोहोचण्याचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:21 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत एक गाणी ताजे तवाने.
2: तुझी साथ हवी

0: श्रोते हो म द देवकाते यांच्या गीताला संगीत होतं बाळ पळसुले यांचं. आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं डाळिंबी या चित्रपटामधलं गीत आपण ऐकलं. एक गाणे ताजे तवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. हा कार्यक्रम रात्री 8 वाजता पुन्हा प्रसारित करण्यात येईल. आता सकाळचे 7:25 होत आहे. दिलखुलास हा कार्यक्रम ऐकण्यासाठी जाऊया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.
1: प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. श्रोतेहो, जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आपण तंबाखूच्या वाढत्या व्यसनाविषयी आणि त्याच्या दुष्परिणामांविषयी माहिती घेत होतो. आजच्या भागात आपण तंबाखू मुक्ती समुपदेशन, विद्यार्थ्यांसाठी राबवले जाणारे उपक्रम, कायदेशीर कारवाई, पॅसिव्ह स्मोकिंगचे धोके आणि समाजाची भूमिका याबद्दल चर्चा करणार आहोत. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम, नमस्ते. मॅडम, अजूनही आपल्याला समाजामध्ये लोकांना तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र हे सरकारी दवाखान्यामध्ये कार्यरत आहे याच्याबद्दल लोकांच्या मध्ये अज्ञान आहे किंवा अनभिज्ञ लोक आहेत. तर या दृष्टीने मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल की राज्यभर जे तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र जे आहे, टोबॅको सिजेशन सेंटर असे याला आपण TCC म्हणतो, तर जे आपली ग्रामीण रुग्णालय आहेत याच्यामध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत ही जी काही TCC सेंटर कार्यरत राहतात त्याच्यामध्ये एक डेंटिस्ट असतात, त्यानंतर त्यांच्याबरोबर एक त्यांचे सहाय्यक असतात आणि फुलफिल हे केंद्र आपलं चालतं. त्या ठिकाणी काय असतं की बाबा जे काही आपले डेंटिस्टला किंवा दाताचे मुख याचे जे काही लोक येतात उपचार घ्यायला, तर त्या ठिकाणी त्यांना तंबाखू व्यसन सोडण्यासाठी सुद्धा आपले डेंटिस्ट मदत करत असतात किंवा त्या ठिकाणी असणारे आपले कर्मचारी त्यांना मदत करत असतात. तर हे काम कसं चालतं, तर पहिली पायरी काय आहे याच्यामध्ये, तर मानसिक तयारी. कुठल्याही व्यसनाची जर का आपल्याला सोडवायचं असेल तर आपली इच्छाशक्ती फार महत्वाची असते. आपण ज्यावेळी इच्छाशक्ती मनात आणतो कुठलंही व्यसन सोडायचं किंवा कुठली गोष्ट सोडायची, तर त्यासाठी मनाची तयारी आपली फार महत्वाची असते. तर त्यासाठी व्यक्तीच्या व्यसनाची पातळी तपासली जाते, तिथं काय प्रकारचं याला व्यसन आहे आणि त्यानुसार त्याला समुपदेशन केलं जातं, त्याच्याशी संवाद साधला जातो आणि त्याला व्यसन सोडण्यासाठी प्रेरणा किंवा इन्स्पिरेशन दिलं जातं. याच्यामध्ये सेकंड जो पार्ट आहे तो निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी, त्याला आपण NRT म्हणतो. याच्यामध्ये काय होतं की तीव्र व्यसन जर का असलं एखाद्याला, तर त्याला निकोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी निकोटीन गम म्हणून असतं किंवा पॅचेस असतात ते त्याला दिले जातात. आणि हे याच्यामुळे त्याला मदत काय होते की जी काही त्याला त्या व्यसन सोडणारी व्यक्ती आहे त्याला ते व्यसन न केलं किंवा तंबाखू सोडलं त्या वेळेला नाही घेतलं, तर जी तळमळ असते ती तळमळ त्याची तंबाखू बद्दलची कमी व्हायला NRT मुळे किंवा निकोटीन रिप्लेसमेंट मुळे मदत होते. तिसरा भाग आहे तो वर्तवणूक उपचार, याला आपण बिहेव्हिअरल थेरपी म्हणतो. तंबाखू खाण्याची इच्छा कधी होते, उदाहरणार्थ आपण बघतो चहा पिल्यानंतर किंवा जो एखाद्या व्यक्तीला ताणतणाव आला, एखादी व्यक्ती टपरीवर गेली चहा पिते बाबा तंबाखू घेते, अशा वेळेला ह्याची आपल्याला इच्छा होत असते. तर हे त्या ठिकाणी आपली लोक आहेत ते शोधून काढतात आणि त्यावेळी ती जी काही इच्छा होती आपल्याला ती तलप होते तंबाखूची, त्यावेळेला आपले मन दुसरीकडे कसं व्यस्त होईल किंवा दुसरीकडे कसं मन आपलं ड्रायव्हर्ट होईल आणि ह्याचे ट्रेनिंग दिलं जातं, ह्याची त्यांना पद्धत शिकवली जाते जेणेकरून त्यांचं मन वळवून ती वेळ जी आहे ती त्यापासून त्यांना परावृत्त करता येईल. चौथा गोष्ट याच्यामध्ये आहे की यशस्वीतेचं प्रमाण आपण विचारलं. एक ह्या सेंटरमध्ये जर का आपल्याला योग्य मार्गदर्शन आणि त्या पेशंटची इच्छाशक्ती जर का असेल, कुठलंही व्यसन सोडायचं आहे मला या व्यसनापासून दूर जायचं आहे, तर हजारो लोक दरवर्षी या व्यसन सोडण्यामध्ये उपयुक्त होतात किंवा सोडत आहेत. हे ह्या सेंटरचं आपण यश म्हणायला काही हरकत नाही. ह्याच्यामध्ये जे डेंटिस्ट असतात तर त्यांचे व्यसनाची पातळी शोधतात, त्यानंतर त्याला फॉलोअप देतात आणि फॉलोअप दिल्यामुळे काय होतं, व्यक्ती पुन्हा व्यसनाच्या आहारी जाण्यापासून त्याची शक्यता फार कमी होते. एकंदरीत काय, त्या व्यक्तीची व्यसन सोडणाऱ्या

0: इच्छाशक्ती आणि आमच्या टीसीसी सेंटरची मदत यानुसार आपण व्यसन सोडण्यात नक्कीच यशस्वी होऊ शकतो.
1: सर, शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तंबाखू पासून दूर ठेवण्यासाठी कोणते विशेष उपक्रम किंवा जनजागृती मोहिमा राबवल्या जात आहेत?
0: विद्यार्थी हे आपल्या राष्ट्राची संपत्ती आहे किंवा विद्यार्थी हे आपले उद्याचे भविष्य आहेत आणि ह्या विद्यार्थ्यांना ह्या भविष्याला आपल्याला सुरक्षित ठेवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला एक नियोजनपूर्वक एक धोरण आखलं पाहिजे. तर हे व्यसन सोडताना आपण त्या ठिकाणी काय करतोय तर कोटपा ऍक्ट म्हणून एक आपला आहे. कोटपा ऍक्ट बऱ्याच जणांना माहित नाही आहे. तर कोटपा ऍक्ट काय आहे? सिगारेट अदर टोबॅको प्रोडक्ट ऍक्ट असं या कोटपाचं लॉंग फॉर्म आहे. तर ह्या कोटपा ऍक्ट कायद्याची अंमलबजावणी केली जाते. यामध्ये काय होतं, शाळा कॉलेजच्या 100 यार्ड परिसरामध्ये कोणताही तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्री करणारा टपरी असेल किंवा कोणी करत असेल तर त्याच्यावरती पूर्णपणे बंदी आहे. नागरिकांना ह्या दृष्टीने मी सांगू इच्छितो की आपल्यालाही आपण सजग नागरिकच्या दृष्टीने आपण पालक असाल किंवा हे असाल शाळेच्या या परिसरामध्ये 100 यार्ड परिसरामध्ये आपल्याला टपरी वगैरे आढळली आणि त्या ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होते असं आपल्याला जाणवलं तर आमचा जो टोल फ्री क्रमांक आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनला आपण जाऊन त्याची तक्रार करून तसे त्या ठिकाणी बंधनकारक आहे. त्याचबरोबर तंबाखू मुक्त शाळा हा एक निकष असतो, टोबॅको फ्री स्कूल किंवा टोबॅको फ्री इन्स्टिट्यूशन. तर या प्रत्येक शाळेमध्ये अँटी टोबॅको मॉनिटर एक विद्यार्थी प्रतिनिधी व शिक्षकांची समिती नेमली जाते जी शाळेच्या परिसरामध्ये लक्ष ठेवते. त्यानंतर मुलांना वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती घालण्यापेक्षा त्यांना तंबाखूचे जे काही दुष्परिणाम आहेत ते स्वतः समजावून सांगता यावेत म्हणून त्या माध्यमातून मुलांना स्पर्धेच्या माध्यमातून जागरूक केलं जातं. त्या ठिकाणी दूत म्हणजे पियर एज्युकेशन, कॉलेजमध्ये काही आपण विद्यार्थी असे निवडतो त्यांना प्रशिक्षित करतो आणि जे आपल्या मित्रांना किंवा व्यसन जे करतायत त्यांना त्या व्यसनापासून दूर कसं राहण्याचा सल्ला देतील किंवा त्यांना परावृत्त करतील. कारण आपल्याला माहिती आहे कुठल्याही घरच्या पालकांच्या पेक्षा आई वडिलांच्या पेक्षा कुणालाही मित्राचं लवकर ऐकलं जातं तर त्या मित्राच्या सल्ल्यानुसार तो व्यसनापासून दूर राहण्याचा प्रयत्न करेल. या पद्धतीने आपण या ठिकाणी विशेष धोरण त्यांच्यासाठी आखत असतो.
1: अच्छा सर, टोल फ्री नंबर आपण सांगू शकाल का?
0: राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत टोल फ्री नंबर आहे 1800112356. पुन्हा एकदा सांगतो, 1800112356.
1: सर, तंबाखू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कोणत्या कायद्यांतर्गत कारवाई केली जाते आणि अशा कारवाईचा समाजावर आणि विक्रेत्यांवर कितपत परिणाम दिसून येतो?
0: तंबाखू आणि सिगारेट विक्रीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याकडे कोटपा कायदा 2003 असा कार्यरत आहे. यामध्ये काय असतं की सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, 18 वर्षाखालील मुलांना तंबाखू विक्री करणे आणि शैक्षणिक संस्थांच्या जवळ 100 यार्ड परिसरामध्ये तंबाखूची विक्री करणे हा गुन्हा मानला जातो. आणि तसेच महाराष्ट्रात गुटखा आणि सुगंधित तंबाखूवरती पूर्णपणे बंदी आहे. आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा विचार पाहता कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी आणि क्रीडाप्रेमी जिल्हा म्हणून ओळखला जातो. गेल्या काही काळामध्ये कोल्हापूर पोलीस, आरोग्य विभाग आणि अन्न आणि औषध प्रशासनाने एकत्र येऊन संयुक्तरित्या धडक मोहिमा कारवाई केलेली आहेत. त्यामुळे विक्रेत्यांमध्ये एक जरब बसलेली आहे. जे काय आपल्या शाळा कॉलेज किंवा इन्स्टिट्यूट आहेत त्याच्या आसपास असणाऱ्या टपऱ्यांवर कडक कारवाई केल्यामुळे तिथला तंबाखूचा सुळसुळाट नक्कीच कमी झाला आहे. समाजात आजही उघडपणे व्यसन करणाऱ्या विरुद्ध एक प्रकारची सामाजिक जाणीव, सोशल अवेअरनेस जी आहे ती त्यामुळे निर्माण झालेली आहे.
1: अच्छा सर, पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे दुसऱ्याच्या धूम्रपानामुळे होणारा त्रास. सर, पॅसिव्ह स्मोकिंग किती धोकादायक असतं आणि विशेषतः लहान मुलं, महिला आणि गरोदर मातांवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो?
0: अतिशय गंभीर मुद्दा आहे. पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे स्वतः धूम्रपान न करता दुसऱ्याने सोडलेला सिगारेट किंवा विडीचा धूर श्वासाद्वारे इतरांच्या शरीरात जाणे, याला अप्रत्यक्ष धूम्रपान म्हणतात किंवा पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतात. धूर सोडणाऱ्यांपेक्षा हा धूर शेजारी उभे असलेल्या शरीराला जास्त इजा करतो हे आपल्याला ज्ञात असेलच. तर याच्यामध्ये याचा गरोदर माता लहान मुलावरती परिणाम होत असतो. आता गरोदर मातांवर परिणाम म्हटला तर जर एखादी गरोदर महिला आहे अशा धुराच्या संपर्कात असेल, तिच्या शेजारी कोणी बिडी सिगारेट ओढत असेल तर गर्भातील बाळाला ऑक्सिजनचे प्रमाण कमी मिळते. त्याचप्रमाणे तिची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी

0: एंट्री म्हणजे त्याला आपण मुदतपूर्व प्रसूतिस्थिती होणे किंवा महिलांच्या बाळाचे वजन कमी भरणे किंवा जन्मजात बाळामध्ये व्यंग असण्याचा मोठा धोका निर्माण होतो. दुसरी गोष्ट, लहान मुलांची फुफ्फुसे नाजूक असतात हे आपल्याला माहिती आहे. तर ह्या अशा ज्या काही आपण शेजारी बाजारी जे काही स्मोकिंग केलं जातं ज्याला आपण पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतो, तर मुलांना दमा अस्थमा ज्याला आपण म्हटलं जातं किंवा निमोनिया ब्रॉन्कायटिस आणि कानाच्या इन्फेक्शनचा त्रास वारंवार होतो. यामुळे घरात किंवा आपल्या सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करून आपल्या प्रियजनांच्या जीवाशी खेळत आहोत हे प्रत्येक नागरिकाला माझी विनंती आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि पॅसिव्ह स्मोकिंग किंवा आपल्या तंबाखू किंवा विडीच्या व्यसनामुळे घरातल्यांनाच म्हणा, कुटुंबातल्या सदस्यांना म्हणा किंवा आपल्या समाजातील मित्र परिवारांना म्हणा त्रास होतो ह्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे आणि हे लक्षात ठेवून त्याप्रमाणे धूम्रपान किंवा जे हे सोडलं पाहिजे.
1: हो खरंय सर, पालकांनी आपल्या मुलांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी आणि तंबाखू विरोधी लढ्यात पालक शिक्षक आरोग्य यंत्रणा आणि समाज यांची भूमिका किती महत्वाची आहे याबद्दल आपण काही माहिती द्याल.
0: बरोबर आहे मॅडम, तंबाखू व्यसन हे फक्त आरोग्य विभागाचाच प्रश्न आहे असं नाहीये. आपल्याला माहिती असेल हा लढा सरकार किंवा डॉक्टरांचा नाहीये, आरोग्य विभागाचा नाहीये. तर याच्यामध्ये एक तर पालक, दुसरी गोष्ट आहे पहिले पालक झाल्यानंतर दुसरे शिक्षक आहेत आणि तिसरा समाज आहे. तर याच्यामध्ये पालकांची भूमिका आपण काय आहे, तर मुलांसमोर स्वतः कधीही तंबाखू किंवा सिगारेटचं सेवन करू नये. मुलं मोठ्यांचं अनुकरण करत असतात त्यामुळे मुलांच्या वर्तनावर लक्ष ठेवायला लागेल, त्यांच्याशी संवाद साधा आणि जेणेकरून ते तणावाखाली व्यसनाकडे वळणार नाहीत याची दक्षता पालकांनी घेतली पाहिजे. दुसरी भूमिका आहे आपल्याकडे पालकांच्या झाल्यानंतर मुलं शाळेत जातात तिथं शिक्षकांची भूमिका येते. जेणेकरून एखादे विद्यार्थी अचानक एकलकोंडा झाला किंवा त्याच्या वर्तनात बदल दिसला तर शिक्षकांनी त्याला प्रेमाने विश्वासात घेतलं पाहिजे, त्याचं समुपदेशन केलं पाहिजे, त्याच्यावर काय ताणतणाव आहे हे विचारलं गेलं पाहिजे, जेणेकरून त्याला बाबा व्यसन लागणार नाही याची शिक्षकांनी दक्षता घेतली पाहिजे किंवा ती भूमिका वाटवली पाहिजे. आता तिसरा राहिला भाग आपण समाज. मनुष्य प्राणी हा समाजात वावरत असतो, त्याला आजूबाजूचे सगळ्या समाजात राहायचं असतं. तर सार्वजनिक ठिकाणी कोणी धूम्रपान करत असेल तर त्याला हटकले पाहिजे. तुम्ही एक भारताचे सजग नागरिक आहात तर त्यानुसार कायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्याची तक्रार प्रशासनाकडे केली पाहिजे. व्यसनमुक्तीची जी काही चळवळ आहे ही एक लोकचळवळ त्या दृष्टीने झाली पाहिजे. तर केवळ नुसतं आरोग्य किंवा सरकार यांच्यावर अवलंबून न राहता पालकांनी शिक्षकांनी आणि समाजाने आपली जर का भूमिका योग्य प्रकारे वटवली तर तंबाखू विरोधी लढ्यात आपण नक्कीच यश मिळवू याची मला खात्री वाटते.
1: हो खरंय सर, तंबाखूचं व्यसन सोडण्याचा निर्णय घेणाऱ्या नागरिकांना किंवा युवकांना आपण काय संदेश द्याल?
0: तुमचा एक निर्णय तुमच्या कुटुंबाचं आयुष्य बदलू शकतो. व्यसन सोडणे कठीण नक्कीच आहे पण ते अशक्य अजिबात नाहीये. जेव्हा जेव्हा तंबाखूची तीव्र इच्छा होईल तेव्हा तुमच्या मुलांचा कुटुंबाचा चेहरा डोळ्यासमोर आणा. मोफत समुपदेशन सेवा आपली आहे, त्यासाठी व्यसन सोडताना योग्य वैद्यकीय मदतीची गरज असते. आजच पाऊल उचला, तंबाखूला नाही म्हणा, निरोगी आयुष्याची सुरुवात करा.
1: श्रोते हो, तंबाखू मुक्त समाज घडवण्यासाठी शासन, आरोग्य विभाग, शाळा, महाविद्यालय, पालक आणि समाज यांनी एकत्रितपणे काम करणं ही काळाची गरज बनली आहे. योग्य समुपदेशन, कुटुंबाचा आधार आणि दृढ इच्छाशक्ती यांच्या मदतीने निरोगी, आनंदी आणि व्यसनमुक्त जीवन नक्कीच जगता येऊ शकतं. हाच संदेश आपल्याला राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आराळेकर यांनी दिला आहे. सर, आपण अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, तंबाखूला नकार, आरोग्याला स्वीकार हा संदेश आपण प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणं ही आपल्या प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आपण प्रत्येकानं पार पाडायला हवी. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह आणि नव्या मान्यवरांसोबत सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिल खुलास आताच आपण ऐकलात.
1: श्रोते हो, आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:40 झाली आहेत.
2: अहो सरकार, कसलं टेन्शन घेतलं तुम्ही?
3: अहो, या खास महिन्यासाठी खाशी स्वारी येते, त्यांच्या पाहुणचारासाठी मला अनारसे हवे.
2: कोण ही खाशी स्वारी?
3: अधिक महिना जावळ बापू नवाण.
2: दांडेकरांच्या सुपर शॉप मध्ये शुद्ध तुपातले अनारसे आणि अनारशाचं पीठ सुद्धा मिळत. देवाज ऑर्डर.
3: अगो बाई, खरंच की खास दिवसांची खास फरमाइश पुरवणार खास तुमचं सुपर शॉप दांडेकर सुपर शॉप, मारुती चौक आणि विश्रामबाग सांगली.
1: प्रसारित करीत आहोत श्वास हॉस्पिटल यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि एअर एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
6: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे कन्सल्टिंग चेस्ट फिजिशियन डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्या सोबत. आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत. डॉक्टर मडके सर, नमस्कार.
7: नमस्कार.
6: सर, श्वसनाच्या विकारांसंदर्भात तुम्ही सांगत असता मला प्रश्न असा विचारायचा आहे की बऱ्याच जणांकडे पाळीव प्राणी असतात किंवा पाळीव पक्षी सुद्धा असतात आजकाल, त्यांच्या काही गोष्टींमुळे म्हणजे त्यांची विष्ठा असेल, त्यांची पिस असतील, त्यांच्या मधून निघणारे काही जंतू असतील, असे बरेच प्रकार असू शकतात आपल्याला कितीही स्वच्छ वाटलं तरी, तर त्याच्यामुळे काही श्वसन विकार किंवा असे काही पेशंट तुमच्याकडे येतात का?
7: आमच्याकडे जेव्हा असा एखादा रुग्ण येतो तेव्हा त्याच्यामध्ये ज्या गोष्टी असतात त्यामध्ये आजूबाजूला असणारं वातावरण, विशेषतः इतर प्राणी, पाळीव प्राणी जसे की मांजर आहे, कुत्रा आहे, आता हल्ली तुम्ही नाही पाळलं तरी कबुतर आपल्या खिडकीत येऊन बसतात आणि ते अगदी पाळीव पक्षासारखेच आपल्याशी त्यांचं वर्तन असतं, त्याचा त्रास होऊ शकतो. तर असाच एक रुग्ण अगदी 50 ओलांडलेला आणि त्यांना आधीपासून थोडासा त्रास होता, ब्लड प्रेशर होतं, कंट्रोल होता पण मधुमेह होता, आणि अशा रुग्णाला अचानक ताप आला होता, डोकं दुखत होतं, अंग दुखत होतं, खोकला येत होता, सर्व लक्षणं निमोनियाची होती पण निमोनिया नियंत्रणात येत नव्हता, त्यामुळे बेजार होऊन तो आमच्याकडे आला होता. आणि श्वसनविकार आधीचा असल्यामुळे श्वसनाच्या तक्रारी होत्याच. काय झालं होतं, जेव्हा इतिहास विचारला तेव्हा ते घरामध्ये पोपट पाळत होते आणि पोपटाशी बऱ्याच जणांचा लगाव असतो आणि या पक्षाची पिस, त्याचे स्त्राव, श्वसनाचे स्त्राव, त्याची विष्ठा यातून काही जंतू, विशेष करून क्लॅमिडिया सिटॅकी नावाचा एक जीवाणू असतो, तो या पोपटांकडून माणसांमध्ये येऊ शकतो आणि तीव्र प्रकारचा न्यूमोनिया करू शकतो आणि अंगदुखी, डोकेदुखी ही सगळी लक्षणं त्यामध्ये होती. याचं निदान केलं आणि त्याप्रमाणे त्यांना अँटीबायोटिक्स दिले आणि सपोर्टिव्ह ट्रीटमेंट जी काय असते ती सगळी दिल्यानंतर या व्यक्तीचा खोकला आणि न्यूमोनिया जो तीव्रतेच्या दिशेने चालत होता तो नियंत्रणात आला.
6: श्रोते, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. डॉक्टर मडके सर, तुम्ही सांगताय ज्यांच्याकडे पाळीव पक्षी किंवा प्राणी असतात अशा पेशंट बद्दल,
7: तर जेव्हा पोपट किंवा अन्य पक्षी प्राणी यांच्या साधित्यात आल्यामुळे विशिष्ट प्रकारचा निमोनिया होतो तेव्हा त्यांना तीच तीच अँटीबायोटिक्स चालत नाहीत, अँटीबायोटिक्स वेगळी द्यावी लागतात, वेगळ्या प्रकारचे द्यावे लागतात आणि अर्थातच त्या दृष्टीने उपचार द्यावे लागतात. रुग्णाचा असलेला इतर श्वसन विकार आहे जसे की दमा असेल, सीओपीडी असेल, तर त्यांना श्वासनलिका रुंद करणारी औषधं द्यावी लागतात. आणि मला सर्वात महत्वाची गोष्ट श्रोत्यांना सांगायची तीही की जर तुम्ही पक्षी पाळत असाल, एक तर आता हल्ली कायदा आहे त्यामुळे तुम्ही कायदेशीर त्याची परवानगी घ्या, त्या पक्ष्याची निगा राखा कारण तो एक जीव आहे, सजीव आहे, त्याचे पंख स्वच्छ ठेवा, त्याचं शरीर स्वच्छ ठेवा आणि एका पिंजऱ्यात दोन दोन तीन तीन चार चार पक्षी, जास्तीत जास्त दोन ठेवा, तो पिंजरा मोठा असावा, त्यांना चांगलं खाऊ पिऊ घाला आणि अर्थातच गळणारे पंख, त्याची जी काही विष्ठा ह्याची स्वच्छता वारंवार वेळच्या वेळी करा, त्यांच्यासाठी पण आणि तुमच्यासाठी पण त्याचा फायदा होईल. आणि अर्थात नवीन गोष्ट म्हणजे त्यातला हँडल करताना मास्क वापरा, त्याची विष्ठा काढताना ग्लोव्ज घाला.

0: हातामध्ये, आणि नवीन पक्षी पाळणार असाल तर आधी क्वारंटाईन करा त्याला. म्हणजे आपण कोरोनामध्ये हा शब्द ऐकला, कुठून तो आला माहिती नाही, साधारण 15 दिवस तुम्ही त्याचा प्रत्यक्ष संपर्क टाळा. किंवा इतर पक्षी घरात असतील तर त्यांच्याशी संपर्क येण्याआधी त्याच्यामध्ये आधी काही इन्फेक्शन असतील तर ती बरी होण्यासाठी किंवा त्याला हेल्दी होण्यासाठी त्याला क्वारंटाईन म्हणजे वेगळं ठेवा आणि खुशाल पक्षी पाळा.
1: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934, 83 850 63 934, 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
4: बघितलंस सोनूने टिफिन तसाच परत आणलाय.
5: अगं मुलांना एकदम हटके टिफिन बॉक्स हवे असतात, एकदम अट्रॅक्टिव्ह.
4: अगं कुठून आणायचे ते?
5: अगं विश्रामबागच्या दांडेकरांकडून. परवा मी आमच्या दोन्ही मुलांसाठी वॉटर बॉटल्स आणि स्कूल टिफिन बॉक्स घेतले आणि सासूबाईंच्या मुलासाठी ऑफिस टिफिन पण आणलाय विश्रामबागच्या दांडेकरांकडून.
4: सासूबाईंचा मुलगा
5: म्हणजे आमचे हे.
6: विश्रामबाग दांडेकर सुपर शॉप मध्ये स्कूल आणि ऑफिस टिफिन आणि वॉटर बॉटल्सच्या भरपूर व्हरायटीज एकदा अवश्य भेट.
3: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गाणी मनातली.

श्रीकांत पारगावकर यांच्या स्वरात शांता शेळके यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. श्रोतेहो आपण ऐकत आहात गाणी मनातली, हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

रसिक श्रोते हो, नामवंत त्वचा रोगतज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिग्दर्शक डॉक्टर दयानंद नाईक यांच्या शशांक लिमये यांनी घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा आणि शेवटचा भाग जरूर ऐका. आजचे पाहुणे या कार्यक्रमात आज सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही

0: रवींद्र गांगुर्डे यांच्या स्वरामध्ये यशवंत देव यांची गीतरचना आपण ऐकलीत. आणि या गीताबरोबरच गाणी मनातली हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglialakashwani@gmail.com. sanglialakashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार, आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 8 वाजतात. दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र, 8:15 मॉर्निंग न्यूज हे इंग्रजी बातमीपत्र प्रसारित होईल. 8:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला समाचार प्रभात.

ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दमणच्या दौऱ्यावर. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारतीय मुलांच्या संघाची पाकिस्तानशी तर मुलींच्या संघाची चीनशी लढत. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमधल्या सुरत शहराला भेट देणार असून रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रातील 18,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये वडोदरा मुंबई या द्रुतगती महामार्गाच्या महत्वाच्या टप्प्याचं लोकार्पण मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल. गुजरात आणि महाराष्ट्रातील दळणवळण आणखी सुधारण्यासाठी हा महामार्ग उपयुक्त ठरणार आहे. त्यानंतर संध्याकाळी पंतप्रधान दमणला भेट देणार असून तिथं सुमारे 2,970 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्स यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या विविध मुद्द्यांचा आढावा घेतला. या बैठकीत ऊर्जा, महत्वपूर्ण खनिज, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य यासह अन्य क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर विस्तृत चर्चा झाल्याचं पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. अहमदाबादमध्ये कालपासून जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्पर्धेच्या उद्घाटन सत्राला दूरस्थ माध्यमातून संबोधित केलं. या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी योग 365 या मोहिमेचं जागतिक राजदूत म्हणून योगदान द्यावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. येत्या 8 जूनपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेत 60 देशातील 400 स्पर्धकांनी भाग घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक आज आपलं द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहे. बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आज सकाळी पतधोरण समितीने घेतलेले निर्णय जाहीर करतील. वाढती महागाई आणि कच्च्या तेलाच्या किमती, घसरणारं रुपयाचं मूल्य आणि संभाव्य कमकुवत मान्सून यासारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी रेपो दरात वाढ करणं हा योग्य मार्ग ठरणार नाही. त्याऐवजी बाजारातील विपरीत परिस्थिती दूर करण्यासाठी आणि वित्तीय स्थिरतेला पाठिंबा देण्यासाठी बँक अल्पमुदतीचे व्याजदर आणि तरलतेचे उपाय वापरू शकते असं SBI प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. आज 5 जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन. पृथ्वीवरील जीवसृष्टी वाचवण्याबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 1973 पासून दरवर्षी 5 जूनला हा दिवस साजरा केला जातो. या निमित्तानं केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग हे राजधानी दिल्लीतल्या मैदानगढी इथल्या नमो ऑक्सिजन पार्कमध्ये आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात भाग घेणार आहेत. संपूर्ण देशभरात या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशिया आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचं कौतुक केलं आहे. भारतानं रशियाबरोबरचं सहकार्य कमी करावं यासाठी पाश्चात्य देशांकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्न निरर्थक आणि जागतिक स्थैर्यासाठी हानिकारक असल्याचं पुतीन यांनी म्हटलं आहे. जगातील प्रमुख वृत्तसंस्थांच्या प्रमुखांशी संवाद साधताना ते काल बोलत होते. यावेळी पुतीन यांनी भारताची आर्थिक प्रगती आणि स्वतंत्र परराष्ट्र धोरण यांची प्रशंसा करत भारतासोबतचे आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याचा रशियाचा निर्धार असल्याचं सांगितलं. रशिया भारताकडे एक विश्वासू भागीदार म्हणून पाहतो आणि भारताचे इतर कोणत्याही देशासोबतचे द्विपक्षीय संबंध रशियासाठी नकारात्मक ठरतील असं वाटत नाही असंही पुतीन यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री इव्हेट कूपर यांनी काल नवी दिल्लीत भारत युके विजन 2035 आढावा घेण्यासाठी पहिली वार्षिक बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी विकास, तंत्रज्ञान, नवोपक्रम, संरक्षण, हवामान, स्वच्छ ऊर्जा आणि शिक्षण या विषयावरील प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी शिक्षण मंत्रालयानं लिव्हरपूल विद्यापीठाला बंगळुरू इथं शैक्षणिक संकुल सुरू करण्यासाठी मंजुरी पत्र सुपूर्द केलं. भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या व्यापार करारावरील चर्चा पुढे नेण्याच्या उद्देशानं अमेरिकेचं प्रतिनिधीमंडळ भारत दौऱ्यावर होतं. या प्रतिनिधीमंडळाचा 4 दिवसांचा भारत दौरा पूर्ण झाला आहे. या दौऱ्यादरम्यान व्यापार सुलभता, आयात कर, सीमाशुल्क, आर्थिक सुरक्षा आणि परस्पर हिताच्या इतर क्षेत्रांसह विविध विषयांवर रचनात्मक आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं सांगितलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघांच्या 17 जागांसाठी तसंच एका पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर राज्यातल्या 6 मतदारसंघांमध्ये उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

0: वाजून 30 मिनिटं आणि 10 सेकंद झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे.

0: अन्य ठिकाणी निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे आणि भाजपचे प्रदीप पंत यांनी उमेदवारी मागे घेतल्यानं महायुतीचे विक्रम काकडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यसभेच्या आगामी निवडणूक आणि पोटनिवडणुकीसाठी भाजपनं काल आपल्या 11 उमेदवारांची नावं जाहीर केली. त्यानुसार मध्यप्रदेशातून तरुण चुग आणि रजनीश अग्रवाल यांना तर राजस्थानमधून डॉ अलका गुर्जर आणि डॉ सतीश पुनिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुजरातमधून राजू शुक्ला, मुकेश शुक्ला, मानसिंग परमार आणि जितेंद्र मेघजी कंजरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेच्या 24 जागांसाठी ही निवडणूक येत्या 18 तारखेला होणार आहे. तर ओदिशा, महाराष्ट्र आणि तमिळनाडूमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. 1987 तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी तरुण कपूर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं 1 वर्षाची मुदतवाढ मंजूर केली आहे. कपूर यांचा हा कार्यकाळ येत्या 10 जूनपासून सुरू होईल आणि तो पुढील 1 वर्षाच्या कालावधीसाठी असेल अशी माहिती कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागानं दिली आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. भोर मतदारसंघातून ते 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. राज्याचे शिक्षण मंत्री तसंच दुग्धविकास, पशुसंवर्धन यासह विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी 14 वर्ष मंत्रिमंडळात काम केलं. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात महानंदच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अनंतराव थोपटे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. लोकसभेचे महासचिव आणि घटनातज्ञ डॉ सुभाष सी कश्यप यांचं दीर्घ आजारानंतर काल नवी दिल्लीत निधन झालं. ते 97 वर्षांचे होते. 1983 ते 1989 या काळात लोकसभेचे महासचिव म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता. डॉ कश्यप यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शोक व्यक्त केला आहे. मुलांच्या 18 वर्षाखालील आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. जपानमध्ये काकामिगाहारा हॉकी स्टेडियममध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार 3:30 वाजता हा सामना सुरू होईल. भारतानं चिनी तैबेवर 13-1 असा शानदार विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुलींच्या 18 वर्षाखालील आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताची लढत चीनशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 9:30 वाजता हा सामना सुरू होईल. नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचं काल केरळमध्ये आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पुढील 4 ते 5 दिवस दक्षिणेकडील राज्यांच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असून पुढच्या 2 ते 3 दिवसात राज्याच्या काही भागात मान्सूनच्या सरी पडण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. राजधानी दिल्लीसह पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये आज विजांसह पावसाचा अंदाज आहे. कर्नाटक, केरळमध्येही आज जोरदार पावसाची शक्यता आहे. तर आंध्र प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोरममध्ये आज उष्ण दमट हवामान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दमणच्या दौऱ्यावर. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारतीय मुलांच्या संघाची पाकिस्तानशी तर मुलींच्या संघाची चीनशी लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यमलहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम
2: चिंतन. हाच चिंतामणी.

0: मिल्छ खरा प्रमाण कुकुर दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: सर्व अरिष्ट आणि अनिष्ट गोष्टींना प्रमुख कारण एकच आहे, ते म्हणजे लोकसंख्येमध्ये प्रचंड होत असलेली वाढ। हे होय, नोकऱ्या कमी आणि पदवीधर संख्येनं अधिक, त्यामुळे सर्वांनाच नोकऱ्या मिळणं शक्य नाही हे ओघानं चालं। त्यात भर कॉम्प्युटरची। पूर्वीपेक्षा कमी वेळात आणि कमी माणसात उत्तम कार्य त्यामुळे साधता येतं। कॉम्प्युटरमुळे सुद्धा बेकारीमध्ये वाढ झालेली आहे, म्हणून पदवीधर तरुणांनी नोकऱ्यांच्या पाठी न लागता स्वतंत्र व्यवसाय करण्याचा पर्याय शोधला पाहिजे। अडाणी अशिक्षित माणसं सुद्धा स्वतंत्र उद्योगधंदे करून पैसा आणि संपत्ती मिळवतात, मग पदवीधर तरुणांना तसं करण्यास काहीच अडचण असता कामा नये। दुसरा मुद्दा असा की नोकऱ्यांच्या मागे धावणाऱ्या तरुणांना नोकऱ्या न मिळाल्यामुळं त्यांच्या ठिकाणी नैराश्य आणि वैफल्य येतं। अशा परिस्थितीत ही पदवीधर तरुण मुलं वाटेल ते करण्यास प्रवृत्त होतात। अशा परिस्थितीत नेमका फायदा समाजातील दुर्जन माणसं अचूक उठवतात। नोकऱ्या देण्याच्या निमित्तानं या तरुण मुलांना ती दुर्जन माणसं अनिष्ट गोष्टी करण्यास सांगतात, आणि एकदा का त्यांच्या हातून गुन्हा घडला की मग त्या तरुण मुलांना दुर्जन माणसांच्या पाठीमागे फरफटत जाण्याशिवाय पर्याय उरत नाही। वाघाच्या गुहेत गेलेला माणूस परत येऊ शकत नाही, त्याप्रमाणे दुर्जन माणसांच्या आहारी गेलेल्या तरुण मुलांना परतीचा मार्ग बंद होतो। अशा परिस्थितीमध्ये कितीही पश्चाताप झाला तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही, कारण वेळ निघून गेलेली असते। तिसरा मुद्दा असा की काळे धंदे करून काळा पैसा मिळवणारी अशिक्षित किंवा सुशिक्षित माणसं गडगंज संपत्ती मिळवतात, चैनचंगळ करतात, हे जरी खरं असलं तरी हे लोक सुखी जीवनाला संपूर्ण पारखे झालेले असतात। ही गोष्ट युवा पिढीनं आणि विद्यार्थी वर्गानं लक्षात ठेवली पाहिजे। काळा धंदा करून काळा पैसा संपादन करणारी माणसं हे प्रत्यक्षात गुन्हेगार असतात, परंतु प्रत्यक्ष गुन्हा साबित होईपर्यंत ही माणसं उजळ माथ्यानं समाजात वावरत असतात। अशा या गुन्हेगार लोकांना सुख शांती समाधान केव्हाही मिळत नाही, उलट हे लोक भयंकर टेन्शन खाली जीवन जगत असतात, जे जगणं म्हणजे प्रत्यक्षामध्ये क्षणाक्षणाला मरण असतं। निसर्ग नियमाप्रमाणे काळे धंदे करणाऱ्या माणसांची दुष्कृत्य आज ना उद्या बुमरँग होऊन त्यांच्यावर उलटतात। सर्व प्रकारचे शारीरिक आणि मानसिक रोग, संकट, आपत्ती, विपत्ती, क्लेश, दुःख, व्यसनांच्या आहारी गेलेली मुलं, अशा अनिष्ट गोष्टींना या लोकांना सामोरं जावं लागतं। अनिष्ट आणि भ्रष्ट मार्गाने मिळवलेला शापित पैसा तो मिळवणाऱ्यांना तापदायक तर ठरतोच, पण तो पैसा त्यांच्या मुलाबाळांना आणि पुढील पिढ्यांना वारसा हक्कानं आणि निसर्ग नियमानुसार अत्यंत क्लेशकारक, दुःखकारक आणि हानिकारक ठरतो। हे सर्व लक्षात घेऊन युवा पिढी

विद्यार्थ्यांनी अशा दुर्जन माणसांच्या आहारी जाऊ नये हेच त्यांच्या आणि राष्ट्राच्या हिताचं आहे. चौथा मुद्दा असा की पैसा मिळवणं या गोष्टीला विद्यार्थ्यांनी वाजवीपेक्षा फाजील महत्व देऊ नये. पैसा कोणीही मिळवू शकतो. चोर, दरोडेखोर, दहशतवादी, वेश्या, काळाबाजार करणारे लोक, भ्रष्टाचारी सुद्धा अनिष्ट गोष्टी करून पैसा मिळवतात आणि चैनचंगल करतात. परंतु ही माणसं आत्ता म्हटल्याप्रमाणे कधीही सुखी होऊ शकत नाहीत. प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी खाली उतरला तरी तो सुद्धा या लोकांना सुखी करू शकणार नाही. दुसऱ्यांना फसवून, लुबाडून आणि दुःखाच्या खाईत लोटून पैसा मिळवणारा कोणीही माणूस कधीही सुखी होऊ शकत नाही. पैसा म्हणजे लक्ष्मी असं सर्वसामान्यपणे समजलं जातं, परंतु हे पूर्ण सत्य नाही. अनिष्ट मार्गाने मिळवलेला पैसा म्हणजे प्रत्यक्षात कडक लक्ष्मी असून, चांगल्या मार्गाने मिळवलेला पैसा ही महालक्ष्मी होय. कडक लक्ष्मी जीवनात सर्व प्रकारच्या कटकटी, क्लेश आणि कलह निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. तर त्याच्या उलट महालक्ष्मी माणसाच्या जीवनात सुख, शांती, यश आणि समृद्धी प्राप्त करून देते. ज्याप्रमाणे निसर्ग नियमांना अनुसरून माणसाच्या पोटी माणूसच जन्माला येतो, वाघाच्या पोटी वाघच जन्माला येतो, त्याचप्रमाणे दुःखातून दुःखच निर्माण होतं आणि सुखातून सुखच निर्माण होतं. म्हणून जे दुसऱ्यांना सुख किंवा दुःख देतात ते सुखदुःख बुमरँग होऊन सहस्रपटीनं परत येऊन त्यांना सुखी किंवा दुःखी करण्यास कारणीभूत ठरतं. विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी हे लक्षात ठेवावं की चैनचंगळ करणाऱ्या लोकांच्या वाट्याला सरते शेवटी दैन्य आणि ओंगळ जीवन हमखास येतं. शिवाय जे लोक अनिष्ट मार्गाने काळा पैसा संपादन करतात ते लोक राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला भयंकर धोका निर्माण करतात. असे हे लोक समाजद्रोही आणि राष्ट्रद्रोही असून राष्ट्राचे एक नंबरचे शत्रू होत. पैसा या संदर्भात जीवनविद्येचा दृष्टिकोन काय आहे ते थोडक्यात पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. मानवी जीवनात पैशाला इतकं महत्व दिलं गेलेलं आहे की पैसा हेच माणसाचं सर्वस्व होऊन बसलेलं आहे. असं घडण्याचं प्रमुख कारण हे की पैशाच्या बळावर माणसाला सर्व काही विकत घेता येतं. इतकंच नव्हे तर माणसाला सुद्धा विकत घेण्याचं सामर्थ्य पैशामध्ये आहे. पैशासाठी माणसं अक्षरशः पिशी होतात आणि त्यापैकी ते स्वतःला जीवनामध्ये हरवून बसतात. जीवनविद्या सांगते की पैसा हे वास्तविक साधन आहे पण ते साध्य मात्र नाही. आणि ही महत्वाची गोष्ट विसरल्यामुळेच सर्व अनिष्ट प्रकार घडत असतात. पैशासाठी मरमर मरणाऱ्या माणसांना पैशानं मिळणाऱ्या संपत्तीचा उपभोग घ्यायला मरेपर्यंत वेळच मिळत नाही. त्यांनी मिळवलेला पैसा मात्र इतरांच्याच कामी येतो आणि प्रत्यक्षात ती माणसं पैशाचा दुरुपयोग करून कामातून जातात. थोडक्यात पैशाचा हव्यास हा सर्वांच्याच नाशाला कारणीभूत ठरत असतो. आमचे काही अमृत तुषार या संदर्भात ध्यानात घेणं अत्यंत आवश्यक आहे. जीवनविद्या सांगते की पैसा हा जीवनात अत्यंत आवश्यक आहे खरं, परंतु त्याची मर्यादा ओळखणं बरं. खऱ्या अर्थानं तोच श्रीमंत जो पूर्ण झाला निरासक्त. मनी इज समथिंग बट नॉट एव्हरीथिंग. पैशाची कमाई संसार सुखाचा करण्यास जितकी आवश्यक आहे त्याहून अधिक महत्वाची आहे पुण्याईची कमाई. पैसा ही लक्ष्मी नसून शांती ही वास्तविक खरी लक्ष्मी आहे. शांती हेच खरं ऐश्वर आणि खरी संपत्ती तीच होय. सुखसोय प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य पैशात आहे, परंतु सुखशांती प्राप्त करून देण्यास मात्र पैसा असमर्थ ठरतो. जीवनविद्या सांगते की जीवनात पैसा जितका आवश्यक तितकंच पुण्यही आवश्यक असतं. या सत्याची जाणीव मानवजातीला

0: जेव्हा होईल तेव्हाच विश्वामध्ये खरी क्रांती घडेल. वास्तविक पैसा हा देव आहे जर त्याचा सदुपयोग केला तर, याउलट पैसा हा दैत्य आहे जर त्याचा दुरुपयोग झाला तर. जीवनविद्या सांगते की पैसा हे सर्वस्व आहे असं जोपर्यंत माणसांना वाटत राहील तोपर्यंत ते खऱ्या अर्थानं सर्वस्वाला मुकत राहतील हे निश्चित. संपादित केलेली गडगंज संपत्ती मुलांच्या बुद्धीला गंज चढवते. गांजा, अफू, दारू, गर्द अशा अनिष्ट व्यसनांच्या आहारी नेते आणि सरते शेवटी त्यांना रसातळाला नेऊन पोचवते. पैसा हाच देव आणि संपत्ती हीच लक्ष्मी असं माणसाला जोपर्यंत वाटत राहील तोपर्यंत माणसातील माणुसकी निर्माण होणार नाही आणि मानवजातीला अपेक्षित असलेले सुख, शांती, समाधान कधीही प्राप्त होणार नाही. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

आकाशवाणी सांगली केंद्र सकाळचे 8:55 झाली आहेत. श्रोते हो प्रसारित करीत आहोत कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त मान्यवरांच्या मनोगतावर आधारित कार्यक्रम. आज या कार्यक्रमात सहभाग आहे आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांचा.

0: आकाशवाणीच्या नव्वदीनिमित्त सांगलीतील प्रसिद्ध आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांनी व्यक्त केलेले मनोगत आपण ऐकूया.
1: आकाशवाणी, आकाशवाणी म्हटलं म्हणजे मला अजूनही चांगलं आठवत की वर्षानुवर्ष काही बाबतीत खूप सुंदर प्रोग्राम जर कशावर ऐकायचे असतील रेडिओवर तर फक्त ते आकाशवाणीवरचे असेल. लहानपणी म्हणजे 50 वर्षापूर्वी जवळजवळ नाशिकहून आम्ही सांगलीला येत होतो. एसटीतून फक्त समोर दिसणारा उंच टॉवर शोधणं आणि त्याची माहिती घेणं, त्याच्या बाहेर लिहिलेलं होतं आकाशवाणी सांगली केंद्र. खूप लोकप्रिय असे विनोदी प्रोग्राम असू देत, शेतीविषयक तर विचारूच नका, हवामानाविषयी विचारू नका, असे कित्येक मोठमोठी खूप चांगली कार्यक्रमांची मांडियाळी जर कुठं असेल तर ती आकाशवाणीवर असायची. आकाशवाणीनं समाज मनात इतके मोठे बदल घडवलेले आहेत, एकंदरीत लहान मुलांपासून ते मोठ्या अगदी PhD करणारी मंडळी असू दे यांच्यासह मार्गदर्शन करण्यासाठी पूर्वंपार जर काही एखादं केंद्र असेल, एखादं जर माध्यम असेल तर ते माध्यम म्हणजे आकाशवाणी होतं. आकाशवाणी सकाळी 6 अगदी आमच्या इथं घरात आई उठलेली असायची आणि आम्ही उठून यायचा अवकाश की जर काही सुरू होत असेल तर ते आकाशवाणी असायची. आणि हे आकाशवाणी वेगवेगळी केंद्र म्हणजे सुगम संगीत असू दे नाहीतर अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा कार्यक्रमाची गोष्ट असू दे पण आकाशवाणीला पर्याय नसते. आणि या आकाशवाणीमुळे एक जे नातं तयार झालं होतं आमचं सगळ्या कुटुंबियांचं आणि आकाशवाणीचं हे मात्र अवर्णनीय ठरावं असं मला वाटतं. आकाशवाणीला शुभेच्छा. आकाशवाणीला 90 वर्ष झाली, सगळ्यांनीच आपण आकाशवाणीकडे लक्ष देऊन पुन्हा एकदा आकाशवाणीला भरभरा देऊन त्याची शताब्दी साजरी करावी असं माझं वैयक्तिक मत आहे. धन्यवाद.
2: निरंतर स्वर लहरी.
3: निरंतर स्वर लहरी आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त मान्यवरांच्या मनोगतांवर आधारित कार्यक्रम आपण ऐकलात. आज या कार्यक्रमामध्ये सहभाग होता आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांचा. श्रोते हो, या कार्यक्रमाचं संध्याकाळी 6:55 आपण पुन्हा प्रसारण ऐकू शकाल. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं सांगली केंद्र. आकाशवाणी सांगली केंद्र सकाळचे 9 वाजतायत. प्रसारित करीत आहोत लख लख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम काही क्षणातच.
4: QR कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
5: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
6: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.

शोध हो शब्बीर अहमद यांच्या गीताला संगीत होतं अमजद नदीम यांचं. झिला गाझियाबाद या चित्रपटासाठी सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आपण ऐकताय लखलख चंदेरी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

होते हो कौसर मुनीर यांच्या गीताला संगीत होतं साजिद वाजिद यांचं. तैवर या चित्रपटासाठी श्रुती हसन आणि सहकारी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा

0: हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आता सकाळचे 9:10 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत निवासी पाटण सैनिकी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
1: श्रोते हो नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम
2: जागरूक पालकांची पहिली पसंती. निर्मिती चतुरंग ऍडव्हर्टायझिंग सांगली.
3: गोट्या ऊट सूर्य कासरा बरोबर आलाय का
4: बाबा? झोपू दे ना.
3: काय करायचं याला?
4: ओ बाबा जरा मोबाईल द्या ना.
3: अजिबात नाही. एक तर उशिरा उठायचं, तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा, टीव्ही बघायचा, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. मला टेन्शन आलंय तुझं.
2: अहो अहो भाऊजी, टेन्शन कशाला घेताय?
3: मग काय करू?
2: अहो या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे.
3: काय सांगताय?
2: अहो हो,
1: टीव्ही मोबाईल पासून कोसो दूर तरीही जगाची ओळख देणारी, परंपरा आणि विज्ञानाची अचूक सांगड घालणारी, पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्रावीण्यालाही प्रोत्साहन देणारी, शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा, शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74-4722-6503 आणि 90-22-19-19-13. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.
2: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली. 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड. शिस्त, संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली, 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली, स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी लगतच्या रम्य, स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे. या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
5: नमस्कार
2: मॅडम. आपल्या कुरुंदवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगाल?
5: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात. या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो.
2: अगदी.
5: त्यासाठी वाव देणाऱ्या वातावरणाची, कौतुकाची, प्रोत्साहनाची त्यांना गरज असते आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं.
2: अरे वा. पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, तर त्याचं काय कारण असू शकेल?
5: टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय. त्यांचा हा गोंधळ दूर करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा. अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे.
2: अरे वा, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मॅडम जरा आपल्या शाळेची दिनचर्या, वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना.
5: आमच्या शाळेत 5 ते 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं. सकाळची प्रार्थना, योग, खेळ, सैनिकी प्रशिक्षण, अभ्यास, नाश्ता, चौरस आहार, विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही नवं शिकवण्याचा आमचा ध्यास.
2: अरे वा.
5: यातून त्यांना जी शिस्त, आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो.
2: अगदी अगदी बरोबर आहे.
5: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक, शुद्ध पेयजल प्रकल्प, गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता, या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे.
2: अरे वा, हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे. पण मॅडम आता जे आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत, तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण?
5: हो ना, आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकांइतकीच जबाबदारीनं काळजी घेतो. म्हणून तर सुजाण पालक आपल्या पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात.
2: अगदी नक्कीच. तर श्रोते हो, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकेल. धन्यवाद मॅडम.
5: धन्यवाद.
1: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे. मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे.
6: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना मायेने सांभाळतात, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते. आता
7: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात, राहायची सोय, जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात. भरपूर प्रगती झालेली आहे सर्व मुलांची, माझ्याच नाही सर्व मुलांची प्रगती भरपूर चांगलेली झालेली आहे.
2: शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विविध गुणदर्शन, स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नैपुण्य, महापूर आणि कोरोना सारख्या भीषण आपत्तीच्या क्षणी शाळेच्या विद्यार्थ्यांनी दाखवलेली परस्पर सहकार्य भावना, संयम आणि शिस्त या साऱ्यामुळेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आज सर्वत्र अभिमानाचा विषय ठरली आहे.
1: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची

0: पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13. 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13.
1: सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 9:15 झालेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कुटुंब स्वास्थ्य.
2: श्रोतेहो नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आज आपण पचन संस्था आणि आरोग्य याविषयी डॉक्टर पवन कदम यांच्याशी बोलणार आहोत. सर, आकाशवाणीच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
3: धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर पवन कदम. मी गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आणि हेपॅटोलॉजिस्ट आहे, म्हणजे पोटविकार आणि यकृत तज्ज्ञ. मी धरमसी डायजेस्टिव्ह वर्ल्ड चांदणी चौक सांगली येथे गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे.
2: आज आपण आपल्या पचन संस्थेविषयी आणि आरोग्याविषयी बोलतोय, तर पचन संस्था म्हणजे नक्की काय आणि ही कशी काम करते आणि चांगलं पचन म्हणजे काय?
3: चांगले पचन सुरू होते चांगली भूक लागण्यापासून. आणि भूक लागल्यावरती आपण जे पण जेवण घेतो, जे घास गिळतो, ते घास गिळल्यावरती फूड पाईप, आम्ही ज्याला इसोफेगस म्हणतो, त्याच्या थ्रू तो व्यवस्थित स्टमकपर्यंत पोहोचायला हवा. ते गिळताना काही त्रास व्हायला नको. पोटापर्यंत गेल्यावरती त्याच्यामध्ये ऍसिड, पोटातील ऍसिड मिश्रण होऊन त्याच बरोबर स्वादुपिंड आणि यकृत यांचे पण पचन रस इंटेस्टाईनमध्ये येऊन जेव्हा हे पोटातनं अन्न पुढे जातं छोट्या आतडीमध्ये, त्याच्यामध्ये व्यवस्थित जेव्हा मिश्रण होईल स्वादुपिंड आणि यकृत याच्यापासून येणाऱ्या पाचन रसाचं, त्यानंतर त्याचं छोट्या छोट्या पार्टिकलमध्ये विघटन होतं. स्वादुपिंड आणि यकृत यांमधून येणारे पाचन रस जेव्हा त्यावर ॲक्ट करतात, त्यानंतर त्यातले जे काही न्यूट्रियंट ज्याला आपण पोषक तत्वे म्हणतो, ते व्यवस्थित इंटेस्टाईनमधून ॲब्झॉर्ब होऊन आपल्या शरीरामध्ये पोचणे आणि उर्वरित जो भाग आहे तो शौचावाटे निघून जाणे, आणि ही संपूर्ण प्रक्रिया याच्यामध्ये काही त्रास नसेल त्याला चांगले पचन म्हणतात. त्यासोबतच हे आपल्याला बघायला हवं की वजन व्यवस्थित राहतं आहे का, कुठलं पण माल न्यूट्रिशन म्हणजे कुठलं पण न्यूट्रियंट आपल्या बॉडीमध्ये कमी नाही आहे याचे कुठलं लक्षण असायला नको, म्हणजे वजन व्यवस्थित हवं, काही मसल लॉस नको, म्हणजे दुसरे कुठले सिम्टम असतात जसे केस गळणे, दृष्टीदोष, तोंडामध्ये अल्सर येणे, हाडांची झीज होणे किंवा वारंवार रोग संसर्ग होणे ज्याच्यामुळे जे होतं कारण इम्युनिटी कमी असते, असं काही व्हायला नको. असं काहीही नसेल तेव्हा आपण त्यास म्हणू की पचन संस्था चांगली कार्यरत आहे.
2: अच्छा सर, आजकाल आपण बघतो की अपचन ही समस्या खूप लोकांमध्ये दिसून येते. गॅस होणं, पित्त होणं, अपचन होणं, करपट ढेकरा येणं, या समस्यांचं प्रमाण वाढण्यापाठीमागं कारणं काय असू शकतील?
3: आजकाल अपचन वाढलेलं आहे आणि त्यामागे कारणे पण तशीच आहेत. माझा जेव्हा पेशंट येतो त्यांच्या कंप्लेंट्स घेऊन, तेव्हा मी पहिल्यांदा विचारतो जेवणाची क का की, म्हणजे तुम्ही जेवण कधी घेताय, जेवणात काय घेताय, जेवण किती घेताय. ते कधी घेताय म्हणजे आजकालच्या लाईफ ट्रेंडनुसार अवेळी जेवणाचे प्रमाण खूप जास्त वाढले. त्यामध्ये रात्री उशिरा जेवण घेणं किंवा उपाशीपोटी चहा कॉफी घेणं किंवा अल्कोहोल पण घेणं ह्या गोष्टी आल्या. काय खाताय म्हणजे मसालेदार पदार्थांचा, बेकरीच्या पदार्थांचा जास्त वापर आहे जेवणामध्ये, मैदा जास्त आहे, चीज जास्त आहे किंवा चहा कॉफी प्रमाणाच्या बाहेर आहे, कार्बोनेटेड ड्रिंक्स असतात, ह्याच्यामुळे अपचन, गॅस धरणे ह्या गोष्टी जास्त होतात. आणि शेवटचं म्हणजे किती. अतिजेवन कमी जेवण दोन्ही चांगलं नाही.
2: बरोबर,
3: व्यवस्थित एवढं जेवायला हवं की पोट थोडंसं रिकामं राहील. आपण जसं म्हणतो गळ्यापर्यंत येईपर्यंत जेवलं तसं नको व्हायला, त्यामुळे डेफिनेटली अपचनाच्या कंप्लेंट्स वाढणार.
2: अच्छा सर, या अपचनामध्येच एक मोठा किंवा कॉमन इश्यू आपण म्हणू शकतो ते म्हणजे करपट ढेकर येणं किंवा छातीत जळजळ होणं, हे दोन मोस्टली कॉमन इश्यूज पेशंटमध्ये दिसून येतात. तर हे होण्यामागं काय कारणं असतील?
3: करपट ढेकर यांना हा फार एक कॉमन सिम्टम आहे माझ्या पेशंट्समध्ये. ते होतं कारण रिफ्लक्स येतो, पोटातलं जे अन्न असतं ते फूड पाईपमध्ये परत येतं, त्याला आम्ही गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज म्हणतो. आणि त्याच्यामध्ये जर हायड्रोजन सल्फाईडचं कंटेंट जास्त असेल तर तसा करपट ढेकर येतात. ते का होतं? बऱ्याचदा तर नको ते बॅक्टेरिया

0: आपल्या आतडीमध्ये वाढतात, त्याला आम्ही स्मॉल इंटेस्टनल बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ म्हणतो, जीवाणूंची अतिवृद्धी, त्याच्यामध्ये पण हा गॅस जास्त तयार होऊन कर्पट ढेकळे येतात, किंवा वेळेत पोटातले जेवण पुढे आतडीमध्ये न सरकणे आणि जास्त वेळ पोटामध्ये राहणे, त्यामुळे पण कर्पट ढेकळे येतात. त्यासोबतच कर्पट ढेकरांना कधी इग्नोर करायला नको, कारण हे एक सिम्पटम असू शकतं इन्फेक्शनचं, जसं जायरडियासिस, अमिबियासिस, ह्या इन्फेक्शन्समध्ये पण कर्पट ढेकळे येतात. आणि छातीत जळजळ तुम्ही जे विचारलं ते त्याबद्दलच आहे की ऍसिड रिफ्लक्स कसं असतं, आपला फूड पाईप जो आहे त्याची आतली लाइनिंग वेगळी असते आणि स्टमक म्हणजे जठर जे आहे त्याची आतली लाइनिंग वेगळी असते. जठराच्या आतल्या लाइनिंगला सवय असते ऍसिडची, म्हणून ते विथस्टँड करू शकतात भरपूर ऍसिड. पण फूड पाईप मध्ये जेव्हा पोटातील ऍसिड वर येतं तेव्हा फूड पाईपच्या आतल्या लाइनिंगला त्या ऍसिडची सवय नसते, त्यामुळे अशा गोष्टी येणार, त्यामुळे छातीत जळजळ होणं या गोष्टी होऊ शकतात. त्यासोबतच जर जास्त कधी पेन किलर खाल्ले, कधी अँटीबायोटिक्स असतात स्पेशली डॉक्सीसायक्लिन नावाचे अँटीबायोटिक असते त्या खाल्ल्या, आणि अल्कोहोलचं प्रमाण पण जास्त असेल त्याच्यामध्ये पण इसोफेगसचं अल्सर वगैरे तयार होऊ शकतात, ज्याला आम्ही इसोफेजायटिस म्हणतो, त्या गोष्टी होऊ शकतात ज्यामुळे छाती जळजळ होते.
1: सर, बऱ्याच वेळा आपण जेव्हा वय वाढतं तेव्हा भूक कमी होते असं चित्र समाजामध्ये बघतो, तर वाढत्या वयानुरूप भूक कमी लागण्याची कारणं काय असतात आणि भूक कमी लागणं हे एखाद्या मोठ्या आजाराचं लक्षण असतं का?
0: अवश्य, हा चांगला क्वेश्चन आहे. वाढत्या वयानुसार कमी भूक नैसर्गिक कारणाने पण लागते, जसं की गरज कमी असते अशा वेळी एनर्जीची, मांसपेशींचं प्रमाण कमी असतं, फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी असते त्यामुळे भूक कमी लागू शकते. त्याच वेळेस भूकेचे जे हॉर्मोन असतात जसे ग्रिलिन नावाचे हॉर्मोन असतात त्यांचं सिक्रेशन कमी होतं, त्यासोबतच घ्राणेंद्रिय असो किंवा टेस्ट बड्स जिभेवरचे त्यांची क्षमता पण कमी होते, आणि जे काही खाल्लं ते पोटातनं आतडीमध्ये शिफ्ट होण्याचा वेळ वाढतो जसं जसं वय वाढेल. ह्या सगळ्या गोष्टींमुळे वाढत्या वयानुसार भूक कमी लागते, आणि त्यासोबतच जसं वाढतं वय असतं त्यामध्ये बीपी, शुगर, हार्टचे डिसीज, त्यांच्या गोळ्या सुरू होतात, त्या गोळ्यांमुळे पण बऱ्याचदा भूक कमी लागते. आणि सर्वात निग्लेक्टेड गोष्ट म्हणजे वाढत्या वयानुसार येणारा एकाकीपणा, मेंटल इश्यूज, त्याच्यामुळे पण भूक कमी लागू शकते. परंतु डेफिनेटली जसं तुम्ही म्हणलात की भूक कमी लागणं हे एखाद्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं, आम्ही 50 वयोवर्षानंतर एंडोस्कोपी ॲडवाईस करतो जर असे सिम्पटम असतील त्या पेशंट्समध्ये, तर कारण कधी कधी गॅस्ट्रिक कॅन्सर म्हणजे पोटाचं जे जठर आहे, जठरामधला जो कॅन्सर, याच्यामुळे पण असे सिम्पटम येऊ शकतात.
1: अच्छा सर, सध्याच्या काळात जीवनशैली पूर्ण बदलली आहे, सध्याचा फास्ट फूडचा जमाना आहे असं म्हणायला काही हरकत नाही, या फास्ट फूडच्या जमान्यात आणि बदललेल्या जीवनशैलीचा पचन संस्थेवर कसा परिणाम होतो आणि पचनावरती कसा परिणाम होतो?
0: सामाजिक विकासासोबतच आलेल्या काही सवयी आहेत ज्या नकळत आपल्या पचनक्रियेवरती फार मोठा परिणाम करतात. त्यातली काही महत्त्वाची कारणं म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झालेली, सेडेंटरी लाईफ, बैठक काम, त्यामुळे पोटांचे आणि आतडीची हालचाल स्लो होते आणि पचन व्यवस्थित होत नाही, पोट फुगल्यासारखं वाटतं, कर्पट ढेकळं येणं, भूक न लागणं ह्या गोष्टी येतात. त्यासोबत कामाचा ताण, कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये कामाचा ताण जेवढा असतो, आणि एक तुम्हाला मजेची बाब सांगतो, आपल्या ब्रेनच्या सगळ्यात जवळ कुठलं सिस्टीम असेल तर ती असते गट सिस्टीम, कारण आपल्या बॉडीमधलं 95% सिरोटोनिन हे आपल्या गटमध्ये सिक्रेट होतं, त्यामुळे गटचा आणि ब्रेनचा फार जवळचा संबंध आहे, गटला सेकंड ब्रेन पण म्हणलं जातं. त्यामुळे पचन संस्थेवर काही इफेक्ट झाला तर तो मानसिकतेवर इफेक्ट होणार, आणि मानसिकतेवर काही इफेक्ट झाला तर तो पचनक्रियेवरती होणार, ज्याला आम्ही गट ब्रेन ॲक्सेस म्हणतो. त्यामुळे अपचनाला लाईटली घेऊन चालत नाही. दुसऱ्या गोष्टी म्हणजे अवेळी खाणे कामाच्या ताणामध्ये किंवा कामाच्या ओघामध्ये, आणि स्ट्रीट फूड जास्त खाणे, पाणी कमी पिणे, झोप कमी घेणे, त्यासोबतच अल्कोहोल, स्मोकिंग यासारख्या गोष्टी, ह्या सर्व बदललेल्या जीवनशैली ज्या आहेत त्या पचन संस्थेवरती इफेक्ट करतात.
1: अच्छा, चहा कॉफी पिणं किंवा काही सॉफ्ट ड्रिंक्स घेणं किंवा अगदी हार्ड ड्रिंक्स मध्ये ड्रिंकिंग आहे म्हणजे मद्यपान करणं, या सगळ्याचा पचन संस्थेवर काय परिणाम होतो आणि त्याच्यासाठी कुठली पथ्य पाळणं गरजेचं आहे?
0: अतिचहा आणि कॉफीचे सेवन म्हणजे दिवसातनं 3 कपपेक्षा जास्त चहा किंवा कॉफी घेणं आहे. आता ही गोष्ट किंवा हे प्रमाण पर्सन वाईज डिफरंट असू शकतं, पण जर अतिप्रमाणात चहा आणि कॉफीचे सेवन झाले तर त्यामुळे ऍसिड रिफ्लक्स वाढतात, ज्याविषयी मी जस्ट बोललो, पोटातले कंटेंट फूड पाईपमध्ये वरती येणं, त्यामुळे छातीची जळजळ

होते, इसोफेजायटिस होतो आणि मोटिलिटी वाढते, म्हणजे पोट आणि आतडी यांची मोटिलिटी वाढते, ज्यामुळे पोटात कळ येणे, पातळ संडास होणे या गोष्टी होतात. त्यासोबतच चहामध्ये टॅनिन नावाचा एक घटक असतो ज्याच्यामुळे लोहचे आयन ॲब्सॉर्प्शन बॉडीमध्ये कमी होतं, त्यामुळे आयन डेफिशियन्सी ॲनिमिया होऊ शकतो ज्या वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात जर चहा कॉफी घेतला तर. आणि दुसरं जे फार कमी ज्ञान आहे लोकांना ज्या बाबतीत, जे आहे गट मायक्रोबायोम, म्हणजे आपल्या पोटामध्ये काही चांगले बॅक्टेरिया असतात, काही वाईट बॅक्टेरिया असतात. चांगले बॅक्टेरिया आपल्यासाठी फार महत्त्वाचे असतात, तर चहा आणि कॉफीच्या अतिसेवनामुळे वाईट बॅक्टेरिया वाढून चांगले बॅक्टेरिया कमी होतात, ज्यामुळे बरेच प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे चहा आणि कॉफीचे अतिसेवन वर्ज्य. अल्कोहोलबद्दल तुम्ही बोललात तर अल्कोहोलबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे की लिव्हर स्वादुपिंडाचे आजार होतात. लिव्हर आणि स्वादुपिंडाचे स्वादुपिंडावर होणारे परिणाम फार सिव्हिअर असू शकतात. लिव्हरचा जे आजार असतो तो सिरोसिसपर्यंत जाऊन पेशंटच्या आरोग्यावरती गंभीर परिणाम होतात. त्यासोबतच स्वादुपिंडाचे आजार, ज्याला आम्ही पॅन्क्रायटायटिस म्हणतो, अॅक्यूट पॅन्क्रायटायटिस आणि क्रोनिक पॅन्क्रायटायटिस, हे आजार होऊन रुग्णाच्या जीवनशैलीवर भयंकर परिणाम

0: माहिती आहे की लिव्हर स्वादुपिंडाचे आजार होतात. लिव्हर आणि स्वादुपिंडाचे स्वादुपिंडावर होणारे परिणाम फार सिव्हिअर असू शकतात. लिव्हरचा जे आजार असतो तो सिरोसिस पर्यंत जाऊन पेशंटच्या आरोग्यावरती गंभीर परिणाम होतात. त्यासोबतच स्वादुपिंडाचे आजार, ज्याला आम्ही पॅनक्रायटायटिस म्हणतो, अक्यूट पॅनक्रायटायटिस आणि क्रोनिक पॅनक्रायटायटिस, हे आजार होऊन रुग्णाच्या जीवनशैलीवर भयंकर परिणाम होतात. आपण पचनक्रियेबाबतीत बोलू तर पचनक्रियेच्या प्रत्येक लेवलला अल्कोहोल इफेक्ट करतं. जसं इसोफेगस म्हणजे फूड पाईप, खाल्लेला घास जे पोटापर्यंत घेऊन जातं, त्याचं जे इसोफेगस जे फूड पाईप आणि जठर आहे त्याच्यामधील जो स्फिंक्टर असतो जो टाईट असतो तो थोडा रिलॅक्स होतो, म्हणून पोटातील कंटेंट वर येतात. आणि जसं मी गट मायक्रोबायोटाबद्दल सांगितलं आता, त्याच्यावरती पण अल्कोहोल इफेक्ट करतं. आणि आपलं जे पण पोषण तत्वे असतात जेवणातील ते शरीरात नीट ॲब्झॉर्ब होत नाहीत, आणि आतली पोट आणि इंटेस्टाईनच्या आतली जी लाईनिंग असते त्याला पण अल्कोहोल परिणाम करतं, आणि बऱ्याच व्हिटॅमिन्स मिनरल्सचे ॲब्सॉर्प्शन बॉडीमध्ये थांबवतं.
1: सर, बऱ्याच पेशंटमध्ये किंवा असं म्हणतात की मला गॅस्ट्रो झालाय, तर गॅस्ट्रो म्हणजे नक्की काय, त्याची लक्षणं किंवा गॅस्ट्रोबद्दल आणि माहिती काय सांगाल?
0: गॅस्ट्रो जे कॉमनली म्हणलं जातं दॅट इज गॅस्ट्रो एन्टरायटिस. गॅस्ट्रो म्हणजे जठर, एन्टरायटिस म्हणजे इंटेस्टाईन, त्यांचे होणारे इन्फ्लॅमेशन. याची कारणे भरपूर आहेत. त्याच्यामध्ये इन्फेक्शन सर्वात महत्त्वाचं कारण आहे, ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया असतात, इकोलाय साल्मोनेला सारखे बॅक्टेरिया, व्हायरस असतात जे लहान लेकरांमध्ये फार इफेक्ट करतात, नोरो व्हायरस, रोटा व्हायरस, काही पॅरासाइट आहेत ज्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल, अमीबा, जायरडिया, आणि त्याची ह्या सगळ्यांच्या इन्फेक्शनमुळे गॅस्ट्रोएन्टेरायटिस होऊ शकतो. त्याची लक्षणे फार सिग्निफिकंट असतात, जसं वारंवार उलटी होणे, पातळ शौच होणे, शौचमध्ये रक्त जाणे, थकवा, ताप, चक्कर येणे, हे सर्व होऊ शकतं आणि आपण हे टाळू शकतो. जसं बाहेरचं अस्वच्छ जेवण आपण अवॉइड करणं, घरी पण जे बनवतोय ते एकदम स्वच्छ जेवण तयार करणं, शिळं अन्न न खाणं, साठवलेलं अन्न न खाणं, मांसाहार जर तुम्ही करत असाल तर ते मांस व्यवस्थित शिजवलेलं असायला हवं.
2: श्रोते हो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आताच आपण पचन संस्था आणि आरोग्य याविषयी डॉक्टर पवन कदम यांनी सांगितलेली माहिती ऐकली. श्रोते हो, आजच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात या मुलाखतीचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला. पचन संस्था आणि आरोग्य याविषयी आणखी माहिती आपण जाणून घेणार आहोत पुढच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात. तर श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.
3: कुटुंब स्वास्थ्य हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, हा कार्यक्रम आज संध्याकाळी 6:35 आपण पुन्हा ऐकू शकाल. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं सांगली केंद्र.
4: कृषीप्रधान संस्कृतीचा पाईक अर्थातच आपला शेतकरी. या शेतकऱ्यासाठी दीपस्तंभाप्रमाणे अविरत कार्यरत असणारी फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. परंपरांशी इमान राखणारं आपल्या मातीतलं अस्सल लोकसंगीत, या लोकधनाची श्रीमंती अनुभवण्यासाठी फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर.
5: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
3: सकाळचे 9:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आजचे पाहुणे या जाहिरात प्रसारणानंतर.
6: QR कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
7: फसला. UPI पिन एंटरिंग, फक्त पैसे पाठवण्यासाठी.
8: RBI सांगते,
7: जाणकार बना, सतर्क राहा.

0: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
1: बसला अनोख्या पासून बचाव करा.
2: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.
3: रसिक हो, आजचे पाहुणे कार्यक्रमाच्या गेल्या भागात नामवंत त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर दयानंद नाईक यांच्याशी आपण बातचीत करत होतो. हा संवाद आता पुढे सुरू ठेवूया. या क्षेत्रात काम करत असताना अनेक माणसं आपल्याला भेटली असतील, ज्याच्यामध्ये अगदी सामान्य माणसापासून मोठ्या माणसापर्यंत. अशा काही भेटलेल्या माणसांविषयी आपण सांगू शकाल की त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळालं किंवा त्यांनी एक पाठीवर हात ठेवला त्यामुळे काही गोष्टी घडल्या?
4: हो, नक्की झाली. म्हणजे खरं तर खूप नाव आहेत. पहिलं नाव मी जब्बार पटेलांचं की त्याचं कारण कॉलेजला गॅदरिंगला चीफ गेस्ट म्हणून आले होते तेव्हा. त्यानंतर मी जसं नाटकात आलो त्यानंतर त्यांची मुलाखतही मी घेतली, त्यांना भावे पुरस्कार मिळाला तेव्हा. तसंच ब्लड बँकेसाठी एकदा मुलाखत घेतली, वसंत व्याख्यानमालेतही मुलाखत घेतली. त्यामुळं ते एकदम जवळचं, म्हणजे दयानंद काय चाललंय आता असं विचारण्या इथपर्यंत माझं नातं जवळचं आहे. पण त्यांचं कसं हटके कुछ तो करू, वेगळं करायला पाहिजे. ते त्यांच्याकडनं शिकण्यासारखं असायचं किंवा काहीतरी त्यांच्या आयडिया ह्या नेहमीच वेगळ्या पद्धतीने असायच्या. डिस्कस केलं तरी काहीतरी वेगळाच विचार म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण थॉट प्रोव्होकिंग असं काहीतरी ते असायचं. पणशीकरण चवळवळी माझ्या 10-15 मीटिंग झाल्या, वैयक्तिक ओळख. त्यामुळं ते सुद्धा तंत्र कशी असायला पाहिजे, व्यावसायिकता काय असते ह्याच्याबद्दल त्यांचं भाष्य खूप वेगळं असायचं. मग ते त्यांचे अनुभव खूप शेअर करायचे. म्हणजे त्यांनी सांगितलं मला औरंगजेब करत असताना कोणतरी बातमी घेऊन येतो तेव्हा हातात तो अश्रफ्या उचलतो, एक अश्रफी देतो त्या ह्याला आणि बाकी सगळं परत आपल्या परातीत टाकतो. तर तो आवाज जो परातीत अश्रफ्या पडलेला असायचा त्याच्यात त्याचा चेंगटपणा काय आहे तो एस्टॅब्लिश करणं, अशा ज्या गोष्टी ह्या लोकांच्याकडनं मिळायच्या. अरुण लवडे होते, त्यानंतर मोहनराव जोशी नाट्य परिषदेमुळे त्यांचं माझं खूप कनेक्टिव्हिटी होती. आपले अण्णा म्हणजे सावरकर त्यांच्याबरोबर म्हणजे त्यांचीही मी मुलाखत घेतली होती. दिलीप प्रभावळकरांची मुलाखत घेतली मी. तर ही माणसं इतकी जवळून बघायला मिळाली म्हणजे अभिनय या क्षेत्रातली. अविनाश नारकर, अमोल पालेकर. अमोल पालेकरांचं तर आणखीनच वेगळा ढंग असायचा, म्हणजे एक स्पष्ट वक्तेपणा, त्यानंतर नेटकेपणा, ती शिस्त आणि वेगळाच विचार. वर्ण दिसताना माणूस कदाचित शुरूड आहे असं वाटेल पण अत्यंत विचारी आणि तुमच्या नात्याला न्याय देणारा. म्हणजे तुम्ही काहीतरी नवीन आयडिया घेऊन गेलं त्याच्याबद्दल ते दिखाव म्हणून काही करणार नाहीत, करतील ते मनापासून किंवा नाही, हा किती मोकळेपणा आहे.
3: नक्कीच
4: त्यांची जी मतं होती ती अत्यंत स्पष्ट. सेन्सॉरबद्दल त्यांचं मत होतं तर ते स्पष्ट होतं. सेन्सॉरला विरोध, मी सेन्सॉरमध्ये होतोच त्यामुळे मला त्यांच्याबरोबर ते म्हणजे विरोध असायचा पण त्यांच्याबद्दल कम्युनिकेशन चांगलं राहिलं माझं. असं बऱ्याच गोष्टी झाल्या की त्यांच्याकडनं जवळून बघायला मिळालं. आता त्यांचं पुस्तकही आलंय. म्हणजे
3: वसंत व्याख्यानमालेचा विषय आता आपण बोलता बोलता म्हणाल की गेली माझ्या वाटते 100 वर्ष त्या व्याख्यानमालेला झाली.
4: 101 वर्ष
3: यंदाच 101 वर्ष आहे. तर त्या संस्थेशी पण अनेक वर्ष आपण निगडीत आहात, तर त्याची सुरुवात कशी झाली किंवा त्याच्यातला कामाचा आपला अनुभव त्यातून काय काय मिळालं तुम्हाला?
4: तिथे एक अफाट लोकांचा साठा आहे.
3: होय,
4: फार मोठे मोठे लोक येऊन गेलेले आहेत. म्हणजे नरहर कुरुंदकरांपासून ते अगदी म्हणजे तुम्ही नाव घ्या पु ल देशपांडे, म्हणजे ही सगळी मोठी मोठी माणसं आलेत. आणि त्या संस्थेच्या त्या परिसरामध्ये एक अत्यंत पावित्र्य अशी भावना येते ती. आणि इथे गेल्यानंतर काहीतरी म्हणजे खरंच सरस्वतीचं वास्तव्य तिथे आहे असं वाटतं मला. तिथं गेलं की काहीतरी आपलं वाचन वाढलं पाहिजे असं मलाच वाटायला लागतं. आणि जेव्हा काही मुलाखती घ्यायच्या असायच्या त्यावेळी मला ते बोलवत असत. जे पणशीकरनी सांगितलं तर डॉक्टर नाईक आहेत तेच माझे घेतील असं संयोजकांना सांगितलं ते. तेव्हापासून मी मुलाखत खार झालो खरं तर. मग पुढं मी सावरकरांची घेतली, अविनाश नारकरांची घेतली, दिलीप प्रभावळकरांची घेतली, अशा निर्णया मुलाखती,
3: सतीश
4: आळेकरांची घेतली, प्रशांत दामले त्यांची मुलाखत घेतली. ते ह्या वैयक्तिक संबंधामुळं एक झालं की संस्थेला

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय

0: फार आर्थिक टाच न बसता मी ते करू शकायचो.
1: बरोबर.
0: आणि त्यात मजा असायची. ती माणसं जवळून बघायला मिळायची. स्वार्थ एवढा काय अफाट वाचन करता येईल अशी तिथं परिस्थिती आहे. म्हणजे आपण किती कमी पडतो याची जाणीव मला व्हायला लागली. तो एक महत्वाचा फायदा झाला. आणि आता कसं झालंय की तरुण वर्गाने तिथं काहीतरी जरा यावं ह्यासाठी काही करता येईल का असं माझ्या मनात यायला गेलं. म्हणून मी तिथं काही करता येईल का ह्या भावनेने तिथं आता जास्त जातोय.
1: कारण व्याख्यानमाला म्हणजे प्रत्यक्ष काही गोष्टी ऐकणं आणि त्याच्यामध्ये लोकांना असं म्हणजे नवीन मुलांचं असं आहे की आम्हाला काही त्यातनं पाहायला मिळते का किंवा काही परफॉर्मन्सेस बघण्याकडे कळ जास्त आहे. पण एखाद्याच उगीच शाब्दिक किंवा बौद्धिक ऐकणं पण ते गरजेचं आहे.
0: गरजेचं आहे पण त्यांना त्यात ते आपलंसं का वाटावं. म्हणजे आता आपण बऱ्याचदा म्हणताना असं म्हणतो की तरुण पिढी वाचन करत नाही, ती नाटकाकडे येत नाही, थिएटरकडे येत नाही. मला असं वाटतं की माझ्या पिढीने काहीतरी असं करायला पाहिजे होतं की ज्या योगे ह्या तरुण पिढीला मी अट्रॅक्ट करू शकलो पाहिजे होतं.
1: बरोबर.
0: पण ते नाही झालं आमच्याकडनं. तर तो त्यांचा फॉल्ट नाही. आम्ही त्यांना देण्यात काहीतरी असं ताकदवर जर दिलंच असतं तर ते आलेच असते ना. म्हणजे आम्ही लहान असताना इंदिरा गांधी येणार भाषण ऐकायला जायचं, वाजपेयी येणार भाषण ऐकायला जायचं, खिसणारे लोक होते. आत्ताच्या या पिढीत असं पण झालं ना की जे थिएटरमध्ये खेचू शकतात मॉब असे नट बरेचदा सिरियल आणि चित्रपटात गेले.
1: बरोबर.
0: म्हणजे तेव्हा थिएटर खेचणारे डॉक्टर लागू होते, काशीनाथ घाणेकर होते, प्रभाकर पणशीकर होते. आता काही तर विनोदी नाटकं चालतात, इतर नाटकांना बुकिंग होईल असं नाही. त्याचं कारण लोकांना पाहिजेत ते विषय पाहिजेत ना. मुळात रंगभूमीच ही अशी असली पाहिजे की जिथं असलेले प्रचलित विषय सध्या जे चालू आहेत त्याच्याशी रंगभूमी कनेक्ट जर झाली तर ती समाजाशी कनेक्ट होईल.
1: बरोबर. नुसतं मनोरंजन उपयोग नाही,
0: नाहीये
1: तो कल जास्त आहे की आम्हाला नको आहे टेन्शन,
0: नको
1: मला फक्त 3 तास हसायला पाहिजे.
0: म्हणजे असंच झालंय आणि त्यामुळे काय ते जे खपत तेच विकणार असं सुरू झालं ना ते. बरं, जे हास्य जत्रा किंवा अशा मोठ्या मोठ्या कार्यक्रमात नाव मिळवून आहेत ते नाटकात जर आले तर बुकिंग होतं. पण आलेले जे जो प्रेक्षक आहे तो सजग किंवा ज्याला म्हणू की एज्युकेटेड प्रेक्षक नाही आहे तो.
1: किंवा तो काय घेऊन जातो?
0: काही नाही, तो फक्त त्यांना बघून जातो. त्यांच्यावर सेल्फी काढण्यात त्याला इंटरेस्ट असतो. आणि मुळात विनोदी नाटकाला पूर्वीपासनं टवाळा आवडे विनोद असं म्हणलं गेलेलं आहे. म्हणजे फार मोठे मोठे विनोदकार होऊन गेले पण अशा अशी नाटकं त्यांनी पण दिलेलीच आहेत ना.
1: हो.
0: लोकांची पण आता मानसिकता बदलली.
1: बदलली, खरंय.
0: इमोशन्स सुद्धा इन्स्टंट झालेले आहेत. आता इमोशन्स अशा नाही आहेत की भावगर्भ किंवा भावना विवश होणं, एखादा भावनेने प्रेरित होऊन एखादं कृत्य करणं, भूमिका करणं हे तर होत नाही. लाईट वरच्यावरती जसं पुरणपोळी करायला कष्ट आहेत, नूडल्सला कमी कष्ट आहेत, तोच फरक झालेला आहे आता. त्यामुळे लोकांना जे पाहिजे ते देणार,
1: त्या भावनेला टप्पे राहिले नाहीत असं
0: नाही. लोक जजमेंटल झाले. प्रेक्षक पूर्वी आस्वादक होते. म्हणजे बालगंधर्वांनी जरी वेगळा स्वर लावला एखादा तर विंगेत जाऊन विचारणारे लोक होते. कौतुकानेच म्हणायचे पण भास्कर भाऊंनी लावलेली चाल वेगळी होती असं सांगणारे लोक होते.
1: आधी तुम्ही थोडंसं काहीतरी वेगळं जायलात का असंही विचारणारे होते.
0: विचारत होते. प्रेक्षक इतका सजग होता, म्हणजे एज्युकेटेड होता, डोळस होता प्रेक्षक. तर तसे प्रेक्षकही तयार होत होते. आता आमचे रंगकर्मी आम्ही किती प्रेक्षकांना अशी नाटकं देतो किंवा एकांकिका देतो, स्किट्स देतो की ज्याच्यात विचार प्रबोधन होतंय. मनोरंजन हा एक साईड इफेक्ट असू दे पण मूळ इफेक्ट मला काहीतरी पोहोचवायचा द्यायला पाहिजे असं वाटतं.
1: अनेक वर्ष आपण नाट्य क्षेत्रात आहात. काही वर्षांपूर्वीचं नाटक आणि आत्ता जे नाटक घडते या दोन्हीकडं बघण्याचा आपला दृष्टिकोन काय? एक दिग्दर्शक म्हणून सादरीकरणाबद्दल विचारायचं.
0: पूर्वीची नाटकं ही साहित्यिक मूल्य असलेली जास्त होती. नंतर विषय बदलत गेले. म्हणजे ज्याला आपण संवाद म्हणतो त्या संवादाच्या पद्धतीमध्ये सुद्धा नेटके पण जास्त आणलं गेलं आणि खरे संवाद व्हायला लागले. हे पात्र बोलते, ते पात्र बोलतो, दोन दोन वाक्य, तीन तीन वाक्य असं मोनोलॉग मोठे मोठे असा कन्सेप्ट दूर गेला. आता तंत्र डॉमिनंट व्हायला लागला. ते सुद्धा एक ठराविक काळात नेपथ्याला पडदा उघडल्यानंतर टाळी हे अट्रॅक्टिव्ह जरी वाटलं तरी मला नाटकाच्या मूळ गर्भाला ते त्रास देणार आहे असंच वाटतं.

0: अख्ख नाटक बघून नेपथ्य लक्षात राहते हा पराभव आहे ना, पण त्या टाळीसाठी मी नेपथ्य करणं हे कुठंतरी खटकणार आहे नक्की.
1: पण तेच स्पर्धेचं गणित आहे,
0: स्पर्धेचं गणित आहे, हे मान्य करायला पाहिजे. करू देत एवढंच कळू देत, हे मार्केटिंग आहे आणि सत्य नाही आहे, हा भ्रम आहे, हा सत्य नाही, पण अख्खं नाटक हाच भ्रम आहे ना, असंही आहे.
1: बरोबर.
0: तर तंत्र ही डॉमिनंट व्हायला लागली, म्हणजे पूर्वी आवाजही नट हे असे होते की विदाऊट माईक त्यांचे आवाज पोचायचे, आता लेपल आणि याच्याशिवाय नाही चालत. पण त्या तंत्राशी सुद्धा माणसं जुळून घ्यायला लागली. साऊंड म्हणजे स्पूलवरती जेव्हा साऊंड यायचा तेव्हा किती स्किलफुल असेल, कॅसेट्सवर आल्यानंतर मग ते नंबरपर्यंत नेऊन ठेवणं आणि
1: क्युइंग त्याचं,
0: आता पुढं आलं सगळं
1: मोबाईलवर
0: आहे, आता फटाफट केलं त्याने. तर ही टेक्नॉलॉजीचा असाही उपयोग करून घेता येईल. पण म्हणजे संगीत नाटक सुद्धा हे ऑर्गनमध्येच राहिलं, कीबोर्डवर काय येत नाही ते आणायला पाहिजे, सोयीचं होईल जास्त. नाही पण आम्ही परंपरा कुठेतरी आणि त्याचं जडत्व हे इतकं पाहून आहोत की ते तसं नाही करायचं, हे असं नाही करायचं, नवीन येऊ देत ना. म्हणजे मला असं वाटतं की एखाद्या माणसाने वेगळ्या पद्धतीने मी आधुनिकतेने एखादा प्रयोग करतो, करू दे की
1: झाले तसे प्रयोग. आणि यंदाच्या पण राज्यनाट्य स्पर्धेत संगीतमध्ये असे प्रयोग झालेले आहेत,
0: हो व्हायला पाहिजेत. जुन्या माणसांनी नवीन गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत असंही वाटतं. मग त्यामुळे आमच्या काळी असं मला काही नाहीच, आमचा काळच नाही, रंगभूमीला काळच नाही.
1: बरोबर.
0: तुम्ही राहायचं आहे त्या बदलत्या काळाबरोबर, तुम्ही काळ बदलायचा प्रयत्न नाही करायचा, हे त्यातलं मर्म असलं पाहिजे.
1: नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून सुद्धा आपण अनेक वर्ष सांगली शाखेचं काम केलेलं आहे. नाट्य परिषद मध्यवर्तीनं नाट्यक्षेत्रासाठी बऱ्याच गोष्टी त्या करत असतात, पण सगळ्यात महत्वाचा आत्ता तिकीट दर हा अतिशय महत्वाचा आहे. तो प्रश्न मला मुद्दाम विचारायचा की वेगवेगळ्या नाटकांची वेगवेगळ्या पद्धतीची तिकीटं आणि आपल्याकडच्या असलेली नाट्यगृह त्याची अवस्था, तुमचं काय मत आहे की तिकीट दरावर कंट्रोल कुणाचा असावा, नाट्य परिषदेचा असावा किंवा शासनाचा असावा?
0: खरं तर मला अगदी प्रामाणिक मत असं की नाट्य परिषद हे सगळं नियोजन करून देऊ शकते, काही सूचना देऊ शकते, पण ते कधीही कंट्रोल नाही करू शकणार. म्हणजे नाट्य परिषदेतलीच माणसं ही व्यावसायिक रंगभूमीवर असतील तर त्यांना व्यावसायिक रंगभूमीचं ते बघत राहायला लागतं, त्यामुळे त्यांचा दावा असा असतो की आमचं खर्च होतो, येणं जाणं होतं, आणि त्यामुळे 2.5-3-4 लाख वगैरे असे नाटकाचे आता रेट आहेत. ते निघायला कॉन्ट्रॅक्टर जर लॉसमध्ये गेला मग तो 1,000 रुपये 1,500 रुपये लावतो, पण मुंबईत सुद्धा काही काही थिएटर्समध्ये 2-2,000 रुपये सुद्धा तिकीट लावतात, तिथं तर काय त्यांना ट्रॅव्हलिंगचं नसतं पण तरी लावतात. त्याचं कारण व्यावसायिक रंगभूमीमध्ये माझी चलती जोपर्यंत आहे तोपर्यंत मी मिळवून घेणार अशी ती भूमिका आहे. तर नट मंडळीच असा विचार करतात की आता मला मिळते तर मी मिळून घेणार, माझा काळ संपला की मला काही नाही मिळणार, पण तो दरावर कंट्रोल कधी ठेवता येईल? जेव्हा दौरे जास्त असतील तर दर थोडे कमी करता येतील. थिएटर ही शासनाने थोडं काहीतरी अनुदान देणं असं काही जर केलं तर ते पण होऊ शकतं, दर कमी होऊ शकतात. ट्रॅव्हलिंगसाठी त्यांना काहीतरी बेनिफिट द्यायला पाहिजे, पण बेनिफिट जरी दिले आता शासनाच्या काही छान छान योजना आहेत त्या परिषदेमुळेच खरं तर पुढे गेलं, काही नाटकांना अनुदान मिळतात, हे मिळाल्यानंतर त्याचा फायदा जो होतो तो तळागाळात पोहोचतो का? म्हणजे बऱ्याचशा शासकीय योजना अशा असतात की जे छान असतात, एक्झिक्युशन होतही असतं, पण त्या लाभार्थींना मिळतात की नाही? तर असा जर विचार केला तर नाटकाचं प्रॉडक्शन करणाऱ्या माणसांना जर काही सरकार देत असेल, देतच म्हणजे, तर ते दिल्यानंतर लाभार्थी प्रेक्षक असलाच पाहिजे ना.
1: बरोबर.
0: नट हा लाभार्थी नाही आहे,
1: कारण आपण रसिकांसाठीच करतोय,
0: तर ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं.
1: बरोबर.
0: असं आहे. आणि संस्था काहीतरी करू शकतात ना, त्यात परिषद एवढंच करू शकते की विनंती करू शकते, पण व्यावसायिक रंगभूमीवरती कोण ऐकण्याच्या मनस्थितीत नसतं, आणि बुकिंग जर होत असेल तर ते सोडतच नाही.
1: बरोबर. नाट्यगृहांची अवस्था आणि नाट्यगृहांची गरज याविषयी म्हणजे मला असं विचारायचं की सांगली असेल किंवा मिरज असेल, आपल्या पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा पुण्या मुंबईची जी नाट्यगृह आहेत, त्यांची अवस्था आणि आपल्याकडच्या थिएटरच्या अवस्थेमध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे.
0: खरोखर जमीन आसमान.
1: आणि गरज आहे का की 800 कॅपॅसिटीचं थिएटर गावात असावं? आज पुण्यासारख्या ठिकाणी द बॉक्स किंवा श्रीरामला अवकाश, सुदर्शन रंगमंच असे छोटे काही थिएटर्स आहेत.
0: बरोबर आहे.
1: त्यांची संख्या जर वाढली तर तुम्हाला असं वाटतं का की तिथं छोटे छोटे तिथले स्थानिक कलाकार आपला परफॉर्मन्स करतील आणि त्याला प्रेक्षक मिळतील?
0: अगदी नक्की, मला खात्री आहे. म्हणजे जगात सुद्धा

0: मोठ्या संख्येने प्रेक्षक असलेली प्रेक्षागृह बांधण्याला विरोधच आहे. म्हणजे संगीताचे जलसे होतात तो वेगळा भाग, पण नाटकाची गरज काय? प्रेक्षक आणि रंगमंच म्हणजे नट यांच्यात कमीत कमी अंतर असावं आणि नातंही असावं, तो अवकाशच आहे आणि त्याच्यात ते सगळे एकत्रच आहे. तर त्याच्यासाठी 200 लोकांचं थिएटर असलं तरी पुरेल, पण ते रसिक लोक, सजग लोक आणि पैसे देणारे लोक हे त्यांनी यावंच आणि ते होऊ शकतंय.
1: कारण मी बॉक्सला हा अनुभव घेतला गेल्या वर्षी की ते प्रोसिनियम ब्रेक केलंय त्यांनी
0: अगदी,
1: आणि माझ्या शेजारी घडतंय नाटक, माझ्या मागं घडतंय नाटक
0: अगदी,
1: आणि ते मी बघतोय.
0: खरंच आहे,
1: आणि त्याचा एक आनंद वेगळा किंवा एक वेगळंच काहीतरी बघायला मिळालं बाहेर पडल्यानंतर.
0: बरोबर आहे. मी म्हणजे आता सूरज जोशीचं ते नाटक आळेकरांचं महानिर्वाण बघितलं, पहिल्या रांगेत त्या मी बसलोय, 5 फुटावर नाटक घडतंय, म्हणजे माझ्या तालमीला मी तितक्या जवळून बघतो, तर ते बारकावे सगळे बघता येतात, टिपता येतात आणि खूप छान अनुभूती असते. आणि तुम्ही इतके जवळ असता की तुम्ही इकडे तिकडे नाही बघू शकत, म्हणजे तुम्ही नट जितकं समरसतेने काम करतात तितकाच प्रेक्षक सुद्धा त्या प्रयोगाशी समरस होऊन त्याचा आस्वाद घ्यायला लागतो.
1: होतो आणि तो
0: प्रश्नच
1: मी घेतलाय अनुभव.
0: हल्ली मला खरोखर मनापासून वाटतंय प्रेक्षक आणि जजमेंटल न होता आस्वादक व्हावं, म्हणजे उगाच मापं काढणे असं होऊ नये. म्हणजे स्पर्धा म्हटलं की ते मापं काढणं बिघडणं असते, तसंच आम्ही टीका करतो बरं, पण रंगमंदिर स्वच्छ ठेवणं हे प्रेक्षक म्हणून आमचं काम आहे. आजही कुठल्याही नाटकाला विनोदाच्या पद्धतीने लहान मुले आणि मोबाईल बंद करून टाका अशा ह्याच्यानंतर एक हसणारे 10 लोक असतात, पण ती अनाउन्समेंट करायला लागावी ह्यात परम वाटतो मला दरवेळी. एक ही कमिटमेंट आहे, एक पवित्र्याची भावना घेऊन तुम्ही यायला पाहिजे, सिन्सिअरिटीची, की मला काहीतरी वेगळं बघायचं आणि त्याचा मी अनुभव घ्यायचा आहे, मग मजा येईल ती.
1: कारण त्या कलाकाराची कलाकृती बघायला आपण आलेले आहेत, पैसे दिलेले आहेत, वेळ काढलेला आहे, मग या छोट्या छोट्या गोष्टी पाळल्याच पाहिजे.
0: हो, म्हणजे जेव्हा आणि मोबाईल आला तर काही प्रेक्षकही गमतीशीर आहेत, म्हणजे चिडून नट थांबलेले आहेत, तर त्या प्रेक्षकांनी मोबाईल बाजूला करून त्यांनी सांगितलं नाही तुमचं सुरू असू द्या, असं झालेलं आहे, घडलेलं आहे. आणि डॉक्टर लागून सारखा तालेवार नट, त्यांचं म्हणणं असं जर तिथं कुठं काय वाजलं तर तुम्ही भूमिका करताना तुम्हाला ऐकूच कसं येतं, असं लागूंचं स्टेटमेंट आहे. म्हणजे दोन्ही बाजू आहेत त्यात, काही नट हे स्ट्रेट थांबवतात प्रयोग आणि रागवतात, आणि काही असे आहेत की तुम्हाला ऐकूच कसं येते, म्हणजे तुम्ही एवढे समरस व्हायला पाहिजे किंवा तुम्ही निग्लेक्ट करायची तुमची ताकद असायला पाहिजे असं त्यांचं.
1: खूप छान डॉक्टर आज आपल्याशी बोलताना वाटलं, आणि मेडिकल फील्डमध्ये तुम्ही काम करताय, आणि आत्ता मगाशी बोलताना आपला एक विषय झाला की दोन्ही परस्पर गोष्टी तुम्हाला करायला मिळाल्या, की पेशंट सांभाळताना आणि कॅरेक्टरला दिग्दर्शन करताना, पण ह्याची सुरुवात कुठेतरी मेडिकल कॉलेजमध्ये झाली आहे असं काहीतरी आपल्या बोलण्यात आलं, की कम्युनिकेशन स्किल हा विषय अभ्यासक्रमात आला आहे.
0: बरोबर,
1: त्याचं महत्व काय वाटतं तुम्हाला
0: आत्ता? म्हणजे मी जेव्हा नाटकात होतो किंवा तेव्हा कम्युनिकेशन स्किल हे अकॅडमिकली शिकवलं पाहिजे असं काही कुणी म्हणायचं नाही, पण आत्ता गेल्या 7-8 वर्षात असा एक प्रवाह आला की डॉक्टर पेशंट रिलेशनशिप चांगलं राहण्यासाठी कम्युनिकेशन स्किल डॉक्टरना शिकवण्यासाठी शिकण्यासाठी एक विषय प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन मध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे चॅप्टर. त्याच्यात तुम्ही बोलावं कसं, वागावं कसं, तुमचा ड्रेस कसा असावा, कोड असं नाही पण डिसेन्सी काय असते, नोबिलिटी ऑफ द प्रोफेशन कशी मेंटेन करता येईल, डेड बॉडीशी तुमचा व्यवहार कसा असावा, लाईक आता आय डोनेशन झाल्यानंतर तिथं टेन्शन असतं सगळं, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट तो घेऊन जात असतो तेव्हा तिथं पडदा असणं हे गरजेचं असतं, किंवा नंतर तर डोळा मिटून शिवतात वगैरे, तर मला ही माहिती आहे काही ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट असं घेतल्यानंतर त्या प्रेताला नमस्कार केलेला आहे आणि ते गेलेले आहेत, याचं आता शिक्षण सगळं दिलं जातं हे मेडिकल कॉलेजमध्ये आता
1: सुरू झालं.
0: तर त्या कम्युनिकेशन स्किलसाठी तर आहे ना, म्हणजे काही वेळेला हाणामाऱ्या झाल्या, अमुक झालं, तमुक झालं, त्याचं कारणही असं आहे की देशभरातले सगळे इथं डॉक्टर म्हणून आलेले असतात, त्यांना मराठी भाषा येत असते असं नाही, ते हिंदीत बोलत असतात, क्या कर रे हो तुम असं म्हटलं तर समोरचा माणूस चिडतो, त्याचा पेशंट जर ऍडमिट असेल तर तो काहीतरी व्याप करतो ना, मग हाणामारी वगैरे हे विचित्र आहे सगळं, पण प्रॉपर जर कम्युनिकेशन असेल तर भाषेवर प्रभुत्व असणं गरजेचं आहे. तसंच भावना ह्या कुठल्या व्यक्त करायच्या, कुठल्या नाही करायच्या, याच्याबद्दल

0: पाहिजे. आयसीयूत जेव्हा पेशंट असतात तेव्हा तुमचा पॅरामेडिकल स्टाफ काय आहे आणि तो कसा वागला पाहिजे, त्यांचं चालणं बोलणं कसं पाहिजे, याचंही ट्रेनिंग देता येईल. पण हा हे विषय आता सुरू झालेत सगळे
1: अभ्यासक्रमात आले,
0: अभ्यासक्रमात आले. ही फार मोठी गोष्ट आहे माझ्या.
1: 52 वर्षाच्या या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये कसरत हा शब्द मी आता वापरतोय, कारण दिवसभर पेशंट तपासायचे आणि परत संध्याकाळी उत्साहानं नवीन एनर्जी घेऊन नाटकाच्या तालमीला जायचं. कुटुंबाची साथ कशी मिळाली?
0: कसरत हाच शब्द बरोबर आहे. कुटुंबाची साथ मिळाली नसती तरी यातलं काहीच करता आलं नसतं. आर्थिक बाजू कुटुंबाने सांभाळलेलीच होती, अर्थात माझी प्रॅक्टिसही चांगली आहे. तसंच मुलांना वाढवणं, त्यांच्याकडे बघणं, त्यांच्याकडे लक्ष देणं, हे माझ्या सुविद्य पत्नी, ती डॉक्टरच आहे, तिचा नाटकाशी संबंध नाही, ती उत्कृष्ट चित्रकार आहे, तिने समर्थ साथ दिलेली आहे मला. म्हणजे मुलांकडे तिने लक्ष दिलेलं आहे. आणि कारण मी रात्री उशिरा तालमीने आलो की त्यानंतर काहीतरी खाल्लं पिल्लं जेवलो, कारण सकाळी 8 बाहेर पडलेला माणूस रात्री 12-1 असाच यायचा,
1: कमीत कमी तेवढं.
0: हा म्हणजे कमीत कमी तेवढं. काही वेळेला मी लोकांना तालीम करताना सूर्योदय पण दाखवले.
1: कलाक्षेत्रात जर आपण नसतात फक्त वैद्यकीय क्षेत्रात असतात हा विचार मनात आल्यानंतर काय वाटत?
0: नाही, मला जगणं अशक्य झालं असतं असं वाटतं. कला क्षेत्रात मी असल्यामुळं चांगल्या पद्धतीने आयुष्य जगू शकलो, प्रॅक्टिसमध्येही मी बऱ्यापैकी यशस्वी होऊ शकलो, आणि कलेशिवाय मी इमेजिनच करू नाही शकत. कारण संगीतातही मी तितकंच काम केलं, नाटकातही तितकंच केलं, पण त्याच्याशिवाय मी हा विचार मला शिवू शकत नाही. म्हणजे कदाचित मी संपलोच असतो असं मला वाटतं. किंवा डॉक्टर म्हणून काम करताना फार कंटाळलो असतो. म्हणजे ते कविता आहे बिंदांची, तेच ते आणि तेच ते, तसं मेडिकल प्रोफेशन मध्ये झालं असतं. आणि कदाचित मी 10-12 वर्ष प्रॅक्टिस करून कंटाळलो असतो असं मला वाटतं. त्यामुळे मला मेडिकल प्रॅक्टिसचा कंटाळा नाही आला. म्हणजे माझ्या बरोबरीची बरीच मंडळी रिटायर झाली आणि मला ते म्हणतात काय काम करतं तेच, पण नाही मला तिथंही तितकंच इंटरेस्ट. जगण्याची एक झील असतं किंवा एक आवेग असतो तुझं, ते जगण्याची एक इच्छा चांगल्या क्वालिटीने, ती मात्र थिएटरनीच दिली मला.
1: आकाशवाणीशी पण बरेच वर्षाचा तुमचा ऋणानुबंध आहे.
0: हो, आकाशवाणीचा माझा ऋणानुबंध हा फार म्हणजे नभोनाट्यात येत होता. त्यानंतर मी स्किन स्पेशलिस्ट म्हणून आलोय, निरनिराळ्या विषयांवर बोललोय, कॉस्मेटॉलॉजी बद्दल बोललोय, डर्मॅटॉलॉजी बद्दल, डॉक्टर म्हणून. खूप आस्था वाटते मला संस्थेबद्दल. आणि आजही मला असं वाटतं की केवळ जे दृश्य माध्यम नाही आहे, ऐकून जिथं लोक काहीतरी माहिती घेतात, म्हणजे बघत असताना ऐकण्याची प्रक्रिया जरा वीक होते असं मला वाटतं. पण तुम्ही नुसतेच जेव्हा ऐकत असता तेव्हा तुमचं कॉन्सन्ट्रेशन इतकं छान असतं की एखादा विषय मनात ध्यानात जास्त राहू शकतो. म्हणजे क्रिकेटची ऐकलेली कॉमेंट्री ट्रान्झिस्टरची, तेव्हा गावस्करनी मारलेला बाउंड्री सिक्स किंवा स्ट्रेट ड्राईव्ह ह्याचं वर्णन अजून कानात आहेत. खरं सांगायचं तर आता मी जेव्हा बघतो तेव्हा कॉमेंट्रीकडे माझं लक्ष नाही जात, कमी जात. मी बघत असतो किंवा वेगळ्या पातळीवर असतो. तसं आकाशवाणीबद्दल माझं निष्ठा आणि प्रेम अशाचसाठी आहे की हे माध्यम आजही ग्रामीण भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीने ऐकलं जात. म्हणजे जेव्हा जेव्हा मी इथे येऊन गेलो त्यानंतर काही मला फोन येतात, लोक तुमचं ऐकलं म्हणून सांगतात, हे तुमच्याबद्दल माहीत नव्हतं असंही सांगतात. दुसरं असं आहे की मी माझ्या कलाक्षेत्रातल्या ह्या जीवनाबद्दल इकडे सांगली मिरजेत सगळीकडे माहिती आहे, महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी माहीत आहे. डॉक्टर म्हणूनही कर्नाटकात मी जास्त माहिती आहे महाराष्ट्राबरोबर, तर त्यांना हे माहीतच नसतं की हा नाटकात इतका आहे. त्यामुळे हे दोन वेगळे सेक्टर किंवा दोन वेगळ्या भूमिका आहेत असं लोकांना वाटतं दरवेळी. म्हणजे सांगलीतल्या लोकांना बऱ्याच वेळेस बहुतेक दवाखाना चालत नसेल म्हणून नाटकात येतो की काय असंही वाटायचं. गमतीचा भाग पण असं वाटलंय.
1: छान वाटलं डॉक्टर आज तुमच्याशी बोलून. अनेक वर्षांची आपली कारकीर्द, भविष्यात अशा काही योजना आहेत की काय राहून गेल्या असं वाटतं?
0: एखादी अशी छान स्क्रिप्ट मिळावी आणि ती तिचे खूप 100 प्रयोग व्हावे असं मला मनापासून वाटतं. आणि कुठंही मतभेद न होता असं रामराज्य स्मूथ असतंय तसं नाटक स्मूथ जावं. पण संघर्ष शिवाय नाटकच नाही हो, त्यामुळे हे सगळं येणार. पण एखादी छान स्क्रिप्ट मिळावी अशी माझी इच्छा काय अजून पूर्ण नाही झाली. ती जर झाली तर मजा येईल.
1: नक्कीच तुमची इच्छा पूर्ण हो. आणि या सदिच्छांसह आजच्या कार्यक्रमात आपण सहभागी झालात त्याबद्दल

0: आकाशवाणी परिवारातर्फे आपले मनपूर्वक धन्यवाद.
1: मला इथं बोलण्याची संधी दिलीत, माझे अंतरंग मलाही आज वेगळ्या पद्धतीने बहुतेक तुम्ही कळू दिलीत, मजा आली, मला फार बरं वाटतंय, धन्यवाद.
2: आजचे पाहुणे या कार्यक्रमात त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर दयानंद नाईक यांची शशांक लिमये यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आज रात्री 10 वाजता जरूर ऐका. त्यासाठी ऐकत रहा आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण.
3: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglialakashwani@gmail.com. sanglialakashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुनःप्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार, आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
4: घरकाम, बागकाम, साफसफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी.
5: छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द,
4: जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच.
5: प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम
4: वनिता मंडळ. तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या 2 आणि 4 शनिवारी दुपारी 12
6: महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून. जरूर ऐका वनिता मंडळ.
7: कृषी प्रधान संस्कृतीचा पाईक अर्थातच आपला शेतकरी. या शेतकऱ्यासाठी दीपस्तंभाप्रमाणे अविरत कार्यरत असणारी फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. परंपरांशी इमान राखणारं आपल्या मातीतलं अस्सल लोकसंगीत, या लोकधनाची श्रीमंती अनुभवण्यासाठी फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 kHz वर आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz वर.
8: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
2: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 10 वाजतात. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत.

0: श्रोतेहो शांताराम नांदगावकर यांच्या गीताला संगीत होतं अरुण पोडवाल यांचं. अशी ही बनवा बनवी या चित्रपटासाठी शैलेंद्र सिंग, सुरेश वाडकर आणि सुदेश भोसले यांच्या स्वरातील हे गीत आपण ऐकलं. आपण आस्वाद घेत आहे मराठी चित्रपट संगीताचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.

फिरतीचा ठेवा रानात आणलाय रान मेवा आज मला एक चानस हवा देतो रान मेवा पर मला एक चानस हवा देतो रान मेवा आज मला एक चानस हवा।

们说不一样，俺绝对在乎你干的咋可以啊。嘿，某某狗，咱们说不一样，俺绝对在乎你干的咋可以啊。

श्रोते हो, जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत होतं प्रभाकर जोग यांचं. दाम करी काम या चित्रपटासाठी आशा भोसले आणि सहकारी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

जगभरातील कर्तृत्ववान अलौकिक अशा व्यक्तिमत्वांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि जग बदलण्याच्या प्रक्रियेत चिकाटीने उद्दिष्ट प्राप्तीसाठी गांधीजींच्या विचारांचा प्रभाव कसा पडला हे सांगणार हे पुस्तक अखंड प्रेरणा गांधी विचारांची संकल्पना आणि संपादन रघुनाथ माशेलकर वाचक स्वर शुभांगी चव्हाण श्रोते हो क्रिस्तोफर बेनिंजर यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये गांधीजींना समजून घेताना गांधीजींबद्दल त्यांना काय वाटतं गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर पडलेला प्रभाव याविषयीच्या लेखाचा पहिला भाग आज आपण ऐकूया क्रिस्तोफर बेनिंजर यांना मनापासून वाटते की प्रत्येक माणसाला सुखाचे आयुष्य जगायचा पूर्ण अधिकार आहे आणि त्यासाठी वास्तुशिल्प महत्वाची भूमिका बजावू शकते क्रिस्तोफर बेनिंजर यांनी पुण्यात सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज अँड ऍक्टिव्हिटीजची स्थापना केली ते ग्रामविकास तसंच भारतातील काही महत्वाच्या शहरांमध्ये आणि आशिया खंडातील काही नगरांमध्ये नगर आणि ग्रामनियोजनाचा आराखडा तयार करण्यात गुंतलेले असतात नाविन्यपूर्ण पर्यावरणपूरक वास्तुशिल्पांची निर्मिती केल्यामुळे त्यांना 2008 ग्रेट मास्टर आर्किटेक्ट अवॉर्ड आणि 1999 द डिझायनर ऑफ द इयर अवॉर्ड प्राप्त झाले 2000 त्यांना भारतातील महिंद्रा युनायटेड वर्ल्ड कॉलेजच्या वास्तुशिल्प रचनेसाठी अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट हा अवॉर्ड याचप्रमाणे आर्किडिझाईन आर्किटेक्ट ऑफ द डिकेड अवॉर्ड हा भारतीय पुरस्कार मिळाला आपल्यापाशी काय नाही त्याऐवजी काय आहे हे बघणे अधिक चांगले हे तत्वज्ञान त्यांच्या जीवनाचे सूत्र आहे इतिहासातील दाखल्यांवरून असं आढळतं की पूर्वी नागरिकांच्या अत्यंत छोट्या वर्गाच्या समस्यांची पूर्तता करण्यासाठी वास्तुशिल्प रेखांकन विद्येचा उपयोग केला जाई आता सामाजिक आणि आर्थिक संदर्भ बदललेले असले तरी वास्तुरचनाकार मात्र अजूनही इतिहासाच्या ओझ्याखाली दबून असतात वास्तुशिल्प हा तसं पाहिलं तर समाजाच्या अभिजन वर्गाच्या आवडीचा आविष्कार असतो किंबहुना ते ज्ञानाचे प्रकटीकरण असते कदाचित तो प्रगतीचा उद्गार आणि निश्चितच सत्तेचा हुंकारही असतो वास्तुशिल्प हे उपयोगासाठी अनुकूल असावे याबद्दल या क्षेत्रात वाद आहेत आता मी जे विधान करणार आहे ते वास्तुरचनाकारांच्या भावी पिढ्यांनी आवर्जून लक्षात घ्यायला हवे ही विद्या एक महत्वाचे सामाजिक साधन ठरू शकते बदलांचे साधन असे साधन जे नव्या सामाजिक संबंधाची महती सांगू शकेल सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवल्यामुळे आपण त्यांच्या गरजा स्वतंत्रपणे ओळखतो त्याचबरोबर त्याला नव्याने प्राप्त झालेले महत्व अधोरेखित करतो त्याला प्राधान्य देण्याच्या कृतींना प्रोत्साहन देतो व्यक्तीपेक्षा समाजावर लक्ष केंद्रित करून वास्तुरचनाकार सामंजस्य आणि एकत्रित समाजाच्या सुरक्षिततेला अर्थ प्रदान करून देत असतात वास्तुरचनाकारांच्या मनात स्थानिक स्रोत तंत्रज्ञान आणि क्षमतांबाबतचा आदर वाढला पाहिजे याचे पडसाद छोट्या आणि टिकू शकणाऱ्या समुदायांच्या संस्कृतीत बघायला मिळू शकतात प्रसारमाध्यम फॅशन सहज उपलब्ध न होणारे तंत्रज्ञान मोठ्याल्या

आणि तसेच महत्वाच्या घडामोडींमध्ये सामावले न जाण्याच्या भावनेने असे समुदाय अपमानित झालेले असतात. वास्तुशिल्प विद्या ही दृश्य स्वरूपाची असून ती नवीन तंत्रज्ञान आणि बदलांची अभिव्यक्ती करणारे सामाजिक साधन ठरू शकते. समतावादी आणि शाश्वत लोकशाही समाजासाठी वास्तुशिल्प आक्रमक साधन ठरू शकेल काय? निसर्गाच्या जाहीरनाम्यातून गांधीजींनी निसर्गाशी असलेली त्यांची जवळीक आणि वास्तुशिल्प विद्येशी असलेल्या त्यांच्या संबंधाचेच जणू वर्णन केले आहे. ते असे, मला माझ्या घराच्या सर्व बाजूंनी भिंती नकोत आणि खिडक्या बुजवलेल्या नकोत. मला सर्व भूभागांमधील संस्कृतीचे वारे शक्य तेवढ्या मोकळेपणाने माझ्या घराच्या दिशेने वाहिले तर आवडेल, पण त्यांच्या झोताच्या ताकदीमुळे माझे पाय अस्थिर झालेले मला चालणार नाही. वास्तुरचनाकाराने एक महत्वाचे सामाजिक साधन म्हणून या विद्येचा वापर करणे हे ध्येय ठरवले तर आपली पद्धत, आपली शैली, नवीन काय आहे त्याचा विचार, नवे डावपेच आणि लोकांनी त्यांच्या वास्तू स्वतःच्या सहभागातून उभारलेल्या पाहिजेत याबाबत स्पष्टता ठेवायला हवी. या मुद्द्यांच्या मांडणीसाठी काही कल्पना अशा आहेत. वर्ध्याला राहुल बजाजांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो. तिथे डॉक्टर आर एम माशेलकरांनी दिलेल्या एका व्याख्यानात आमचे विचारमंथन सुरू झाले. त्यांनी एक साधीच पण महत्वाची सूचना केली होती, कमीत कमी संसाधनांमधून जास्तीत जास्त लोकांसाठी जास्तीत जास्त करण्यासाठी उचित तंत्रज्ञान आणण्याची ती सूचना होती. या संकल्पनेला ते गांधीवादी अभियांत्रिकी म्हणतात. वास्तुरचना करताना आणि शहरांमध्ये इमारती उभारताना आम्ही नेमके याच्या उलट करत असतो. आम्ही जागतिक शहर निर्यात करतो, त्यासाठी ऊर्जेची बेसुमार उधळमाधळ करतो. या कलात्मक इमारती उभारण्यासाठी येणारा खर्च दरवर्षी प्रचंड वाढतच असतो. जास्तीत जास्त निर्मिती केली जाते आहे, पण अगदीच मोजक्या लोकांसाठी. याउलट प्रत्येकाला लागणाऱ्या वस्तू आणि सेवांची किंमत दिवसेंदिवस वाढतेच आहे. त्या वस्तू आणि सेवा सहज परवडण्याजोग्या राहिलेल्या नाहीत. यात काय काय येते? अन्न, वस्त्र, निवारा, कौशल्ये, कौशल्यांचा विकास, आरोग्य आणि स्वच्छता या बाबी सहज मिळायला हव्यात. त्या सर्वांसाठी असणे गरजेचे आहे. काही वर्षांपूर्वी किमान गरजा पूर्ण करणाऱ्या कार्यक्रमांचे आश्वासन देण्यात आले होते. यात ग्रामीण भागात निवासी इमारतींसाठी जमिनी, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, रस्ते, वीज यासारख्या गोष्टी केंद्रस्थानी होत्या. सुरुवातीला या विकासामुळे होणाऱ्या फायद्यासंबंधी चर्चा घडवली गेली. वास्तुशिल्प आणि नियोजनाबाबत कुठलेच बदल घडलेले नाहीत. नगर नियोजनात अजूनही बागांनी हिरवेगार दिसणारे शहर प्रत्यक्षात आणण्यासाठी शोध चालू आहे. मोठे नियोजन करताना औद्योगिक गरजा लोकांसमोर ठेवल्या जातात. मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाची गरज भागवण्याच्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी ते केले जाते. वास्तुरचनाकार शहरांमध्ये स्मरणात ठेवावीत अशी शिल्पे तयार करण्यासाठी आराखडा तयार करून देतात. मात्र या सगळ्यात व्यक्ती, ग्रामीण मजूर, झोपडपट्टीत राहणारा आणि अत्यंत गरीब कुठे आहे? या अत्यंत उच्चभ्रू आणि विशिष्ट क्षेत्रासाठीच्या नियोजन प्रक्रियेत गरीबाला जागाच नाही. सामान्य माणूस दुर्लक्षित राहिला आणि माणसाच्या मूलभूत गरजांची स्थिती भयानक होत गेली. कळीच्या मुद्द्याला हातच न घातल्यामुळे आपले नियोजन कुचकामी ठरले. एका बाजूला आपण पाश्चिमात्य मध्यमवर्गीय कल्पना नजरेसमोर ठेवून नगर नियोजन करायचा प्रयत्न करतो. नीटनेटकेपणा मृगजळ ठरले आहेत आणि नियोजनकार मात्र त्याकडेच डोळे लावून बसलेले आहेत. काही दिवसांपासून जागतिक शहर निर्मितीची स्वप्ने आपल्याला पडू लागलेली आहेत. त्यासाठी उड्डाणपूल, रस्त्यांचे रुंदीकरण, काचेचे भव्य मनोरे, मेट्रो रेल्वे वगैरे कितीतरी गोष्टी फक्त मुठभरांसाठी विचारात घेतलेल्या आहेत. आपल्या अर्थशास्त्रज्ञांनी पाश्चिमात्य औद्योगिक अर्थव्यवस्था

0: समोर ठेवली. त्यासाठी आवश्यक अशा औद्योगिक राज्यनिर्मितीचा विचार केला. पूर्तता न करता येणाऱ्या गोष्टींची जागा भरून काढायला मध्यभागी असणारे तंत्रज्ञान यासारख्या शब्दप्रयोगांशी खेळत आपण विकासाच्या शंकास्पद प्रणालीचा आधार घेत पुन्हा मृगजळ उभे करत आहोत. आपण का यशस्वी ठरलो नाही हा प्रश्न मनाला सतावतो. आपण अयशस्वी झालो कारण आपण समस्येला थेट भेडलोच नाही. माणसाच्या मूलभूत गरजाच मूलभूत मानवी हक्क असल्याचे आपण जाहीर करायला हवे.
1: जगभरातील कर्तृत्ववान अलौकिक अशा व्यक्तिमत्वांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि जग बदलण्याच्या प्रक्रियेत चिकाटीने उद्दिष्ट प्राप्तीसाठी गांधीजींच्या विचारांचा प्रभाव कसा पडला हे सांगणारं हे पुस्तक अखंड प्रेरणा गांधी विचारांची.

0: यशस्वी ठरलो नाही? हा प्रश्न मनाला सतावतो. आपण अयशस्वी झालो कारण आपण समस्येला थेट भेडलोच नाही. माणसाच्या मूलभूत गरजाच मूलभूत मानवी हक्क असल्याचे आपण जाहीर करायला हवे.
1: जगभरातील कर्तृत्ववान अलौकिक अशा व्यक्तिमत्वांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि जग बदलण्याच्या प्रक्रियेत चिकाटीने उद्दिष्ट प्राप्तीसाठी गांधीजींच्या विचारांचा प्रभाव कसा पडला हे सांगणारं हे पुस्तक. अखंड प्रेरणा गांधी विचारांची, संकल्पना आणि संपादन रघुनाथ माशेलकर, वाचकस्वर शुभांगी चव्हाण. विशेष आभार गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी पुणे यांचं.
0: क्रिस्तोफर बेनिंजर यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये गांधीजींना समजून घेताना गांधीजींबद्दल त्यांना काय वाटतं, गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर पडलेला प्रभाव याविषयीच्या लेखाचा पहिला भाग आज आपण ऐकलात. बराय तर श्रोते हो, याबरोबरच आमचा आजचा गांधी वंदना हा कार्यक्रम आता इथंच समाप्त होतोय. पुन्हा भेटू आमच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर आणि मला शुभांगीला आता निरोप द्या. नमस्कार.
2: गांधी वंदना हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यंधारी 239.18 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि FM बँडच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
1: सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

नमस्कार रसिक श्रोते हो नमस्कार. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिकांचं मनापासून स्वागत आणि दीपा तेलंगचा नमस्कार.

यावेळी आपण ऐकत आहात कार्यक्रम गाता रहे मेरा दिल आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आज या कार्यक्रमात आपण चित्रपटाशी संबंधित विषयावर बोलायचं नाहीये, तर एका अशा विषयावर बोलायचंय की ज्या विषयाची व्याप्ती ही अत्यंत विस्तृत अशी आहे. संपूर्ण चराचर सृष्टीला व्यापून असलेलं हे आपल्या भोवतालचे वातावरण, जे घनरूप, द्रवरूप आणि वायुरूप अशा तिन्ही अवस्थांमध्ये पृथ्वीवरच्या सर्व सजीव आणि निर्जीव घटकांना व्यापून असतं, त्यालाच आपण म्हणत असतो पर्यावरण. ही नैसर्गिक साधन संपत्ती आपल्याला लाभल्यामुळं आपलं जीवन सुखकर आणि आनंदी बनतं असं हे पर्यावरण. मंडळी, आज आहे 5 जून. हा दिवस आपण जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करतो. या दिवसाचं काय महत्व आहे हे जाणून घेण्यासाठी आजच्या आपल्या कार्यक्रमात बोलूया याच विषयी आणि सोबतीला छानशा गीतांचा आस्वादही घेऊया.

मंडळी, जून महिना लागला की ग्रीष्मातील उन्हाच्या झळांनी तापलेल्या वसुंधरेवर पावसाचा शिडकावा होतो आणि वातावरणातली उष्णता गरमी कमी होते. पावसापक्षी पाऊस कधी पडेल याचा अंदाज आपल्याला देतो, तर चातक या पावसाचे जलबिंदू सोचित अलगद झेलण्यासाठी आतुर होतो. हे सारं होणारं हे खुलं आकाश. या खुल्या आकाशामध्ये वाहणारे हे मोसमी वारे आणि त्या वाऱ्यांमुळे पडणारा पाऊस, या पावसामुळे वाहणारे ओढे, नाले, नद्या, तसंच या पृथ्वीवरच्या डोंगरदऱ्या, हिरवी वनराई, पशुपक्षी, हे पृथ्वीवरचं सारं चल आणि अचल घटकांनी बनलेलं वातावरण, यालाच आपण एकत्रितरित्या म्हणत असतो पर्यावरण. आज याच पर्यावरणाविषयी आपण जाणून घ्यायचे, पण या गीतानंतर.

अभिप्राय तुमची मतं आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

श्रोते हो, पृथ्वी म्हणजेच आपल्या या धरणी मातेच्या आधारानं आपण सर्व सजीव आपलं जीवन व्यतीत करतो. आपल्या सभोवताली असणारा सूर्यप्रकाश, पाणी, हवा असं जे वातावरण असतं त्यालाच पर्यावरण असं म्हटलं जातं. आपलं जीवन आणि आरोग्य टिकून ठेवण्यासाठी हे पर्यावरण अत्यंत महत्वाची अशी भूमिका बजावतं. शुद्ध हवा, शुद्ध स्वच्छ पाणी यामुळं सजीवांची वाढ, पोषण आणि विकास होत असतो. निसर्गाचा अचूक असा समतोल राखण्यासाठी योग्य पर्यावरणाची गरज असते. अनेक औषधी आणि आहारी वनस्पती, लाकूड, खनिज हे सारं आपल्याला या पर्यावरणातूनच मिळतं. पर्यावरणातील झाडं आणि जंगलं ही हवामानाचं नियमन करून तापमान नियंत्रित करतात, तसंच पाऊस पाडण्यासाठी सुद्धा मदत करतात. अशा या पर्यावरणाचा समतोल राखणं ही काळाची गरज आहे आणि म्हणूनच याविषयी जागरूकता वाढावी या उद्देशानं 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो.

श्रोते हो, आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन। हा दिवस म्हणजे आपला निसर्गाशी दीर्घकाळ सुसंवाद टिकून राहावा यासाठी वायू प्रदूषण, कचरा आणि प्लास्टिकचं व्यवस्थापन या समस्यांवर तोडगा निघावा, पाणी, खनिज, अन्नद्रव्य यांची मुबलकता व्हावी अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याची जाणीव आपल्यामध्ये निर्माण करणारा दिवस। आपली पृथ्वी आणि पृथ्वीवर जगणारा हा आपण म्हणजे समाज। या समाजाकडून चालवली जाणारी अर्थव्यवस्था ही चिरकाल अबाधित राहण्यासाठी पर्यावरण संरक्षण हा एक आधारस्तंभ आहे। जर त्याचं संरक्षण केलं नाही तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, जसे की जागतिक तापमानात वाढ होणं, स्वच्छ पाण्याची कमतरता भासणं, सभोवताली श्वासोश्वासासाठी हवेची गुणवत्ता खराब होणं, अनेक पशुपक्ष्यांच्या प्रजातींचा लोप होणं आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्यावर नैसर्गिक आपत्तींना सामना करण्याची पाळी येणं। तेव्हा आजच्या दिवशी आपापल्या मर्यादेनुसार आपण पर्यावरण संरक्षणासाठी आपण काय करू शकतो याचा विचार करूया आणि त्यानुसार कृतीसुद्धा करूया।

मंडळी, निसर्गाशी मैत्री हीच मानवाच्या प्रगतीची खरी गुरुकिल्ली आहे असं म्हणावं लागेल. तेव्हा श्रोते हो, आजच्या पर्यावरण दिनाच्या दिवशी ठरवूया, येत्या पावसाळ्यामध्ये जलसंधारणाचं काम करूया आणि पाणी वाचवूया, प्लास्टिकचा वापर टाळू आणि पृथ्वीला सुंदर स्वच्छ बनवू, कचरा कुंडीचा वापर करू, रोगराईपासून दूर राहू, झाडे कापून नष्ट न करता झाडे लावून सृष्टी सजवूया. हिरवी धरती आनंदी जगती, सृष्टी सुंदर, जीवन सुंदर, कचरामुक्त परिसर, रोगमुक्त समाज, निसर्गालाच देव मानूया आणि त्याचं रक्षण करूया.

बरे तर श्रोतेहो, या छानशा गीताबरोबरच आता गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी दीपा तेलंग तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.

0: मिरादिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 11:40 आणि 52 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम.
1: आकाशवाणी अकोला केंद्र प्रसारित करीत आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम देणं निसर्गाचं. लेखन डॉक्टर नंदकिशोर चिपडे. दुःख भिरकावून येते शब्द माहेर पाणारा. निवेदन आणि निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर. शब्द

तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो हे दूरवरून कानावर येणारे भावगीताचे सूर वैशाखाची दाहकता अधिकच तीव्र करीत होते. आकाशाला गवसणी घालणारी उष्णतेची चढती असलेली कमान, स्तब्ध झालेला वारा, आपल्या आटलेल्या रूपाकडे पाहून खिन्न झालेले नद्या सरोवर, होरपळून निघत असलेली वृक्षवल्ली, सर्वा सर्वांनाच प्रतीक्षा असते ती आभाळ मायेच्या बरसातीची. एकदा का मृग नक्षत्राने या बरसातीची नांदी झाली की मग पाहता पाहता वैशाखाची आग भिजून जाते. तापमानानं नमतं घ्यावं, पाषाणाला झरे फुटावे, नद्या सरोवर दुथडी भरून वाहू लागावीत, वृक्षवेलींना बहर यावा, मी या सृष्टी सोहळ्यात समस्त मानवजात सुखी व्हावी एवढीच तर अपेक्षा असते. पण ती पूर्ण होते का? ऋतू आपल्या नियोजित वेळेवर येऊन नियोजित काळापर्यंत मुक्कामी असतात का? दुर्दैवानं याचं उत्तर नाही हे येतं. मग याला कारणीभूत काय आहे आणि याला जबाबदार कोण? तर त्याचं उत्तर हेच की याला कारणीभूत आहे निसर्ग चक्राची अनियमितता आणि ती बिघडवण्यासाठी जबाबदार आहे तो मानव. माणसाचं निसर्गाशी असलेलं नातं अनादि काळापासून चालत आलेलं आहे. काळाच्या ओघात माणसाच्या स्वार्थी वृत्तीने उच्चांक गाठला, त्याच्या आरामदायी आयुष्याची वाट निसर्गाच्या अस्तित्वाला गालबोट लागणारी ठरली. जागतिकीकरणाच्या गराड्यात त्याने अस्सलपणा गमावला. त्याच्या आयुष्यात दुःखाचे सावट घेऊन येणारी ही आधुनिकता मनातील मोकळेपणावर गदा आणणारी ठरली. दिखाऊपणा त्याला आगाऊपणाच्याही पलीकडे घेऊन गेला आणि इथेच माणुसकीचा कडेलोट झाला. तेव्हापासून आस्थागायत माणुसकीची वाणवा जाणवत आहे. माणसाच्या किर्र काळोखी आयुष्यात निसर्गाने नेहमीच त्याला हिरवेपणा देण्याचा प्रयत्न केला असून हे शाश्वत सत्य आहे. तरीही अप्पल पोट्या माणूस आज निसर्गावर इतका क्रूरपणे वार करीत आहे की जिकडे तिकडे उघडे बुडके रान नजरेस पडते, जे बघून पोटात कालवा कालव होते.

योग्य वेळी आणि योग्य तऱ्हेने फक्त निसर्गच शिक्षित करू शकतो, तेवढं सामर्थ्य आपल्यात नाहीच. निसर्गाची निस्वार्थता अंशभर तरी आपल्यात उतरावी, त्याचं सोसणं पोळणं पोसणं कळावं, एवढंच. एरवी हिरवीगार दिसणारी झाडं भर उन्हाळ्यात वस्त्रगाळ करून अक्षरशः नागडी होऊन आपल्या पालापाचोळ्यांनी जमिनीला झाकायचं काम करतात, तिला ओलावा देतात. याची परतफेड म्हणून केवळ झाडांनाच नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टीला आपली जमीन 100 पटीनं पोषक मूल्य पोहोचवायचं काम करते.

कुठल्याही ऋतूत कुठल्याही परिस्थितीत असंख्य जीव पोसल्या जात असतात याचा आपल्याला अभ्यास नाही, हे आपलं दुर्भाग्य. अरे पालापाचोळा जाळू नका रे, अरे राहू द्या रे, जमिनीची आर्द्रता टिकवून ठेवा रे, कितीही ओरडा काहीही फरक पडत नाही कुणाला. धडधाकट माणूस सोडला तर निसर्गातील प्रत्येक छोटा मोठा जीव निसर्गाच्या जडणघडणीत सहाय्यभूत ठरत असतो. सद्यस्थितीत जगभरात एकूणच निसर्गाचा ऱ्हास सुरू आहे. त्याचं तंत्र नियमन बिघडलं आहे असं आपण नेहमीच म्हणतो, पण तो आपणहून बिघडला तर नक्कीच नाही ना. आपल्या चुकीच्या विकासाच्या संकल्पनांनी हळूहळू निसर्गाचा समतोल बिघडवायला सुरुवात केली आणि आज आपण जे काही पाहतोय ती बहुतांशी मानवाच्याच चुकांची फळं आहेत. जिथे तिथे झाडांचा सर्रास बळी दिला जातो, मोकळ्या हिरव्या जागा, तिवरांची जंगलं डोंगरच्या डोंगर बांधकामांसाठी उद्ध्वस्त केली जात आहेत. गेल्या काही वर्षात लाखोने मोठमोठी झाडं निर्दयीपणे कापली गेली. मुक्या निसर्गावर सतत घाला घातला जातोय. निसर्गाचा आपणही एक भाग आहोत याचा विसर आपल्याला पडतोय. बुद्धी, पैसा आणि यंत्राच्या जोरावर जे काही सध्या सुरू आहे ते बघून आपण विनाशाकडे जातोय याविषयी तिळमात्र शंका नाही. आजवर जे झालं त्याचीच पुनरावृत्ती भविष्यात होत राहणार. नेमेची येतो पावसाळा तसं नेमेची येतो पूर याची जाणीव ठेवावी लागेल. राज्यभरात बांधकाम, रस्ता रुंदीकरण आणि इतर अनेक कारणांमुळे झाडांची कत्तल सुरू आहे. पर्यावरण संतुलित राहिलं तर आपण राहू. झाडं ही निसर्ग संतुलनाचा सगळ्यात महत्वाचा घटक आहेत. त्याविषयीची जाणीव ठेवून जनजागृती करायला हवी. अन्यथा पैसा कमवाल, पण पुढील येणाऱ्या पिढ्या जर आपण आज करत असलेल्या चुकांमुळे अशाच उद्ध्वस्त होणार असतील तर काय फायदा. निसर्गाची जपणूक ही आपलीच जपणूक आहे. झाडांची, निसर्गाची काळजी एक बुद्धिजीवी प्राणी म्हणून आपलं कर्तव्य आहे. 1974 पासून संयुक्त राष्ट्रांनी 5 जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर दरवर्षी एक थीम ठरवून जगभरातली सरकारं, उद्योग, विविध संस्था पर्यावरणाशी संबंधित त्या विषयासाठी प्रयत्न करत असतात. पर्यावरणाशी संबंधित विविध विषय, घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधून त्याबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि महत्वाच्या बाबींविषयी तातडीनं पावलं उचलणं असा हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू आहे. जगभरातले अनेक देश आणि लाखो लोक दरवर्षी यात सहभागी होतात. कालपरवाच वाचनात आलं, जगभरात दर 3 सेकंदांनी एखाद्या फुटबॉलच्या मैदाना एवढं जंगल नष्ट होत आहे. जगभरातल्या एकूण प्रवाळापैकी 50% प्रवाळ नष्ट झाली असून 2050 पर्यंत 90% प्रवाळ नष्ट होण्याचा अंदाज आहे. युनायटेड नेशन्सच्या मते जगभरातल्या प्रत्येक खंडामधल्या आणि समुद्रामधल्या इकोसिस्टीम

पर्यावरणाची हानी टळली, संतुलन साधलं गेलं तर त्याचा फायदा मानवजातीला होईल. हवामान बदल कमी होतील आणि विविध प्रजाती नामशेष होणार नाहीत. कोणत्याही भौगोलिक क्षेत्रात निसर्गाचे जे स्वाभाविक रूप असेल ते तसेच राहणे यातच सर्वांचे हित आहे. आपल्या ज्या विचारातून समस्या उभी राहिली आहे त्याच विचारातून समस्येची उकल मिळू शकणार नाही, असं अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी म्हटलं होतं. मानवी हस्तक्षेपातून जर नैसर्गिक परिसंस्थांची हानी झालेली असेल तर ती मानवी हस्तक्षेपाद्वारेच कशी भरून निघेल? माणसांचा वावर थांबला तर निसर्ग झपाट्याने आपल्या मूळ पदावर येतो. कोविड महासाथीच्या पहिल्या लाटेतील कडक संचारबंदीच्या काळात जगभरातील लोकांनी याचा अनुभव घेतला. नैसर्गिक परिसंस्थांचे अभ्यासकही हेच सांगतात. माणसांचा वावर नियंत्रित केला तर काही वर्षात आपोआप तिथे नैसर्गिक परिसंस्था पुनर्स्थापित होते. काही ठिकाणी थोडा हस्तक्षेप करावा लागू शकतो. उदाहरणार्थ, माती धुवून गेल्याने पावसाचं पाणी अजिबातच थांबत नसेल तर एखाद्या दगडांच्या राशीचा बंधारा घालणे, उतारावर उथळ खड्डे घेणे, अगदीच ओसाड जागी निसर्गाला सुरुवात करून देण्यासाठी स्थानिक वनस्पतींची लागवड आणि जोपासना करावी लागते. स्थानिक हिरवाईने जीव धरला की स्थानिक कीटक, पक्षी, प्राणी येतात आणि परिसंस्था समृद्ध होऊ लागते. पर्यावरणाची व्याप्ती फार मोठी आहे. आपल्या सभोवताली जे सर्व काही आहे ते म्हणजे पर्यावरण. आपल्या सभोवतालचे मुख्य दोन घटक म्हणजे सजीव आणि निर्जीव. वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव हे सजीव घटक, तर हवा, पाणी, माती, प्रकाश, ऊर्जा हे आणि इतर सर्व निर्जीव घटक. निर्जीव घटकांना सजीवांची कोणतीही आवश्यकता भासत नाही, पण सजीव मात्र निर्जीव घटकांशिवाय जिवंत राहू शकत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही, याचा शेवट भयावह ठरू शकतो, याचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ अटळ आहे. पावसाळ्यात 4 महिन्यात कोसळणारा पाऊस अलीकडे 15 दिवसातच पडू लागला आहे. दुष्काळी भागात आता पुराचे थैमान दिसू लागले आहे. एकीकडे ओला दुष्काळ असतो आणि त्याचवेळी दुसरीकडे कोरडा दुष्काळ. काही वर्षांपूर्वी बारोमास वाहणाऱ्या अनेक नद्या हल्ली हिवाळ्यातच कोरड्या ठाक पडू लागल्या आहेत. पाणी टंचाईवर उपाय म्हणून आम्ही पावसाळ्यात वाहून जाणारं पाणी अडवण्यासाठी अनेक धरणं बांधली, तरी देखील पाणी टंचाई कायमच आहे. मे महिन्याचा शेवट जवळ आला की धरणं तळ गाठतात, कोरडी पडतात आणि खेड्यापाड्यातील मायमावल्या हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकू लागतात. जगभरातील टॉप 3 देशांमध्ये स्थान मिळवण्याचं स्वप्न पाहण्यात रमलेला आपला देश पर्यावरणाकडे अजिबात गांभीर्यानं पाहताना दिसत नाही. विकासाच्या वाटेवर पर्यावरण येतं आणि ते संपवल्याशिवाय विकास होतच नाही, असा समज तर विकासकर्त्यांचा झाला नाही ना? कुठलाही रस्ता करीत असताना झाडं तोडणं, डोंगर साफ करणं सर्रास सुरू आहे. पर्यायी झाडे लावली जातात ती केवळ कागदावर. आपल्या राज्यातील अलीकडे झालेला कोणताही नॅशनल हायवे पहा. त्या मार्गासाठी तोडलेल्या झाडांची भरपाई म्हणून लावलेली झाडं कुठं आहेत? त्यांची सध्याची स्थिती काय? कुणालाही सांगता येणार नाही. विकास झाला हे अमान्य करण्याचं कारण नाही, पण त्यासाठी कुठली किंमत आपण मोजत आहोत याचाही विचार व्हायला हवा. आपल्याप्रमाणेच निसर्गातील इतर जीवांचा, पुढच्या पिढ्यांचा जगण्याचा हक्क, त्याचा आदर आणि जाणीव आपण ठेवणार आहोत की नाही? की फक्त ओरबाडून घेणं हीच विनाशाची वृत्ती आपण जोपासणार? देव जाणे.

या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे. कोण ती पुण्ये अशी येती फळाला जोंधळ्याला चांदणे लगडून जावे. खनिज संपत्ती, जलसंपत्ती, वनसंपत्ती, निसर्ग त्याचा अणुरेणू कणन कण आपल्याला बहाल करतो. त्याच्या दातृत्वाची ओंजळ आपल्याकरता समर्पित आहे. हे देणं निसर्गाचं असतं, ते अखंड आणि अनंत असत. संहाराचा नाही तर संवर्धनाचा विचार म्हणजे निसर्ग.

0: आत्ताचा आपण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात. देणं निसर्गाचं. लेखन होतं डॉक्टर नंदकिशोर चिपडे यांचं. निवेदन आणि निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर यांचं. सादर करते होते सूरज गोळे. ही निर्मिती होती आकाशवाणी अकोला केंद्राची.
1: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आम्ही प्रसारित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण.

0: आकाशवाणी सांगली केंद्र दुपारचे 12 वाजतात. आता आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनी केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत. त्यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यान्हचे 12 वाजलेत. वनिता मंडळाचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत.

मैत्रिणींनो, कशा आहात? उन्हाचा तडाखा अजिबात ओसरत नाहीये ना? रोज आपण दिवस मोजतो आहोत आणि पावसाची आतुरतेनं वाट पाहतो आहोत. मे महिना संपला की लगेच पावसाची वाट आपण बघत असतो. साधारण 7-8 जून पासून पाऊस बरसायला लागतो आणि आपण पावसाचं स्वागत कसं करायचं, पावसाळ्याचा आनंद कसा लुटायचा, मुलांचं शाळेत जाताना पावसापासून रक्षण कसं करायला हवं, रेनकोट छत्री तयार आहेत ना, अशी तयारी करत असतो. तशातच मुलांच्या शाळेची खरेदी, अशा अनेक कामांची यादी तयार असते आपल्याकडे आणि शाळा कॉलेजमध्ये ॲडमिशनची तयारी त्यातच भर घालत असते. अर्थातच प्रत्येक घरात काही ना काही लगबग सुरू असते.

मात्र हे झालं शहरी भागातील परिस्थितीबद्दल. ग्रामीण भागात काय? तुम्ही म्हणाल त्यांना सुद्धा ही कामं असतीलच की? अर्थात अशी कामं त्यांच्याही घरात थोड्या बहुत प्रकारानं असतातच. मात्र या सगळ्या कामांचं महत्व त्यांच्या लेखी थोडंसं कमी असतं. ते सहजच म्हणतात, वेळ असेल तेव्हा, पैशांची सोय असेल तेव्हा, जमेल तशी घेऊ ही कामं करून. पण त्यांच्या दृष्टीनं महत्वाचं काम असतं ते पेरणीची तयारी. अहो, आपण उन्हाळा जास्त आहे म्हणून कूलर एसी मध्ये आराम करत होतो तेव्हा ही मंडळी शेत तयार करण्याच्या कामात मग्न होती. शेतात उगवलेलं घास गवत, रानटी गवत, काडी कचरा सगळं स्वच्छ करायचं, शेत नांगरून तयार करायचं. स्वच्छ शेत असेल तर उत्पन्न वाढण्यास मदत होते ना. आणि विशेष म्हणजे ही सगळी कामं करण्यासाठी कुटुंबच्या कुटुंब कार्यशील असतं. कोणती कामं झाली, कोणती कामं बाकी आहेत, एखाद्या दोस्ताच्या शेतातील कामं झाली नसतील तर मित्रमंडळी मंडळ बनवतात आणि एकोप्यानं ही कामं पूर्ण करायचा प्रयत्न करतात. त्यांना एकच डोळ्यासमोर दिसत असतं, पाऊस पडण्यापूर्वी ही कामं आटोपली पाहिजेत. या कामात घरातील महिलांचा सहभाग सुद्धा असतो हे सांगायलाच नको. मैत्रिणींनो, आपण पावसाळा सुरू होणार म्हणजे अनेक कामं करतो आणि पाऊस आला की मनमुराद आनंद उपभोगतो. मात्र ही गावातली मंडळी पाऊस आला की अधिक जोमानं कामाला लागते आणि योग्य वेळेत पेरणी करून आपल्याला योग्य वेळेत किंवा ठराविक वेळेत म्हणा आपल्याला आपल्यासाठी अन्नधान्य, भाजीपाला, फळफळावळ आपल्यापर्यंत पोहोचवते सुद्धा.

मैत्रिणींनो, आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन. पर्यावरणाचं रक्षण हे आपलं कर्तव्य आहे. पर्यावरण सुरक्षित नसेल तर आपली पुढची पिढी असुरक्षित होईल. हजारो वर्षांपूर्वी भारतीय ऋषीमुनींनी पर्यावरण रक्षणाची आवश्यकता ओळखून वृक्षवल्ली पर्वत यांना देवत्व देऊन त्यांची पूजा करावी, त्यांना इजा पोहोचू नये यासाठी प्रयत्न करावेत हे सुचवलं आहे. भारतीय संस्कृतीमध्ये पहिल्या पावसाची पूजा, वृक्ष नद्या यांची पूजा, वसंताचं आगमन झालं की गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत अशा अनेक पद्धतींनी परंपरा जपत पर्यावरणाचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण सुद्धा वृक्षांचं संवर्धन, कचरा व्यवस्थापन, अयोग्य धुराचं व्यवस्थापन यासाठी सकारात्मक प्रयत्न करायला हवेत. मैत्रिणींनो, आता ऐकूया जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सखीने सखीशी साधलेला संवाद. निवेदन अनुप्रिता भाले, स्मिता नामदे आणि वैजयंती नांदगावकर यांचं. पर्यावरण आहे राष्ट्राची शान, जे करते आपले सुकर जीवनमान. झाडे वेली वृक्षतळी आहेत पर्यावरणाचे दागिने, फुलवतात आपले जीवन सुख आणि सौंदर्याने. पर्यावरणाला स्वच्छ बनवूया, आपले जीवन सुरक्षित करूया. प्लास्टिकचा वापर टाळूया, पर्यावरणपूरक आचरणाची धुरा पेलूया. आपल्या जीवनात शाश्वत अन्न प्रणाली स्वीकारूया आणि निरोगी जीवनशैलीकडे वाटचाल करूया. कचऱ्याची निर्मिती, प्लास्टिक आणि ई कचरा निर्मिती कमी केली तर आपलं आरोग्य चांगलं राहील. स्वच्छ आणि सुंदर पर्यावरण आकर्षक आणि आनंदी वातावरणाची निर्मिती करण्यास मदत करेल. आनंदी वातावरणात आपण सुदृढ आनंदी जीवन अनुभवू शकू. चला सगळेजण प्रयत्न करूया, पर्यावरणाला समृद्ध बनवूया. मैत्रिणींनो, परवा सहज दारासमोर उभे होते मी. मधून मधून दारासमोर शांतपणे उभं राहायला मला शिकवलं ते माझ्या दारासमोरच्या आंब्याच्या 2 झाडांनी. आमच्या कॉलनीची शान असलेली ही 2 झाडं मला नेहमीच मन शांत करायला मदत करतात. आम्ही आमच्या घरात राहायला आलो तेव्हा माणसांची संख्या कमी आणि झाडं मात्र जास्त होती. मनातलं काही व्यक्त करायचं असेल तर समोर माणूस दिसायचा नाही, मग ही मोठी झाडच माझे जवळचे मित्र. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. झाडं हळूहळू कमी झाली आहेत, कापली गेली आहेत आणि माणसं वाढली आहेत, पण तो आनंद मात्र राहिला नाही. परिस्थिती कितीही बदलली तरी वृक्षांनी त्यांचा धर्म सोडला नाही बरं का. माणसांच्या वृक्षतोडीच्या कचाट्यातून जी झाडं वाचली ती आजही सर्वांना मोठी सावली देतात, वातावरणात शांतता निर्माण करतात.

तेच ते योग्य ते वेळी मुहूर्तात आणि योग्य वेळी फळंही देतात. आता कॉलनी मोठी झाली आहे, फळं तर सर्वांनाच हवीशी वाटतात, मात्र नवीन झाडं लावण्याचा प्रयत्न सर्वांनी करायला हवा. असं आपण म्हणत असलो तरी जुने वृक्ष त्यांचा धर्म न चुकता निभावतात. योग्य त्यावेळी कॉलनीतील लोकांना फळं सुद्धा खायला मिळतात. यातून एक मात्र नक्की समजतं, कधीही साथ न सोडणारा मित्र म्हणजे वृक्ष.

0: झाडे लावा, पर्यावरण वाचवा. स्वच्छ पृथ्वी, सुरक्षित भविष्य. पर्यावरण रक्षण हीच खरी सेवा. जागतिक पर्यावरण दिन हा केवळ एक दिवस नसून पृथ्वीचं संरक्षण म्हणजेच स्वतःचं रक्षण करण्यासाठी तसंच आपल्याला आणि आपल्या पुढील पिढीला सुरक्षित वातावरण उपभोगायला मिळण्यासाठी केलेला प्रयत्न. आपण पर्यावरणाचं संरक्षण करून उत्तम पर्यावरणाची संपत्ती आपल्या पुढील पिढ्यांच्या हातात सुपूर्द करायला हवी. मैत्रिणीनो, आपण अगदी सहज असं बोलत असतो की अमुक एक वस्तू आमची वडिलोपार्जित आहे. आपल्या आई वडिलांनी महत् प्रयासाने ही संपत्ती मिळवलेली आहे, सांभाळून ठेवली आहे. आता त्याचा योग्य वापर करून ती माझ्या मुलांना सुपूर्द करणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. अहो, बऱ्याच वेळा तर असंही बोललं जातं की नवीन संपत्ती निर्माण करणं अशक्यच असेल तर जी संपत्ती आपल्याकडे आहे ती जपून ठेवणं हे आपलं कर्तव्यच नाही का बरं?
1: आपल्या पूर्वजांनी मोठ्या प्रयासांनी ही संपत्ती आपल्याला दिलेली आहे. आपण साधं उदाहरणच घेऊ शकतो. मोठ्या अभिमानानं दरवर्षी अनेक लोक आंब्याच्या सीझन आला की आपल्या गावी मुद्दाम भेट देतात. अतिशय गोड आंब्याचा आस्वाद घेतात. झाडावरच्या कैऱ्या उतरवून वर्षभराच्या लोणच्याची सोय करून घेतात.

अहो, पण विचार केलाय का कधी, जर आपल्या आजोबांनी ही झाडं लावलेली नसती तर आपल्याला आंब्याची झाडं बघायला तरी मिळाली असती का? आणि तीच गोष्ट त्यांनाही लागू पडते, म्हणजे आपल्या आजोबांनाही. कसं? अहो, त्यांच्या पूर्वजांनी ती झाडे लावली, वाढवली, जपली, पुढच्या पिढीसाठी सुरक्षितपणे ठेवली. त्या झाडांमुळे नुसती फळच मिळाली नाहीत तर जमिनीची धूप थांबली, वातावरणात थंडावा आला.

या झाडांची योग्य वाढ होण्यासाठी झाडांच्या मुळाशी खत घालणं आवश्यक असतं. त्यांना छान आळं केलं तर त्या छोट्या छोट्या आळ्यांमध्ये घरातील ओला कचरा आपण सहजपणे घालून आपल्या घरातील ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावू शकतो. त्यामुळे झाडांना नैसर्गिक खत मिळतं, म्हणजेच खाऊन पिऊन सुखी जीवन आणि स्वच्छ पृथ्वी आपण अनुभवू शकतो.

0: मैत्रिणींनो, यातूनच आपण लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट ही संकल्पना पुढे नेऊ शकतो.
1: या संकल्पनेतील वृक्ष निर्मितीमुळे आपल्याला निरोगी जीवनशैली स्वीकारणं शक्य होईल. शाश्वत अन्न प्रणाली सहजच आपल्याला मिळवता येईल. झाडं हीच तर अन्न निर्मितीचं मूळ आहे. ऑक्सिजन आपल्याला झाडांमुळेच मिळू शकतो, त्यामुळे निरोगी जीवनशैली नक्कीच मिळेल.
0: या सर्वांसाठी आपल्याला या लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट या संकल्पनेतील काही ठळक गोष्टींची पूर्ती मात्र नक्कीच करावी लागेल. आपल्याला अनेक गोष्टी मिळवायच्या आहेत, मग काही गोष्टी करणं हे तर आपलं कर्तव्य आहेच, नाही का? आपलं पहिलं कर्तव्य आहे ऊर्जेची आणि पाण्याची बचत.
2: हे कर्तव्य आपण अगदी सहजपणे पार पाडू शकतो. जसं की आपण जर ऊर्जेची बचत करायची ठरवलं तर काय करू शकतो? खोलीतून बाहेर पडताना पंखा किंवा लाईट किंवा टीव्ही बंद करायला विसरायचं नाही. अगदी कितीही गडबडीत असलो तरी चालता चालता फक्त एक बटन बंद करायचं आहे. तसंच शक्यतोवर सौर ऊर्जेचा वापर केला तर हे योग्यच राहील.
1: पाणी म्हणजे जीवन. पाण्याची बचत. शिळं झालं म्हणून जुनं पाणी टाकून देण्याचा अट्टहास कधीही करू नका. योग्य तेवढं पाण्याचा वापर करा आणि पुढच्या पिढीसाठी पाणी सांभाळून ठेवा.

0: साठवा।
1: हाँ, अजून महत्त्वाचं, जर आपल्या घरातील नळ अगदी थेंब थेंब जरी गळत असतील तर ते वेळीच दुरुस्त करून घ्या, आणि नळाला पाणी आल्यानंतर आपलं पाणी धुवून झालं असेल तर नळाच्या तोट्या बंद करायला अजिबात विसरू नका। मैत्रिणींनो, काही ठिकाणी 8 ते 10 दिवसांनी पाणी येतं तर काही ठिकाणी रोजच पाणी येतं। ज्यांच्याकडे रोज पाणी येतं त्यांनी त्याचा वापर झाल्यानंतर आपण पाणीपट्टी भरतो आहोत म्हणून हा नळाचा वापर झालाच पाहिजे, हा अट्टाहास सोडून तो नळ बंद केला पाहिजे।

प्लास्टिक वापराची बचत म्हणजे काय? तर आपण जेव्हा बाजारात जातो, काही वस्तू खरेदी करायची असते, त्यावेळी दुकानदाराला सहजच कॅरी बॅगची मागणी करतो.

ती न करता अशा वेळी खरेदीसाठी बाहेर पडताना आपल्याजवळ कापडी पिशवी ठेवावी आणि त्याचा वापर करावा. पॅक फूड्सचा उपयोग कमीत कमी करूया. त्याचं कारण पॅक फूड्सचे आलेले प्लास्टिकचे रॅपर्स जास्त कचरा निर्माण करतात.

0: अजून एक महत्वाची गोष्ट, ती म्हणजे ई कचरा निर्मितीमध्ये बचत। आता हा ई कचरा म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा कचरा। अगदी सहजच, माझा मोबाईल जुना झाला आहे, त्याचं स्क्रीन आता व्यवस्थित दिसत नाही किंवा त्यात फोटो नीट येत नाहीत, म्हणून आपण सहजासहजी मोबाईल बदलतो, जुना मोबाईल चांगला असला तरी। तेव्हा या गोष्टी आपण टाळायला हव्यात। शक्यतोवर मोबाईल्स अति वापरू नयेत, ते जास्त चार्ज करू नयेत, त्यामुळे विजेची बचत देखील होईल। घरात असलेला वायफाय किंवा इंटरनेट याचा वापर देखील जाणीवपूर्वक जेव्हा गरज असेल तेव्हाच करावा, अतिवापर आपण टाळायला हवा। त्यातून ऊर्जेची बचत तर होईलच, शिवाय आपण जो वेळ विनाकारण वाया घालवतो आहोत त्या वेळेची बचत देखील नक्कीच होईल। आणखीन एक महत्वाची गोष्ट, रात्रीच्या वेळी वायफाय हा बंदच ठेवावा, जेणेकरून सायबर गुन्हेगारीपासून आपण वाचू शकू। आणि बऱ्याच जणांना मोबाईल जवळ घेऊन झोपण्याची सवय असते, ही सवय आपल्या शरीरासाठी अतिशय घातक आहे। मोबाईलपासून निघणारे वेगवेगळी किरणं ही आपल्या शरीराला हानिकारक आहेत, त्यामुळे झोपताना मोबाईल हा आपल्यापासून दूरच असायला हवा। आता लक्षात ठेवूयात पर्यावरण रक्षणाची पंचसूत्री।
1: चला तर मग पर्यावरण सुरक्षेची पंचसूत्री पुन्हा एकदा आठवूयात। एक, ऊर्जेची बचत।
0: दोन, पाण्याची बचत। तीन, प्लास्टिक वापराची बचत।
1: चार, कचरा निर्मितीमध्ये बचत।
0: आणि पाच, ई कचरा निर्मितीमध्ये बचत। या पाच गोष्टींसाठी अतिशय प्रयत्नपूर्वक कार्य करायला हवं।
1: चला त्यासाठी प्रयत्न करूया, आपलं जीवन आनंदी बनवूया आणि पुढील पिढीला आनंदी आणि सुरक्षित पर्यावरण सुपूर्द करूया। हीच खरी आपली सेवा।
0: मैत्रिणींनो, यावर्षी तर पर्यावरण दिन हा अधिक महिन्यात आलेला आहे। अधिक महिन्यात जितकं जास्त पवित्र काम करता येईल तेवढं पूर्ण महिनाभर करावं असं सांगितलं जातं। यावर्षी अधिक झाडं लावूया, अधिक पाण्याची बचत करूया,
1: अधिक विजेची बचत करूया,
0: प्लास्टिक वापर कमी करण्यासाठी अधिक प्रयत्न करूया आणि ई कचरा निर्मिती होऊ नये अर्थात त्यात बचत व्हावी म्हणून अधिक प्रयत्न करूया।
1: पर्यावरण संरक्षणाचे आणि संवर्धनाचे अधिक प्रयत्न करूया, अधिक सुरक्षित आणि अधिक आनंदी जीवन जगूया। धन्यवाद।

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सखीने सखीशी साधलेला संवाद आपण ऐकलात. निवेदन होतं अनुप्रिता भाले, स्मिता नामदे आणि वैजयंती नांदगावकर यांचं.

सोचले पुरवण्यासाठी उत्सुक असतात. अशा वेळी संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान हवे असतात जिभेवर घोळणारे पदार्थ. तर ऐकूया एक सोपी अशी खस्तापुरीची रेसिपी. मैत्रिणीनो, खस्तापुरी बनवण्यासाठी साहित्य: कुरकुरीत तळलेल्या मोठ्या पुऱ्या, आपल्याला जेवढ्या डिश बनवायच्या आहेत तेवढ्या पुऱ्या घ्या. थोडासा उकडलेला बटाटा, त्यात बारीक कांदा चिरून छान सारण तयार करून घ्या. बारीक शेव, बारीक चिरलेला कांदा, पुदिना आणि चिंचगुळाचं दाट पाणी, थोडा रगडा मसाला, धनेपूड आणि कोथिंबीर. मैत्रिणींनो, तयार करण्यासाठी वेगळी भांडी घेत बसण्यापेक्षा सरळ सर्व्ह करण्याच्या डिशमध्येच जरी ही खस्तापुरी बनवली तरी चालेल. चला बनवूया खस्तापुरी. एका छान खोल डिश मध्ये कुरकुरीत असलेली मोठ्या आकाराची पुरी घ्या. त्यावर उकडलेल्या बटाट्याचं सारण, त्यात थोडासा चाट मसाला, धने पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घाला. त्यावरून थोडीशी पुदिन्याची पेस्ट, चिंचगुळाचं दाट पाणी सुद्धा त्यावरून घाला आणि त्यानंतर त्यावरून भरपूर अशी बारीक शेव घाला. थोडीशी कोथिंबीर पेरा, हवा असेल तर चमचाभर दही आणि चिंचेची चटणी त्याच्यावर घाला. झाली तुमची खस्तापुरी तयार. लगेच द्या सर्वांना खायला. पुरी कुरकुरीत असते आणि त्यावर चिंच दही घातल्यानं चवीला एकदम मस्त आणि खुसखुशीत लागते. लहानगे तर खातीलच हा पदार्थ आवडीनं, पण ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा मऊ झाल्यामुळे हा पदार्थ खायला सोपा. मग घेऊया या खस्तापुरीचा आनंद.

मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आजची रेसिपी ऐकण्याची. मैत्रिणींनो, पहिल्या पावसाची वाट बघत असताना मुलांना आठवण येते ती मस्त मस्त पदार्थ चाखण्याची. बाहेर पावसाला सुरुवात झाली की लहानांनाच नाही तर आपल्यासारखे मोठे सुद्धा जिभेचे

परमेश्वरने स्त्रियांना अफाट एक अशी शक्ती दिलेली आहे आणि ती शक्ती म्हणजे सर्जनशीलता. या सर्जनशीलतेला अनुसरूनच मी माझ्या सर्व मैत्रिणींना ही कविता समर्पित करते. कवितेचं शीर्षक आहे विश्वकर्म्याची छाया. कोणी तुला शक्ती म्हणतो कोणी आधी माया, कोणी तुला शक्ती म्हणतो कोणी आधी माया, कोणी म्हणतो माऊली कोणी लेकरांची छाया, कोणी म्हणतो माऊली कोणी लेकरांची छाया. तुला पाहिल्यावर आठवते सीता, तुला पाहिल्यावर आठवते सीता, तसंच श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले गीता, तसंच श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले गीता. तू पूर्णा तू अन्नपूर्णा, तू पूर्णा तू अन्नपूर्णा सर्वांना तृप्त करणारी, तू पूर्णा तू अन्नपूर्णा सर्वांना तृप्त करणारी, प्रेमाने हात फिरून सगळ्यांना माया देणारी, प्रेमाने हात फिरून सर्व लेकरांना माया देणारी. तू श्रीकृष्णाची बासरी, तू श्रीकृष्णाची बासरी ममतेचं सप्तस्वर गाणारी, तू श्रीकृष्णाची बासरी ममतेचं सप्तस्वर गाणारी, श्वासाचं दान देऊन, श्वासाचं दान देऊन जीवाला जीव पण देणारी, जीवाला जीव पण देणारी. म्हणूनच तू आहेस, म्हणूनच तू आहेस आदिशक्ती आदिमाया, आदिशक्ती आदिमाया, जग निर्माण करणाऱ्या विश्वकर्म्याची छाया, जग निर्माण करणाऱ्या विश्वकर्म्याची छाया.

अनेक नाती अशी असतात की आपण ती निर्माण करतो आणि काही नाती ही जन्मानेच निर्माण झालेली असतात. त्यात निर्माण झालेलं एक अनोखं नातं म्हणजे मैत्रीचं नातं. माझ्या कवितेचं शीर्षक आहे अनोखं नातं. मित्रमैत्रीचं असं अनोखं नातं, मित्रमैत्रीचं असं अनोखं नातं, केव्हा कुठे आणि कसं ब्रह्मकमळ उगवतं, केव्हा कुठे आणि कसं ब्रह्मकमळ उगवतं. हळूहळू उमलते ब्रह्मकमळाची पाकळी, हळूहळू उमलते ब्रह्मकमळाची पाकळी, कळतही नाही मने होतात केव्हा मोकळी, कळतही नाही मने होतात केव्हा मोकळी. मैत्रीची असते क्षितिजा पलीकडे रेषा, मैत्रीची असते क्षितिजा पलीकडे रेषा, मनालाच कळते मनाची भाषा, मनालाच कळते मनाची भाषा. मैत्रीत असतो पोकळ राग, मैत्रीत असतो पोकळ राग आणि निखळ अनुराग, मैत्रीत असतो पोकळ राग आणि निखळ अनुराग. एक दुसऱ्यासाठी करत असतो त्याग, एक दुसऱ्यासाठी करत असतो त्याग. हक्काचा असतो परंतु मृदूर स्वाफुगवा, हक्काचा असतो परंतु मृदूर स्वाफुगवा. नसते ईर्षा तेथे नसतो हेवा दावा, नसते ईर्षा तेथे नसतो हेवा द्यावा. मैत्रीमध्ये नसतो मुळे मान आणि अपमान, मैत्रीमध्ये नसतो मुळे मान आणि अपमान. एक दुसऱ्याची मात्र वाढवीत असतो शान, एक दुसऱ्याची मात्र वाढवीत असतो शान. एकाच्या वेदनेची होतात दुसऱ्याच्या मनात आंदोलने, एकाच्या वेदनेची होतात दुसऱ्याच्या मनात आंदोलने. आनंदात एकापेक्षा दुसऱ्यांचीच वाटा स्पंदने, आनंदात एकापेक्षा दुसऱ्यांचीच वाटा स्पंदने. मैत्रीत मात्र कधीच नसते वजाबाकी आणि बेरीज, मैत्रीत मात्र कधीच नसते वजाबाकी आणि बेरीज. दुसरं तिसरं काहीच नसतं निखळ प्रेमाखेरी, दुसरं तिसरं काहीच नसतं नितळ प्रेमाखेरी. मैत्रीचा असतो असा आगळा वेगळा धागा, मैत्रीचा असतो असा आगळा वेगळा धागा. जेथे जीव जीवाला देतो जीवामध्ये जागा, जेथे जीव जीवाला देतो जीवामध्ये जागा. असं असतं नातं मैत्रीचं सात पावला पलीकडचं, असं असतं नातं मैत्रीचं सात पावला पलीकडचं. मला ते जाणवतं देवत्वाच्या अलीकडचं, मला ते जाणवतं देवत्वाच्या अलीकडचं.

अशा सगळ्याच गोष्टीसाठी टोक गाठायला नको. थोडासा सुवर्णमध्ये साधावा लागतो तरच जीवन समाधानी आणि संतुष्ट असतं. अशाच प्रकारे माझी तिसरी कविता आहे मध्य. अनुराग इतका नसावा की नाते गुरफटेल, अनुराग इतका नसावा की नाते गुरफटेल, राग इतका नसावा की नाते तुटेल, राग इतका नसावा की नाते तुटेल. कळ्या इतक्या खुडू नये की सुगंध कोमेजेल, कळ्या इतक्या खुडू नये की सुगंध कोमेजेल, काटे इतके टोचू नये की हात रक्तळेल, काटे इतके टोचू नये की हात रक्तळेल. किनाऱ्याजवळ इतके जाऊ नये की पाय घसरेल, किनाऱ्याजवळ इतके जाऊ नये की पाय घसरेल, काठ इतका सोडू नये की किनारा रुसेल, काठ इतका सोडू नये की किनारा रुसेल. दोन टोकाच्या मध्ये टिपावा सुवर्ण मध्य, दोन टोकांच्या मध्ये टिपावा सुवर्ण मध्य. जीवनात त्यामुळे सर्वच होईल साध्य, जीवनात त्यामुळे सर्वच होईल.

आपल्या जीवनात एकच वेळ सारखी नसते, दिवस अनेक बदलत असतात. काही दिवस दुःखाचे, काही दिवस सुखाचे, काही दिवस समाधानाचे, असं जीवनात चालूच असतं, वेळ बदलत असते. त्यावरच ही कविता. असेही दिवस, दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले आणि गेले. आम्ही स्वप्नांच्या झोक्यावर बसून इंद्रधनुष्याच्या तोरणाला हात लावून आलो. आम्ही स्वप्नांच्या झोक्यावर बसून इंद्रधनुष्याच्या तोरणाला हात लावून आलो. दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले. निसटत्या दलदलीच्या दरीत फसले आमचे पाय, निसट दलदलीच्या दरीत फसले आमचे पाय. दगडांनी आणि काट्याकुट्यांनी, दगडांनी आणि काट्याकुट्यांनी केलं आपलं काम ओरखडे उठून, केलं आपलं काम ओरखडे उठून. दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले आणि गेले. आज दिवस आहेत असे, आज दिवस आहेत असे. इंद्रधनुष्याची कमान आहे घराच्या दाराला, इंद्रधनुष्याची कमान आहे घराच्या दाराला. चांदण्यांच्या पावसाचे थेंब खिडकीतून येत आहेत घरात, चांदण्यांच्या पावसाचे थेंब खिडकीतून येत आहेत घरात. सिमेंटच्या भिंती उधळत आहेत फुले, सिमेंटच्या भिंती उधळत आहेत फुले. अन बंगल्याच्या एका कोपऱ्यात भरत आहे मनी प्लांट, बंगल्याच्या एका कोपऱ्यात भरत आहे मनी प्लांट.

आजकाल आपलं सर्वच काम मोबाईल निघतो. मोबाईलशिवाय आपलं जीवन जसं काही अशक्यच झालेलं आहे. निमंत्रण असो, बोलणं असो, जे काय असेल, आपण इतके मोबाईलचा अधीन झालेलो आहे. आणि असा हा मोबाईलचा जमाना. कवितेचं शीर्षक आहे मोबाईलचा जमाना. हॅलो हाय कसं काय बरं आहे ना, हॅलो हाय कसं काय बरं आहे ना, मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना. अमेरिकेतल्या लेकीला बाप विचारतो, अमेरिकेतल्या लेकीला बाप विचारतो, बेटा कशी आहेस तू, बेटा कशी आहेस तू. लंडन मधला मुलगा विचारतो, आई कधी येणार तू. लंडन मधला मुलगा विचारतो, आई कधी येणार तू. भारत अमेरिका इंग्लंड सारे जवळ आले ना, भारत अमेरिका इंग्लंड सारे जवळ आले ना, मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना. रुसल्या ताईला भाऊ विचारी कशी आहेस ताई, रुसल्या ताईला भाऊ विचारी कशी आहेस ताई. पाणावलेल्या डोळ्यांनी ताई म्हणे तुला भेटण्याची घाई, पाणावलेल्या डोळ्यांनी ताई म्हणे तुला भेटण्याची घाई. भावा बहिणींचे मनातले अंतर क्षणात मिटले ना, भावा बहिणींचे मनातले अंतर क्षणात मिटले ना. मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना. तुझ्याशी बोलल्याशिवाय करमत नाही मला, तुझ्याशी बोलल्याशिवाय करमत नाही मला. तुझ्या माझ्या बोलण्यासाठी मोबाईल दिला तुला, तुझ्या माझ्या बोलण्यासाठी मोबाईल दिला.

स्तुती, तो आहे संस्कार, तती आहे संस्कृती, तो सूर आहे तर ती आहे बासरी, तो सूर आहे तर ती आहे बासरी, डोळ्यात पाणी असले तरी असते सदा हसरी, डोळ्यात पाणी असले तरी असते सदा हसरी, मुलगा आहे वारा तर ती आहे हवा, मुलगा आहे वारा तर ती आहे हवा, तो औषध आहे तर ती आहे दुवा, तो औषध आहे तर ती आहे दुवा, मुलगा आहे भाग्य तर ती विधात्री आहे, मुलगा आहे भाग्य तर ती विधात्री आहे, तो आहे विधाता तर ती जन्मदात्री आहे, तो आहे विधाता तर ती जन्मदात्री आहे, तो आहे अभिमान तर ती शान आहे, तो आहे अभिमान तर ती शान आहे, सासरण माहेरचा ती सन्मान आहे, सासरण माहेरचा ती सन्मान, तो फूल आहे तर ती आहे कळी, तो फूल आहे तर ती आहे कळी, आधार देते तुम्हाला संकटाच्या वेळी, आधार देते तुम्हाला संकटाच्या वेळी, तो आहे प्रेम तर ती आहे पूजा, तो आहे प्रेम तर ती आहे पूजा, तरी सुद्धा जगात नेण्याची तिला सजा, तरी सुद्धा जगात नेण्याची तिला सजा, तो वंशाचा दिवा हा मनाचा हुंकार, तो वंशाचा दिवा हा मनाचा हुंकार, पण ती जपून ठेवा नाही तर होईल अंधकार, पण ती जपून ठेवा नाही तर होईल अंधकार, तो शब्द असला तर ती अर्थ आहे, तो शब्द असला तर ती अर्थ आहे, दोघांची तुलना करणे हे व्यर्थ आहे, दोघांची तुलना करणे हे व्यर्थ आहे, मुलगा काय आणि मुलगी काय एकाच झाडाची दोन पानं, मुलगा काय आणि मुलगी काय एकाच झाडाची दोन पानं, समानतेने वागवा त्यांना मोठ्या मनानं, समानतेने वागवा त्यांना मोठ्या मनाने.

एखादी व्यक्ती किंवा एखादा विद्यार्थी असा असतो की सगळीकडे त्याचं प्रतिकूल अशी वातावरण किंवा प्रतिकूल परिस्थिती असते, पण त्याची जिद्द ही त्याला प्रगती करायला भाग पाडते किंवा त्यामुळे तो प्रगती करू शकतो, असा अशाच एका उन्हातल्या झाडाची ही गोष्ट. कवितेचं शीर्षक आहे ही गोष्ट एका झाडाची. ही गोष्ट एका झाडाची, ही गोष्ट एका झाडाची, उन्हाच्या समुद्रातून उगवलेलं झाड, उन्हाच्या समुद्रातून उगवलेलं झाड. झाडाला झडझडून नाचायचंय गायचंय, झाडाला झडझडून नाचायचंय गायचं आहे, पण कुणाचे हात खुंटवू पाहताय झाडाची वार, पण कुणाचे हे हात खुंटवू पाहताय झाडाची वार. पानझडीतही झाडाला मान उंचावून उभं राहायचंय, पानझडीतही झाडाला मान उंचावून उभं राहायचंय. आभाळाची निळाई अंगावर घेऊन पक्ष्यांच्या गाण्यात न्हायचं आहे, आभाळाची निळाई अंगावर घेऊन पक्ष्यांच्या गाण्यात न्हायचं आहे. भर उन्हात हिंस्र वादळे, भर उन्हात हिंस्र वादळे झुलणाऱ्या झाडाला वेढत येतात, भर उन्हात हिंस्र वादळे झुलणाऱ्या झाडाला वेढत येतात. येतात कोणीतरी विक्राळ करवती घेऊन, येतात कोणीतरी विक्राळ करवती घेऊन. फुलांनी हसणाऱ्या झाडांचे हात छाटून जातात, फुलांनी हसणाऱ्या झाडांचे हात छाटून जातात. कधी कधी झाडापाशी, कधी कधी झाडापाशी एखादा वाटसुरू येतो, कधी कधी झाडापाशी एखादा वाटसुरू येतो. झाडाच्या मनातलं थुईथुई गाणं झपाटल्यासारखं गाऊन जातो, झाडाच्या मनातलं थुईथुई गाणं झपाटल्यासारखं गाऊन जातो. झाडाला जिद्द आहे, झाडाला जिद्द आहे आबाळात नांदायची, झाडाला जिद्द आहे आबाळात नांदायची, झाडाला जिद्द आहे स्वप्नांचा एक बंगला बांधायची, कधीतरी स्वप्नांचा एक बंगला बांधायची.

परमेश्वर सर्वत्र आहे त्याचा अनुभव येतो पण ते दिसत नाही, ते कसं ते पहा. तसाच तू, फुलात सुगंध असतो पण दिसत नाही कोणाला, फुलात सुगंध असतो पण दिसत नाही कोणाला, म्हणून सुगंध नाही असं कोण म्हणेल, म्हणून सुगंध नाही असं कोण म्हणेल. तसंच तुझंही, तसंच तुझंही, देहात असतो सर्वांचा पण दिसत नाही कोणाला, देहात असतो सर्वांचा पण दिसत नाही कोणाला, म्हणून म्हणून तू नाही असं कोण म्हणेल. फुलाला तरी, फुलाला तरी स्वतःच्या सुगंधाची जाणीव असते का, फुलाला तरी स्वतःच्या सुगंधाची जाणीव असते का, तसेच तुझेही, तसेच तुझेही.

निसर्ग, झाड, पाऊस हे सगळं एकमेकांशी संबंधितच आहे. झाड डोलायला लागलं, पाऊस पडायला लागला की झाड डोलायला लागतं, विजा चमकतात, त्याचंच हे वर्णन अशी ही निसर्गरम्य कविता. डोल डोल डोलले झाड माझे बोलले, डोल डोल डोलले झाड माझे बोलले, चोहोकडून आला गार वारा त्याने आणला सुगंध सारा, चोहोकडून आला गार वारा.

त्याने आणला सुगंध सारा. लखन नाचली वेस राणी, लखकन नाचली वीज राणी, ती तर गाते जीवन गाणी, ती तर गाते जीवन गाणी. गडगडाट करून हसले मेघ, गडगडाट करून हसले मेघ, त्यांनी ओढली फुलांची रेख, त्यांनी ओढली फुलांची रेख. आकाशाने घातली मातीला साथ, आकाशाने घातली मातीला साथ, हिरव्या आवाजात माती देते प्रतिसाद, हिरव्या आवाजात माती देते प्रतिसाद. प्रतिसादाने हसले आकाश, प्रतिसादाने हसले आकाश, फुलाफळांचे दागिने घातले सावकाश, फुलाफळांचे दागिने घातले सावकाश, दागिने घालून

फुलवली होती बाग. तडकलेल्या मातीवर मीच फुलवली होती बाग. तिला कोणी लावले आग हे मला माहीत नाही. तिला कोणी लावले आग हे मला माहीत नाही. मी एवढंच सांगू शकेन, मी एवढंच सांगू शकेन, आग लावणारे हात माझे नव्हते. आग लावणारे हात माझे नव्हते. आग विझवणारे अश्रू मात्र माझे होते. आग विझवणारे अश्रू मात्र माझे होते.

काव्यलता गुजराती यांच्या काही कविता आपण ऐकल्यात. मैत्रिणींनो, आत्ताच आपण पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न कसे करावेत याबद्दलचा आपल्या सख्यांनी साधलेला संवाद आपण ऐकला. प्रत्येक जण आपल्या परीनं हा प्रयत्न तर करणार आहोतच. स्त्री नेहमी निसर्ग, कला आणि उपलब्ध असलेल्या गोष्टी यांचा दैनंदिन जीवनात सहज संगम घडवून आणत असते. घरातील कामं करण्याची पद्धत प्रत्येकीची वेगळी असते. अगदी स्वयंपाकघरातील लागणाऱ्या वस्तू ठेवणं, घरातील अंगणातील कचऱ्याचं व्यवस्थापन करणं याबद्दल ती जागरूक असते. स्त्री ग्रामीण कुटुंबातील असो की शहरी कुटुंबातील, जगण्यातला संघर्ष प्रत्येकीच्या वाटेला येतच असतो. रोजची कामं करताना त्यांच्यातील कलेचा उपयोग करण्याच्या पद्धती बघितल्या तर मात्र कुतूहल वाटतं. छोटंसं उदाहरण घेता येईल. घरात आणलेल्या अनेक वस्तूंचे पॅकिंग रॅपर्स, बॉटल्स, आईस्क्रीमचे चमचे यांचा उपयोग करून आपल्या मैत्रिणी अनेक कलाकृतींची निर्मिती करतात, आकर्षक वस्तू बनवतात आणि टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करतात. तर ग्रामीण महिला घरातील गोठ्यामध्ये असलेल्या गाईच्या शेणापासून त्यांच्या भिंती आकर्षक रीतीनं सारवून घेऊन त्या वाळल्यानंतर खडूनं त्यावर सुंदर चित्र रंगवतात, स्वतःची घरं आकर्षक बनवण्यासाठी प्रयत्न करतात आणि छोट्या कलानिर्मितीचा आनंदसुद्धा घेतात.

चित्रपटातील हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातील पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत वसंत प्रभू यांचं होतं.

बरायतर मैत्रिणींनो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचा निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो दुपारचा 1 वाजता थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही संक्षेपित करीत आहोत.

आया सकाळी पुन्हा तन्हाई कड्या दुपारी पर्यात पुन्ही भल्या सकाळी पुन्हा तन्हाई कड्या दुपारी

उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं राम लक्ष्मण यांचं गीत आता ऐकूया. चित्रपट आहे नवरे सगळे गाढव.

0: लवरे सगळे गाढव या चित्रपटातील गीत आपण ऐकलं तुषार मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. अनंत जाधव यांची रचना होती आणि राम लक्ष्मण यांचं संगीत.
1: शोधो रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका.

श्रोते हो गीत बहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं थांब लक्ष्मी कुंकू लावते या चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांची रचना प्रभाकर जोग यांचं संगीत आहे.

सुदैव चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आणि कार्यक्रमात शेवटी ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात अंगार या चित्रपटातील गीत. गीतकार प्रवीण दवणे, संगीतकार दीपक पाटेकर.

0: श्रोतेहो अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात अंगार या चित्रपटातील गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ह्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो थोड्याच वेळात म्हणजे ठीक दुपारी 1:30 आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या आणि दुपारी 1:40 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं छत्रपती संभाजीनगर केंद्राचं वार्तापत्र. तर त्याआधी ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या थोड्याच वेळात.
1: आकाशवाणी मुंबई

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर. महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा करणार लोकार्पण आणि पायाभरणी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचे हरिहरन अंश करुणन आणि एम आर अर्जुन या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली. ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. पश्चिम आशियातल्या संघर्षाचा फटका केवळ भारतालाच नव्हे जगातल्या इतर अनेक देशांना बसला आहे. त्या मानाने भारताची अर्थव्यवस्था भक्कम पायावर उभारली असल्याने या संकटाला समर्थपणे तोंड देत आहे असं ते म्हणाले. सध्या इंधनाचे वाढते दर ही चिंतेची बाब आहे, मात्र लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
2: ये जो एक ग्लोबल शॉक है उसमें भारत अकेला नहीं है, सभी देश जो है इससे इम्पैक्टेड है. जहां तक भारत की स्थिति है, हम तुलनात्मक दृष्टि से हम लोग न केवल अन्य देशों से तुलना की जाए बल्कि पूर्व के इस प्रकार के जो शॉक्स हमारे सामने आए हैं दोनों दृष्टि से हम लोग आज काफी बेहतर स्थिति में हैं. ऑयल के प्राइसेस बढ़े हैं तो वो सब जगह पे बढ़ रहे हैं, लेकिन यही उम्मीद कर सकते हैं कि ये ज्यादा लंबे समय तक नहीं रहे. काफी अनिश्चितता है तो उसके बाद में हमारे को मालूम चलेगा, लेकिन

0: भारतीय अर्थव्यवस्था की स्थिति है वो काफी सुदृढ़ है, हमारे बैंक्स सक्षम है, कुल मिलाकर के हम काफी बहुत अच्छी स्थिति में है।
1: देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे.
2: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्याने जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात वडोदरा मुंबई एक्सप्रेस वेच्या 6व्या आणि 7व्या पॅकेजचं राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळेल. या दौऱ्यामध्ये प्रधानमंत्री मोदी सुरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्राशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करतील. संध्याकाळी ते दमणला भेट देणार आहेत. तिथे आरोग्यसेवा आणि विमान वाहतूक क्षेत्रातील महत्वाच्या सुविधांसह सुमारे 2,970 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करणार आहेत. तसंच नमो विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं आणि आधुनिक रुग्णालयाचं मोदी उद्घाटन करणार आहेत. आयकॉनिक ब्रिज, दमण कन्व्हेन्शन सेंटर आणि निफ्ट कॅम्पस यासारख्या अनेक महत्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची पायाभरणीही प्रधानमंत्री मोदी करणार आहेत. तसंच लक्षद्वीपसाठी 885 कोटी रुपये किमतीच्या बंदर प्रकल्पांचीही पायाभरणी ते करणार आहेत. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं येत्या 23 तारखेला होणाऱ्या दुसऱ्या नागरी सन्मान सोहळ्यात 65 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद्म पुरस्कार प्रदान करतील. गेल्या महिन्यात झालेल्या पहिल्या नागरी सन्मान सोहळ्यात 66 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकूण 131 पद्म पुरस्कार प्रदान करायला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. हे पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जाहीर केले जातात. कला, समाजकार्य, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना हे पुरस्कार दिले जातात. सीबीएसईच्या निकालानंतरच्या तक्रार निवारण प्रक्रियेच्या माध्यमातून इयत्ता 12वीच्या 70,000 जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यात गुणपडताळणीसाठी 7,314 अर्ज तर पुनर्मूल्यांकनासाठी 63,000 जास्त अर्जांचा समावेश आहे. 13 मे रोजी इयत्ता 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी मिळालेल्या गुणांबाबत असमाधानी असल्याची प्रतिक्रिया दिली होती. तसंच ऑनस्क्रीन मार्किंग प्रणाली अंतर्गत मूल्यांकनाच्या अचूकतेविषयी प्रश्न उपस्थित केला होता. उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळलेल्या त्रुटींच्या पडताळणीसाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठी सीबीएसईने ऑनलाईन पोर्टल सुरू केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज जागतिक पर्यावरण दिन. निसर्गाचं महत्व समजून घेणं आणि वाढत्या प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करणं या उद्देशाने दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी पर्यावरण दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आजच्या पर्यावरण दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाकडून बोरिवलीतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पेडल फॉर प्लॅनेट ग्रँड सायक्लोथॉन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एक पेड माँ के नाम या संकल्पनेअंतर्गत

यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात भारताच्या हरिहरन अंश करुण आणि एम आर अर्जुन या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक क्रमवारीत त्यांच्यापेक्षा वरचढ असलेली मलेशियन जोडी आरोन ताई आणि कांग खाई झिंग यांनी काल त्यांना चकित केलं. हरिहरन आणि अर्जुनने 16-21, 21-15, 21-19 असा विजय मिळवला. या स्पर्धेत बाकी भारतीय खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं आहे. इराणबरोबर वाटाघाटी सुरू असल्या तरीही कोणत्याही परिस्थितीत तेहरानला अण्वस्त्र निर्मितीपासून कायमस्वरूपी रोखण्याचं आपलं उद्दिष्ट असल्याचा पुनरुच्चार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. भविष्यात कोणत्याही करारानुसार इराणला अण्वस्त्र मिळवण्याची परवानगी कधीही दिली जाणार नाही असंही ते म्हणाले. ओमानने मस्कत जवळच्या आपल्या एका महत्वाच्या तेल निर्यात केंद्रावर झालेल्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाची निर्यात थांबवली आहे. मीना अल फहल या निर्यातीसाठीच्या मुख्य केंद्राजवळ हा स्फोट झाला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर. महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा करणार लोकार्पण आणि पायाभरणी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचे हरिहरन अंश करुण आणि एम आर अर्जुन या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो थोड्याच वेळात
1: शिवाजीनगर जिल्हा वार्तापत्र।
2: श्रोते हो आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र।
1: छत्रपती संभाजीनगरला लवकरच 40 MLD पर्यंत पाणी मिळण्याची अपेक्षा। विधान परिषद निवडणुकीत औरंगाबाद जालना मतदारसंघात सुहास शिरसाट आणि गणेश लोखंडे यांच्यात लढत। आणि खते आणि बियाण्यांची साठेबाजी, लिंकिंग किंवा वाढीव दराने विक्रीसारखे गैरप्रकार आढळल्यास कारवाईचा विभागीय आयुक्तांचा इशारा।
2: या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती।
1: छत्रपती संभाजीनगरला जूनच्या पहिल्या आठवड्यात 40 MLD पर्यंत पाणी मिळेल असं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी सांगितलं आहे। त्या छत्रपती संभाजीनगर इथं प्रसार माध्यमांशी बोलत होत्या। नव्या 2740 कोटी रुपयांच्या पाणी योजनेतून शहराला वाढीव पाणी देण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रयत्न सुरू आहेत असंही त्यांनी सांगितलं। वाढीव पाणी पुरवठा करण्यासाठी मुख्य जलवाहिनीची चाचणी घेण्यात आली असं त्या म्हणाल्या। दरम्यान शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजनेत पाण्याचा गढूळपणा निचांकी पातळीवर आणण्यात यंत्रणेला यश आल्याचंही पलांडे यांनी सांगितलं। सुरुवातीला पाण्याचा गढूळपणा 200 NTU पेक्षा अधिक होता, आता हा गढूळपणा 15 NTU पेक्षा कमी करण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगर शहराला 12 जून पर्यंत वाढीव पाणी पुरवठा करण्याच्या अनुषंगानं विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी नक्षत्रवाडी इथल्या जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली। शहराला नियोजित वेळेत पाणी पुरवठा सुरू होण्यासाठी उर्वरित आवश्यक कामं जलद गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले। विधान परिषदेच्या निवडणुकीत औरंगाबाद जालना मतदारसंघातून महायुतीकडून भाजपचे सुहास शिरसाट आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गणेश लोखंडे यांच्यात थेट लढत होणार आहे। या दोघांसह इसाक सांडू खान हे तिसरे अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात आहेत। अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल समीर यांनी माघार घेतली। महाविकास आघाडीच्या देवयानी दोणगावकर यांच्यासह आणखी एका अपक्ष उमेदवारानं आपला अर्ज मागे घेतला। दरम्यान अर्ज मागे येऊन पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कृष्णा डोणगावकर आणि देवयानी डोणगावकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा वीज खर्च कमी करण्यासाठी आता बहुतांश कार्यालयं आणि मोठे प्रकल्प सौर ऊर्जेवर आणले जाणार आहेत। राज्याचे पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्या सूचनेनुसार मनपा प्रशासनानं किमान 30 MW क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू केलं आहे। मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी ही माहिती दिली। मुख्य कार्यालयापासून ते थेट कचरा प्रक्रिया आणि पाणीपुरवठा प्रकल्पांचा यात समावेश असेल। खते आणि बियाण्यांची साठेबाजी, लिंकिंग किंवा वाढीव दरानं विक्रीसारखे गैरप्रकार आढळल्यास कडक कारवाईचा इशारा छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिला आहे। अल्निनोच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते। यंदा खरीप हंगामादरम्यान प्रतिकूल

0: कार्यक्रमांची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी योग्य उपाययोजना कराव्यात असं आयुक्तांनी सूचित केलं. संभाव्य आव्हानांना तोंड देण्यासाठी कृषी विभाग सज्ज असून शेतकऱ्यांनीही योग्य नियोजनाचा अवलंब करावा असं आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी केलं आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे 2026 ग्रंथ पुरस्कार जाहीर झाले. नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार नांदेडचे डॉ अनुराग श्रीकांत लभीकर यांच्या पुस्तके साद आणि दाद या पुस्तकाला जाहीर झाला आहे. तर प्राचार्य मभी चिटणीस वाङ्मय पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथले डॉ शिव कदम यांच्या चित्रपटाचे शास्त्र संहिता ते समीक्षा या ग्रंथाला जाहीर झाला. रोख रकमेच्या स्वरूपातले हे पुरस्कार येत्या 21 जून रोजी प्रदान केले जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी गोवंश तस्करी करणाऱ्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई केली. या कारवाई दरम्यान मुख्य सूत्रधार जुबेर शफीक कुरेशी याच्यासह 14 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी 131 गोवंशांची सुटका केली. अन्न आणि औषध प्रशासनानं छत्रपती संभाजीनगर इथं एका शीतपेयाचा मोठा साठा जप्त केला. ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या नावानं हे पेय विक्रीसाठी आणलं जाणार होतं. या कारवाईत करोडी परिसरातल्या एका खासगी गोदामातून प्रत्येकी 400 मिलीलिटरच्या 36,468 बाटल्या जप्त करण्यात आल्या. बाजार भावानुसार या पेयाची किंमत सुमारे 20,78,000 रुपये इतकी आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या सावरकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. प्रसिद्ध गायक प्रमोद सरकटे निर्मित स्वरराज वंदे मातरम हा सांगीतिक अभिवादनपर कार्यक्रमही पार पडला. माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्ह्यात त्यांना अभिवादन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मुख्यालयात दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. महापौर समीर राजूरकर आयुक्त अमोल येडगे यांच्यासह अनेक अधिकारी तसंच पदाधिकाऱ्यांनीही शपथ घेत दहशतवाद मुक्त आणि शांततामय समाज निर्मितीचा संकल्प केला.
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

तसंच प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप्सही 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. दुपारचे 1:45 झाले. भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं गीत ऐकूया. गीतकार आहेत राम मोरे, गीतकार राम मोरे.

कृष्णराव गायकर यांनी संगीतबद्ध केलेलं राम मोरे यांचं गीत आपण ऐकलं. जयवंत कुलकर्णी यांच्या सुरात कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर आणि अपर्णा मयेकर यांनी गायलेलं हे गीत. प्रवीण दवणे यांची रचना आहे.

0: होते हो या गीता बरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. दुपारचे 1:55 झालेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत अंकुर आणि वेल्डन अब्बा या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
2: श्याम बेनेगल हे नाव सशक्त चित्रपटांसाठी घेतलं जात. त्याने केलेल्या मंडी, भूमिका, निशांत, जुनून, जुबेदा, अंकुर, वेल्डन अब्बा हे समाजातले ढोंग आणि माणसांचे बेपरवाईक वागणूक यावरती जोरदार प्रहार करणारे चित्रपट आहेत. समांतर सिनेमाच्या जॉनरमधील हे महत्वाचं नाव आहे. त्यातील दोन चित्रपटांबद्दल मी बोलणार आहे. एक आहे थोडा विनोदी अंगाने जाणारा जेलाने बानू या साहित्यिकाच्या कादंबरीवर आधारित धारदार टीका करणारा आणि समाजातील भ्रष्टाचारावर सनसनीत टीका करणारा चित्रपट आणि दुसरा आहे सरंजामदारांच्या स्वार्थी वागण्याचं चित्रीकरण असलेला अंकुर. पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पुढे पद्मभूषण, दादासाहेब फाळके, शांताराम जीवन गौरव अशा पुरस्काराने सन्मानित झालेला हा लेखक दिग्दर्शक त्याने हिंदी सिनेमाचं रूपच बदलून टाकलं. मंथन सारखा गुजरातमधील दूध विकणाऱ्या स्त्रियांकडून 2-2 रुपये घेऊन त्यांच्याच कामावरचा एक चित्रपट केला. हे सगळ्याचा उद्देश एवढाच आहे की या व्यक्तीचं कौशल्य आपल्या ध्यानात यावं. अंकुरची कथा शमा जैदी यांची आहे. गरीब पण सुखी दलित पती पत्नी लक्ष्मी आणि कुश्तय्या जमीनदारांच्या घरी ती काम करत असते आणि नवरा बैलगाडी हाकायचं काम करतो. जमीनदाराचा मुलगा सूर्य आता कामात लक्ष घालत असतो. त्याच्या वडिलांची पण एक रखेल असते. तिच्यापासून त्यांना एक मुलगाही असतो. त्यांनी तिला एक चांगला सुपीक जमिनीचा तुकडा दिलेला असतो. गावामध्ये त्याच्याबद्दल भयंकर राग असतो. इकडे लक्ष्मी सूर्याच्या मनात भरते. तो तिला आपल्याकडे खेचू पाहतो पण ती बधत नाही. पण एकदा नवरा दारू चोरताना पकडला जातो आणि लोक त्याला गावातून हकलू देतात. आता तर तिला सूर्य स्वयंपाकालाच ठेवून घेतो. गावातही त्याचाही राग असतो. त्याच्या बायकोलाही ते पटत नसतं. काही दिवसांनी तिचा नवरा परत येतो. तोर तिला दिवस गेलेले असतात. किश्तय्याला पाहून सूर्याला वाटतं की हा आपल्याला जाब विचारायला आलाय म्हणून त्याला 2-3 मजुरांकडून बेदम मारतो. लक्ष्मी आपल्या दौऱ्याला वाचवायला मध्ये पडते आणि त्याला हळूहळू घरी घेऊन जाते. हा प्रकार बघून एक छोटा मुलगा रागानं एक दगड सूर्याच्या खिडकीवरती मारतो. या प्रत्येक

0: नकारात्मक विरोधात सिनेमा संपतो. दुसरा आहे जेलाने बानोच्या नरसय्या की बावडी याच्यावरचा वेल डन अब्बा. एक गावातील विहीर चोरीला जाते त्याची ही कथा आहे. गावाला सरकारकडून विहीर खणण्यासाठी पैसे मिळत असतात. अरमान अली आपल्या जमिनीत विहीर खणायचा ठरवतो. जागेचं परीक्षण होतं, काम सुरू होतं. प्रत्येक टप्प्यावरती फोटोग्राफर फोटो काढून सरकारी दफ्तरात पाठवतो आणि त्यानुसार त्याला पैसे मिळत जातात. अखेर त्याची विहीर तयार झाल्याने पुरे पैसे मिळतात. तो खुश होऊन पाळी काढायला जातो तर तिथे विहीरच नसते. आपण हसवलं गेल्याचं त्याच्या लक्षात येतं. तो ओरड सुरू करतो, माझी विहीर चोरीला गेली आहे. गावात तो एक हसायचाच विषय होतो. तो हातामध्ये सरकारी कागदपत्र देऊन धरण्यालाच बसतो. वर्तमानपत्रातले लोक टी व्ही कॅमेरे जमू लागतात. मग मात्र सरकारी खात्यातील लोक सामोपचाराने प्रकरण मिटवण्याच्या गोष्टी करू लागतात. तो विहीर हवी आहे एवढंच म्हणत असतो. अखेर त्याला नवीन विहीर खोदून द्यायचं आश्वासन मिळतं. भ्रष्टाचारावरचा हा थेट हल्ला होता. राष्ट्रीय पुरस्कार विजेता हा चित्रपट.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला अंकुर आणि वेल्डन अब्बा या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम पुनः प्रसारित केला दुपारचे 2 वाजले आता पुनः प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी आजचे विषय आहे पर्यावरण दिन वाचन केले आहे सुवर्णा कुलकर्णी यांनी
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो दरवर्षी 5 जून हा जगभरात पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस केवळ झाडं लावणं किंवा पर्यावरणाबद्दल आपण नुसती चर्चा न करणं त्यामध्ये आपला सहभाग दाखवणं हे खूप महत्वाचं असतं पृथ्वीच्या अस्तित्वाशी जोडलेली आपली जबाबदारी ओळखून देणारा असा हा दिवस आहे वाढतं तापमान अनियमित पाऊस जंगलतोड प्लास्टिक प्रदूषण आणि नैसर्गिक संसाधनांचा होत असलेला ऱ्हास हे सगळं बघता पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज बनलेली आहे यंदाचा जागतिक पर्यावरण दिन हवामान बदल आणि हवामान कृती या महत्वाच्या अशा विषयावर केंद्रित झालेला आहे पर्यावरणात पसरणारं प्रदूषण हळूहळू जागतिक संकट बनतंय प्रदूषणामुळे पृथ्वी वातावरण आणि त्यावर राहणाऱ्या सर्व सजीवांचं अस्तित्व धोक्यात येऊ लागलंय जंगलांची अनियंत्रित तोड होतीये पॉलिथिनचा वापर हे याचं मुख्य कारण आहे आणि याचा परिणाम म्हणजे जागतिक तापमान वाढ चक्रीवादळ पूर वादळ इत्यादीचा धोका जगावर निर्माण होतोय अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकानं झाडं लावण्याची गरज आहे पृथ्वी आपल्याला वारंवार इशारे देत आहे पृथ्वी देत असलेल्या या इशाऱ्यांकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये असा संदेश या वर्षाच्या मोहिमेतून देण्यात आलेला आहे पृथ्वीच्या संरक्षणासाठी सामूहिक जबाबदारीची जाणीव पर्यावरण दिन करून देत असतो हवामान बदलाच्या परिणामांबाबत जागरूकता निर्माण करतो झाडं पाणी आणि जैवविविधतेचं महत्व अधोरेखित करतो पुढच्या पिढ्यांसाठी शाश्वत भविष्य घडवण्याचा संदेश देतो आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्यास प्रेरित करतो आता यासाठी आपण काय काय करू शकतो तर आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण काही साधे बदल करू शकतो जसं की आपण आपलं वाहन चालवण्याऐवजी शक्य असेल तिथे पायी चालणं सायकल चालवणं किंवा रोजच्या प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणं आपला परिसर स्वच्छ ठेवणं रस्त्यावर थुंकणं टाळणं तसंच आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सामुदायिक ज्या मोहिमा असतात त्यामध्ये आपण सहभागी होऊ शकतो प्लास्टिकच्या बाटल्या किंवा प्लास्टिकची कोणतीही वस्तू वापरणं हे आपण कमी केलं पाहिजे घराबाहेर जेव्हा आपण पडतो तेव्हा घरातले दिवे पंखे हे बंद केले पाहिजे जेणेकरून यामधून विजेची बचत होते बाजारामध्ये जेव्हा आपण वस्तू आणायला जातो तेव्हा प्लास्टिकच्या पिशव्या या न वापरता आपल्या घरातली जी कापडी पिशवी असते तर तिचा वापर नक्कीच करायला हवा वापरत नसताना नळ बंद असायला हवा

0: शॉवर वापरण्याऐवजी बादलीमध्ये पाणी भरून आपण आंघोळ करू शकतो. आपल्या परिसरामध्ये झाडांची लागवड, संगोपन आणि संरक्षण करण्यासाठी आपण त्यामध्ये सहभागी होऊ शकतो. वापरलेल्या जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा कचऱ्यामध्ये न टाकता रिसायकलिंगसाठी देऊ शकतो. या सगळ्या सवयी आपल्याला थोड्याशा कठीण वाटतात, पण आपण जर याची सुरुवात केली तर नक्कीच ह्या आपल्या सवयीचा भाग बनतात. पर्यावरण संवर्धन जे आहे तर हे अशाच प्रकारे होत असतं. फक्त त्यासाठी आपण सगळ्यांनीच यामध्ये खारीचा वाटा उचलणं आवश्यक आहे.
1: पर्यावरण दिन याविषयी माहिती आपण ऐकलीत, वाचन केलं होतं सुवर्णा कुलकर्णी यांनी. श्रोतेहो कृषीवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: शोध रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोतेहो, दुपारचे 2:05 झाले आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम जनसंप्रदाय या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. निर्मिती सहाय्यक किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. पावसाळा ऋतू म्हटलं की हिरव्यागार वनश्रीने नटलेला निसर्ग आपल्या मनाला साद घालतो आणि प्रसन्नता निर्माण करतो. असं असलं तरी अनेक जणांना आरोग्याच्या दृष्टीने मात्र हा ऋतू त्रासदायक ठरतो. उत्तम आरोग्याचं मूळ हे आपल्या सुयोग्य आहार विहारामध्येच दडलेलं असतं. चला तर मग या भागात आपण पावसाळ्यातील आहार विहार याविषयी जाणून घेऊया. आहाराच्या बाबतीत अन्न पदार्थ आणि पेय पदार्थ यांचा विचार करणं आवश्यक असतं. खर तर पावसाळी हवा, हिरवा निसर्ग आणि गरमागरम भजी हे समीकरण हवहवसं वाटलं तर त्यात चुकीचं काहीच नाही, पण सातत्याने सेवन केल्यास मात्र त्रास होऊ शकतो. कारण या काळामध्ये पचन शक्ती मंदावलेली असते, त्यामुळे जड अन्न पचत नाही. विशेषतः उघड्यावरचं अन्न, उघड्यावर कापून ठेवलेली फळं, एकाच तेलात सतत तळलेली भजी किंवा इतर पदार्थ पोटासाठी त्रासदायक ठरतात, त्यामुळे ते कमीत कमी प्रमाणात सेवन करावेत. मुलांना डब्यात किंवा नाश्त्यासाठी सुद्धा मैद्याचे पदार्थ वर्ज्य करावेत. ब्रेड, पाव, पनीरची भाजी, दुधाचे थंड पदार्थ, शिळे पदार्थ पचनशक्ती बिघडवतात, त्यामुळे ते देऊ नयेत. फास्ट फूडचं प्रमाण देखील कमी ठेवावं. मधल्या वेळेला मुलांना राजगिऱ्याचा लाडू, खाकरा, उपमा, उकड, भाज्यांचं सूप, थालीपीठ असं घरी शिजवलेले पदार्थ द्यावेत. मॅगी, नूडल कमीत कमी प्रमाणात द्यावेत. भूक लागलेली असताना चहा कॉफी देऊ नये, त्यामुळे मंद असलेली पचनशक्ती अजूनच बिघडते आणि पोटावर त्याचा विपरीत परिणाम होतो. सकाळचा नाश्ता हलका असायला हवा. रात्रीचं जेवण शक्यतो 7:30 ते 8 दरम्यान घेतल्यास खाल्लेलं अन्न पचायला मदत होते. विशेषतः गर्भवती स्त्री आणि बाळंत स्त्री या दोघींनी पण जेवणाच्या वेळा सांभाळणं खूप गरजेचं असतं. आईच्या दुधावर बाळ संपूर्णपणे अवलंबून असल्यामुळे आहारामध्ये दही, आंबट ताक, कफ निर्माण होतील असे पदार्थ टाळायला हवे. पेय पदार्थांचा विचार करता पावसाळ्यामध्ये पाणी दूषित असल्यामुळे बाहेरची सरबत, बाहेरचं पाणी शक्यतो टाळावं. घरी सुद्धा पाणी उकळून गार केलेलं प्यायला हवं, त्यामुळे जंतू संसर्ग टाळता येतो. घरी केलेलं लिंबू सरबत, कोकम सरबत जरूर घ्यावं, पण बाहेरचे कोल्ड्रिंक्स आणि इतर पदार्थ टाळावेत. गरम सूप, मुगाचं कढण, पातळसर वरण भात, तूप मेतकूट भात, घावन या

0: पदार्थांचा समावेश आपल्या आहारात असायला हवा. थोडक्यात पचायला हलके पदार्थ असावेत. ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं सगळ्यांनीच या बाबतीत काळजी घेणं आवश्यक आहे. आहाराबरोबरच तुमची दिनचर्या कशी असावी यालाही महत्व आहे. आयुर्वेदात स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम हे तत्व असल्यामुळे तुमचं आरोग्य कसं उत्तम राहील याचा विचार करून दिनचर्या सुद्धा ऋतूनुसार कशी असायला हवी याचा शास्त्रात उल्लेख केला आहे. पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा रेनकोट असून सुद्धा कपडे अर्धवट भिजतात, दमट राहतात, त्यामुळे ते जरूर बदलले पाहिजेत, कारण त्या दमटपणामुळे त्वचा विकार होण्याची शक्यता राहते. या दिवसात दमटपणामुळे घाम सुद्धा खूप येतो, म्हणून अंतर्वस्त्र सुद्धा संध्याकाळच्या वेळेला बदलावीत. पावसाळ्यामध्ये पायी फिरण्याचा व्यायाम हा कमी होतो, पण जेव्हा शक्य होईल तेव्हा मात्र कंटाळा न करता चालण्याचा व्यायाम जरूर करावा, त्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते आणि भूकही लागते. शक्यतो दमटपणा राहणार नाही यासाठी हात पाय तोंड स्वच्छ धुवून कोरडे करावेत, अन्यथा चिखल्या होण्याचा धोका असतो. गर्भवती स्त्री आणि बाळंतीण दोघींनी पण या दिवसात सुयोग्य दिनचर्येच्या बाबतीत काळजी घेणं खूप आवश्यक असतं. मागे मी म्हटलं त्याप्रमाणे आईच्या दुधावर बाळ अवलंबून असल्यामुळे आईची पचनशक्ती चांगली असेल तरच बाळाला उत्तम दूध मिळतं. अशा प्रकारे आहार विहाराच्या बाबतीत योग्य काळजी घेतली तर पावसाळा ऋतू आनंददायी ठरेल असा विश्वास वाटतो. धन्यवाद.
1: आरोग्य जनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्यक किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. श्रोत्यांनो दुपारचे 2:10 झाले. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
2: श्रुती हो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रुती हो आजपासून 4 भागात आपण ऐकणार आहोत कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता या विषयीची माहिती. वाचक स्वर आहे गौरी लागू यांचा. आज ऐकूया याचा पहिला भाग.
3: सौरसंस्थेत सर्व ग्रह सूर्याभोवती फिरत असतात. पृथ्वीवर त्यानुसार ऋतुचक्र आढळतं. या ऋतुचक्राला अनुसरून सजीवांच्या अनेक प्रक्रिया नित्यनेमानी सातत्याने तसंच ठराविक क्रमाने घडत असतात. वनस्पतींमधील पानगळ, बहर, फळांची निर्मिती या ऋतुचक्रानुसारच घडत असतात. तसंच प्राण्यांमध्येही प्रजोत्पादन, स्थलांतरण अशा क्रिया नित्यनेमानी प्रतिवर्षी सातत्याने घडत असतात, कारण सर्व सजीव वेळेचं मापन करू शकतात. प्रत्येक दिवसाच्या सूर्योदय ते सूर्यास्त आणि रात्र याचं भान सजीवांना असतं. तसंच संपूर्ण वर्षाचं मोसमाचं भान सजीवांना असतं, कारण प्रत्येक सजीवात एक जैविक घड्याळ अर्थात बायोलॉजिकल क्लॉक असतं. जैविक घड्याळ हा एखादा अवयव किंवा शरीराचा कोणता भाग नसतो, तर ती सजीवांच्यातली एक यंत्रणा असते. ही यंत्रणा निसर्गतःच प्रत्येक सजीवात जन्मजातच असते. त्यामुळे सजीवांच्या शरीरात घडणाऱ्या आंतर प्रक्रियांचा मेळ पर्यावरणातल्या बाह्य घटकांशी घडवून आणला जातो. जैविक घड्याळाच्या या समन्वयामुळे प्रत्येक सजीवामध्ये घडून येणाऱ्या प्रक्रिया नित्यनेमानी घडून येतात. या जैविक घड्याळामुळे घडून येणाऱ्या पुनरावर्ती चक्रीय वर्तन प्रक्रियेला जैविक तालबद्धता म्हणतात. जीवशास्त्राच्या ज्या शाखेमध्ये जैविक तालबद्धतेचा अभ्यास केला जातो त्या शाखेला क्रोनोबायोलॉजी असं म्हणतात. सजीवात आढळणारी जैविक तालबद्धता ही 3 प्रकारची असते. सर्कॅडियन रिदम म्हणजे दैनंदिन किंवा दिवसरात्रीची तालबद्धता, चांद्रीय तालबद्धता अर्थात ल्युनर रिदम आणि सर्कॅन्युअल रिदम म्हणजे वार्षिक तालबद्धता. दिवसरात्रीची तालबद्धता या प्रकारच्या तालबद्धतेत सजीव दिवसाच्या 24 तासांचं मापन करून त्यानुसार आपलं वर्तन करतात. म्हणजे सजीवांच्या वर्तन प्रक्रियेवर दिवस आणि रात्र त्याचप्रमाणे तापमान आणि प्रकाशाचा कालावधी याचा परिणाम होतो. यामुळे सजीवांच्या हालचालीत किंवा सर्वच जैविक प्रक्रियांमध्ये सजग आणि कार्यमग्न तसंच झोप आणि कार्य कमी होणं असे 2 भाग पडतात. सगळेच सजीव दिवसाचे संपूर्ण 24 तास जागे राहून कार्यमग्न राहू शकत नाहीत, त्यांना विश्रांतीची गरज असतेच. म्हणून अशा 2 प्रकारची जैविक तालबद्धता सजीवात आढळते. दिवसा कार्यरत असलेल्या सजीवांना दिनचर असं म्हणतात. संध्याकाळी कार्यरत असलेल्या सजीवांना संधी प्रकाशीय म्हणतात

श्रोतेहो रविवारी 7 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांची मुलाखत महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲप.

श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. विधान परिषद निवडणुकीत माघार घेणारे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचं निधन. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली. ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. पश्चिम आशियातल्या संघर्षाचा फटका केवळ भारतालाच नव्हे जगातल्या इतर अनेक देशांना बसला आहे. त्या मानाने भारताची अर्थव्यवस्था भक्कम पायावर उभारली असल्याने या संकटाला समर्थपणे तोंड देत आहे असं ते म्हणाले. सध्या इंधनाचे वाढते दर ही चिंतेची बाब आहे, मात्र लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
2: ये जो एक ग्लोबल शॉक है उसमें भारत अकेला नहीं है, सभी देश जो है इससे इम्पैक्टेड है. जहां तक भारत की स्थिति है, हम तुलनात्मक दृष्टि से हम लोग न केवल अन्य देशों से तुलना की जाए बल्कि पूर्व के इस प्रकार के जो शॉक्स हमारे सामने आए हैं दोनों दृष्टि से हम लोग आज काफी बेहतर स्थिति में है. ऑयल के प्राइसेस बढ़े हैं तो वो सब जगह पे बढ़ रहे हैं, लेकिन यही उम्मीद कर सकते हैं कि ये ज्यादा लंबे समय तक नहीं रहे. काफी अनिश्चितता है तो उसके बाद में हमारे को मालूम चलेगा, लेकिन हमारी अर्थव्यवस्था की स्थिति है वो काफी सुदृढ़ है, हमारे बैंक्स सक्षम है, कुल मिलाकर के हम काफी बहुत अच्छी स्थिति में है.
1: देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. सूरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्याने जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद

वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळेल. या दौऱ्यामध्ये प्रधानमंत्री मोदी सुरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करतील. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं येत्या 23 तारखेला होणाऱ्या दुसऱ्या नागरी सन्मान सोहळ्यात 65 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद्म पुरस्कार प्रदान करतील. गेल्या महिन्यात झालेल्या पहिल्या नागरी सन्मान सोहळ्यात 66 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. विधान परिषद निवडणुकीत अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काल उशिरापर्यंत झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर भाजपचे प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तनपुरे यांच्या विरोधात रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज त्यांच्या सूचकानं मागे घेतला. हे कळताच पानसरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आपण माघार घेतली नसल्याचं सांगितलं आणि माघारी संदर्भात आक्षेप अर्ज दिला, त्यामुळे बराच वेळ पेच निर्माण झाला होता. अखेर आमदार संग्राम जगताप यांनी पानसरे यांची समजूत काढल्यावर उशिरा त्यांनी आक्षेप अर्ज माघारी घेतला. दरम्यान विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मागे घेणारे काँग्रेसचे यवतमाळमधले उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूरचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेसनं पक्षातून हकालपट्टी केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज कर्नाटकातून राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला. बंगळुरू इथं विधानसभा सचिव एम के विशालाक्षी यांच्याकडे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री डी के शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपस्थित होते. खरगे हे राज्यसभेतले विरोधी पक्षनेते असून येत्या 25 तारखेला त्यांचा कार्यकाळ संपत आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज जागतिक पर्यावरण दिन. निसर्गाचं महत्व समजून घेणं आणि वाढत्या प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करणं या उद्देशाने दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संदेश देत निसर्गाशी नाळ जोडून स्वच्छ हवा आणि सुरक्षित भविष्य घडवण्याचा संकल्प अधोरेखित केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पर्यावरण संरक्षण ही केवळ आजची गरज नसून भविष्यासाठी अत्यावश्यक जबाबदारी असल्याचं सांगत हरित आणि शाश्वत भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं. आजच्या पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात वृक्षारोपण करण्यात आलं. मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाने बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पेडल फॉर प्लॅनेट ग्रँड सायक्लोथॉन या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एक पेड मा के नाम या संकल्पनेअंतर्गत यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं. मुंबईतल्या आरे परिसरात 80 एकर जागेत सुमारे 5 लाख वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. सांगलीमध्ये सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने कृष्णा नदी सरकारी घाट आणि नदीपात्र स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी इथं नरेंद्र डोंगर परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली तसंच डोंगरावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या वतीनं राज्यातल्या सर्व एसटी स्थानकांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईतल्या परळ बसस्थानकात परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. बसस्थानक आणि परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांनी नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसंच एसटी बसेस, चालक वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांची दर 4 तासांनी स्वच्छता करण्यात येणार आहे. अपुऱ्या पाण्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पाणी पुरवठा विभागानं जिल्ह्यातल्या 39 गावांसह 127 पाड्यांमध्ये 40 टँकर तैनात केले आहेत. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड आणि शहापूर तालुक्यातल्या 58,443 नागरिकांना अखंडित पाणी पुरवठा करण्यासाठी या विभागानं ठोस नियोजन केलं आहे. राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. 1972 ते प्रथम अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर 6 वेळा त्यांनी भोर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. सुमारे 14 वर्ष त्यांनी राज्य मंत्रिमंडळात विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली. अनेक सहकारी संस्थांची उभारणी त्यांनी केली.

0: अनेक वर्ष ते भूविकास बँकेचे तसंच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी थोपटे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. विधान परिषद निवडणुकीत माघार घेणारे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते आपण ऐकत आहात. दुपारचे 3:10 झाले आहेत. अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट सायंकाळी 5 वाजता दुसऱ्या सभेत. तोपर्यंत नमस्कार. दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.

0: वाणी जयराम यांच्या स्वरात गुड्डी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गुलजार यांच्या गीताला संगीत होतं वसंत देसाई यांचं.
1: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.61 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
2: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना अमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11:00 भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार OP नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दी मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर.
3: सजन

लता मंगेशकर यांच्या स्वरात परख या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार यांच्या स्वरात झुमरू या चित्रपटातलं गीत. गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं.

या उन्हाळ्याच्या दिवसात हे गाणं ऐकून थोडा गारवा अनुभवता आला. श्रोते हो, आज 5 जून म्हणजे जागतिक पर्यावरण दिन. आपल्या अस्तित्वाचा पाया असलेल्या निसर्गाचे आभार मानायचा दिवस, निसर्गाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करायचा दिवस. निसर्ग आपल्याला झाडं, वारा, नद्या, डोंगर, ढग, पाणी अशा सगळ्या गोष्टींमधून भरभरून देतच असतो. आपण पण आपल्या परीनं त्याची निगा राखूया आणि निसर्गाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करूया.

मुकेश यांच्या स्वरात मधुमती या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. शैलेंद्र यांच्या गीताला संगीत होतं सलील चौधरी यांचं. श्रोते हो कार्यक्रमात आता ऐकूया लगान या चित्रपटातलं गीत. उदित नारायण, अलका याग्निक, सुखविंदर सिंग आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. जावेद अख्तर यांच्या गीताला संगीत आहे ए आर रेहमान यांचं.

श्रोते हो, आता थोड्याच दिवसात पावसाचे वेध लागतील. यंदा जास्त नको कमी नको तर पुरेसा पाऊस पडू दे, अशीच इच्छा आजच्या पर्यावरण दिनाला व्यक्त करूया. आणि पुढच्या गाण्यातून पावसाच्या आधीच पावसाचा अनुभव घेऊया.

श्रेया घोषाल यांच्या स्वरात गुरु या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5:30 वाजताहेत. आता ठीक 5:30 वाजता युववाणी मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणात.

558 किलो हर्ट्ज अर्थात 537.6 मीटर्सवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत युववाणी.

नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडता कार्यक्रम युववाणी. आजच्या कार्यक्रमात तुम्हा सर्व

नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडता कार्यक्रम युववाणी उत्कर्ष. आजच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्र मैत्रिणींनो, आज आहे 5 जून, अर्थात जागतिक पर्यावरण दिवस. 1973 पासून हा दिवस अधिकृतपणे साजरा करण्यास सुरुवात झाली. लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि पृथ्वीचं संरक्षण करण्यासाठी प्रेरित करणं हा जागतिक पर्यावरण दिनाचा मुख्य उद्देश.

0: जून महिना चालू झाला, अर्ध वर्ष संपलं, पण आता काहीच दिवसात सोसाट्याचा वारा घेऊन पाऊस पडणार. आपल्यापैकी बऱ्याच जणांचा आवडता ऋतू पावसाळा चालू होणार. जिकडे तिकडे आपल्याला हिरवगार दिसायला लागणार. ह्या वर्षी मे महिन्यात उन्हाळ्यामुळे जो काही त्रास झाला तो फायनली थांबणार. मे महिन्यात तर उष्णतेने अगदी उच्चांक गाठला होता. महाराष्ट्रातली काही गावं तर जगातल्या सर्वाधिक उष्ण शहर या यादीमध्ये सुद्धा आपण वाचली. बऱ्याच ठिकाणी झाडांची होत असलेली कत्तल पाहून आपल्या सर्वांना खूप वाईट वाटलं. पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किमती पाहून तर आपल्यातल्या बऱ्याच मित्रमैत्रिणींनी जवळच्या जवळ सायकल चालवण्याचा पर्याय नक्की विचारात घेतला असेल, हो ना? ह्या वर्षी खरं तर दरवर्षीचाच प्रचंड भयानक उन्हाळा आपल्याला आपण किती पर्यावरणाचा ऱ्हास करतो हे जाणवून देत असतो. पण आपली नेहमीची सवय, मागचे पाढे 55, म्हणजे कळत असूनही आपण पर्यावरण संवर्धनासाठी नेमकी काही ठोस पावलं उचलत नाही. तरीही आपल्यातले काही जण अशी असतात ज्यांना निसर्गाबद्दल समाजाबद्दल एक ओढ असते. अशी लोक जी ठरलेल्या प्रवाहाविरुद्ध जाण्याचं धाडस दाखवतात आणि त्यांचं रोजचं साधस पण महान काम पाहून आपल्याला आश्चर्यचकित व्हायला होतं. या अशा काही लोकांचं काम आपल्याला समाजाबद्दल निसर्गाबद्दल आयुष्याबद्दल नवीन विचार करायला भाग पाडतं. समाजासाठी पर्यावरणासाठी देशासाठी काहीतरी खारीचा वाटा का होईना, पण आपणही कार्य करूयात म्हणून प्रेरित करतं. आज आपण आपल्यातल्या अशाच एका पर्यावरणवादी युवा मैत्रिणीला भेटणार आहोत. तिच्याशी गप्पा मारणार आहोत. आपल्या मैत्रिणीचं नाव आहे प्रणाली चिकटे. प्रणाली ही एक ध्येय प्रेरित सायकलिस्ट आहे आणि सायकल चाक या संस्थेची फाउंडर डायरेक्टर सुद्धा आहे. एका शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या प्रणालीने स्वतःला पडलेल्या काही प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी सायकलने संपूर्ण भारतभर प्रवास करण्याचा निर्णय घेतला. आजपर्यंत तिने 30,000 किलोमीटर पल्ला सायकलवरून गाठलाय. संपूर्ण महाराष्ट्र आणि 17 राज्यांमधून प्रवास केलाय. सायकलिंग करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचे आणि स्त्रीवादी चळवळीचे विविध दृष्टिकोन लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. एक मजबूत सायकलिंग नेटवर्क तयार केलंय. तर तिच्या ह्या आगळ्या वेगळ्या आणि प्रेरक प्रवासाबद्दल तिच्याच कडून जाणून घेऊयात दूरध्वनीवरून साधलेल्या संवादातून. हॅलो प्रणाली, कशी आहेस?
1: मी मजेत.
0: युवावाणीच्या कार्यक्रमात तुझं मनापासून स्वागत.
1: थँक्यू सो मच.
0: प्रणाली, तू एक इको ट्रॅव्हलर आहेस. इको ट्रॅव्हल म्हणजे पर्यावरणाची काळजी घेत जबाबदारीने प्रवास करणं. तर तुला लहानपणापासूनच फिरण्याची आवड होती का, की एखादा प्रसंग तुला वाटलं की तू प्रवास करावास आणि तोही सायकलने?
1: खरं तर मला लहानपणापासून सायकल चालवायची आवड होती. घरी जशी आपल्याकडे पूर्वी दंड्याची सायकल असायची, अशा रेंजर सायकल असायच्या, तर गावातल्या गावात मी चालवायची. माझी शाळा गावातच होती त्यामुळे एवढं काही मला सायकलने बाहेर शिक्षणाला किंवा कुठे जाण्याची अशी गरज नव्हती. पण मी माझं पुढचं 10वी नंतरचं शिक्षण घेण्यासाठी मी शहरात गेले, चंद्रपूर. माझा जिल्हा यवतमाळ येतो, पण मी चंद्रपूरला तिकडे शिकायला गेले आणि तिकडे माझ्याकडे दुसरा ऑप्शन काही नव्हता, सायकल ट्युशनला जाणं किंवा कॉलेज पूर्ण करणं. सो त्यातून सायकलची एक हॅबिट होत गेली. आणि दुसरं, मध्यंतरीच्या काळात जेव्हा कोविड आलेला, तो कोविडच्या काळात मी माझं शिक्षण पूर्ण करत असताना मी न्यूज पेपर वाटायची शहराच्या ठिकाणी. मला अशी हळूहळू आवड निर्माण झाली सायकल सोबत. आणि नंतर मला

0: असं वाटलं की सायकलच एक छान सोपी होऊ शकते माझा प्रवास करण्यासाठी. त्यामुळे मी सायकल निवडली आणि पुढे जो मी कोविड काळात सायकलने प्रवास केलेला आहे पूर्ण सायकलवर केलाय.
1: तू एवढा प्रवास करतेस, मग प्रत्येक प्रवास कसा प्लॅन करतेस ग? आणि प्रवास करताना एक मुलगी म्हणून काही वेगळ्या अडचणींना तोंड द्यावं लागतं का तुला?
0: सायकलने फिरत असताना मी एवढं प्लॅनिंग नाही करत. मी जेव्हा आत्ता म्हणाली की कोविडच्या काळात मी सायकलने प्रवास सुरू केला, तो एक माझा सिच्युएशनल प्रवास होता. त्या काळात मी फार अस्वस्थ झाली होती. आपल्याला माहिती की जग पूर्ण थांबलेलं होतं आणि अशा आता आपल्या कॉलेज पण बंद झालेलं होतं आणि मी फ्युचर विषयी विचार करत होती काय पुढे करायचं आणि असे बरेच मनामध्ये प्रश्न आले हे काय होतंय कशासाठी होतंय. आणि मग मला असं वाटलं की निघावं बाहेर बघावं काय चाललंय एकंदरीत. आणि मी येते शेतकरी कुटुंबामधून आणि शेतीचे प्रश्न मी जवळून पाहिले, त्या पर्यावरणाचे बदल त्याचा परिणाम कसा होतोय हे जाणून घ्यायचं होतं. सो असंच माझी जर्नी काही प्लॅन नव्हती, फक्त सायकल घेतली आणि निघाली. लोक मला प्रवासामध्ये मदत करायचे खायला राहायला. आणि अडचणी नक्कीच आल्या. आपली सोसायटी ऍज अ वुमन म्हणून महिलांना इतकं रस्त्यावर प्रवास करताना कधी बघत नाही ना. मी त्यातल्या त्यात मुलगी आणि एका पोरीने असं बाहेर फिरू नये किंवा कशासाठी वगैरे, त्या गोष्टी लोकांना पटवून देणं किंवा मला फिरावंसं वाटतंय किंवा मला जाणून घ्यावंसं वाटतंय. आणि सायकल हे अफोर्डेबल मीडियम होतं माझ्याकडे, नाही का, मी ज्या परिस्थितीत येते. आणि लोकांशी कनेक्शन बनवण्याचं पण होतं. सो अशा इतर बऱ्याच अडचणी आल्या वेदर वाईज असतील, पण त्या होत गेल्या मॅनेज. प्रवासामध्ये बरेच लोक मदत करत गेले.
1: म्हणजे तुझा हा प्रवास तुला अनुभव तर देऊनच जातो, पण काही भन्नाट किस्से पण झाले असतील ना या प्रवासामध्ये?
0: हा नक्कीच. म्हणजे ऍक्च्युली प्रवास अनप्लॅन्ड असल्यामुळे खूप गोष्टी अशा अनप्लॅन्डच व्हायच्या. वेगवेगळी अनोळखी लोक रस्त्यात भेटणं प्रवासामध्ये,

0: लक्षात आलं की एवढी गरज पडत नाहीये यार. आपण लोकांसोबत जातोय आणि थांबतोय, रोज दोन कपड्यांमध्ये होऊन जातोय, किंवा खूप अशा इतर गोष्टींची गरज पडत नाही. इवन मला पुस्तकं वाचायची पण त्या काळामध्ये इतकी उत्सुकता नाही वाटली, कारण लोकांसोबत बोलताना नवीन गोष्टी शिकायला खूप भेटत होत्या. गरजा मी खूप कमी केल्या, सगळं सोडून दिलं, आणि ऑलमोस्ट मी भारतभरातल्या आतापर्यंत 17 ते 18 राज्यातनं प्रवास केलाय. तर 3 ते 4 स्टेटमध्ये प्रवास केलाय आणि माझ्यासोबत सायकलचं रिपेअरचं सामान असतं जे मी स्वतः रिपेअर करते.
1: अरे वा.
0: आणि आपली बॉटल्स जे मोठं, बाकी मी तर प्लास्टिकचं किंवा इतर कुठल्याही गोष्टी घेऊन खात नाही, त्यामुळे माझा मिनिमल प्रवास.
1: म्हणजे खऱ्या अर्थाने इको ट्रॅव्हलर आहेस तू
0: म्हणता येईल. ते मी प्रयत्न करत आहे की इको फ्रेंडली आपली लाईफस्टाईल कशी करता येतील, आणि मी स्वतः प्रॅक्टिस करत आहे.
1: तू सायकलचा ह्या संस्थेची फाउंडर डायरेक्टर आहेस, तर ही संस्था कसं काम करते आणि आम्ही सर्वजण ह्या संस्थेशी कसे जोडला जाऊ शकतो?
0: हा नक्कीच. सो मी हा सगळा संपूर्ण प्रवास केल्यानंतर मला प्रत्येक वेळी रिअलायझेशन व्हायचं, मी वेगवेगळे प्रॉब्लेम्स बघितले, पर्यावरणाविषयी आहेत, आरोग्याविषयी आहेत, आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांची सगळीकडे एक वेलबिंग डिस्टर्ब झालेली आहे, आणि एकंदरीत आपण कुठून ना कुठून खूप अस्वस्थ जगायला लागलोय, आणि आपली ही फास्ट लाईफ डे बाय डे होत आहे, कन्झ्युमरिस्ट लाईफस्टाईल आहे. यामध्ये मी विचार करायला, प्रवास तर ठीक आहे किंवा मी सायकल लोकांपर्यंत प्रमोट करते ते ठीक आहे, पण यातनं काही इम्पॅक्ट दिसत नाहीये, किंवा मी कुठे कंट्रीब्युट करू शकते माझ्या पार्टला घेऊन. मला एक लक्षात आलं की आपली जी जीवनशैली आहे ती जीवनशैलीच ही सगळीकडे इंटरकनेक्टेड आहे वेगवेगळ्या प्रॉब्लेम सोबत. आपण जे काही डेली लाईफ मध्ये कंझ्युम करतो ते कुठून तरी येत आहे, ते निसर्गातून येत आहे, आणि ते निसर्गातून येत आहे त्याच्यासाठी बनण्यासाठी खूप एनर्जी लागते. आणि मग माझ्या डोक्यात आलं की हे जे सायकलचं चाकच आहे हेच का मीडियम बनू नये आपल्या कामासाठी. सायकल चाक हे अशा पद्धतीचं एक इनिशिएटिव्ह आहे, आपण चळवळ म्हणूया, ज्यामध्ये मी प्रयत्न करत आहे की लोकांना सेंटर ठेवून हे मीडियम सायकल आपल्या डेली लाईफ मध्ये कसं इंटिग्रेट करता येतील. आपण पाहतोय की सध्या ट्रॅफिक खूप वाढलंय आणि डे बाय डे लोक 2 किलोमीटर 4 किलोमीटर जायचं असेल तर लगेच गाडी घेतात आणि निघून जातात कामाला. तर माझा प्रयत्न आहे की आपण ऍटलिस्ट 10 किलोमीटरच्या रेडियस मध्ये जवळच्या मार्केटमध्ये जायचं असेल, शाळेला किंवा कॉलेजला जायचं असेल, तर सायकलचा वापर केला पाहिजे. त्यामुळे काय होईल की आपलं तर एक फिजिकल ऍक्टिव्हिटी पण होईल, त्याच्यानंतर फ्युलची गरज नाही पडणार आणि प्रदूषण पण नाही करू. सो अशा काही गोष्टी मधला आपल्याला बेनिफिट दिसून येतं. सो सायकल चाकला नक्की आपण सर्वजण या माध्यमातून जुळू शकतो. ज्या ज्या ठिकाणी आपण सर्वजण आहोत त्या त्या ठिकाणी येऊन ऍटलिस्ट आपण रोज दैनंदिन जीवनामध्ये आपल्या कामांसाठी जर सायकलचा वापर केला ते आपली जीवनशैली हेल्दी बनवण्यासाठी मदत होईल. आणि माझा हा जो काही प्रोजेक्ट आहे असा स्वतःचा म्हणून नाही, आपल्या सर्वांचा आहे. मी सध्या नागपूर बेस्ड काम करत आहे आणि सायमल्टेनियसली आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये सेफ सायकलिंगसाठी, वॉकिंगसाठी. सो यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची पण डेव्हलपमेंट झाली पाहिजे, म्हणजे लोकांना भीती न बाळगता लोक रस्त्यावरती स्वतंत्र चालू शकले पाहिजे, योग्य पद्धतीने सायकल चालवू शकले पाहिजे, अशा पद्धतीने ऍडव्होकसीचं काम करण्याचा पण मी प्रयत्न करत आहे. तर यामध्ये इतके जास्त लोक जुडू शकतात सायकल चाक इनिशिएटिव्ह सोबत. स्वागत आहे.
1: अरे वा, म्हणजे हा सायकलचा उपक्रम नक्कीच खूप सुंदर आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की श्रोता वर्ग जो आहे युवावाणीचा तो या सायकलचाच्या उपक्रमाला जोडला जाईल. तुझ्या प्रवासाची सुरुवात तू कशी केलीस आणि तुझा प्रवास तू डॉक्युमेंट करतेस?
0: हा, मी आता 3 टप्प्यामध्ये प्रवास केला आहे. सुरुवातीला 1.5 वर्ष आपला महाराष्ट्र फिरले कोविडच्या काळात 2020 ते 2021, आणि त्याच्यानंतर मी दिल्लीला शिकायला होते, आणि मध्यंतरीच्या काळात मी 5 ते 6 महिन्याचा प्रवास महाराष्ट्रातून मी लडाख पर्यंत केला. त्यानंतर मी आता कांतारी म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे केरळला, तिथे शिकायला होती. तिथून मी त्रिवेंद्रम केरळ वरून 3 महिन्याचा प्रवास करत मी नागपूरला महाराष्ट्रामध्ये आला. तर असा 3 टप्प्यामध्ये वेगवेगळा माझा प्रवास झालाय आणि या प्रवासातला मी बऱ्यापैकी डॉक्युमेंटेशन केलंय, मोस्टली व्हिडिओच्या माध्यमातून असेल किंवा लिखाणाच्या न्यूजच्या माध्यमातून काही लोकांनी त्याला सपोर्ट केलाय. 2 wheels 435 days म्हणून एक महाराष्ट्राचा प्रवास केला तेव्हाची एक डॉक्युमेंटरी आहे. तर कसा कसा प्रवास झालाय आणि तो लोकांपर्यंत कसा पोहोचता येतील त्यासाठी लिखाणाच्या माध्यमातून आणि व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून करते आहे डॉक्युमेंटेशन. आणि मी प्रवासाच्या दरम्यान काही असं सर्वे पण केलेला आहे जे लोक त्या त्या ठिकाणी काय चॅलेंजेस फेस करत आहे, तर त्या पद्धतीचं पण डॉक्युमेंटेशन आहे.
1: मस्तच. प्रवासात आलेल्या अडचणींना तू धैर्याने तोंड दिलं असशीलच, पण कधी वाटलं नाही का ग कि मागे फिरावं, किंवा तुला जेव्हा असं वाटतं तेव्हा तू परत मोटिवेट होण्यासाठी काय करतेस?
0: प्रवास करताना मला खूप कमी वेळा खरं तर वाटलं की मी मागे

0: मला जास्त वेळा वाटलं की मी आणखी पुढे जावं, पुढे म्हणजे कारण मला रोज नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटत होत्या, वेगळं कल्चर पाहायला भेटत होतं आणि मी शिकत गेले. म्हणजे आपण नेहमी चार भिंतीच्या आतमध्ये शिकतो आणि भूगोलासारखा सब्जेक्ट आपण फळ्यावरती शिकतो. मला आठवते की लहानपणी मला कधीच आपल्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहे आणि त्याची जिओग्राफिकली टोपोग्राफी कशी आहे मला कधीच कळायचं नाही. पण जेव्हा मी सायकलने प्रवास करायला लागले तेव्हा मला वेगवेगळे जिल्ह्यांचा परिचय झाला आणि मला आता इतकं छान ते समजायला लागलं की अशा पद्धतीचा आपला विविध निसर्ग संपन्न महाराष्ट्र आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने कसा रचला गेलेला आहे, डोंगर आहेत, नद्या आहेत, भरपूर गोष्टी समजायला आल्या. त्यामुळे मला ते खूप क्युरियोसिटी वाटली आणि त्यामुळे असं कधी वाटलं नाही की मी घराकडे जावं. याच्यामध्ये आई वडील गावाकडे असल्यामुळे ते कधी म्हणायचे की हा इतका प्रवास कशासाठी वगैरे किंवा परत ये असं मला अधून मधून विचारायचे. पण मी त्यांना सांगायचे की मी करते आहे किंवा त्यांना पण समजून गेलं लोक मला मदत करताय आणि त्यामुळे आई वडील पण सपोर्टिव्ह होते. म्हणून कुठलाही असा दबाव नव्हता की मी काहीतरी गावाकडे जावं आणि परत हे करावं आणि मला माझं स्वातंत्र्य जगायला भेटलं. म्हणजे आपल्याला कधी भेटत नाही, आपल्याला घराची चौकट पार करतायत कितीतरी मुली आहेत ज्यांच्या आकांक्षा त्यांना पूर्ण करता येत नाही. तर मला ते जगणं भेटलं त्यामुळे खूप वाटलं नाही. मोटिवेशन माझं हेच होतं की प्रवासात जे मला लोक भेटत होते ते खूप शिकवत होते. लोकांपेक्षा मला नेचर म्हणता येतील की निसर्गातनं जितकं ऑब्झर्व करता करता मी गोष्टी शिकले ना, नीड आणि वॉन्ट, माझ्या गरजा किती असायला पाहिजे आणि अशा बऱ्याच गोष्टी हळूहळू शिकत गेले. त्यामुळे तेच माझं एक मोटिवेशन आहे.
1: बरोबर आहे. यात सर्वात सुंदर गोष्ट ही आहे की तुझ्या आई वडिलांनी तुझ्या स्वप्नांना पूर्णपणे सपोर्ट केला. आजच्या धकाधकीच्या जगात सगळ्यांचे खूप बिझी रुटीन असतात. टू व्हीलर्स आणि फोर व्हीलर्स वापरणं तर खूपच गरजेची गोष्ट आहे. तर यावर असे काही पर्याय आहेत का ज्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी होईल? आणि तुला काय वाटतं की आम्ही सर्वांनी अशी एक कोणती गोष्ट करावी ज्याने अगदी कमी प्रमाणात का होईना पण पर्यावरण संरक्षणासाठी मदत होऊ शकेल?
0: मी संदेश देण्यापेक्षा मी माझ्या प्रॅक्टिस मधून काय करते ते सांगते जे आपले श्रोते वर्ग घेऊ शकते. की मी 10 किलोमीटरच्या रेडियस मध्ये मोस्ट ऑफ द जे काही माझे काम आहेत ते मी सायकलनं करते. मला मार्केटला जायचं आहे भाजीपाला आणायला, कुठलीही कामं लोकांना कुणाला भेटायला जायचे ते मी सायकलचा वापर करते. मला इमर्जन्सी किंवा लवकर जायचं असेल तर मी पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचा वापर करते, जे पब्लिक आपल्या बसेस असतात त्यांचा. सो इतकं जरी केलं तरी बऱ्यापैकी आपण जे आज ट्रॅफिक आहे किंवा पोल्युशन वाढलंय ते थोडं कमी करण्यासाठी मदत करू शकतो. कारण आज आपण अशा घडीला पोहोचलो आहोत ना, आपण खूप किती प्रयत्न केले तरी ते पिढ्यानं पिढ्या कमी होणार नाही इतकं क्लायमेट चेंज इम्पॅक्ट वाढलेला आहे. तर आपण छोटा पार्ट आहोत पर्यावरणामधला, जसे इतर क्रिएचर्स आहे नेचर मधले. सो ऍटलिस्ट आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एक झाड लावणं आणि ते जगवणं इतकं जरी केलं आणि आपल्या आजूबाजूला प्लास्टिकचे थर झाले, डोंगर उभे होत आहेत, आपण जर प्लास्टिक जितकं जास्त रिड्यूस केलं, कापड्या पिशव्यांचा वापर केला आणि होता होता आपण जर प्रयत्न केले की माझ्या गरजा इतक्या मला गरज नाहीये एवढ्या मोठ्या वस्तूंची एवढ्या गोष्टींची, हे जर आपण हळूहळू अनालिस करायला लागलो की मला असं वाटतं की आपण खूप गोष्टी कमी करू शकतो आणि यातूनच पर्यावरणाचे संरक्षण होऊ शकतं. आणि हे एका दिवसात बदलणार नाहीये, हे आपल्याला रोज प्रॅक्टिस मधून आणावं लागेल तेव्हा कुठे आपण त्यातला बदल बघू शकतो.
1: नक्कीच प्रणाली, तुझ्या कार्याबद्दल आणि प्रवासाबद्दल जाणून घेऊन खूप अभिमान वाटतोय. तुझा प्रवास असाच चालू राहो, तुझे सर्व स्वप्न पूर्ण हो. तू आलीस युवावाणी मध्ये त्यामुळे तुझे खूप खूप धन्यवाद. आणि किती अर्थपूर्ण गप्पा झाल्या आपल्या, आयुष्याबद्दलचा खरंच एक वेगळा दृष्टिकोन मिळाला.
0: उत्कर्षा तुझ्यासोबत बोलून पण खूप मला छान वाटलं आणि युवावाणीच्या श्रोत्यांनी माझा प्रवास ऐकत आहे त्यासाठी सुद्धा आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरचे मनपूर्वक आभार. थँक्यू आणि आपल्या सर्वांना पर्यावरण दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.
1: थँक्यू प्रणाली. मित्रमैत्रिणींनो, आपण आजच्या भागात ऐकली सोशल ऍक्टिव्हिस्ट सायकलिस्ट प्रणाली चिकटे हिची मुलाखत. कार्यक्रमात झाली आहे आता एका छोट्याशा सॉन्ग ब्रेकची वेळ. आता ऐकूयात एक छानसं गाणं.

मित्रमैत्रिणींनो, ह्याच गाण्याबरोबर वेळ झाली आहे तुम्हा सर्वांचा निरोप घेण्याची. आपण आजचा कार्यक्रम ऐकला आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित पनसोडे. आता मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आनंदी रहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय बाय.

0: मध्यम लहरी 249.81 meters अर्थात 1251 kilohertz FM वाहिनीच्या 100.6 megahertz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे.
1: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली पहिल्यापासून चांगली.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. आता ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करू.

0: पुरुषाणां अष्टादश वयस्यः एशिया कप हॉकी प्रतियोगितायाः उपांत्य स्पर्धायां भारतेन पाकिस्तान दलं 53 अंक अंतरालेन पराजितम्। जापान इदं अपरतः महिलानां अंडर 18 एशिया कप प्रतियोगितायाः उपांत्य स्पर्धायां चीन देशेन भारतीय दलं पराजितम्। इति वार्ताः।
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे। 6:30 वाजलेत। श्रोतेहो, आता जाणून घेऊया आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा।

या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:35 कुटुंब स्वास्थ्य यामध्ये पचन संस्था आणि आरोग्य याविषयी डॉक्टर पवन कदम यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत. 6:50 निरंतर स्वरलहरी आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त मान्यवरांच्या मनोगतांवर आधारित कार्यक्रम. आज सहभाग आहे आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांचा. 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून, 7:15 वृत्तविशेष, त्यानंतर माझं आवार माझं शिवार हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:00 एक गाणे ताजे तवाने, 8:15 काही कव्वाली आपण ऐकू शकाल. रात्री 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होती.

मी सहक्षेपित करू. 8 वाजता एक गाणे ताजे तवाने, 8:15 काही कव्वाली आपण ऐकू शकाल, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होतील. 10:10 आजचे पाहुणे या कार्यक्रमात त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉ दयानंद नाईक यांच्या शशांक लिमये यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 3रा भाग, सादरकर्त्या तेजा दुर्वे. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आसावरी पटवर्धन यांनी गायलेला राग मारुबिहाग आपण ऐकू शकाल. श्रोतेहो, आता जाणून घेऊया उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. उद्या शनिवार 6 जून 2026 आमची पहिली प्रसारण सभा सुरू होईल ठीक 5:50. 6:05 गिरवाणवाणीमध्ये ऐकू शकाल हनुमान स्तोत्र. प्रभातवंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम 6:10. 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमात लहान फळझाडांची निगा याविषयी माहिती, वाचकस्वर महेश इनामदार यांचा. 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा यामध्ये पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा 2रा भाग, निर्मिती सहाय्य किरण ढगे यांचं, सादरकर्ते धीरज केदारी. 6:50 आणि 2:10 परिसर या कार्यक्रमात जैविक तालबद्धता याचा 2रा भाग, लेखिका कौमुदी जमखिंडीकर, वाचकस्वर गौरी लागू यांचा आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकू शकाल 6:55 आणि 6:30. 7:00 आज दिनांक, 7:20 आणि 8:00 एक गाणे ताजे तवाने. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम 7:25, 7:40 गाणी मनातली. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. निरंतर स्वरलहरी आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त मान्यवरांच्या मनोगतांवर आधारित कार्यक्रम, सहभाग SL पाटील यांचा. लखलख चंदेरी ऐकू शकाल 9:00. 9:10 आणि 6:35 सांगली विशेष. 9:30 स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम. नाट्यधारा 9:40. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संघर्ष कहाणीवर आधारित विश्वास पाटील लिखित कादंबरीचे क्रमशः वाचन. उद्या भाग 238. 11:00 गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर या कार्यक्रम मालिकेचा 10वा भाग, लेखन आणि निवेदन आमोद मराठे यांचं, निर्मिती सहाय्य प्रेरणा साठे यांचं आणि सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर. 11:40 भावधारा. श्रोतेहो, 12:00 मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. त्यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ 12:00, उद्या ऐकणार आहोत प्लास्टिक मुक्त देशासाठी सागर मित्र अभियान याविषयी विशाल सोनकुळे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत, सादरकर्ते विजय भुयार. 12:45 निरंतर स्वरलहरी यामध्ये लोककला आणि संस्कृती या विषयाअंतर्गत मेळघाटातील आदिवासी कोरकू संस्कृती याविषयी माहिती, निवेदन स्नेहल ठाकरे यांचं. गीतबहार 1:05, 1:40 कोल्हापूर जिल्हा वार्तापत्र. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 8:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम.
श्रोतेहो आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत संध्याकाळी 5 वाजता

0: साडेपाच वाजता युववाणी, संध्याकाळी 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात रोशन सातारकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात लोकगीत, 6:50 निरंतर स्वरलहरी, 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात बदलते हवामान आणि खरीप हंगामातील यशस्वी शेती आव्हाने उपाय याविषयी कृषी पर्यवेक्षक गणेश क्षीरसागर यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत, 8:15 भावधारा। श्रोतेहो, याबरोबरच आमची सर्व बातमीपत्र नियोजित वेळेत सहक्षेपित केली जातील। तर ही होती आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे। आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम कुटुंब स्वास्थ्य।
1: श्रोतेहो नमस्कार। कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते। श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आज आपण पचन संस्था आणि आरोग्य याविषयी डॉक्टर पवन कदम यांच्याशी बोलणार आहोत। सर, आकाशवाणीच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत।
2: धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर पवन कदम। मी गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आणि हेपॅटॉलॉजिस्ट आहे, म्हणजे पोटविकार आणि यकृत तज्ज्ञ। मी धरमशी डायजेस्टिव्ह वर्ल्ड चांदणी चौक सांगली येथे गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे।
1: आज आपण आपल्या पचन संस्थेविषयी आणि आरोग्याविषयी बोलतोय, तर पचन संस्था म्हणजे नक्की काय आणि ही कशी काम करते आणि चांगलं पचन म्हणजे काय?
2: चांगली पचन सुरू होते चांगली भूक लागण्यापासून, आणि भूक लागल्यावरती आपण जे पण जेवण घेतो, जे घास घेतो, ते घास गेल्यावरती फूड पाईप, आम्ही ज्याला इसोफेगस म्हणतो, त्याच्या थ्रू तो व्यवस्थित स्टमकपर्यंत पोहोचायला हवा। ते गिळताना काही त्रास व्हायला नको। पोटापर्यंत गेल्यावरती त्याच्यामध्ये ऍसिड, पोटातील ऍसिड मिश्रण होऊन त्याच बरोबर स्वादुपिंड आणि यकृत यांचे पण पचन रस इंटेस्टाईनमध्ये येऊन जेव्हा हे पोटातनं अन्न पुढे जातं छोट्या आतडीमध्ये, त्याच्यामध्ये व्यवस्थित जेव्हा मिश्रण होईल स्वादुपिंड आणि यकृत याच्यापासून येणाऱ्या पचन रसाचं, त्यानंतर त्याचं छोट्या छोट्या पार्टिकलमध्ये विघटन होतं। स्वादुपिंड आणि यकृत यांमधून येणारे पचन रस जेव्हा त्यावर ॲक्ट करतात, त्यानंतर त्यातले जे काही न्यूट्रियंट ज्याला आपण पोषक तत्वे म्हणतो, ते व्यवस्थित इंटेस्टाईनमधून ॲब्झॉर्ब होऊन आपल्या शरीरामध्ये पोचणे, आणि उर्वरित जो भाग आहे तो शौचावाटे निघून जाणे, आणि ही संपूर्ण प्रक्रिया याच्यामध्ये काही त्रास नसेल त्याला चांगले पचन म्हणतात। त्यासोबतच हे आपल्याला बघायला हवं की वजन व्यवस्थित राहतंय का, कुठले पण माल न्यूट्रिशन म्हणजे कुठलं पण न्यूट्रियंट आपल्या बॉडीमध्ये कमी नाही आहे याचे कुठले लक्षण असायला नको, म्हणजे वजन व्यवस्थित हवं, काही मसल लॉस नको, म्हणजे दुसरे कुठले सिम्टम असतात जसे केस गळणे, दृष्टीदोष, तोंडामध्ये अल्सर येणे, हाडांची झीज होणे किंवा वारंवार रोग संसर्ग होणे ज्याच्यामुळे जे होतं कारण इम्युनिटी कमी असते, असं काही व्हायला नको। असं काहीही नसेल तेव्हा आपण त्यास म्हणू की पचन संस्था चांगली कार्यरत आहे।
1: अच्छा सर, आजकाल आपण बघतो की अपचन ही समस्या खूप लोकांमध्ये दिसून येते, गॅस होणं, पित्त होणं, अपचन होणं, कर्पट ढेकरा येणं, या समस्यांचं प्रमाण वाढण्यापाठी मग कारणं काय असू शकतील?
2: आजकाल अपचन वाढलेलं आहे आणि त्यामागे कारणे पण तशीच आहेत। माझा जेव्हा पेशंट येतो त्यांच्या कंप्लेंट्स घेऊन, तेव्हा मी पहिल्यांदा विचारतो जेवणाची क का की, म्हणजे तुम्ही जेवण कधी घेताय, जेवणात काय घेताय, जेवण किती घेताय। ते कधी घेताय म्हणजे आजकालच्या लाईफ ट्रेंडनुसार अवेळी जेवणाचे प्रमाण खूप जास्त वाढले, त्यामध्ये रात्री उशिरा जेवण घेणं किंवा उपाशीपोटी चहा कॉफी घेणं किंवा अल्कोहोल पण घेणं ह्या गोष्टी आल्या। काय खाताय म्हणजे मसालेदार पदार्थांचा, बेकरीच्या पदार्थांचा जास्त वापर आहे जेवणामध्ये, मैदा जास्त आहे, चीज जास्त आहे किंवा चहा कॉफी प्रमाणाच्या बाहेर आहे, कार्बोनेटेड ड्रिंक्स असतात, ह्याच्यामुळे अपचन, गॅस धरणे ह्या गोष्टी जास्त होतात। आणि शेवटचं म्हणजे किती, अतिजेवन कमी जेवण दोन्ही चांगलं नाही।
1: बरोबर,
2: व्यवस्थित एवढं जेवायला हवं की पोट थोडंसं रिकामं राहील। आपण जसं म्हणतो गळ्यापर्यंत येईपर्यंत जेवलं तसं नको व्हायला, त्यामुळे डेफिनेटली अपचनाच्या कंप्लेंट्स वाढणार।
1: अच्छा सर, या अपचनामध्येच एक मोठा किंवा कॉमन इश्यू आपण म्हणू शकतो ते म्हणजे कर्पट ढेकर येणं किंवा छातीत जळजळ होणं, हे दोन मोस्टली कॉमन इश्यूज पेशंटमध्ये दिसून येतात, तर हे होण्यामागं काय कारणं असतील?
2: कर्पट ढेकर येणं हा फार एक कॉमन सिम्पटम आहे माझ्या पेशंट्समध्ये।

0: होतं कारण रिफ्लक्स येतो, पोटातलं जे अन्न असतं ते फोरपाईपमध्ये परत येतं, त्याला आम्ही गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज म्हणतो. आणि त्याच्यामध्ये जर हायड्रोजन सल्फाईडचं कंटेंट जास्त असेल तर तसा करपट ढेकर येतात. आणि ते का होतं, बऱ्याचदा तर नको ते बॅक्टेरिया आपल्या आतडीमध्ये वाढतात, त्याला आम्ही स्मॉल इंटेस्टिनल बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ म्हणतो, जीवाणूंची अतिवृद्धी. त्याच्यामध्ये पण हा गॅस जास्त तयार होऊन करपट ढेकर येतात, किंवा वेळेत पोटातले जेवण पुढे आतडीमध्ये न सरकणे आणि जास्त वेळ पोटामध्ये राहणे, त्यामुळे पण करपट ढेकर येतात. त्यासोबतच करपट ढेकरांना कधी इग्नोर करायला नको, कारण हे एक सिम्टम असू शकतं इन्फेक्शनचं, जसं जायरडियासिस, अमीबियासिस, ह्या इन्फेक्शन मध्ये पण करपट ढेकर येतात. आणि छातीत जवळजवळ तुम्ही जे विचारलं ते त्याबद्दलच आहे की ऍसिड रिफ्लक्स कसं असतं, आपलं फूड पाईप जो आहे त्याची आतली लाइनिंग वेगळी असते आणि स्टमक म्हणजे जठर जे आहे त्याची आतली लाइनिंग वेगळी असते. जठराच्या आतल्या लाइनिंगला सवय असते ऍसिडची, म्हणून ते विस्टँड करू शकतात भरपूर ऍसिड. पण फूड पाईप मध्ये जेव्हा पोटातील ऍसिड वर येतं तेव्हा फूड पाईपच्या आतल्या लाइनिंगला त्या ऍसिडची सवय नसते, त्यामुळे अशा गोष्टी येणार, त्यामुळे छातीत जळजळ होणं या गोष्टी होऊ शकतात. त्यासोबतच जर जास्त कधी पेन किलर खाल्ले, कधी अँटीबायोटिक्स असतात, स्पेशली डॉक्सीसायक्लिन नावाचे अँटीबायोटिक असते त्या खाल्ल्या, आणि अल्कोहोलचं प्रमाण पण जास्त असेल त्याच्यामध्ये पण इसोफेगसचं अल्सर वगैरे तयार होऊ शकतात, ज्याला आम्ही इसोफेजायटिस म्हणतो, त्या गोष्टी होऊ शकतात ज्यामुळे छातीत जळजळ होते.
1: सर, बऱ्याच वेळा आपण जेव्हा वय वाढतं तेव्हा भूक कमी होते असं चित्र समाजामध्ये बघतो, तर वाढत्या वयानुरूप भूक कमी लागण्याची कारणं काय असतात आणि भूक कमी लागणं हे एखाद्या मोठ्या आजाराचं लक्षण असतं का?
0: अवश्य, हा चांगला क्वेश्चन आहे. वाढत्या वयानुसार कमी भूक नैसर्गिक कारणाने पण लागते, जसं की गरज कमी असते अशा वेळी एनर्जीची, मांसपेशींचं प्रमाण कमी असतं, फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी असते त्यामुळे भूक कमी लागू शकते. त्याच वेळेस भूकेचे जे हॉर्मोन असतात जसे ग्रिलिन नावाचे हॉर्मोन असतात त्यांचं सिक्रेशन कमी होतं, त्यासोबतच घ्राणेंद्रिय असो किंवा टेस्ट बड्स जिभेवरचे त्यांची क्षमता पण कमी होते, आणि जे काही खाल्लं ते पोटातनं आतडीमध्ये शिफ्ट होण्याचा वेळ वाढतो जसं जसं वय वाढेल. या सगळ्या गोष्टींमुळे वाढत्या वयानुसार भूक कमी लागते, आणि त्यासोबतच जसं वाढतं वय असतं त्यामध्ये बीपी, शुगर, हार्टचे डिसीज, त्यांच्या गोळ्या सुरू होतात, त्या गोळ्यांमुळे पण बऱ्याचदा भूक कमी लागते. आणि सर्वात निग्लेक्टेड गोष्ट म्हणजे वाढत्या वयानुसार येणारा एकाकीपणा, मेंटल इश्यूज, त्याच्यामुळे पण भूक कमी लागू शकते. परंतु डेफिनेटली जसं तुम्ही म्हणलात की भूक कमी लागणं हे एखाद्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं, आम्ही 50 वयोवर्षानंतर एंडोस्कोपी ॲडवाईस करतो जर असे सिमटम असतील त्या पेशंट्समध्ये. तर कारण कधी कधी गॅस्ट्रिक कॅन्सर म्हणजे पोटाचं जे जठर आहे, जठरामधला जो कॅन्सर, याच्यामुळे पण असे सिमटम येऊ शकतात.
1: अच्छा सर, सध्याच्या काळात जीवनशैली पूर्ण बदलली आहे, सध्याचा फास्ट फूडचा जमाना आहे असं म्हणायला काही हरकत नाही. या फास्ट फूडच्या जमान्यात आणि बदललेल्या जीवनशैलीचा पचन संस्थेवर कसा परिणाम होतो आणि पचनावरती कसा परिणाम होतो?
0: सामाजिक विकासासोबतच आलेल्या काही सवयी आहेत ज्या नकळत आपल्या पचनक्रियेवरती फार मोठा परिणाम करतात. त्यातली काही महत्वाची कारणं म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी झालेली, सेडेंटरी लाईफ, बैठक काम, त्यामुळे पोटांची आणि आतडीची हालचाल स्लो होते आणि पचन व्यवस्थित होत नाही, पोट फुगल्यासारखं वाटतं, करपट ढेकर येणं, भूक न लागणं ह्या गोष्टी येतात. त्यासोबत कामाचा ताण, कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये कामाचा ताण जेवढा असतो, आणि एक तुम्हाला मजेची बाब सांगतो, आपल्या ब्रेनच्या सगळ्यात जवळ कुठलं सिस्टीम असेल तर ती असते गट सिस्टीम, कारण आपल्या बॉडीमधलं 95% सिरोटोनिन हे आपल्या गटमध्ये सिक्रेट होतं. त्यामुळे गटचा आणि ब्रेनचा फार जवळचा संबंध आहे, गटला सेकंड ब्रेन पण म्हणलं जातं. त्यामुळे पचन संस्थेवर काही इफेक्ट झाला तर तो मानसिकतेवर इफेक्ट होणार, आणि मानसिकतेवर काही इफेक्ट झाला तर तो पचनक्रियेवरती होणार, ज्याला आम्ही गट ब्रेन ऍक्सेस म्हणतो. त्यामुळे अपचनाला लाईटली घेऊन चालत नाही. दुसऱ्या गोष्टी म्हणजे अवेळी खाणे कामाच्या ताणामध्ये किंवा कामाच्या ओघामध्ये, आणि स्ट्रीट फूड जास्त खाणे, पाणी कमी पिणे, झोप कमी घेणे, त्यासोबतच अल्कोहोल, स्मोकिंग यासारख्या गोष्टी, ह्या सर्व बदललेल्या जीवनशैली ज्या आहेत त्या पचन संस्थेवरती इफेक्ट करतात.
1: अच्छा, चहा कॉफी पिणं किंवा काही सॉफ्ट ड्रिंक्स घेणं किंवा अगदी हार्ड ड्रिंक्स मध्ये ड्रिंकिंग आहे म्हणजे मद्यपान करणं, या सगळ्याचा पचन संस्थेवर काय परिणाम होतो आणि त्याच्यासाठी कुठली पथ्य पाळणं गरजेचं आहे?
0: अतिचहा आणि कॉफीचे सेवन म्हणजे दिवसातनं

0: कपपेक्षा जास्त चहा किंवा कॉफी घेणं आहे. आता ही गोष्ट किंवा हे प्रमाण पर्सन वाईज डिफरंट असू शकतं, पण जर अतिप्रमाणात चहा आणि कॉफीचे सेवन झाले तर त्यामुळे ॲसिड रिफ्लक्स वाढतात, ज्याविषयी मी जस्ट बोललो. पोटातले कंटेंट फूडपाईपमध्ये वरती येणं, त्यामुळे छातीची जळजळ होते, इसोफेजायटिस होतो, आणि मोटिलिटी वाढते, म्हणजे पोट आणि आतडी यांची मोटिलिटी वाढते, ज्यामुळे पोटात कळ येणे, पातळ संडास होणे या गोष्टी होतात. त्यासोबतच चहामध्ये टॅनिन नावाचा एक घटक असतो, ज्याच्यामुळे लोहचे आयन ॲब्सॉर्प्शन बॉडीमध्ये कमी होतं, त्यामुळे आयन डेफिशियन्सी अॅनिमिया होऊ शकतो ज्या वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात जर चहा कॉफी घेतला तर. आणि दुसरं जे फार कमी ज्ञान आहे लोकांना ज्याबाबतीत, जे आहे गट मायक्रोबायोम, म्हणजे आपल्या पोटामध्ये काही चांगले बॅक्टेरिया असतात, काही वाईट बॅक्टेरिया असतात. चांगले बॅक्टेरिया आपल्यासाठी फार महत्वाचे असतात, तर चहा आणि कॉफीच्या अतिसेवनामुळे वाईट बॅक्टेरियावरून चांगले बॅक्टेरिया कमी होतात, ज्यामुळे बरेच प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे चहा आणि कॉफीचे अतिसेवन वर्ज्य. अल्कोहोलबद्दल तुम्ही बोललात, तर अल्कोहोलबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे की लिव्हर स्वादुपिंडाचे आजार होतात. लिव्हर आणि स्वादुपिंडावर होणारे परिणाम फार सिव्हिअर असू शकतात. लिव्हरचा जे आजार असतो तो सिरोसिस पर्यंत जाऊन पेशंटच्या आरोग्यावरती गंभीर परिणाम होतात. त्यासोबतच स्वादुपिंडाचे आजार, ज्याला आम्ही पॅन्क्रियाटायटिस म्हणतो, अक्यूट पॅन्क्रियाटायटिस आणि क्रोनिक पॅन्क्रियाटायटिस, हे आजार होऊन रुग्णाच्या जीवनशैलीवर भयंकर परिणाम होतात. आपण पचनक्रियेबाबतीत बोलू तर पचनक्रियेच्या प्रत्येक लेवलला अल्कोहोल इफेक्ट करतं. जसं इसोफेगस म्हणजे फूड पाईप, खाल्लेला घास जे पोटापर्यंत घेऊन जातं, त्याचं जे इसोफेगस जे फूड पाईप आणि जठर आहे त्याच्यामधील जो स्फिंक्चर असतो, जो टाईट असतो, तो थोडा रिलॅक्स होतो, म्हणून पोटातील कंटेंट वर येतात. आणि जसं मी गट मायक्रोबायोटाबद्दल सांगितलं, आता त्याच्यावरती पण अल्कोहोल इफेक्ट करतं. आणि आपलं जे पण पोषण तत्वे असतात जीवनातील, ते शरीरात नीट ॲब्झॉर्ब होत नाहीत, आणि आतली पोट आणि इंटेस्टाईनच्या आतली जी लाइनिंग असते त्याला पण अल्कोहोल परिणाम करतं, आणि बऱ्याच विटॅमिन्स मिनरल्सचे ॲब्सॉर्प्शन बॉडीमध्ये थांबवतं.
1: सर, बऱ्याच पेशंटमध्ये किंवा असं म्हणतात की मला गॅस्ट्रो झालाय, तर गॅस्ट्रो म्हणजे नक्की काय, त्याची लक्षणं किंवा गॅस्ट्रोबद्दल आणि माहिती काय सांगाल?
0: गॅस्ट्रो जे कॉमनली म्हणलं जातं, दॅट इज गॅस्ट्रो एन्ट्रायटिस. गॅस्ट्रो म्हणजे जठर, एन्ट्रायटिस म्हणजे इंटेस्टाईन, त्यांचे होणारे इन्फ्लामेशन. याची कारणे भरपूर आहेत, त्याच्यामध्ये इन्फेक्शन सर्वात महत्वाचं कारण आहे, ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया असतात, इकोलाय साल्मोनेला सारखे बॅक्टेरिया, व्हायरस असतात जे लहान लेकरांमध्ये फार इफेक्ट करतात, नोरो व्हायरस, रोटा व्हायरस, काही पॅरासाइट आहेत ज्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल, अमीबा, जायरडिया, आणि त्याची ह्या सगळ्यांच्या इन्फेक्शनमुळे गॅस्ट्रोएन्टेरायटिस होऊ शकतो. त्याची लक्षणे फार सिग्निफिकंट असतात, जसं वारंवार उलटी होणे, पातळ शौच होणे, शौचमध्ये रक्त जाणे, थकवा, ताप, चक्कर येणे, हे सर्व होऊ शकतं, आणि आपण हे टाळू शकतो. जसं बाहेरचं अस्वच्छ जेवण आपण अवॉइड करणं, घरी पण जे बनवतोय ते एकदम स्वच्छ जेवण तयार करणं, शिळं अन्न न खाणं, साठवलेलं अन्न न खाणं, मांसाहार जर तुम्ही करत असाल तर ते मांस व्यवस्थित शिजवलेलं असायला हवं.
2: श्रोते हो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आताच आपण पचन संस्था आणि आरोग्य याविषयी डॉक्टर पवन कदम यांनी सांगितलेली माहिती ऐकली. श्रोते हो, आजच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात या मुलाखतीचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला. पचन संस्था आणि आरोग्य याविषयी आणखी माहिती आपण जाणून घेणार आहोत पुढच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात. तर श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. संध्याकाळचे 6:50 झालेली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. आकाशवाणीच्या 90 पूर्तीनिमित्त मान्यवरांच्या मनोगतांवर आधारित कार्यक्रम. आज सहभाग आहे आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांचा.

0: आकाशवाणीच्या नव्वदीनिमित्त सांगलीतील प्रसिद्ध आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांनी व्यक्त केलेले मनोगत आपण ऐकूया.
1: आकाशवाणी, आकाशवाणी म्हटलं म्हणजे मला अजूनही चांगलं आठवते की वर्षानुवर्ष काही बाबतीत खूप सुंदर प्रोग्राम जर कशावर ऐकायचे असतील रेडिओवर तर फक्त ते आकाशवाणीवरचे असतील. लहानपणी म्हणजे 50 वर्षापूर्वी जवळजवळ नाशिकहून आम्ही सांगलीला येत होतो. एसटीतून फक्त समोर दिसणारा उंच टॉवर शोधणं आणि त्याची माहिती घेणं, त्याच्या बाहेर लिहिलेलं होतं आकाशवाणी सांगली केंद्र. खूप लोकप्रिय असे विनोदी प्रोग्राम असू देत, शेतीविषयक तर विचारूच नका, हवामानाविषयी विचारू नका, असे कित्येक मोठमोठी खूप चांगली कार्यक्रमांची मांडीआळी जर कुठं असेल तर ती आकाशवाणीवर असायची. आकाशवाणीनं समाज मनात इतके मोठे बदल घडवलेले आहेत, एकंदरीत लहान मुलांपासून ते मोठ्या अगदी PhD करणारी मंडळी असू दे यांच्यासह मार्गदर्शन करण्यासाठी पूर्वंपार जर काही एखादं केंद्र असेल, एखादं जर माध्यम असेल तर ते माध्यम म्हणजे आकाशवाणी होत. आकाशवाणी सकाळी 6 अगदी आमच्या इथं घरात आई उठलेली असायची आणि आम्ही उठून यायचा अवकाश की जर काही सुरू होत असेल तर ते आकाशवाणी असायचं. आणि हे आकाशवाणी वेगवेगळी केंद्र म्हणजे सुगम संगीत असू दे नाहीतर अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा कार्यक्रमाची गोष्ट असू दे पण आकाशवाणीला पर्याय नसते. आणि या आकाशवाणीमुळे एक जे नातं तयार झालं होतं आमचं सगळ्या कुटुंबियांचं आणि आकाशवाणीचं हे मात्र अवर्णनीय ठरावं असं मला वाटतं. आकाशवाणीला शुभेच्छा. आकाशवाणीला 90 वर्ष झाली, सगळ्यांनीच आपण आकाशवाणीकडे लक्ष देऊन पुन्हा एकदा आकाशवाणीला भरभराट देऊन त्याची शताब्दी साजरी करावी असं माझं वैयक्तिक मत आहे. धन्यवाद.
2: निरंतर स्वर लहरी.
3: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.
4: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10 वाजता. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 kHz वर, FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
5: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार OP नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दी मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर.
6: बालसभा

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही. तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये। आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका, हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर।

0: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।
1: कोणत्याही प्रकारच्या अडचणीमध्ये किंवा संकटामध्ये सापडलेल्या तसेच काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या 0 ते 18 वयोगटातील सर्व बालकांच्या त्वरित मदतीसाठी चाइल्ड हेल्पलाईन सेवा 1098 हा क्रमांक संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यान्वित आहे। महिला आणि बाल विकास विभाग नवी दिल्ली आणि राज्य शासनाच्या बाल विकास विभागामार्फत ही हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आलेली आहे। या सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांना 24 तास हेल्पलाईन सेवा उपलब्ध आहे। या सेवेचा लाभ बालक स्वतः घेऊ शकतो किंवा इतर कोणीही या सेवेद्वारे बालकाला मदत मिळवून देऊ शकतात। 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून संकटग्रस्त बालकांना जरूर मदत करावी।

0: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7 वाजता आहेत. आता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल 0 येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
2: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं केलं लोकार्पण. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर जमिनीच्या संपादनासाठी 2267 कोटी रुपये खर्चाला मान्यता देणारा शासन निर्णय जारी. आणि 18 वर्षाखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानला नमवत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत

0: असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ते गुजरातमध्ये सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्यानं जोडणाऱ्या प्रकल्पासह विविध महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना बोलत होते. गावं आणि शहरांचा एकाच वेळी विकास झाला तर विकसित भारताचं हे स्वप्न साकार होऊ शकतं असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. जगातल्या ऊर्जा संकटातही भारतानं आत्मनिर्भरतेमुळे मात केल्याचं ते म्हणाले.
1: ये जो वैश्विक संकट चल रहा है ये दिखाता है कि एनर्जी के मामले में आत्मनिर्भरता कितनी जरूरी है. और बीते 12 वर्षों में देश ने जो कैपेसिटी तैयार की है उसका कितना बड़ा महत्व है. 12 वर्ष पहले भारत में सौर ऊर्जा का उत्पादन नाम मात्र का था. आज हम दुनिया के टॉप 5 देशों में से एक हैं.
0: यावेळी प्रधानमंत्र्यांनी सुरतमध्ये रस्ते ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं. तसंच त्यांनी वडोदरा मुंबई एक्सप्रेस वेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. ते आज मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर वार्ताहर परिषदेत बोलत होते. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
2: रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय. यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. सध्या इंधनाचे वाढते दर ही चिंतेची बाब आहे, मात्र लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असं त्यांनी स्पष्ट केलं.
3: पॉलिमर नोट के जहां तक बात है वो प्रस्ताव विचाराधीन है. अभी जैसे ही कोई इसके ऊपर में निर्णय लिया जाएगा हम आपको बताएंगे. हमारा पूरा प्रयास रहेगा कि जहां पे भी किसी जितनी भी जगह पे एटीएम्स में अगर कहीं पे करेंसी की कमी है तो वहां पे हम करेंसी त्वरित गति से वहां पे पहुंचाएंगे.
2: अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे.
0: विधान परिषद निवडणुकीतून माघार घेणाऱ्या दोन उमेदवारांना काँग्रेसनं पक्षातून काढून टाकलं आहे. यवतमाळ मतदारसंघातून साहेबराव कांबळे आणि वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून शैलेश अग्रवाल यांनी काल आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले. या दोघांना त्यांच्या विनंतीवरून उमेदवारी दिली होती, मात्र त्यांनी पक्ष नेतृत्वाची दिशाभूल करून ऐनवेळी माघार घेतली आणि पक्षाला अडचणीत आणलं असं त्यांच्या निलंबन पत्रात म्हटलं आहे. दरम्यान नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या दोन उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेचे उदय सामंत यांनी दोन्ही उमेदवारांशी फोनवरून चर्चा केली. भाजपा नेते गिरीश महाजन देखील त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं समजतं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर 21 गुंठे जमिनीच्या संपादनासाठी 2267 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नगर विकास विभागानं

0: आज हा शासन निर्णय जारी केला. हा निधी अन्यत्र वळवता येणार नाही, वळवला गेल्यास संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल असं या GR मध्ये म्हटलं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी 377 एकर जमीन राखून ठेवली असून त्यातली सुमारे 94 एकर जमीन आतापर्यंत संपादित झाली आहे. जमिनीच्या मालकांना RTGSद्वारे तात्काळ मोबदला चुकता करावा असे निर्देश नाशिकचे जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना दिले गेले आहेत. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षाखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची गाठ यजमान जपानच्या संघाशी पडणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत जपानकडून पराभव झालेला मलेशिया तिसऱ्या स्थानासाठी पाकिस्तानशी लढत देईल. मुलींच्या 18 वर्षाखालच्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत चीनकडून पेनल्टी शूट आऊटमध्ये पराभूत झाला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं राज्यातल्या सर्व ST स्थानकांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईतल्या परळ बसस्थानकात परिवहन मंत्री आणि ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. बसस्थानकं आणि परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांनी नियमितपणे स्वच्छ केला जाणार आहे. तसंच ST बसेस चालक वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांचीही नियमितपणे दर 4 तासांनी स्वच्छता केली जाणार आहे. तसंच ST महामंडळानं आपल्या सर्व 251 आगारांमध्ये ई बसेसाठी चार्जिंग स्टेशनचे जाळं उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार परळ आगारात विस्तारित 9 चार्जिंग केंद्रांच्या उभारणीचं भूमिपूजनही प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आलं. नैऋत्य मोसमी पाऊस आज आणखी पुढे सरकला असून अरबी समुद्राचा पूर्व मध्य भाग आणि पश्चिम मध्य भाग तसंच गोवा आणि कर्नाटकच्या काही भागात पोहोचला आहे. गोवा आणि कर्नाटकचा उर्वरित भाग महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात मोसमी पाऊस पोहोचण्यासाठी स्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागराचा नैऋत्य भाग इथंही अशीच स्थिती पुढचे 2 दिवस राहणार आहे. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. विदर्भात अकोला अमरावती आणि वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं केलं लोकार्पण. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर जमिनीच्या संपादनासाठी 2267 कोटी रुपये खर्चाला मान्यता देणारा शासन निर्णय जारी. आणि 18 वर्षाखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानला नमवत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:10 झालेली आहेत. तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
2: प्रभात वंदन,
3: रम्य प्रभात,
2: प्रसन्न वातावरण,
3: मंदिर.

0: घरातील घंटानाद,
1: घराघरातून येणारा धूप दीपांचा परिमळ,
0: यासोबतच साथ लाभते ती भक्ती गीतांची,
1: जरूर ऐका प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
0: प्रभात वंदन, दररोज सकाळी 6:10 फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर 239.81
1: अर्थात 1251 किलोहर्ट्ज या मध्यम लहरी वाहिनीवरती,
0: FM बँडच्या 106.6 MHz वरती
1: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती.
0: आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास,
0: वर्तमान आणि भविष्यातही.
2: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता, तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40
3: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली पहिल्या

संस्कृतवाणी संस्कृत भाषेचा गोडवा, त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृतवाणी जरूर ऐका. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी सकाळी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.68 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: आमचे सर्व कार्यक्रम ऐका आणि या कार्यक्रमांबद्दल सूचना अभिप्राय आमच्यापर्यंत जरूर पाठवा आमच्या सप्रेम नमस्कार याच कार्यक्रमात. आणि हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. दर रविवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर.
1: आकाशवाणी सांगली श्रोतहो संध्याकाळचे 7:15 आहेत. आता ठीक 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 माझा आवार माझं शिवार हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, भारत देश हा शांतताप्रिय देश आहे. असं असलं तरी कोणत्याही देशाची संरक्षण सिद्धता ही त्या देशाची खरी शक्ती असते. संरक्षण क्षेत्रात अधिक महत्वच दिलं नाही तर त्यामध्ये अनेक आमूलाग्र बदलही घडवून आणले आहेत. देशाच्या संरक्षण सामग्रीतलं आत्मनिर्भरता असो किंवा संरक्षण सामग्रीची निर्यात असो किंवा कोणत्याही कारवाईला दिलेलं थेट प्रत्युत्तर असो, देशाच्या या संरक्षण सिद्धतेविषयी

0: आणि अंतर्गत सुरक्षेविषयी गेल्या 12 वर्षातील प्रवासाविषयी अधिक माहिती देताना माजी लेफ्टनंट कर्नल आणि संरक्षण तज्ञ सतीश ढगे सांगतात,
1: भारत आता हल्ला झाल्यानंतर प्रतिक्रिया देणारा म्हणजे रिएक्टिव्ह पॉलिसी इम्प्लिमेंट करणारा देश राहिलेला नाही, तर तो आक्रमक कृती करणारा प्रोएक्टिव्ह देश बनलेला आहे. त्याचं धोरण आता स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीवरून धोरणात्मक आक्रमकतेकडे जात आहे. पूर्वी भारताचं धोरण हे प्रामुख्यानं संरक्षणात्मक आणि सीमेवर शांतता राखण्यापुरतं मर्यादित असायचं. मात्र नरेंद्र मोदी यांच्या मागच्या 12 वर्षांच्या कार्यकाळामध्ये आपण शत्रूला त्याच्याच भाषेत उत्तर देण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे. उरी द सर्जिकल स्ट्राईक असो, बालाकोट एअर स्ट्राईक त्या ठिकाणी असो, किंवा 2025 ऑपरेशन सिंदूर, हे सरळ सरळ त्या ठिकाणी दाखवतं की आता भारतानं दहशतवादाविरुद्ध आणि आपल्या सीमा सुरक्षित करण्यासाठी आक्रमकतेचं धोरण स्वीकारलेलं आहे. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही ही भारताची भूमिका आता जागतिक स्तरावर सुद्धा मान्य होऊ लागलेली आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे भारत आता 2.5 फ्रंट ऑफ वॉरला सामोरं जाण्यासाठी तयारी करतोय. चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आघाड्यांवरील आव्हानांना तोंड देण्यासाठी तो संपूर्णतः तयारी करतोय आणि त्या अनुषंगानं आपली लष्करी क्षमता त्याचबरोबर पायाभूत सुविधा या वेगानं तो बळकट करतोय. लद्दाख पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत सीमेवर झालेले रस्ते असो किंवा अत्यंत महत्वाचे असे बोगदे आणि हवाई पट्ट्यांचं जाळं, हे या सगळ्या गोष्टी हेच दर्शवतं की भारत आपलं बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा मजबूत करतोय. आणि तिसरी सर्वात महत्वाची बाब म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या निर्मितीच्या माध्यमातून लष्कर, नौदल आणि वायुदल यांच्यामध्ये उत्तम समन्वय साधण्यासाठी थिएटर कमांडच्या दिशेनं टाकलेलं भारताचं हे अत्यंत महत्वाचं पाऊल आहे. अग्निपथ स्कीम त्या ठिकाणी असो किंवा 21व्या शतकातल्या मॉडर्न वॉरफेअरच्या अनुषंगानं ऑपरेशन सुदर्शन चक्रच्या अनुषंगानं सुद्धा भारतानं मजबूतपणे तयारी केलेली आहे. एकूणच सगळा विचार करता 21व्या शतकातली सामरिक आव्हानं लक्षात घेता भारत सुद्धा कुठेच कमी नाही आणि त्या अनुषंगानं मागच्या 12 वर्षांमधल्या वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे एक प्रकारे डेव्हलपमेंट हे भारताच्या संरक्षणाला बळकटी देणार आहेत असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचे ठरणार नाही.
0: श्रोते हो, पहलगाम हल्ल्यानंतर आपण ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून कडक कारवाई केली. दहशतवाद विरोधात आपण जागतिक मंचावरही सातत्याने आवाज उठवला आहे. जगातील दहशतवादाच्या विरोधातील कारवाईचं एक प्रकारे भारत नेतृत्व करत आहे. त्याविषयी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे म्हणाले,
1: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं होल ऑफ नेशन अप्रोचचा वापर केलेला आहे. म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण यांचं अत्यंत प्रभावीपणे एकत्रीकरण केलेलं आहे. सीमेवरची लष्करी कारवाई आणि जागतिक मंचावरचा राजनैतिक दबाव ही भारताची एक नवीन शक्ती आता समोर त्या ठिकाणी येते. ऍक्टिव्ह डेटरन्स म्हणजेच आक्रमक प्रतिकाराचा भारत आता चांगल्या प्रकारे उपयोग करतोय. पहलगाम सारख्या बॅड हल्ल्यानंतर आपण जी तत्परता दाखवली ती भारताच्या नवीन लष्करी सिद्धांताला म्हणजेच मिलिटरी डॉक्ट्रिनला एक प्रकारे अधोरेखित करते. शत्रूला आता कळून चुकलेलं आहे की भारतावर हल्ला केल्यास त्याची किंमत ही केवळ सीमेवरच नाही तर पाकिस्तान सारख्या राष्ट्राला त्यांच्या घरामध्ये घुसून सुद्धा मोजावी लागलेली आहे. ही राजकीय इच्छाशक्ती ही गेल्या 12 वर्षामधली भारताच्या संरक्षणाच्या अनुषंगानं आणि दहशतवादाविरुद्धची एक सर्वात मोठी उपलब्धी आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं नसणार आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे दहशतवादाचं जागतिकीकरण रोखण्यामध्ये भारतानं अत्यंत महत्वाची अशी नेतृत्वाची भूमिका अदा केलेली आहे. युनायटेड नेशन्स, क्वाड, G20 किंवा SCO सारख्या आंतरराष्ट्रीय मंचांवर भारतानं दहशतवादाच्या मुद्द्याला केंद्रस्थानी आणलेलं आहे. गुड टेररिझम आणि बॅड टेररिझम असा कुठलाही फरक नसतो हे वेळोवेळी भारत जगाला पटवून देतोय आणि जगाला सुद्धा आता हा भारताचा मुद्दा मान्य होतोय. तिसरी महत्वाची बाब म्हणजे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सचा भारतानं मागच्या काही वर्षांमध्ये अत्यंत प्रभावीपणे वापर केलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून भारतानं पाकिस्तानला ग्रे लिस्ट मध्ये टाकण्यामध्ये यश मिळवलं होतं. भारतानं राजनैतिक मार्गांचा वापर करून दहशतवादाला अर्थ पुरवठा करणाऱ्या देशांची, ज्यामध्ये पाकिस्तानचा महत्वाचा समावेश आहे, त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर मागच्या काही वर्षांमध्ये कोंडी केली होती. याचमुळे पाकिस्तान सारखं राष्ट्र आर्थिक आणि राजनैतिक दृष्ट्या कमकुवत झालेलं आपल्याला दिसतंय.
0: श्रोते हो, संरक्षण क्षेत्रामध्ये संरक्षण साहित्याची निर्मिती हा एक महत्वाचा घटक असतो. देशाने याही क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यात मोठी आघाडी घेतली आहे. त्याचाच परिपाक म्हणून गेल्या काही वर्षात आपण संरक्षण सामुग्रीची आयात करणाऱ्या देशाकडून निर्यात करणारा देश म्हणून ओळख निर्माण केलेली आहे. देशाच्या या आत्मनिर्भरतेच्या प्रवासाविषयी बोलताना लेफ्टनंट

0: कर्नल सतीश ढगे यांनी सांगितलं,
1: आत्मनिर्भर भारतचा मंत्र मनाशी बाळगून भारत हा आता केवळ जगामधला सर्वात मोठा संरक्षण सामुग्री करणारा आयातदार राहिलेला नाही, तर तो एक उदयोन्मुख निर्यातदार देश बनलेला आहे. मेक इन इंडिया पासून भारतानं आत्मनिर्भर भारतचा पल्ला अत्यंत यशस्वीपणे पार केलेला आहे. संरक्षण क्षेत्रामध्ये 100% FDI ची तरतूद असो किंवा स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य देणाऱ्या डिफेन्स अक्विजिशन प्रोसिजरमुळे भारतीय कंपन्यांना मोठ्या प्रमाणामध्ये गती मिळालेली आहे. आता आपण INS विक्रांत सारखी विमानवाहू नौका, तेजस सारखी LCA म्हणजेच लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट आणि प्रचंड सारखी LCH म्हणजेच लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर्स भारतामध्येच तयार करत आहोत. निर्यातीमध्ये सुद्धा भारतानं ऐतिहासिक भरारी घेतलेली आहे. भारताची संरक्षण निर्यात आज अब्जावधी डॉलर्सच्या घरामध्ये पोहोचलेली आहे. फिलिपिन्सला केलेली ब्रह्मोज क्षेपणास्त्रांची निर्यात असो किंवा आर्मेनियाला दिलेली पिनाका रॉकेट सिस्टम असो आणि स्वाती रडार ही भारताच्या बदलत्या क्षमतेची उदाहरणं आहेत. जगामधल्या 80% सुद्धा जास्त देशांमध्ये आज भारताकडून संरक्षण साहित्य हे एक्सपोर्ट केलं जात आहे आणि भारताच्या या संरक्षण सामग्रीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर एक प्रकारे जे आहे एक्सेप्टन्स म्हणजेच त्याला स्वीकारार्हता, त्याचबरोबर त्याला एक प्रकारे स्वागतार्ह बाब म्हणून मानली जाते. सामरिक दृष्ट्या हे अत्यंत महत्वाचं आहे कारण संरक्षण साहित्याची निर्यात ही केवळ आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करत नाहीये तर आयातदार देशांशी आपले स्ट्रॅटेजिक टाईज म्हणजेच सामरिक संबंध सुद्धा मजबूत करते. यामुळे हिंदी महासागर आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये भारताचं भूराजकीय वजन हे लक्षणीयरित्या मागच्या काही वर्षांमध्ये वाढलेलं आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे. एकूणच भारत हा 21व्या शतकामधला आता सामरिक दृष्ट्या महत्वाचा डिफेन्स एक्सपोर्टर म्हणून उदयात येतोय, हेच या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला स्पष्टपणे लक्षात येत आहे.
0: श्रोते हो, देशाच्या संरक्षण व्यवस्थेत बाह्य संरक्षणाबरोबरच अंतर्गत संरक्षणालाही अनन्यसाधारण महत्व आहे. अंतर्गत सुरक्षेला नक्षलवादाचा मोठा धोका आहे. गेल्या 12 वर्षात या विरोधात एक आघाडी उघडण्यात आली. आज त्यामुळे देशाच्या अनेक भागात शांतताही आहे आणि तिथले प्रकल्पही मार्गी लागलेले आहेत. याविषयी अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ पत्रकार प्रसाद मोकाशी.
2: गेल्या 12 वर्षामध्ये नक्षलवादी विचारांच्या आडून सुरू असलेला दहशतवाद नेस्तनाबूत करायला, दहशतवाद संपवण्याला सरकारने कडक पावलं उचलली, ज्याचा फायदा तेथील जनतेला झालाय, देशातील अंतर्गत दहशतवाद संपवण्यासाठी त्याचा उपयोग झाला. 12 वर्षामध्ये केंद्र सरकारने घेतलेली भूमिका ही दहशतवाद संपवण्यासाठी असल्यामुळेच नक्षलवादी चळवळीत असलेले भले भले नक्षलवादी ज्यांच्या डोक्यावरती अनेक बक्षिस लावण्यात आली होती, ज्यांना पकडण्यासाठी, ज्यांना ठार मारण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार प्रयत्न करत होत, असे नक्षलवादी जहाल नक्षलवादी हे सरकारला शरण आले. दंतेवाडा इथे मोठी कारवाई झाली. जवळजवळ 40+ किंवा दर टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवादी शरण गेले. नक्षलवाद्यांचा सगळ्यात मोठा नेता भूपती हा कम्युनिस्ट विचारसरणीचा असला तरी तो नक्षलवादी चळवळीतून वेगळ्या पद्धतीची भूमिका मांडत होता, त्यालाही शरण यावं लागलं आणि मोठ्या प्रमाणात नक्षलवादी चळवळ ही रोखण्यात आणि नक्षलवादाच्या आडून जो दहशतवाद होता तो संपवण्यात शासनाला यश आलेलं आहे. आजही नक्षलवादी हे खऱ्या अर्थाने, नक्षलवादी विचार हा खऱ्या अर्थाने संपलेला आहे आणि दहशतवाद्यांच्या हाती गेलेली ही नक्षलवादी चळवळ आज रोखली गेलेली आहे. महाराष्ट्र असेल, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, या राज्यांमधला नक्षलवाद पूर्णपणे मोडून काढण्यात केंद्र सरकारला यश मिळालेलं आहे. हा ज्याप्रमाणे नक्षलवादाचा धोका किंवा नक्षलवादाच्या विचारांच्या आडून दहशतवादाचा जो धोका होता तो सरकारने गेल्या 12 वर्षात कडक धोरण अवलंबून मोडून काढला, जनतेला विश्वास दिला आणि जनतेला भयमुक्त जगण्यास चांगलं वातावरण निर्माण करून दिलं.
0: श्रोते हो, गेल्या 12 वर्षात ईशान्येकडील राज्यांमधील हिंसाचाराचा आधार घेणाऱ्या अनेक लहान मोठ्या गटांना लोकशाही व्यवस्थेत आणण्यात केंद्र सरकारला मोठं यश मिळालेलं आहे. अष्टलक्ष्मी असं संबोधलं जाणाऱ्या या राज्यांना रस्ते, रेल्वे अशा विविध माध्यमातून देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करण्यात आलं. ईशान्येकडील राज्यांमध्ये गेल्या 12 वर्षात झालेल्या कामांबाबत प्रसाद मोकाशी म्हणाले,
2: ईशान्येकडील डोंगराळ भागामध्ये तेथील जनता, तेथील अनेक पिढ्या या टोळ्यांमध्ये वास्तव करून असतात. ह्या टोळ्या ह्या अनेकदा भारताच्या, आपल्या देशाच्या विरोधातच काही कारवाया

0: भावना अनेकदा दिसून आल्या. त्याच्यामुळे ईशान्येकडील राज्ये, सीमावर्ती भागातील राज्य ही नेहमी अशांत आणि धोकादायक अवस्थेत होती. केंद्र शासनाने गेल्या 12 वर्षांमध्ये इथल्या टोळ्यांमध्ये सहभागी झालेल्या तरुण पिढीला रस्ते असतील, रेल्वे असतील, यांची मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची उभारणी करून तेथील उद्योगाला, तेथील व्यवसायाला, तेथील नैसर्गिक संपत्तीमधून उभ्या राहिलेल्या उद्योगाला चालना दिली आणि ह्या टोळ्यांमधील तरुण पिढीला आश्वस्त केलं की जेणेकरून ते भारताच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊ शकतील. केंद्र सरकारने रेल्वेचे जाळे उभारलं, रस्त्यांची चांगली डागडुजी केली, रस्ते मोठे केले, त्याच्यामुळे ईशान्येकडील आतील भागामध्ये जाणं सोयीचं झालं. तेथील लोकांना शिक्षण, आरोग्य याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, जेणेकरून तेथील जनता ही मोठ्या प्रमाणात भारताच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊ लागली. देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी होणारी तिथली पिढी ही देशाच्या मुख्य प्रवाहात सहभागी झालेली आहे आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये अशांतता पसरवू पाहणाऱ्या टोळ्यांचा बिमोड झाला. आता ईशान्येकडील राज्येही भारताच्या विकासात आपलं योगदान देण्याच्या तयारीत अनेकदा दिसतात. ईशान्येकडील राज्यांची माहिती देशाच्या अन्य राज्यातील जनतेला होऊ लागलेली आहे. तेथील उद्योगाची, तेथील व्यवसायाची ओळख, तिथल्या संस्कृतीची ओळख ही आता अधिक मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. पायाभूत सुविधांच्या बाबतीत देशाच्या सरकारने अनेक निर्णयांची अंमलबजावणी अजून सुरू केलेली दिसत नाही. जी सुरू केलेली आहे त्याची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत कागदोपत्री होती, पण त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी ज्यावेळेस होईल त्यावेळेला सरकारी योजना अति ग्रामीण भागातील, दुर्गम भागातील जनतेपर्यंत पोहोचतील आणि दुर्गम भागातील जनतेला या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर ते देशाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होतील.
1: श्रोते हो, संरक्षण क्षेत्रात देशाच्या सीमांचं रक्षण हे अग्रक्रमाने येतं. देशाच्या सीमावर्ती भागामध्ये याआधी विकास कामं केली जात नव्हती. व्हायब्रंट व्हिलेज सारख्या योजनांमधून सीमेलगतच्या गावांमध्ये विकास कामं करण्यात आली. तिथल्या लोकांना विविध सुखसुविधा पुरवण्यात आल्या. त्यायोगे तिथं नागरिकांचं चलनवलन वाढलं, त्यामुळे देशाच्या सीमा अधिक मजबूत झाल्या. सार्वभौम देशांना आपल्या स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार आहे. हा एक निरंतर विकासाचा प्रवास आहे. गेल्या 12 वर्षात आपण देशांतर्गत आणि देशाबाहेरील सुरक्षेमध्ये अधिक सजगता, सज्जता आणि आत्मनिर्भरता याचा अवलंब केलेला आहे. येणाऱ्या पिढ्यांचे आयुष्यही अधिक शांततामय आणि सुरक्षित वातावरणात राहो यासाठी ही तजवीज आहे. त्या आधारे आज जागतिक मंचावरही भारताचं नाव अधिक उज्ज्वल झालं आहे. बलसागर भारत हो याचे मूर्त वास्तव आपण आज याच आधारे जगत आहोत. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन अभय धुमाळ.
2: वृत्तविशेष हा कार्यक्रम श्रोते आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. माझा वार माझा शिवार कार्यक्रम

0: नमस्कार मंडळी, आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 15 अधिक ज्येष्ठ शके 1948 अर्थात 5 जून 2026। श्रोतेहो, आजच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये पुणे केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम।
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूयात शाश्वत ऊस

0: उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर समाधान सुरवसे वैज्ञानिक अधिकारी तथा प्रमुख विद्याशास्त्र विभाग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते धीरज केदारी.
1: शेतकरी बंधूंनो, राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. शेतकरी बंधूंनो, शाश्वत ऊस उत्पादन वाढ ही आजच्या काळाची गरज बनली आहे. वाढती लोकसंख्या, बदलतं हवामान आणि जमिनीची घटती सुपीकता

0: योग्य प्रमाणात योग्य वेळी आणि संतुलित पद्धतीनं खताचा वापर केल्यास ऊसाची वाढ चांगली होते, उत्पादनात वाढ होते आणि जमिनीची सुपीकताही टिकून राहते. सेंद्रिय खत, जैविक खत आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं दिली जाणारी विद्राव्य खत यामुळे शाश्वत ऊस उत्पादनाचा मार्ग अधिक मजबूत होतो. तर शेतकरी बंधूंनो, याच अनुषंगानं आज आपण याविषयी अधिक चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये डॉक्टर समाधान सुरोसे यांना आमंत्रित केलं आहे. सर, हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक पुणे येथे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. सर नमस्कार आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, माझा पहिला प्रश्न आपल्याला हा असेल की शाश्वत ऊस शेती पद्धतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणं का आवश्यक आहे?
1: शेतकरी बंधूंनो, ऊस हे महाराष्ट्रातील एक अतिशय महत्वाचं नगदी पीक आहे. या ऊस पिकावरती महाराष्ट्रातील आर्थिक, राजकीय आणि सामाजिक उन्नती ही अवलंबून आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाहीये. खूप मोठ्या प्रमाणावरती, म्हणजे विचार जर केला आपण तर जवळजवळ 13.5 ते 14 लाख हेक्टर क्षेत्रावरती महाराष्ट्रामध्ये ऊस लागवड केली जाते. आणि यावर्षी आपला महाराष्ट्र हा भारत देशामध्ये साखर उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावरती आहे. निश्चित ही अभिमानाची गोष्ट आहे. परंतु ऊस उत्पादनाचा प्रति एकर किंवा प्रति हेक्टर असा जर विचार केला तर निश्चित महाराष्ट्रामध्ये ऊसाचं उत्पादन हे प्रति एकरी हे अतिशय कमी आहे. म्हणजे ऊस उत्पादन प्रति एकरामध्ये 100 टन किंवा त्याही पेक्षा जास्त, म्हणजे एवढी उत्पादन क्षमता असून सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये ऊसाचं उत्पादन एक सर्वसाधारणपणे ऍव्हरेज जर आपण विचार केला तर ऊसाचं उत्पादन हे 30-35-40 टन इथपर्यंतच मर्यादित आहे. त्यामुळं ऊस पिकाला अतिशय महत्वाचं स्थान असून जे आपण साखर निर्माण करतो साखर उत्पादनामध्ये आपण अग्रेसर राहू, परंतु उत्पादनाच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर निश्चित आपलं उत्पादन कमी आहे. त्याच दृष्टीनं जे पुढचा जो विचार आपण म्हणतो की ऊस उत्पादन निर्मित करत असताना जे काय आपण त्यामध्ये खर्च करत असतो या खर्चाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच प्रमाण अतिशय जास्त किंवा प्रमाणापेक्षा जास्त असंतुलित रासायनिक खतांचा वापर आपण करत असतो. त्याच पद्धतीनं पाण्याचा अतिवापर आपण करत असतो. यामुळे काय होतं की जमिनीच्या आरोग्यावरती त्याचा परिणाम झालेला आहे. जमिनी या क्षारपड झालेल्या आहेत, या चोपण झालेल्या आहेत. त्यामुळं अशा जमिनीमध्ये रासायनिक खतांची कार्यक्षमता ही अतिशय कमी झालेली आहे किंवा खालावलेली आहे. त्यामुळं ऊस उत्पादनाचा विचार करत असताना दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत यामध्ये. यामध्ये पहिली महत्वाची गोष्ट आहे की मातीचं आरोग्य हे व्यवस्थित राहिलं पाहिजे, चिरकाल टिकलं पाहिजे आणि ऊसाचं उत्पादन हे आपल्याला शाश्वत ऊसाचं उत्पादन हे आलं पाहिजे. त्या दृष्टीने एक आधुनिक तंत्रज्ञान म्हणून हे तंत्रज्ञान शेतकरी बंधूंनी आत्मसात करणं गरजेचं आहे. त्यासाठी शाश्वत ऊस उत्पादन वाढीसाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे जे तंत्रज्ञान आहे किंवा थोडक्यात आपण ते ऊस उत्पादन घेत असताना त्यामधलं विज्ञान काय आहे, कशा पद्धतीनं आपण निविष्ठांचा वापर केला गेला पाहिजे, रासायनिक खतांचा वापर कशा पद्धतीने केला गेला पाहिजे, पाण्याचा वापर कशा पद्धतीने केला गेला पाहिजे, म्हणजे वाढीच्या अवस्थेनुसार आपण जर सर्व गोष्टी केल्या तर निश्चित ऊसाचं उत्पादन हे मातीचं आरोग्य व्यवस्थित राहून चिरकाळ टिकून शाश्वत ऊसाचं उत्पादन घेणं आपल्याला हे सहज शक्य आहे.
0: सर, सद्यस्थितीला ऊसकरी शेतकऱ्यांपुढे कोणती आव्हानं आहेत?
1: निश्चितच शाश्वत ऊसाचं उत्पादन आपल्याला घ्यायचं असेल आणि दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट आहे की मातीचं आरोग्य आपल्याला चिरकाळ टिकून ठेवायचं असेल तर निश्चित यामध्ये पण अनेक मार्गाने जाऊ शकतो. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की आधुनिक ऊस लागवड करत असताना जे काही नवीन तंत्रज्ञान आहे, आधुनिक तंत्रज्ञान आहे याची माहिती आपल्याला नसते. तर अशी माहिती आपण जर अवगत केली तर निश्चित आपल्याला काय होतं की ऊसाचं उत्पादन हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतं. दुसरं महत्वाची गोष्ट आहे की आपण अयोग्य वेळेत ऊस लागवड करतो, जसं आडसाली असेल, पूर्व हंगामी असेल, सुरू असेल, हा जो हंगाम ठरवून दिलेला आहे त्या हंगामामध्येच ऊसाची लागवड करणं गरजेचं असतं. त्याच पद्धतीनं हवामान बदलाचा जो प्रतिकूल परिणाम आपण जो म्हणतो की क्लायमेट चेंज झालेला आहे तर याचा सुद्धा काय होतो परिणाम आपल्या ऊस उत्पादनावरती होत असतो. दुसरं महत्वाचं गोष्ट आहे की दोन सऱ्या आणि दोन रोपांमधलं जे अंतर आहे ते आपल्याला व्यवस्थित ठेवणं गरजेचं असतं. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की बेने बदल करणं ही अतिशय काळाची गरज आहे. जवळजवळ 33% क्षेत्रावरती प्रत्येक वर्षी बेने बदल होणं आवश्यक असतं. परंतु सर्वसाधारणपणे जर विचार केला आपण हे 5-6% बेने बदल करतो. बेने बदल जरी व्यवस्थित झाला तरी सुद्धा काय होतं ऊसाचं उत्पादन हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतं. त्यानंतर साखर उतारा कमी असलेल्या जातींचा वापर, म्हणजे शिफारशीत जातींचा वापर जर आपण नाही केला तर निश्चित आपल्याला काय होतं उत्पादनावरती त्याचा परिणाम होतो. त्यानंतर अतिशय महत्वाची गोष्ट आहे की ज्याच्यावरती ऊसाचं उत्पादन अवलंबून आहे ते म्हणजे आपल्या मातीमध्ये आपल्या जमिनीमध्ये असलेला सेंद्रिय कर्ब. सेंद्रिय कर्ब जेवढा अधिक तेवढं ऊसाचं

0: उत्पादन आपल्याला अधिक प्रमाणामध्ये मिळू शकतं. दुसरं आहे की रासायनिक खताचा असंतुलित आणि चुकीचा वापर. माती परीक्षण आधारित रासायनिक खतांचा वापर न केल्यामुळं आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध अन्न घटक किती आहे आणि हंगामानुसार आणि ऊस जातीनुसार किती रासायनिक खतांची आवश्यकता आहे याचा विचार न करता आपण असंतुलित रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करत असल्यामुळं निश्चित त्याचा परिणाम मातीच्या आरोग्यावरती तर होतोच होतो, त्याच पद्धतीने त्याचा परिणाम जो आहे तो ऊसाच्या उत्पादनावरती होतो. दुसरं अतिशय महत्वाचं आहे की जीवाणू खतांचा अभाव. बरेच शेतकरी काय करतात की जीवाणू खतांचा वापर करत नाहीत. म्हणजे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन जे आपण म्हणतो, रासायनिक खतांचा वापर करणं गरजेचं आहे, सेंद्रिय खतांचा वापर करणं गरजेचं आहे आणि त्याच्या जोडीला जैविक खतांचा म्हणजे जीवाणू खतांचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे.
1: प्रकारची खत आहे त्याची संतुलित मात्रा ही दिली गेली पाहिजे.
0: बरोबर आहे. संतुलित मात्रा जर राहिली तरच काय होतं की रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते आणि ऊस पिकाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समयुक्त जमिनी आहेत. यामध्ये चुनखडी जमीन आहे, क्षारयुक्त जमीन आहे, चोपण जमीन आहे, अशा जमिनीचा सुद्धा काय होतो परिणाम ऊस उत्पादनावरती होत असतो. त्यानंतर तणनाशकांचा जो बंदोबस्त करायला पाहिजे तो बंदोबस्त जर नाही झाला तर निश्चित त्याचा परिणाम ऊसाच्या उत्पादनावरती होतो, आपल्याला निश्चित कमी प्रमाणात उत्पादन मिळतं. त्याच पद्धतीनं काही ठिकाणी पाण्याचा ताण निर्माण होतो किंवा चुकीच्या पद्धतीने व चुकीच्या वेळी आंतर मशागत करणे असेल, रोग आणि किडींचा प्रादुर्भाव असेल, जैविक आणि अजैविक ताण असेल, या सर्व गोष्टींचा परिणाम काय होतो या ऊस उत्पादनावरती होत असतो. त्यामुळे एक शाश्वत ऊस उत्पादन घ्यायचं असेल आपल्याला तर निश्चित एक आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रत्येक गोष्ट करत असताना त्या गोष्टीमधलं जर विज्ञान आपण पाहिलं तर निश्चित याचा परिणाम दोन्ही गोष्टीवरती होतो. एक म्हणजे मातीचं आरोग्य चांगलं राहतं आणि ऊसाचं उत्पादन सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळू शकतं.
1: म्हणजे सर ज्यावेळेस आपण ऊसाचं उत्पादन घेतोय तर या सगळ्या ज्या आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याचा आपण अंतर्भाव आपल्या शेतीमध्ये हा केला पाहिजे. म्हणजे आता तुम्ही जेवढी सगळी कारणं सांगितली की ज्या काही बाबी सांगितल्या त्या खरंच खूप महत्वाच्या आहेत आणि आपल्या शेतकरी बंधूंनी या सर्व बाबींचा विचार हा केला पाहिजे की अपेक्षित उत्पादन मिळवण्यासाठी.
0: निश्चित या सर्व गोष्टींचा विचार करूनच आपल्याला ऊसाचं व्यवस्थापन करणं ही एक काळाची गरज आहे.
1: तर शाश्वत ऊस उत्पादनातील महत्वाच्या बाबी या कोणत्या आहेत?
0: शाश्वत ऊस उत्पादन घेत असताना सुरुवात आपण जमिनीची पूर्व मशागत जी म्हणतो ह्या जमिनीची पूर्व मशागत कशा पद्धतीने केली गेली पाहिजे या गोष्टीचा अंतर्भाव यामध्ये होतो. त्यानंतर सेंद्रिय खतांचा वापर अतिशय महत्वाची गोष्ट आहे, कारण रासायनिक खतांची जी कार्यक्षमता आहे ही कार्यक्षमता सेंद्रिय खतांवरती अवलंबून असते. त्याच पद्धतीनं जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जमिनीची भौतिक जैविक आणि रासायनिक गुणधर्म सुधारण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करणं गरजेचं असतं. त्याच पद्धतीनं मातीच्या प्रकारानुसार ऊस लागवडीसाठी सऱ्या पाडणे, त्याच पद्धतीनं ऊसासाठी बेणे निवड, ऊस लागवडीचे प्रकार आणि पद्धती, ऊस लागवडीसाठी दोन डोळा टिपरीचा वापर, ज्यावेळेस आपण दोन डोळा टिपरीचा वापर करत असतो त्यावेळेस बेणे प्रक्रिया करणे, त्यानंतर ऊस लागवड केल्यानंतर 30 ते 35 दिवसानंतर जिथं उगवण झालेली नाही अशा ठिकाणी नांग्या भरणे, त्यानंतर ऊसामध्ये आंतरपिके घेणे, आंतरमशागत करणे, तणांचा बंदोबस्त करणे, ऊस फुटव्यांचं नियंत्रण करणे, सर्वात महत्वाचं ऊसामध्ये खत व्यवस्थापन करणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शाश्वत ऊस उत्पादन कशा पद्धतीने घेता येईल या सर्व महत्वाच्या बाबी या ऊस उत्पादनामध्ये आहेत.
1: सर आता शेतकरी बंधूंनी जमिनीची मशागत कशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे?
0: ऊस लागवड करत असताना सर्वात महत्वाची बाब आहे ते म्हणजे आपल्या जमिनीतील मातीचे परीक्षण करणे. आजही बहुसंख्य शेतकरी आपल्या शेतातील मातीचे परीक्षण करण्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करतात. वास्तविक पाहता शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रातिनिधिक स्वरूपाचा मातीचा नमुना घेऊन तो प्रयोगशाळेमध्ये पाठवणे गरजेचं असते. माती परीक्षणामुळे आपल्या शेतामधील मातीचा प्रकार कोणता आहे, आपल्या मातीचा सामू किती आहे, मातीमध्ये क्षारता किती आहे, त्याच पद्धतीनं आपल्या मातीमध्ये किती अन्न घटक किंवा अन्नद्रव्य उपलब्ध आहेत याची माहिती मिळते. आणखी सर्वात महत्वाचं बाब आहे की आपल्या जमिनीमध्ये असणारा सेंद्रिय कर्ब किती आहे याची सुद्धा माहिती आपल्याला माती परीक्षण केल्यानंतरच मिळते. त्यामुळे मातीचा नमुना घेतल्यानंतर खोल नांगरट करणं आवश्यक असतं. खोल नांगरट केल्यामुळे काय होतं की मातीच्या थराचे आदला बदल होते, मातीमध्ये हवा खेळती राहते, त्यामुळं त्या मातीमध्ये ऊस लावतो त्या ठिकाणी आपल्याला मुळांची चांगली वाढ होऊन जे अन्न घटक आहे जमिनीमधून ते चांगल्या प्रकारे शोषून त्या ऊस पिकाची वाढ त्या ठिकाणी चांगली होते. ज्या ठिकाणी समस्याग्रस्त जमीन आहेत म्हणजे ज्या ठिकाणी मातीचा जो स्तर म्हणतो आपण तो कठीण झालेला आहे अशा ठिकाणी किंवा त्याला आपण तळी म्हणतो हा कडक थर जो आहे हा कडक थर आपल्याला फोडणं गरजेचं असतं. ह्या थरामुळे काय होतं की जमिनीतील मुळे खोलवर जाऊ शकत नाहीत, पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही, त्याच पद्धतीनं अन्नद्रव्यांचं शोषण सुद्धा अशा ठिकाणी काय होतं चांगल्या प्रकारे होत नाहीये. त्यामुळे अशा जमिनी सब

0: नांगराचा वापर करून 1.5 ते 2 फूट खोल वर आपल्याला तळी फोडणं गरजेचं असतं. 1 हेक्टर क्षेत्रामध्ये 5 ते 6 ओळीमध्ये सबसॉयलर फिरवला की काय होतं, अशा ठिकाणी जे हवेचं संतुलन नाही ते हवेचं संतुलन चांगल्या प्रकारे राहतं आणि अशा जमिनीमध्ये आपल्याला मुळांची वाढी चांगल्या प्रकारे मिळून अन्न घटकाचं आणि पाण्याचं शोषण चांगल्या प्रकारे झाल्यामुळं अशा ठिकाणी आपल्याला ऊसाचं उत्पादन सुद्धा काय होतं चांगल्या प्रकारे मिळू शकतं.
1: सर आता आपण मशागत केली पण मशागत करताना पूर्व मशागत करणंही तितकंच महत्वाचं आहे, तर पूर्व मशागत करण्याचे नेमके फायदे काय आहेत?
0: पूर्व मशागत करण्याचा सर्वात महत्वाचा फायदा आहे की आपल्या जमिनीची जी निचरा पद्धत म्हणतो आपण ती निचरा पद्धत सुधारण्यास मदत होते, कारण जमिनीमध्ये हवेचं आणि पाण्याचं संतुलन व्यवस्थित राहणं हे अतिशय महत्वाचं असतं. त्याच पद्धतीनं हवा खेळती राहून काय होतं मुळांच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होतं, क्षारांचं प्रमाण कमी होतं, क्षार जमिनीच्या बाहेर गेल्यामुळं क्षारांचं प्रमाण कमी झाल्यामुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता अशा ठिकाणी काय होते वाढते. सर्वात महत्वाचं आहे मुळांच्या वाढीसाठी की जमिनीचा भुसभुशीतपणा, तो भुसभुशीतपणा काय होतो वाढला जातो, जमिनीतली उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते, जमिनीतली हवा आणि पाणी यांचं संतुलन राहतं, जमिनीतील सूक्ष्म कणांची रचना सुधारते आणि अशा पद्धतीने एक सर्वसाधारणपणे जमिनीच्या भौतिक रासायनिक जैविक गुणधर्मात सुधारणा होऊन अशा ठिकाणी काय होतं आपल्याला ऊस पिकांची वाढ ही चांगल्या प्रकारे झाल्याची दिसून येते.
1: तर ज्यावेळेस आपण सेंद्रिय खताचा वापर करतो आणि त्याचवेळेस आपण जेव्हा ऊसाची लागवड करतो तर त्यावेळेस सऱ्या कशा पद्धतीनं पाडणं आवश्यक आहे?
0: ऊस शेती करत असताना शेतकरी बांधव सेंद्रिय खत वापरण्याकडे कमालीचं दुर्लक्ष करतो. मला इथं हे सांगायचं आहे की तुम्ही सेंद्रिय खताचा वापर ज्यावेळेस करता तेव्हाच रासायनिक खतांची कार्यक्षमता त्या ठिकाणी सुधारते. म्हणजे सर्वसाधारणपणे विचार केला तर आज युरियाच्या जे म्हणजे नत्रयुक्त खत आहे किंवा युरिया खत म्हणू आपण, या खताची जी कार्यक्षमता आहे ही 20 ते 25% आहे, जी 1970-80 सालामध्ये 60% होती. त्याच पद्धतीनं जर आपण स्पोरयुक्त खत जे आपण त्याचा विचार केला तर स्पोरयुक्त खताची कार्यक्षमता ही 15 ते 20% आहे, पालाशयुक्त खताची कार्यक्षमता ही 50 ते 60% आहे. ही कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय खर्ब असणं गरजेचं आहे आणि हा जमिनीमध्ये सेंद्रिय खर्ब आपण सेंद्रिय खत किती प्रमाणामध्ये टाकतो त्याच्यावरती अवलंबून असतो. म्हणजे शेतकरी बंधूंनो एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या जमिनीमध्ये जेवढा सेंद्रिय खर्ब आहे तेवढंच आपल्या ऊसाचं उत्पादन आपल्याला मिळू शकतं, त्याच्या पलीकडे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला ऊसाचं उत्पादन मिळू शकत नाही. त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय खत आपल्याला टाकणं गरजेचंच आहे, त्याच्याशिवाय आपल्याला रासायनिक खतांची कार्यक्षमता तिथं सुधारणार नाही किंवा मिळणार नाहीये. त्यामुळे शाश्वत ऊस शेतीसाठी ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळी सेंद्रिय खतांचा वापर अत्यावश्यक असून यामुळे उत्पादन वाढते, खर्च कमी होतो, पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळते. सेंद्रिय खतामुळे मातीतील सेंद्रिय कर्ब वाढतो, जमिनीची भौतिक अवस्था सुधारते, जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढते, सेंद्रिय खतामुळे पोषण द्रव्ये मुळापर्यंत सहज पोहोचतात, त्यामुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता सुधारून निश्चित आपल्याला कमीत कमी क्षेत्रामधून जास्तीत जास्त ऊसाचं उत्पादन जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतं. त्यानंतर सर्वात महत्वाचं बाब आहे की खोल नांगरणीनंतर आणि सेंद्रिय खत टाकल्यानंतर तऱ्या पाडणं ही आहे. आपली जमीन कोणत्या प्रकारची आहे, आपल्या जमिनीमध्ये मातीचं प्रमाण म्हणजे मध्यम जमीन आहे, खोल जमीन आहे का मुरमाड जमीन आहे, याच्यावरती आपण सरी किती फुटाची ठेवायची आहे हे अवलंबून असतं. तऱ्या पाडणं ही केवळ यांत्रिक प्रक्रिया नसून ऊस उत्पादनाच्या पायाभूत व्यवस्थापनाचा मुख्य आधार आहे हे तर लक्षात घेणं गरजेचं आहे. सरी योग्य अंतरावर, योग्य खोलीवर आणि योग्य दिशेने पाडल्यास ऊस उत्पादनामध्ये भरीव वाढ होण्यास मदत होते. आता सर्वसाधारणपणे सऱ्यांची जी खोली आहे ती 20 ते 25 सेंटीमीटर ठेवणं आवश्यक आहे, म्हणजे सर्वसाधारणपणे 1 फुटापर्यंत सरीची खोली ठेवणं गरजेचं आहे. सऱ्या पाडताना जमिनीचा प्रकार, सिंचनाची पद्धत म्हणजे मोकाट पाणी देणार आहे का, ड्रिप ठिबक सिंचन याचा वापर करणार आहे, यंत्राचा वापर असेल किंवा आंतरमशागत याचा विचार करणं गरजेचं असतं. सऱ्या पाडताना शक्यतो दक्षिणोत्तर पाडाव्यात, म्हणजे काय होतं की दक्षिणोत्तर सऱ्या पाडल्या तर जे सूर्यप्रकाश आहे तो सूर्यप्रकाश सर्वसाधारणपणे सर्व जमिनीच्या सर्व भागामध्ये व्यवस्थित मिळाल्यामुळे ऊसाची वाढ त्या ठिकाणी आपल्याला निश्चित चांगल्या प्रकारे मिळू शकते. हलक्या मुरमाड जमिनीमध्ये 4.5 फुटाची सरी पाडावी, जिथे भारी जमीन आहे तिथे मुळांची चांगली वाढ होण्यासाठी 5 फूट किंवा त्यापेक्षा जास्त अंतर ठेवल्यास ऊस पिकाला भरपूर सूर्यप्रकाश मिळतो, त्याचप्रमाणे खेळती हवा राहून ऊसाची जोमदार वाढ त्या ठिकाणी आपल्याला मिळते. यांत्रिकीकरण करणे सोपे जाते, ठिबक सिंचन करणे सोपे जाते, एकरी 40 ते 45 हजार ऊसांची संख्या त्या ठिकाणी आपल्याला राखणं सोपं जातं. त्याच पद्धतीनं जे पीक संरक्षण आहे ते पीक संरक्षण करणे सुद्धा काय होतं त्या ठिकाणी आपल्याला सोपं जातं. अशा पद्धतीनं जर आपण सऱ्या पाडण्याचं नियोजन केलं तर निश्चित आपल्याला ऊसाचं उत्पादन हे चांगल्या प्रकारे मिळू शकतं.
1: तर बेण्याची निवड ही तितकीच महत्वाची आहे. तर मग बेणं निवडताना ते कशा पद्धतीने निवडणं आवश्यक आहे?
0: निश्चित हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की शेतकरी सुद्धा आज विचार करत असताना सर्वसाधारणपणे बेणेबद्दल ह्या गोष्टीकडे सुद्धा कमालीचं शेतकऱ्यांचं दुर्लक्ष आहे. सर्वसाधारणपणे 33% क्षेत्रावरती बेणेबद्दल होणं आवश्यक आहे, परंतु ते बेणेबद्दल आहे आपला 5-6% पर्यंतच. सर्वसाधारण आता शेतकरी अगदी खोडवा किंवा निर्वयातला सुद्धा बेण म्हणून वापर करतात. तर असं न करता जेवढं बेण आपलं शुद्ध असेल, जेवढं बेण आपलं रसरशीत असेल, त्या पद्धतीनं बेण्याची किंवा आपल्या ऊसाची उगवण अवस्था जी आहे चांगल्या प्रकारे होऊ शकते. एक जोमदार कोंब आपण म्हणतो, तो जोमदार कोंब किंवा जोमदार उगवण आपल्याला मिळू शकते. त्यामुळे एक सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांनी बेणेबद्दल जरी केला तरी 25-30% ऊसाचं उत्पादन आपल्याला हे त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतं. बेण्यावरील जी डोळा आहे त्या डोळ्याची वाढ ही पूर्णपणे झालेली असली पाहिजे, तो डोळा फुगीर असला पाहिजे, डोळा निस्तेज किंवा काळपट असता कामा नये, अशा प्रकारचं बेणं आपल्याला वापरायचं नाही. सर्वात महत्वाचं आहे ऊस बेण्यासाठी वापरत असताना तो 8-10 महिने वयाचा ऊस असावा. त्यापेक्षा जास्त वयाचा जर बेणं म्हणून आपण वापर केला तर अशा बेण्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं आणि आपल्याला त्यामुळे काय होतं की उगवण क्षमता ही त्या ठिकाणी आपल्याला कमी मिळू शकते. त्याच पद्धतीनं ऊस बेणं जे आहे हे मुळ्या किंवा पांघशा फुटलेलं किंवा तुरा आलेलं बेणं वापरायचं नाही. ऊस लळण्याचं प्रमाण जर 5% जास्त असेल तर हा ऊस सुद्धा आपल्याला बेण्यासाठी वापरायचं नाही. खोडवा असेल, निडवा असेल, ह्या भागातला जो ऊस आहे तो आपल्याला बेण्यासाठी वापरायचा नाही. त्याच पद्धतीनं एक आणखीन आहे की लांब अंतरावरून जर आपल्याला ऊस बेणं आणायचं असेल आणि ते ऊस बेणं लावण्यास आपल्याला उशीर झाला असेल तर आपण 500 ग्रॅम चुना 200 लिटर पाण्यामध्ये विरघळून त्यामध्ये जर हे 10-15 मिनिटे ऊस बेणे बुडवून ठेवलं तर त्या ऊस बेण्याची उगवण क्षमता सुद्धा आपल्याला चांगली मिळू शकते.
1: तर म्हणजे बेण्याची निवड करताना आपल्या शेतकरी बंधूंनी अभ्यासपूर्वक निवड ही केली पाहिजे. तर आता ऊस लागवड कशा पद्धतीनं करणं आवश्यक आहे, त्याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा कितपत फायदेशीर ठरतो शेतकरी बंधूंना?
0: शाश्वत ऊस लागवड करत असताना दोन पद्धतीने ऊसाची लागवड केली जाते. एक म्हणजे कोरडी पद्धत आणि दुसरी म्हणजे ओली पद्धत. आता मध्यम ते भारी क्षारपड जमीन असेल, चोपण जमीन असेल, अशा जमिनीमध्ये ऊस लागवड करत असताना ती कोरडी करणे आवश्यक असतं. कारण काय होतं, अशा जमिनीमध्ये जर आपण मजुरा करवी ऊसाची लागवड केली तर बऱ्याच वेळा काय होतं की ऊसाची कांडी खोलवर जाण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. म्हणजे ऊसाची कांडी खोलवरती गेली तर तिची उगवण क्षमता ही त्या ठिकाणी आपल्याला कमी होते आणि काय होतं अशा भागामध्ये आपल्याला तुटाही भरपूर प्रमाणामध्ये निर्माण होते. म्हणजे एका एकरामध्ये आपल्याला 40-45 हजार ऊसांची संख्या म्हणतो तेवढी आपल्याला तिथं राखता येत नाहीये. त्यानंतर सरीमध्ये लागवडीच्या वेळी टाकावं जे शेणखत असेल, रासायनिक खत असेल ते टाकून घ्यायचं आहे. बळी नांगराच्या सहाय्याने 2-3 इंच खोल चळी घ्यायची, त्यानंतर योग्य अंतरावरती टिपऱ्या लावून 2-3 इंच खोल मातीने झाकून घ्यावी. पहिल्या 2-3 पाण्याच्या पाळ्या ज्या आहेत त्यावेळेस हलकं पाणी द्यावं की जेणेकरून त्या कांड्यावरची माती उघडी होणार नाहीये, अशा पद्धतीनं आपल्याला तिथं पाण्याचं नियोजन करायचं आहे. अशा वेळेस काय होतं त्या ठिकाणी 15-20 दिवसांमध्ये उगवण आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला काय होते उगवण मिळू शकते. लवकर उगवण्याने काय होतं की कोंब जो आहे ऊसाचा येणारा तो जोमदार येतो. उगवण 85% जास्त काय होतं आपल्याला मिळू शकते आणि त्यामुळे आपल्याला 40-45 हजार ऊसांची संख्या जी आहे ती ह्या अशा क्षेत्रामध्ये आपल्याला मिळू शकते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी या पद्धतीने ऊस लागवड करणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने दुसरं आहे की हलकी जमीन जिथे असेल त्या हलक्या जमिनीमध्ये आपल्याला ओली लागवड करायची असते, की जेणेकरून त्या ठिकाणी सुद्धा काळजी ही घ्यायची आहे आपल्याला की ऊसाचं बेणं जे आहे, ऊसाची कांडी जी आहे ही ऊसाची कांडी खोलवर जाता कामा नये, नाहीतर खोलवर गेली की काय होतं आपल्याला त्या ठिकाणी उगवण आहे, उगवण काय होते कमी प्रमाणामध्ये आपल्याला मिळू शकते. उगवण एकसारखी अशा ठिकाणी जर खोल कांडी गेली तर उगवण एकसारखी होत नाही, उगवण उशिरा होते. जो येणारा कोंब आहे तो कोंब नाजूक राहतो आणि आपल्याला एकरी 40-45 हजार ऊसांची संख्या जी आहे ही आपल्याला योग्य मिळत नाही.
1: शेतकऱ्यांनी कोणती आंतरपिक घेणं ही अपेक्षित आहेत?
0: आंतरपिके घेत असताना ऊस हे मुख्य पीक आहे हे लक्षात घेणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळा काय होतं की ऊसामध्ये शेतकरी अगदी मका असेल किंवा पसरणारी जी पिकं आहेत घेतात, याचा परिणाम काय होतो की ही पिकं ज्यावेळेस काढणीला येतात त्यावेळेस नेमकी ऊसाची फुटवे फुटण्याची अवस्था असते आणि दोन्ही पिकं अन्न घटकांमध्ये काय करतात तिथं प्रतिस्पर्धी म्हणून काम करत असतात. हे जे आंतरपीक आहे हे रासायनिक खत किंवा जे अन्नद्रव्य आहेत ही जास्त प्रमाणामध्ये शोषून घेतल्यामुळे जो आपला ऊसाचा फुटवा येणार आहे त्या ऊसाच्या फुटेवरती त्याचा काय होतो परिणाम होतो. जवळजवळ 25-30% किंवा त्यापेक्षाही जास्त कमी प्रमाणामध्ये ऊसाचे फुटवे आपल्याला मिळतात. त्यामुळे याचा जो थेट जो परिणाम आहे तो ऊसाच्या उत्पादनावरती आपल्याला होत असतो. ऊसाच्या दोन लाईन आहेत, त्या लाईनच्या मध्ये एकच लाईन ही आंतरपिकाची असली गेली पाहिजे. आंतरपिक घेत असताना आपण कांदा असेल, लसूण असेल किंवा जे आपण कमी पसरणारी म्हणतो कोबी असेल बटाटा असेल अशा प्रकारची पिकं सीझननुसार किंवा हंगामानुसार आणि सर्वात

0: महत्वाचं आहे की ती पिकं लवकरात लवकर निघली गेली पाहिजेत, त्याचा परिणाम ऊसाच्या फुटेवरती होता कामा नये अशा पद्धतीने आपण आंतरपिकाचं व्यवस्थापन त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं.
1: आता ज्यावेळेस तण नियंत्रण करतो आपण तर त्याच्यामध्ये रासायनिक आहे जैविक आहे, तर कोणत्या पद्धतीचा अवलंब जास्त फायदेशीर हा दिसून येतो?
0: निश्चितच ज्यावेळेस आपण ऊस पिकाच्या उत्पादनाचा विचार करतो ना, त्यावेळेस आपल्याला तण नियंत्रण ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे ऊसाची मोठी बांधणी होईपर्यंत म्हणजे 120 दिवसापर्यंत आपल्याला तण नियंत्रण करणं हे खूप गरजेचं असतं, कारण ह्याचा सुद्धा परिणाम ऊसाच्या उत्पादनावरती म्हणजे ऊसाच्या फुटवेवरती होतो आणि कमी प्रमाणात फुटवे मिळाल्यामुळं निश्चित त्याचा परिणाम आपल्याला ऊसाच्या उत्पादनावरती होतो. त्यामुळे ऊस लागवड केल्यानंतर वास्तविक पाहता तिसऱ्या चौथ्या दिवशी वापसा परिस्थिती असेल त्यावेळेस जर आपण पाराशित तणनाशकाचा वापर केला तर निश्चित त्या ठिकाणी आपल्याला तणांची उगवण कमी प्रमाणामध्ये मिळून जो काय कोंब येणार आहे किंवा जी आपली ऊस उगवण होणार आहे त्या ऊस उगवणीला योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन झाल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला तो जोमदारपणा आहे तो जोमदारपणा त्या ऊसामध्ये मिळू शकतो. आता अशा वेळेस काय करायचं आहे की ज्यावेळेस ऊस लागवड केलेली आहे त्यावेळेस मेट्रीब्युझिन जे आहे मेट्रीब्युझिन प्रति लिटर पाण्यामध्ये 1 ग्रॅम किंवा 1.5 ग्रॅम पहिली फवारणी लागणीनंतर 7 ते 8 दिवसांनी आणि त्यानंतर पहिली फवारणी झाल्यानंतर 1 महिन्यानंतर दुसरी फवारणी मेट्रीब्युझिनची 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्या याप्रमाणे जर आपण केली तर निश्चित त्यावेळेस काय होतं की जी उगवण अवस्था आहे आणि उगवण अवस्था संपल्यानंतर जी फुटे फुटणीची अवस्था राहते या दोन्ही अवस्थेमध्ये तणांचा व्यवस्थित बंदोबस्त झाल्यामुळं जे काय आपण रासायनिक खतांचा सेंद्रिय खतांचा जैविक खतांचा वापर केलेला आहे या सगळ्या खतांची कार्यक्षमता सुधारून तिथं प्रतिस्पर्धी नसल्यामुळे काय होतं त्याचा ऊस पिकाला चांगल्या प्रकारे फायदा होतो आणि जे ऊस पीक आहे त्याच्यामध्ये फुटव्याचं प्रमाण चांगलं मिळून आपल्याला अपेक्षित ऊसाची संख्या मिळून अपेक्षित उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी मिळणं शक्य होतं.
1: आणि आता सर ऊस पिकामध्ये ज्यावेळेस आपण आंतरपीक घेतच आहोत तर मग आंतरपीक घेताना त्याच अनुषंगानं सर आंतर मशागतीची कामंही आवश्यक असतात, तर मग ही आवश्यक कामं आहेत ती नेमकी कोणती आहेत?
0: हा सुद्धा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. ज्यावेळेस आंतर मशागतीचा आपण विचार करतो यामध्ये दोन जे आपण बांधणी म्हणतो ह्या दोन बांधणी होणं गरजेचं असतं. पहिली बांधणी म्हणजे त्याला आपण बाळ बांधणी म्हणतो आणि दुसरी आहे मोठी बांधणी. बाळ बांधणी सर्वसाधारणपणे म्हणजे ह्या दोन बांधणी मधला फरक सुद्धा शेतकरी बंधूंनी इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. बाळ बांधणी आपल्याला ऊसांचा फुटवा येणार आहे तो चांगल्या पद्धतीने येण्यासाठी फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी बाळ बांधणी ही अतिशय आवश्यक असते आणि मोठी बांधणी जी आहे ही मोठी बांधणी आपल्याला फुटव्यांचं नियंत्रण किंवा फुटव्यांचं कंट्रोल करण्यासाठी ही मोठी बांधणी आपल्याला करायची असते. आता बाळबांधणी करत असताना सर्वसाधारणपणे ही जी बाळबांधणी आहे ही मुळांच्या विकासाला चालना देण्यासाठी त्याच पद्धतीनं जमिनीचा निचरा आणि जमिनीमध्ये जे हवेचं संतुलन आहे हे राखण्यासाठी त्याच पद्धतीनं तणांचा असेल किंवा खोडकिडींचा असेल नियंत्रण करण्यासाठी केली जाते. सर्वसाधारणपणे बाळबांधणी ही लागणीनंतर 45 ते 60 दिवसांनी करणं आवश्यक असते. बाळबांधणी करत असताना शिफारशीत नत्राचा जो डोस आहे तो जर दिला तर काय होतं की जे आता वास्तविक वाता नत्र जे आहे हे नत्र लागणीला कमी म्हणजे लागवड करताना कमी आणि ज्यावेळेस फुटवे फुटण्याची अवस्था असते म्हणजे 45 दिवसानंतर फुटवे फुटण्याची अवस्था आहे ती 45 दिवसानंतर चालू होते ती 120 दिवसापर्यंत. अशा वेळेस आपण नत्रयुक्त खताचा बाळबहणी करत असताना 40% जो डोस आहे तो जर दिला तर निश्चित त्या ठिकाणी काय होतं हवेचं संतुलन व्यवस्थित राहतं, चांगल्या प्रकारे नत्राची कार्यक्षमता काय होती सुधारते आणि फुटव्यांची संख्या आणि त्याला काय म्हणू आपण की एक चांगल्या पद्धतीचा फुटवा त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतो. त्या पद्धतीनं दुसरी जी भरणी बद्दल बोलतो आपण की मोठी भरणी, वास्तविक पाहता की मोठी भरणी आपण फुटव्यांचं नियंत्रण करण्यासाठी ती केली जाते ती सर्वसाधारणपणे 120 दिवसानंतर केली जाते. मोठी भरणी करत असताना माती परीक्षणाच्या अहवालानुसार किंवा शिफारशीनुसार नत्रयुक्त खत आहे जे स्पोरयुक्त खत आहे किंवा जे पालशयुक्त खत आहे किंवा सूक्ष्म अन्न घटक असतील या सर्व खतांचा वापर आपल्याला करायचा आहे जेणेकरून हे सर्व जे खत आहेत हे मातीमध्ये मिक्स होतील आणि त्याचा काय होईल त्याची कार्यक्षमता वाढून त्याचा ऊस पिकाला चांगल्या प्रकारे फायदा होईल. त्यामुळे मोठी बांधणी करत असताना ह्या सर्व खतांचा वापर सेंद्रिय खतांचा वापर आणि त्याच बरोबर आपण जैविक खतांचा वापर असेल किंवा फ्युमिक ऍसिड जे आहे ह्याचा वापर जर आपण करून मोठी बांधणी केली तर निश्चित अशा ठिकाणी आपल्याला रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढून चांगल्या प्रकारे आपल्याला ऊसाचं उत्पादन हे त्या ठिकाणी मिळू शकतं.
1: तर शेतकरी बंधूंनो एकंदरीत पाहता शाश्वत ऊस उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानासोबत संतुलित खत व्यवस्थापन अत्यावश्यक आहे. रासायनिक सेंद्रिय आणि जैविक खतांचा समतोल वापर केल्यास उत्पादन वाढण्याबरोबरच जमिनीचं आरोग्यही सुधारतं. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारून खताचा वैज्ञानिक पद्धतीनं वापर केला तर कमी खर्चात अधिक उत्पादन घेणं शक्य होईल आणि भविष्यातील शेती अधिक सक्षम टिकाऊ आणि समृद्ध बनेल. सर खूप खूप धन्यवाद. आज आपण इथे

0: आपल्या शेतकरी बंधूंना शाश्वत ऊस उत्पादन वाढीचं आधुनिक तंत्रज्ञान याविषयी आपण खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन केलं, याबद्दल मी पुणे आकाशवाणी केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात शाश्वत ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर समाधान सुरवसे, वैज्ञानिक अधिकारी तथा प्रमुख विद्याशास्त्र विभाग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
3: माळ्याच्या माळ्यामध्ये कोण गौबी.

0: सुंगाडे या सिनेमातलं जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे गाणं होतं. दादा कुंडके यांचं संगीत दिलं होतं राम कदम यांनी. आणि याबरोबर श्रोते हो माझा वार माझा शिवार हा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 8 वाजलेत श्रोते हो आता ऐकूया एक गाणे ताजे तवाने.
1: तुझे साथ हवी

एक गाणे ताजे तवाने या अंतर्गत आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात डाळिंबी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मध्यम लहरी 239.81 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. श्रोतेहो, आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणात.

0: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या दोन टप्प्यांसह विविध प्रकल्पांचा केला प्रारंभ. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही. आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. जानेवारी ते मार्च पर्यंत जीडीपी वाढ 7.7%. सुखोई SU-57 विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा रशियाचा भारताला प्रस्ताव. आणि 18 वर्षांखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताची पाकिस्तानवर मात. विजेतेपदासाठी उद्या जपानशी लढत. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारतीय स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ते आज गुजरातमध्ये सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्याने जोडणाऱ्या प्रकल्पासह विविध महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना बोलत होते. गावं आणि शहरांचा एकाच वेळी विकास झाला तर विकसित भारताचं हे स्वप्न साकार होऊ शकतं असं प्रधानमंत्री म्हणाले. जगातल्या ऊर्जा संकटातही भारताने आत्मनिर्भरतेमुळे मात केल्याचं ते म्हणाले.
1: ये जो वैश्विक संकट चल रहा है ये दिखाता है कि एनर्जी के मामले में आत्मनिर्भरता कितनी जरूरी है. और बीते 12 वर्षों में देश ने जो कैपेसिटी तैयार की है उसका कितना बड़ा महत्व है. 12 वर्ष

0: सदन नाम मात्र का था, आज हम दुनिया के टॉप 5 देशों में से एक हैं।
1: यावेळी प्रधानमंत्र्यांनी सूरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं। तसंच त्यांनी वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण केलं। या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळेल। रिझर्व्ह बँकेने व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला। त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे। त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे। जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वर्तवली। ते मुंबईत द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर वार्ताहर परिषदेत बोलत होते। ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेने म्हटलंय। इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले। जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं त्यांनी सांगितलं। देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं। बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं।
2: पॉलीमर नोट की जहां तक बात है वो प्रस्ताव विचाराधीन है, अभी जैसे ही कोई इसके ऊपर में निर्णय लिया जाएगा हम आपको बताएंगे। हमारा पूरा प्रयास रहेगा कि जहां पे भी किसी जितनी भी जगह पे एटीएम्स में अगर कहीं पे करेंसी की कमी है तो वहां पे हम करेंसी त्वरित गति से वहां पे पहुंचाएंगे।
1: देशाच्या अर्थव्यवस्थेत 2025-26 मध्ये जानेवारी ते मार्च पर्यंत जीडीपी 7.7% वाढल्याचा अंदाज सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज प्रसिद्ध केलेल्या तात्पुरत्या अंदाजपत्रकात म्हटलं आहे। यापूर्वी 2024-25 मध्ये वार्षिक जीडीपी 2,99,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होता, तर 2025-26 मध्ये वास्तविक जीडीपी 3,23,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होण्याचा अंदाज वर्तवला आहे। प्रमुखतः कृषी आणि मत्स्यपालन क्षेत्रांच्या कामगिरीमुळे प्राथमिक क्षेत्रात 3.2% वाढीचा दर दिसून आला। तसंच उत्पादन, व्यापार, हॉटेल, वाहतूक, दळणवळण आणि प्रसारणांशी संबंधित सेवा आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रांमध्ये गेल्या आर्थिक वर्षात वाढ झाली आहे। त्यामुळे 2025-26 चौथ्या तिमाहीत वास्तविक जीडीपी 7.8% वाढण्याचा अंदाज आहे। हे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या अंतर्निहित क्षमतेचं, सुधारणांच्या यशाचं तसंच 140 कोटी भारतीय नागरिकांच्या कठोर परिश्रमाचं प्रतिबिंब असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे। आसामच्या मंत्रिमंडळात नव्यानं समाविष्ट केलेल्या 12 मंत्र्यांचा शपथविधी आज गुवाहाटी इथं झाला। राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी या नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। आसामचे मंत्र्यांची संख्या आता 17 पोहोचली असून संविधानातल्या तरतुदीनुसार आसामच्या मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 19 सदस्य असू शकतात। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एन न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येईल। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। रशियाच्या स्टेल्थ प्रकाराच्या सुखोई SU-57 या विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा प्रस्ताव रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारताला दिला आहे। सेंट पीटर्सबर्ग इकॉनॉमिक फोरमच्या निमित्तानं ते बातमीदारांशी बोलत होते। दोन्ही देशातली सामरिक भागीदारी मजबूत करण्यासाठी एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली आणि संबंधित तंत्रज्ञानासह इतर महत्वाच्या सुरक्षा घटकासंदर्भात भारताबरोबर सहकार्य करण्याची इच्छा आहे असंही पुतीन यावेळी म्हणाले। जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे। उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला। उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची गाठ

0: यजमान जपानच्या संघाशी पडेल. पहिल्या उपांत्य फेरीत जपानकडून पराभव झालेला मलेशिया तिसऱ्या स्थानासाठी पाकिस्तानशी लढत देईल. मुलींच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत चीनकडून पेनल्टी शूटआउटमध्ये पराभूत झाला. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात भारताच्या हरिहरन अंशकुरण आणि एम आर अर्जुन या जोडीनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक फेरीत त्यांच्यापेक्षा वरचढ असलेली मलेशियन जोडी अरुण ताई आणि कांग खाई जिंग यांना काल त्यांनी चकित केलं. हरिहरन आणि अर्जुनने 16-21, 21-15, 21-19 असा विजय मिळवला. या स्पर्धेत बाकी भारतीय खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज आणखी पुढे सरकला असून अरबी समुद्राचा पूर्व मध्य भाग आणि पश्चिम मध्य भाग तसंच गोवा आणि कर्नाटकच्या काही भागात पोहोचला आहे. गोवा आणि कर्नाटकचा उर्वरित भाग महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात मोसमी पाऊस पोहोचण्यासाठी स्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागराचा नैऋत्य भाग इथंही अशीच स्थिती पुढचे 2 दिवस राहील. अंदमान बेटांपासून 15 किलोमीटर अंतरावर श्री विजयपुरम 3 इथं नैसर्गिक वायूचे साठे सापडल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी यांनी दिली आहे. ऑइल इंडियाकडून हे उत्खनन सुरू असून या वायूची तपासणी सुरू आहे. अंदमानच्या समुद्रात पेट्रोलियम पदार्थांचा साठा उपलब्ध असल्याचं यामुळे स्पष्ट झाल्याचं पुरी म्हणाले. नाशिकमध्ये साधू ग्राम प्रकल्पाकरता 191 एकर 21 गुंठे जमिनीच्या संपादनासाठी 2,267 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नगरविकास विभागानं आज हा शासन निर्णय जारी केला. हा निधी अन्यत्र वळवता येणार नाही, वळवला गेल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असं या GR मध्ये म्हटलं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी 377 एकर जमीन राखून ठेवली असून त्यातली सुमारे 94 एकर आतापर्यंत संबंधित झाली आहे. जमिनीच्या मालकांना RTGS द्वारे तात्काळ मोबदला चुकता करावा असे निर्देश नाशिकचे जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारतीय स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 2 टप्प्यांसह विविध प्रकल्पांचा केला प्रारंभ. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही. आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. जानेवारी ते मार्च पर्यंत GDP वाढ 7.7%. सुखोई SU-57 विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा रशियाचा भारताला प्रस्ताव. आणि 18 वर्षांखालच्या मुलांच्या आशिया हॉकी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताची पाकिस्तानवर मात. विजेतेपदासाठी उद्या जपानशी लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.81 meters अर्थात 1251 kHz वर FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 8:15 वाजलेत. श्रोते हो, आता काही कव्वाली ऐकूया.

शंकर शंभू कव्वाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरातली कव्वाली आपण ऐकलीत. श्रोते हो, सुफी संगीतातल्या कव्वाली या प्रकारानं आपल्या वैशिष्ट्यानं संगीत क्षेत्रात एक वेगळं स्थान निर्माण केलंय. हा एक सामूहिक संगीत प्रकार आहे. याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे टाळ्या. तबला, ढोलक यांच्या तालावर सगळे कलाकार एकाच लयीत जोरात टाळ्या वाजवतात आणि त्यामुळं वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. ऐकूया कार्यक्रमातली या पुढची कव्वाली, बेनझीर युसुफ आझाद आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

बेनजीर युसुफ आझाद आणि सहकाऱ्यांच्या आवाजातली कव्वाली आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता ऐकूया कलंदर आझाद आणि सहकाऱ्यांच्या स्वरातली ही कव्वाली.

पैगंबर आझाद आणि सहकाऱ्यांच्या आवाजात ही कव्वाली आपण ऐकलीत. श्रोते हो, कव्वालीचे काही प्रकार मानले जातात. हमद म्हणजे अल्लाची, परमेश्वराची स्तुती करणारी कव्वाली. नात म्हणजे प्रेषित महम्मद पैगंबर यांची स्तुती असलेली कव्वाली. मनकबत म्हणजे सुफी संतांचा गौरव करणारी कव्वाली. आणि इश्किया कव्वाली म्हणजे वरवर प्रियकर प्रेयसी यांच्यासाठी गायलंय असं वाटणारी, पण अंतर्गत अर्थ हा आत्म्याचं परमात्म्याविषयी प्रेम व्यक्त करणारी अशी कव्वाली. श्रोते हो, कव्वाली हे केवळ मनोरंजनापुरतंच मर्यादित न राहता या संगीतानं भारतीय संगीत साता समुद्रापार पोहोचवायला सुद्धा मदत केली. हिंदी चित्रपटसृष्टीत सुद्धा कव्वालीनं आपल्या वेगळेपणानं एक महत्वाचं स्थान निर्माण केलेलं आढळतं. ऐकूया कार्यक्रमातली यापुढची कव्वाली.

कैसर आझाद बदायुनी आणि सहकाऱ्यांच्या आवाजातली कव्वाली आपण ऐकलीत. श्रोतेहो, याबरोबरच हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:45 होत आहेत. श्रोतेहो, आता ठीक 8:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: situation can strengthen water security, how biodiversity can become climate infrastructure, how local communities can become architect of adaptation, and how policy can move from fragmented to convergence. You know that IPCC, IBPS and Global Scientific Assessment have repeatedly warned that disconnected governance is accelerating ecological decline. The answer is not incremental reform. The answer is transversality, I mentioned. And water or environment provide perhaps the most powerful entry point for this transformation, because every climate challenge, every biodiversity challenge, every development challenge ultimately converges around water and climate.
1: So on that note, we wrap up the conversation. Thank you once again, Dr. Kumar and Mr. Sharma, for joining us for this very insightful conversation.
0: Thank you.
2: Thank you.
3: You were listening to a discussion on India's efforts for the preservation and conservation of the environment. The participants were Dr. Arvind Kumar and Anand Sharma, environmentalists. Moderator was Tina Jha, journalist. This program was produced and presented by the News Services Division of Akashvani. You can listen to it on our mobile app News on AIR. This program is also available on our YouTube channel News on AIR Official. You may share your feedback about this program through email at airnsttalks@gmail.com or WhatsApp on 928-909-4044.
4: Current Affairs.
5: मध्यम लहरी 239.81 meters अर्थात 1251 kilohertz FM वाहिनीच्या 100.6 megahertz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजले आहेत. श्रोतेहो आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आजचे पाहुणे. नामवंत त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉ दयानंद नाईक यांच्या शशांक लिमये यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 3रा भाग ऐकूया. सादरकर्त्या तेजा दुर्वे.
6: रसिक हो, आजचे पाहुणे कार्यक्रमाच्या गेल्या भागात नामवंत त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉ दयानंद नाईक यांच्याशी आपण बातचीत करत होतो. हा संवाद आता पुढे सुरू ठेवूया. या क्षेत्रात काम करत असताना अनेक माणसं आपल्याला भेटली असतील, ज्याच्यामध्ये अगदी सामान्य माणसापासून मोठ्या माणसापर्यंत अशा काही भेटलेल्या माणसांविषयी आपण सांगू शकाल की त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळालं किंवा त्यांनी एक पाठीवर हात ठेवला त्यामुळे काही गोष्टी घडल्या.
7: हो, नक्की झाली. म्हणजे खरं तर खूप नाव आहेत. पहिलं नाव मी जब्बार पटेलांचं की त्याचं कारण ते कॉलेजला गॅदरिंगला चीफ गेस्ट म्हणून आले होते, तेव्हा त्यानंतर मी जसं नाटकात आलो त्यानंतर त्यांची मुलाखतही मी घेतली. त्यांना भावे पुरस्कार मिळाला तेव्हा. तसंच ब्लड बँकेसाठी एकदा मुलाखत घेतली. वसंत व्याख्यानमालेत मुलाखत घेतली, त्यामुळं ते एकदम जवळचं. म्हणजे दयानंद काय चाललंय आता असं विचारणे इथपर्यंत माझं नातं जवळचं आहे. पण त्यांचं कसं हटके कुछ तो करू, वेगळं करायला पाहिजे. ते त्यांच्याकडनं शिकण्यासारखं असायचं. किंवा काहीतरी त्यांच्या आयडिया ह्या नेहमीच वेगळ्या पद्धतीने असायच्या. डिस्कस केलं तरी काहीतरी वेगळाच विचार म्हणत, म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण थॉट प्रोव्होकिंग असं काहीतरी ते असायचं. पणशीकरण चौरवळी माझ्या 10-15 मीटिंग झाल्या, वैयक्तिक ओळख. त्यामुळं ते सुद्धा तंत्र कशी असायला पाहिजे, व्यावसायिकता काय असते ह्याच्याबद्दल त्यांचं भाष्य खूप वेगळं असायचं. मग ते त्यांचे अनुभव खूप शेअर करायचे. म्हणजे त्यांनी सांगितलं मला, औरंगजेब करत असताना कोणतरी बातमी घेऊन येतो तेव्हा हातात तो अश्रफ्या उचलतो, एक अश्रफी देतो त्या ह्याला आणि बाकी सगळं परत आपल्या परातीत टाकतो. तर तो आवाज जो परातीत अश्रफ्या पडलेला असायचा त्याच्यात त्याचा चेंगटपणा काय आहे तो एस्टॅब्लिश करणार. अशा ज्या गोष्टी ह्या लोकांच्याकडनं मिळायच्या. अरुण लवडे होते, त्यानंतर मोहनराव जोशी नाट्य परिषदेमुळे त्यांचं माझं खूप कनेक्टिव्हिटी होती. आपले अण्णा म्हणजे सावरकर त्यांच्याबरोबर म्हणजे त्यांचीही मी मुलाखत घेतली होती. दिलीप प्रभावळकरांची मुलाखत घेतली मी. तर ही माणसं इतकी जवळून बघायला मिळाली, म्हणजे अभिनय या क्षेत्रातली अविनाश नारकर, अमोल पालेकर. अमोल पालेकरांचं तर आणखीनच वेगळा ढंग असायचा, म्हणजे एक स्पष्ट वक्तेपणा, त्यानंतर नेटकेपणा, ती शिस्त आणि वेगळाच विचार. वर्ण दिसताना माणूस कदाचित शुरूड आहे असं वाटेल, पण अत्यंत विचारी आणि तुमच्या नात्याला न्याय देणारा. म्हणजे तुम्ही काहीतरी नवीन

0: होऊन गेलं, त्याच्याबद्दल ते दिखाव म्हणून काही करणार नाहीत, करतील ते मनापासून किंवा नाही, हा किती मोकळेपणा आहे.
1: नक्कीच
0: त्यांची जी मतं होती ती अत्यंत स्पष्ट, सेन्सॉरबद्दल त्यांचं मत होतं तर ते स्पष्ट होते, सेन्सॉरला विरोध. मी सेन्सॉरमध्ये होतोच त्यामुळे मला त्यांच्याबरोबर ते म्हणजे विरोध असायचा, पण त्यांच्याबद्दल कम्युनिकेशन चांगलं राहिलं माझं. असं बऱ्याच गोष्टी झाल्या
1: बरोबर
0: की त्यांच्याकडनं जवळून बघायला मिळालं. आता त्यांचं पुस्तकही आलंय म्हणजे
1: वसंत व्याख्यानमालेचा विषय आता आपण बोलता बोलता म्हणाल की गेली माझ्या वाटते 100 वर्ष त्या व्याख्यानमालेला झाली,
0: 101 वर्ष,
1: यंदाच 101 वर्ष आहे. तर त्या संस्थेशी पण अनेक वर्ष आपण निगडीत आहात, तर त्याची सुरुवात कशी झाली किंवा त्याच्यातला कामाचा आपला अनुभव, त्यातून काय काय मिळालं तुम्हाला?
0: तिथे एक अफाट लोकांचा साठा आहे,
1: होय,
0: फार मोठे मोठे लोक येऊन गेलेले आहेत, म्हणजे नरहर कुरुंदकरांपासून ते अगदी म्हणजे तुम्ही नाव घ्या पु ल देशपांडे, म्हणजे ही सगळी मोठी मोठी माणसं आलेत. आणि त्या संस्थेच्या त्या परिसरामध्ये एक अत्यंत पावित्र्य अशी भावना येते ती, आणि इथे गेल्यानंतर काहीतरी म्हणजे खरंच सरस्वतीचं वास्तव्य तिथे आहे असं वाटतं मला. तिथे गेलं की काहीतरी आपलं वाचन वाढलं पाहिजे असं मलाच वाटायला लागतं. आणि जेव्हा काही मुलाखती घ्यायच्या असायच्या त्यावेळी मला ते बोलवत असत. जे पणशीकरांनी सांगितलं तर डॉक्टर नाईक आहेत तेच माझे घेतील असं संयोजकांना सांगितलं ते, तेव्हापासून मी मुलाखत खार झालो खरं तर. मग पुढं मी सावरकरांची घेतली, अविनाश नारकरांची घेतली, दिलीप प्रभाळकरांची घेतली, अशा निर्णया मुलाखत सतीश आळेकरांची घेतली, प्रशांत दामले त्यांची मुलाखत घेतली. ते ह्या वैयक्तिक संबंधामुळं एक झालं की संस्थेला फार आर्थिक टाच न बसता मी ते करू शकायचो, आणि त्यात मजा असायची. ती माणसं जवळून बघायला मिळायचे, स्वार्थ एवढा काय अफाट वाचन करता येईल अशी तिथे परिस्थिती आहे, म्हणजे आपण किती कमी पडतो याची जाणीव मला व्हायला, तो एक महत्वाचा फायदा झाला. आणि आता कसं झालंय की तरुण वर्गाने तिथं काहीतरी जरा यावं ह्यासाठी काही करता येईल का असं माझ्या मनात यायला लागलं, म्हणून मी तिथं काही करता येईल का ह्या भावनेने तिथं आता जास्त जातोय.
1: कारण व्याख्यानमाला म्हणजे प्रत्यक्ष काही गोष्टी ऐकणं आणि त्याच्यामध्ये लोकांना असं म्हणजे नवीन मुलांचं असं आहे की आम्हाला काही त्यातनं पाहायला मिळते का किंवा काही परफॉर्मन्सेस बघण्याकडे कल जास्त आहे, पण एखाद्याचं उगीच शाब्दिक किंवा बौद्धिक ऐकणं पण ते गरजेचं आहे.
0: गरजेचं आहे, पण त्यांना त्यात ते आपलंच का वाटावं? म्हणजे आता आपण बऱ्याचदा म्हणताना असं म्हणतो की तरुण पिढी वाचन करत नाही, ते नाटकाकडे येत नाही, थिएटरकडे येत नाही. मला असं वाटतं की माझ्या पिढीने काहीतरी असं करायला पाहिजे होतं की ज्या योगे ह्या तरुण पिढीला आम्ही अट्रॅक्ट करू शकलो पाहिजे होतं,
1: बरोबर,
0: पण ते नाही झालं आमच्याकडनं. तर तो त्यांचा फॉल्ट नाही, आम्ही त्यांना देण्यात काहीतरी असं ताकदवर जर दिलंच असतं तर ते आलेच असते ना. म्हणजे आम्ही लहान असताना इंदिरा गांधी भाषण ऐकायला जायचं, वाजपेयी भाषण ऐकायला जायचं, खेचणारे लोक होते. आत्ताच्या या पिढीत असं पण झालं ना की जे थिएटरमध्ये खेचू शकतात मॉब असे नीट बरेचदा सिरियल आणि चित्रपटात गेले,
1: बरोबर.
0: म्हणजे तेव्हा थिएटर खेचणारे डॉक्टर लागू होते, काशीनाथ घाणेकर होते, प्रभाकर पणशीकर होते. आता काही तर विनोदी नाटकं चालतात, इतर नाटकांना बुकिंग होईल असं नाही, त्याचं कारण लोकांना पाहिजेत ते विषय पाहिजेत ना. मुळात रंगभूमीच ही अशी असली पाहिजे की जिथं असलेले प्रचलित विषय सध्या जे चालू आहेत त्याच्याशी रंगभूमी कनेक्ट जर झाली तर ती समाजाशी कनेक्ट होईल,
1: बरोबर. नुसतं मनोरंजन उपयोग
0: नाहीये,
1: तो कल जास्त आहे की आम्हाला नकोय टेन्शन, आम्हाला फक्त 3 तास हसायला पाहिजे,
0: म्हणजे असंच झालं. आणि त्यामुळे काय तू जे खपतय तेच विकणार असं सुरू झालं ना ते. बर जे हास्य जत्रा किंवा अशा मोठ्या मोठ्या कार्यक्रमात नाव मिळवून आहेत ते नाटकात जर आले तर बुकिंग होतं, पण आलेले जे जो प्रेक्षक आहे तो सजग किंवा ज्याला म्हणू की एज्युकेटेड प्रेक्षक नाही येतो,
1: किंवा तो काय घेऊन जातो
0: काही नाही, तो फक्त त्यांना बघून जातो, त्यांच्यावर सेल्फी काढण्यात त्याला इंटरेस्ट असतो. आणि मुळात विनोदी नाटकाला पूर्वीपासून टवाळा आवडे विनोद असं म्हणलं गेलेलं आहे, म्हणजे फार मोठे मोठे विनोदकार होऊन गेले, पण अशा अशी नाटकं त्यांनी पण दिलेलीच आहेत ना. लोकांची पण आता मानसिकता बदलली, इमोशन्स सुद्धा इन्स्टंट झालेले आहेत. आता इमोशन्स अशा नाही आहेत की भावगर्भ किंवा भावना विवश होणं, एखादा भावनेने प्रेरित होऊन एखादं कृत्य करणं

0: जसं पुरणपोळी करायला कष्ट आहे, नूडल्सला कमी कष्ट आहे, तोच फरक झालेला आहे आता. त्यामुळे लोकांना जे पाहिजे ते देणार,
1: त्या भावनेला टप्पे राहिले नाहीत असं
0: नाही. लोक जजमेंटल झाले. प्रेक्षक पूर्वी आस्वादक होते. म्हणजे बालगंधर्वांनी जरी वेगळा स्वर लावला एखादा तर विंगेत जाऊन विचारणारे लोक होते, कौतुकानेच म्हणायचे, पण भास्कर भाऊंनी लावलेली चाल वेगळी होती असं सांगणारे लोक होते.
1: अरे तुम्ही थोडस काहीतरी वेगळं गायलात का असंही विचारणारे होते.
0: विचारत होते. प्रेक्षक इतका सजग होता, म्हणजे एज्युकेटेड होता, डोळस होता प्रेक्षक, तर तसे प्रेक्षकही तयार होत होते. आता आमचे रंगकर्मी आम्ही किती प्रेक्षकांना अशी नाटकं देतो किंवा एकांकिका देतो, स्किट्स देतो, की ज्याच्यात विचार प्रबोधन होतंय. मनोरंजन हा एक साईड इफेक्ट असू दे, पण मूळ इफेक्ट मला काहीतरी पोहोचवायचं द्यायला पाहिजे असं वाटतं.
1: अनेक वर्ष आपण नाट्यक्षेत्रात आहात, काही वर्षांपूर्वीचं नाटक आणि आत्ता जे नाटक घडते या दोन्हीकडं बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे? एक दिग्दर्शक म्हणून सादरीकरणाबद्दल विचारायचं.
0: पूर्वीची नाटकं ही साहित्यिक मूल्य असलेली जास्त होती, नंतर विषय बदलत गेले. म्हणजे ज्याला आपण संवाद म्हणतो त्या संवादाच्या पद्धतीमध्ये सुद्धा नेटके पण जास्त आणलं गेलं आणि खरे संवाद व्हायला लागले. हे पात्र बोलते, ते पात्र बोलते, दोन दोन वाक्य, तीन तीन वाक्य, असं मोनोलॉग मोठे मोठे असा कन्सेप्ट दूर गेला. आता तंत्र डॉमिनंट व्हायला लागलं. ते सुद्धा एक ठराविक काळात नेपथ्याला पडदा उघडल्यानंतर टाळी हे अट्रॅक्टिव्ह जरी वाटलं तरी मला नाटकाच्या मूळ गर्भाला ते त्रास देणार आहे असंच वाटतं. अख्खं नाटक बघून नेपथ्य लक्षात राहते हा पराभव आहे, पण त्या टाळीसाठी मी नेपथ्य करणं हे कुठंतरी खटकणार आहे नक्की.
1: पण तेच स्पर्धेचं गणित आहे.
0: स्पर्धेचं गणित आहे, हे मान्य करायला पाहिजे. करू देत, एवढंच कळू देत, हे मार्केटिंग आहे आणि हे सत्य नाही आहे. हा भ्रम आहे, हा सत्य नाही, पण अख्खं नाटक हाच भ्रम आहे ना, असंही आहे.
1: बरोबर.
0: तर तंत्र ही डॉमिनंट व्हायला लागली. म्हणजे पूर्वी आवाजी नट हे असे होते की विदाऊट माईक त्यांचे आवाज पोहोचायचे, आता लेपल आणि याच्याशिवाय नाही चालत. पण त्या तंत्राशी सुद्धा माणसं जुळून घ्यायला लागली. साऊंड म्हणजे स्पूलवरती जेव्हा साऊंड यायचा तेव्हा किती स्किलफुल असेल, कॅसेट्सवर आल्यानंतर मग ते नंबर पर्यंत नेऊन ठेवणार. आता पुढे आलं सगळं
1: मोबाईलवर,
0: आता फटाफट केलं त्यांनी. तर ही टेक्नॉलॉजीचा असाही उपयोग करून घेता येईल. पण म्हणजे संगीत नाटक सुद्धा हे ऑर्गन मध्येच राहिलं, कीबोर्डवर काय येत नाही ते आणायला पाहिजे, सोयीचं होईल जास्त. नाही पण आम्ही परंपरा कुठेतरी आणि त्याचं जडत्व हे इतकं पाहून आहोत की ते तसं नाही करायचं, हे असं नाही करायचं, नवीन येऊ देत ना. म्हणजे मला असं वाटतं की एखाद्या माणसाने वेगळ्या पद्धतीने मी आधुनिकतेने एखादा प्रयोग करतो, करू दे की
1: झाले तसे प्रयोग. आणि यंदाच्या पण राज्य नाट्य स्पर्धेत संगीत मध्ये असे प्रयोग झालेले
0: हो व्हायला पाहिजेत. जुन्या माणसांनी नवीन गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत असंही वाटतं. त्यामुळे आमच्याकडे असं मला काही नाहीच, आमचा काळच नाही, रंगभूमीला काळच नाही.
1: बरोबर.
0: तुम्ही राहायचं आहे त्या बदलत्या काळाबरोबर, तुम्ही काळ बदलायचा प्रयत्न नाही करायचा, हे त्यातलं मर्म असलं पाहिजे.
1: नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून सुद्धा आपण अनेक वर्ष सांगली शाखेचं काम केलेलं आहे. नाट्य परिषद मध्यवर्तीनं नाट्यक्षेत्रासाठी बऱ्याच गोष्टी त्या करत असतात, पण सगळ्यात महत्वाचा आत्ता तिकीट दर हा अतिशय महत्वाचा आहे. तो प्रश्न मला मुद्दाम विचारायचा की वेगवेगळ्या नाटकांची वेगवेगळ्या पद्धतीची तिकीट आणि आपल्याकडच्या असलेली नाट्यगृह त्याची अवस्था, तुमचं काय मत आहे की तिकीट दरावर कंट्रोल कुणाचा असावा, नाट्य परिषदेचा असावा किंवा शासनाचा असावा?
0: खरं तर मला अगदी प्रामाणिक मत असं की नाट्य परिषद हे सगळं नियोजन करून देऊ शकते, काही सूचना देऊ शकते, पण ते कधीही कंट्रोल नाही करू शकणार. म्हणजे नाट्य परिषदेतलीच माणसं ही व्यावसायिक रंगभूमीवर असतील तर त्यांना व्यावसायिक रंगभूमीचं ते बघत राहायला लागतं. त्यामुळे त्यांचा दावा असा असतो की आमचं खर्च होतो, येणं जाणं होतं, आणि त्यामुळे 2.5-3-4 लाख वगैरे असे नाटकाचे आता रेट आहेत. ते निघायला कॉन्ट्रॅक्टर जर लॉसमध्ये गेला मग तो 1,000 रुपये 1,500 रुपये लावतो, पण मुंबईत सुद्धा काही काही थिएटर्समध्ये 2-2,500 रुपये सुद्धा तिकीट लावतात. तिथं तर काय त्यांना ट्रॅव्हलिंगचं नसतं, पण तरी लावतात. त्याचं कारण व्यावसायिक रंगभूमीमध्ये माझी चलती जोपर्यंत आहे तोपर्यंत मी मिळवून घेणार, अशी ती भूमिका आहे. तर नीट मंडळीच असा विचार करतात

0: ती आत्ता मला मिळते तर मी मिळून घेणार. माझा काळ संपला की मला काही नाही मिळणार. पण तो दरावर कंट्रोल कधी ठेवता येईल? जेव्हा दौरे जास्त असतील तर दर थोडे कमी करता येतील. थिएटर ही शासनाने थोडं काहीतरी अनुदान देणं असं काही जर केलं तर ते पण होऊ शकतं, दर कमी होऊ शकतात. ट्रॅव्हलिंगसाठी त्यांना काहीतरी बेनिफिट्स द्यायला पाहिजे. पण बेनिफिट जरी दिले, आता शासनाच्या काही छान छान योजना आहेत, त्या परिषदेमुळेच खरं तर पुढे गेलं. काही नाटकांना अनुदान मिळतात, हे मिळाल्यानंतर त्याचा फायदा जो होतो तो तळागाळात पोहोचतो का? म्हणजे बऱ्याचशा शासकीय योजना अशा असतात की ज्या छान असतात, एक्झिक्युशन होतही असतं, पण त्या लाभार्थींना मिळतात की नाही? तर असा जर विचार केला तर नाटकाचं प्रॉडक्शन करणाऱ्या माणसांना जर काही सरकार देत असेल, देतच म्हणजे, तर ते दिल्यानंतर लाभार्थी प्रेक्षक असलाच पाहिजे ना.
1: बरोबर.
0: नट हा लाभार्थी नाही आहे,
1: कारण आपण रसिकांसाठीच करतोय,
0: तर ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं.
1: बरोबर.
0: असं आहे. आणि संस्था काहीतरी करू शकतात ना, त्यात परिषद एवढंच करू शकते की विनंती करू शकते, पण व्यावसायिक रंगभूमीवरती कोण ऐकण्याच्या मनस्थितीत नसतं. आणि बुकिंग जर होत असेल तर ते सोडतच नाही.
1: बरोबर. नाट्यगृहांची अवस्था आणि नाट्यगृहांची गरज याविषयी, म्हणजे मला असं विचारायचं की सांगली असेल किंवा मिरज असेल, आपल्या पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा पुण्या मुंबईची जी नाट्यगृह आहेत, त्यांची अवस्था आणि आपल्या आपल्याकडच्या थिएटरच्या अवस्थेमध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे.
0: खरोखर जमीन आसमान.
1: आणि गरज आहे का की 800 कॅपॅसिटीचं थिएटर गावात असावं? आज पुण्यासारख्या ठिकाणी द बॉक्स किंवा श्रीरामला अवकाश, सुदर्शन रंगमंच असे छोटे काही थिएटर्स आहेत.
0: बरोबर आहे.
1: त्यांची संख्या जर वाढली तर तुम्हाला असं वाटतं का की तिथं छोटे छोटे तिथले स्थानिक कलाकार आपला परफॉर्मन्स करतील आणि त्याला प्रेक्षक मिळतील?
0: अगदी नक्की, मला खात्री आहे. म्हणजे जगात सुद्धा फार मोठ्या संख्येने प्रेक्षक असलेली प्रेक्षागृह बांधण्याला विरोधच आहे. म्हणजे संगीताचे जलसे होतात तो वेगळा भाग, पण नाटकाची गरज काय? प्रेक्षक आणि रंगमंच म्हणजे नट यांच्यात कमीत कमी अंतर असावं आणि नातंही असावं. तो अवकाशच आहे आणि त्याच्यात ते सगळे एकत्रच आहे, तर त्याच्यासाठी 200 लोकांचं थिएटर असलं तरी पुरेल. पण ते रसिक लोक, सजग लोक आणि पैसे देणारे लोक हे त्यांनी यावंच, आणि ते होऊ शकते.
1: कारण मी बॉक्सला हा अनुभव घेतला गेल्या वर्षी की ते प्रोसिनियम ब्रेक केलंय त्यांनी, आणि माझ्या शेजारी घडते नाटक, माझ्या मागं घडते नाटक, ते मी बघतोय.
0: खरंच आहे.
1: आणि त्याचा एक आनंद वेगळा किंवा एक वेगळंच काहीतरी बघायला मिळालं बाहेर पडल्यानंतर.
0: बरोबर आहे. मी म्हणजे आता सूरज जोशीचं ते नाटक आळेकरांचं महानिर्वाण बघितलं, पहिल्या रांगेत मी बसलोय, 5 फुटावर नाटक घडतंय, म्हणजे माझ्या तालमीला मी तितक्या जवळून बघतो, तर ते बारकावे सगळे बघता येतात, टिपता येतात, आणि खूप छान अनुभूती असते. आणि तुम्ही इतक्या जवळ असता की तुम्ही इकडे तिकडे नाही बघू शकत, म्हणजे तुम्ही नट जितकं समरसतेने काम करतात तितकाच प्रेक्षक सुद्धा त्या प्रयोगाशी समरस होऊन त्याचा आस्वाद घ्यायला लागतो.
1: होतो आणि तो
0: प्रश्न
1: मी घेतलाय अनुभव
0: हल्ली, मला खरोखर मनापासून वाटतंय प्रेक्षक आणि जजमेंटल न होता आस्वादक व्हावं, म्हणजे उगाच मापं काढणे असं होऊ नये. म्हणजे स्पर्धा म्हटलं की ते मापं काढणं बिघडणं असते, तसंच आम्ही टीका करतो बरं, पण रंगमंदिर स्वच्छ ठेवणं हे प्रेक्षक म्हणून आमचं काम आहे. आजही कुठल्याही नाटकाला विनोदाच्या पद्धतीने लहान मुले आणि मोबाईल बंद करून टाका अशा ह्याच्यानंतर एक हसणारे 10 लोक असतात, पण ती अनाउन्समेंट करायला लागावी ह्यात परम वाटतो मला दरवेळी. एक ही कमिटमेंट आहे, एक पवित्रेची भावना घेऊन तुम्ही यायला पाहिजे, सिन्सिअरिटीची, की मला काहीतरी वेगळं बघायचं आणि त्याचा मी अनुभव घ्यायचा आहे, मग मजा येईल ती.
1: कारण त्या कलाकाराची कलाकृती बघायला आपण आलेले आहेत, पैसे दिलेले आहेत, वेळ काढलेला आहे, मग या छोट्या छोट्या गोष्टी पाळल्याच पाहिजे.
0: म्हणजे जेव्हा आणि मोबाईल आला तर काही प्रेक्षकही गमतीशीर आहेत, म्हणजे चिडून नट थांबलेले आहेत, तर त्या प्रेक्षकांनी मोबाईल बाजूला करून त्यांनी सांगितलं त्यांनी तुमचं सुरू असू द्या, असं झालेलं आहे, घडलेलं आहे. आणि डॉक्टर लागून सारखा तालेवार नट, त्यांचं म्हणणं असं, जर तिथं कुठं काय वाजलं तर तुम्ही भूमिका करताना तुम्हाला ऐकूच कसं येतं, असं लागूनचं स्टेटमेंट आहे. म्हणजे दोन्ही बाजू आहेत त्यात, काही नट हे स्ट्रेट थांबवतात प्रयोग आणि रागवतात, आणि काही असे आहेत की तुम्हाला ऐकूच कसं येते, म्हणजे तुम्ही एवढे समरस व्हायला पाहिजे किंवा तुम्ही निग्लेक्ट करायची तुमची ताकद असायला पाहिजे असं.
1: खूप छान डॉक्टर आज आपल्याशी बोलताना वाटलं. आणि मेडिकल फील्डमध्ये तुम्ही काम करताय आणि आत्ता मगाशी बोलताना आपला एक विषय झाला की दोन्ही परस्पर गोष्टी तुम्हाला करायला मिळाल्या, की पेशंट सांभाळताना आणि कॅरेक्टरला दिग्दर्शन करताना,

0: पण ह्याची सुरुवात कुठेतरी मेडिकल कॉलेजमध्ये झाली आहे असं काहीतरी आपल्या बोलण्यात आलं की कम्युनिकेशन स्किल हा विषय अभ्यासक्रमात आला आहे.
1: बरोबर.
0: त्याचं महत्व काय वाटतं तुम्हाला
1: आत्ता? म्हणजे मी जेव्हा नाटकात होतो किंवा तेव्हा कम्युनिकेशन स्किल हे अकॅडमिकली शिकवलं पाहिजे असं काही कुणी म्हणायचं नाही. पण आत्ता गेल्या 7-8 वर्षात असा एक प्रवाह आला की डॉक्टर पेशंट रिलेशनशिप चांगलं राहण्यासाठी कम्युनिकेशन स्किल डॉक्टरना शिकवण्यासाठी शिकण्यासाठी एक विषय प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन मध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे चॅप्टर. त्याच्यात तुम्ही बोलावं कसं, वागावं कसं, तुमचा ड्रेस कसा असावा, कोड असं नाही पण डिसेन्सी काय असते, नोबिलिटी ऑफ द प्रोफेशन कशी मेंटेन करता येईल, डेड बॉडीशी तुमचा व्यवहार कसा असावा. लाईक आता आय डोनेशन झाल्यानंतर तिथं टेन्शन असतं सगळं, ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट तो घेऊन जात असतो तेव्हा तिथं पडदा असणं हे गरजेचं असतं किंवा नंतर तर डोळा मिटून शिवतात वगैरे. तर मला ही माहिती आहे काही ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट घेतल्यानंतर त्या प्रेताला नमस्कार केलेला आहे आणि ते गेलेले आहेत. याचं आता शिक्षण सगळं दिलं जातं हे मेडिकल कॉलेजमध्ये आता
0: सुरू झालंय.
1: तर त्या कम्युनिकेशन स्किलसाठी तर आहे ना. म्हणजे काही वेळेला हाणामारा झाल्या, अमुक झालं, तमुक झालं, त्याचं कारणही असं आहे की देशभरातले सगळे इथं डॉक्टर म्हणून आलेले असतात, त्यांना मराठी भाषा येत असते असं नाही, ते हिंदीत बोलत असतात. क्या कर रे हो तुम असं म्हटलं तर समोरचा माणूस चिडतो. त्याचा पेशंट जर ऍडमिट असेल तर तो काहीतरी व्याप करतो ना, मग हाणामारी वगैरे हे विचित्र आहे सगळं. पण प्रॉपर जर कम्युनिकेशन असेल तर भाषेवर प्रभुत्व असणं गरजेचं. तसंच भावना ह्या कुठल्या व्यक्त करायच्या, कुठल्या नाही करायच्या याच्याबद्दल गांभीर्य पाहिजे. आयसीयूत जेव्हा पेशंट असतात तेव्हा तुमचा पॅरामेडिकल स्टाफ काय आहे आणि तो कसा वागला पाहिजे, त्यांचं चालणं बोलणं कसं पाहिजे ह्याचंही ट्रेनिंग देता येईल. पण हा हे विषय आता सुरू झालेत सगळे
0: अभ्यासक्रमात आले,
1: अभ्यासक्रमात आले. ही फार मोठी गोष्ट आहे माझ्या
0: दृष्टीने. 52 वर्षाच्या या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये कसरत हा शब्द मी आता वापरतोय, कारण दिवसभर पेशंट तपासायचे आणि परत संध्याकाळी उत्साहानं नवीन एनर्जी घेऊन नाटकाच्या तालमीला जायचं. कुटुंबाची साथ कशी मिळाली?
1: कसरत हाच शब्द बरोबर आहे. कुटुंबाची साथ मिळाली नसती तरी यातलं काहीच करता आलं नसतं. आर्थिक बाजू कुटुंबाने सांभाळलेलीच होती, अर्थात माझी प्रॅक्टिसही चांगली आहे. तसंच मुलांना वाढवणं, त्यांच्याकडे बघणं, त्यांच्याकडे लक्ष देणं हे माझ्या सुविद्य पत्नी, ती डॉक्टरच आहे, तिचा नाटकाशी संबंध नाही, ती उत्कृष्ट चित्रकार आहे, तिने समर्थ साथ दिलेली आहे मला. म्हणजे मुलांकडे तिने लक्ष दिलेलं आहे. आणि कारण मी रात्री उशिरा तालमीने आलो की त्यानंतर काहीतरी खाल्लं पिल्लं जेवलो, कारण सकाळी 8 बाहेर पडलेला माणूस रात्री 12-1 असाच यायचा
0: कमीत कमी तेवढं.
1: हा म्हणजे कमीत कमी तेवढं. काही वेळेला मी लोकांना तालीम करताना सूर्योदय पण दाखवले.
0: कलाक्षेत्रात जर आपण नसतात फक्त वैद्यकीय क्षेत्रात असतात हा विचार मनात आल्यानंतर काय वाटत?
1: मला जगणं अशक्य झालं असतं असं वाटतं. कला क्षेत्रात मी असल्यामुळं चांगल्या पद्धतीने आयुष्य जगू शकलो, प्रॅक्टिसमध्येही मी बऱ्यापैकी यशस्वी होऊ शकलो आणि कलेशिवाय मी इमॅजिनच करू नाही शकत. कारण संगीतातही मी तितकंच काम केलं, नाटकातही तितकंच केलं, पण त्याच्याशिवाय मी हा विचार मनाने शिवू शकत नाही. म्हणजे कदाचित मी संपलोच असतो असं मला वाटतं. किंवा डॉक्टर म्हणून काम करताना फार कंटाळलो असतो. म्हणजे ते कविता आहे बिंदांची, तेच ते आणि तेच ते, तसं मेडिकल प्रोफेशन मध्ये झालं असतं. आणि कदाचित मी 10-12 वर्ष प्रॅक्टिस करून कंटाळलो असतो असं मला वाटतं. त्यामुळे मला मेडिकल प्रॅक्टिसचा कंटाळा नाही आला. म्हणजे माझ्या बरोबरीची बरीच मंडळी रिटायर झाली आणि मला ते म्हणतात काय काम करतं तेच, पण नाही मला तिथंही तितकंच इंटरेस्ट. जगण्याची एक झील असतं किंवा एक आवेग असतो तुझं, ते जगण्याची एक इच्छा चांगल्या चांगल्या क्वालिटीने, ती मात्र थिएटरनीच दिली मला.
0: आकाशवाणीशी पण बरेच वर्षाचा तुमचा ऋणानुबंध आहे.
1: हो, आकाशवाणीचा माझा ऋणानुबंध हा फार म्हणजे नभोनाट्यात येत होता, त्यानंतर मी स्किन स्पेशलिस्ट म्हणून आलोय, निरनिराळ्या विषयांवर बोललोय, कॉस्मेटॉलॉजी बद्दल बोललोय, डर्मॅटॉलॉजी बद्दल, डॉक्टर म्हणून खूप आस्था वाटते मला संस्थेबद्दल. आणि आजही मला असं वाटतं की केवळ जे दृश्य माध्यम नाहीये, ऐकून जिथं लोक काहीतरी माहिती घेतात, म्हणजे बघत असताना ऐकण्याची प्रक्रिया जरा वीक होते असं मला वाटतं, पण तुम्ही नुसतेच जेव्हा ऐकत असता तेव्हा

0: तुमचं कॉन्सन्ट्रेशन इतकं छान असतं की एखादा विषय मनात ध्यानात जास्त राहू शकतो. म्हणजे क्रिकेटची ऐकलेली कॉमेंट्री ट्रान्झिस्टरची, तेव्हा गावस्करनी मारलेला बाउंड्री सिक्स किंवा स्ट्रेट ड्राईव्ह ह्याचं वर्णन अजून कानात आहेत. खरं सांगायचं तर आता मी जेव्हा बघतो तेव्हा कॉमेंट्रीकडे माझं लक्ष नाही जात, कमी जात. मी बघत असतो किंवा वेगळ्या पातळीवर असतो. तसं आकाशवाणीबद्दल माझं निष्ठा आणि प्रेम अशाचसाठी आहे की हे माध्यम आजही ग्रामीण भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीने ऐकलं जात. म्हणजे जेव्हा जेव्हा मी इथे येऊन गेलो त्यानंतर काही मला फोन येतात, लोक तुमचं ऐकलं म्हणून सांगतात, हे तुमच्याबद्दल माहीत नव्हतं असंही सांगतात. दुसरं असं आहे की मी माझ्या कलाक्षेत्रातल्या ह्या जीवनाबद्दल इकडे सांगली मिरजेत सगळीकडे माहीत आहे, महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी माहीत आहे. डॉक्टर म्हणूनही कर्नाटकात मी जास्त माहिती आहे महाराष्ट्राबरोबर, तर त्यांना हे माहीतच नसतं की हा नाटकात इतका आहे. त्यामुळे हे दोन वेगळे सेक्टर किंवा दोन वेगळ्या भूमिका आहेत असं लोकांना वाटतं दरवेळी. म्हणजे सांगलीतल्या लोकांना बऱ्याच वेळेस बहुतेक दवाखाना चालत नसेल म्हणून नाटकात येतो काय असंही वाटायचं. गमतीचा भाग पण असं वाटलंय.
1: छान वाटलं डॉक्टर आज तुमच्याशी बोलून. अनेक वर्षांची आपली कारकीर्द, भविष्यात अशा काही योजना आहेत की काय राहून गेल्या असं वाटतंय?
0: एखादी अशी छान स्क्रिप्ट मिळावी आणि ती तिचे खूप एक 100 प्रयोग व्हावे असं मला मनापासून वाटतं. आणि कुठंही मतभेद न होता असं ते रामराज्य स्मूथ असतंय तसं नाटक स्मूथ जावं. पण संघर्ष शिवाय नाटकच नाही हो, त्यामुळे हे सगळं येणार. पण एखादी छान स्क्रिप्ट मिळावी अशी माझी इच्छा काय अजून पूर्ण नाही झाली. ती जर झाली तर मजा येईल.
1: नक्कीच तुमची इच्छा पूर्ण हो. आणि या सदिच्छांसह आजच्या कार्यक्रमात आपण सहभागी झालात त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आपले मनपूर्वक धन्यवाद.
0: मला इथं बोलण्याची संधी दिलीत, माझे अंतरंग मलाही आज वेगळ्या पद्धतीने बहुतेक तुम्ही कळू दिलीत, मजा आली, मला फार बरं वाटतंय, धन्यवाद.
2: आजचे पाहुणे या कार्यक्रमात नामवंत त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर दयानंद नाईक यांची शशांक लिमये यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. सादरकर्त्या होत्या तेजा दुर्वे. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.
3: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
4: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार OP नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या AM वाहिनीवर, 100.6 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर.
5: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय, तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर, 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.
6: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता, सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सांगली कोल्हापूर.

रोड सांगली पोस्ट बॉक्स नंबर 88 आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता। त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com sanglikashwani@gmail.com। आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35 सप्रेम नमस्कार आकाशवाणी सांगली पहिल्यापासून चांगली।

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली पहिल्या

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 10:30 वाजले आहेत. श्रोतेहो आता ऐकूया नाद ब्रह्म. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत आसावरी पटवर्धन यांचं गायन. त्यांनी गायलेला राग मारुबिहाग.

आलेला राग मारू बिराग आपण ऐकलात. त्यांना तबला साथ होती मनमोहन कुंभारे यांची आणि हार्मोनियम साथ होती दत्तात्रय गुरव यांची. मध्यम लहरी 239.81 meters अर्थात 1251 kilohertz FM वाहिनीच्या 100.6 megahertz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजता आहेत. श्रोतेहो आता ठीक 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.